नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 5:55 झाली आहेत. सुप्रभात श्रोते हो. अस्मिता वाहिनीची प्रात्यकालीन सभा आता सुरू होत आहे. श्रोते हो, आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ 1948, अर्थात 7 जुलै 2026. सकाळचे 5:56 झाली आहेत.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते, सकाळचे 6:05 झाली आहेत. मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. सुरुवातीला नारायणन सूक्तम.

कार्यक्रमात श्रोते हो, आत्ताच आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात कुमुदिनी काटदरे यांच्या स्वरात. कार्यक्रमात पुढे ऐकूया संत तुकाराम महाराजांचा अभंग प्रकाश घांगरेकर यांनी गायलेला.

संत एकनाथ महाराजांचा अभंग आपण ऐकलात, चेंबूर महिला समाज आणि पार्टी यांनी गायलेला. कार्यक्रमात श्रोते हो आता पुढे ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेलं संत तुकाराम महाराजांचं हे भजन.

आकाशवाणी गायकवृंदांनी गायलेलं वसंत निनावे यांचं हे देशभक्तीपर गीत आपण ऐकलं. संगीत कानू घोष यांचं होतं. श्रोते हो मंगलप्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 6:30 वाजले आहेत. आता ऐकूया कार्यक्रम जगूया आनंदी.

ऐकूया आनंदी। नमस्कार श्रोते हो, जगूया आनंदी या सदरात नियतीचा नमस्कार। श्रोते हो, जवळजवळ संपूर्ण जून महिन्यापर्यंत पावसाची वाट पाहून आपण मुंबईकर अक्षरशः थकलो। तरीही पाऊस येण्याची काही चिन्ह नव्हती, पण गेल्या आठवड्यापासून जी काही पावसाने दमदार मुसळधार सुरुवात केले त्यामुळे तर बहुतेक सगळेच महामार्ग ठप्प झालेत। कोरडे ठाक पडलेले तलाव जलाशय अर्धे अधिक भरलेत, सगळीकडे पाणीच पाणी झालंय। शेवटी तो निसर्ग आहे, आपली काळजी आपल्यापेक्षा त्या परमेश्वराला जास्त आहे। अहो करता करविता तोच। पाऊस म्हटलं की ओघा ओघाने कितीतरी गोष्टींची वर्णी लागते। पाऊस आणि गरमागरम भजी, वाफाळता आल्याचा चहा, वनराईतून कोसळणाऱ्या धबधब्यांच्या सहवासात वीकेंड सेलिब्रेशन, निसर्ग भ्रमंती, खिडकीत बसून पाऊस पाहत गाणी ऐकणं आणि नकळत ओठांवर उमटणारं हसू, अहो व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणू शकतो। पावसामुळे फक्त निसर्गच हिरवागार बहरत नाही तर आपलं मनही नव्या उत्साहाने फुलतं। रिमझिम सरी कधी मनाला शांत करतात तर कधी मुसळधार पाऊस आयुष्याला नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा देतो।

0: 여보야 아는디
1: श्रोते हो, सहा वाजून 35 मिनिटं झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रमांची रूपरेषा. अगदी थोड्याच वेळात म्हणजे सकाळी 6:40 आपण ऐकाल कार्यक्रम कृषीवाणी. यामध्ये पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खत. सकाळी 6:45 आणि दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदामध्ये पावसाळ्यात त्वचा आणि केसांचं आरोग्य या कार्यक्रमाचा भाग तिसरा, तज्ज्ञ डॉक्टर लीना बोरुडे, निर्मिती केंद्र आकाशवाणी पुणे. सकाळी 6:50 आणि दुपारी 2:10 परिसरमध्ये पर्यावरणपूरक पंढरीची वारी या कार्यक्रमाचा भाग तिसरा, सहभाग प्रशांत अवचट. सकाळी 7:00 ऐसी अक्षरी रसिकेमध्ये सरीवर सरी या मालेत बालकवी यांच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध. आज सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रमांच्या मालेत सकाळी 7:25 दिलखुलास, तर 7:40 विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 7:45 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था. 8:40 कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम हायटेक शेती प्रगतीची गती. लेखक प्राध्यापक डॉक्टर गोपाळ शिंदे, निर्मिती केंद्र आकाशवाणी परभणी. सकाळी 9:00 अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचं क्रमशः वाचन, भाग 57. सकाळी 11:05 श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड. दुपारी 12:00 वनिता मंडळमध्ये प्रथम कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आणि त्यानंतर स्पोर्ट्स कमेंटेटर आरोही थत्ते यांची मुलाखत. 1:40 गडचिरोली जिल्हा वार्तापत्र नागपूर केंद्रावरून प्रसारित होईल. संध्याकाळी 5:30 युवावाणीमध्ये ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन अर्थात जीवनातील अविस्मरणीय गोष्टी हा कार्यक्रम प्रसारित होईल. संध्याकाळी 6:30 अमृत कलशमध्ये कार्यरत रहा सेवानिवृत्तीनंतरचे व्यस्त आणि मस्त जीवन याविषयी ॲडव्होकेट सुनील लाड यांची मुलाखत. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. 7:30 माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मत्स्य संवर्धन

0: धनासाठी पाण्याचे निरीक्षण आणि तपासणी याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची मुलाखत. रात्री 8:15 लोकसंगीत, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक, 9:45 मंथन हे कार्यक्रम आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रात्री 10:30 नभोनाट्य पाऊस, लेखिका वृंदा दिवाण. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या मालेत सकाळी 10:30 मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग गुणकली, दुपारी 2:30 चतुरसेन यांचं उपशास्त्रीय गायन, यामध्ये ठुमरी आणि दादरा. संध्याकाळी 5:02 पुष्पराज कोष्टी यांचं सूर बहारवादन राग जैतश्री, तर रात्री 10:00 गोपा चक्रवर्ती यांचं गायन राग यमन. आत्ताच आपण ऐकलं आज अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया हवामान वृत्त. श्रोतेहो, आज मुंबई शहर आणि उपनगरामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. कमाल तापमान रेकॉर्ड करण्यात आलं कुलाबा इथे. कुलाबा आणि सांताक्रूज या दोन्ही ठिकाणी 27 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान होतं कुलाबा इथे 25 आणि सांताक्रूज इथे 24 अंश सेल्सिअस. सापेक्ष आर्द्रता कुलाबा इथे, क्षमा करा, सांताक्रूज इथे 91%. पावसाची नोंद करण्यात आली सांताक्रूज इथे 90.4 मिलीमीटर. पुढील 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता असून अधूनमधून 60 ते 70 किलोमीटर वेगाने वादळी वारे वाहतील. मच्छीमार बांधवांसाठी सूचना, समुद्रात ताशी 60 ते 70 किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहतील. ज्यांचा वेग 80 किलोमीटर प्रतितास पोहोचण्याची शक्यता आहे, भरतीच्या वेळी समुद्रात 3.4 मिलीमीटर उंचीपर्यंत लाटा उसळतील, तेव्हा मच्छीमार बांधवांनी मच्छीमारीसाठी समुद्रात जाऊ नये असा इशारा वेधशाळेकडून देण्यात आला आहे. श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. 6:40 झाली आहेत, प्रसारित करत आहोत कृषीवाणी. सुरुवातीला हवामानाचा अंदाज. ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यात येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता आहे असा अंदाज वेधशाळेकडून वर्तवला आहे. आजच्या कृषीवाणीचा विषय आहे पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खत. वाचक स्वर स्वप्निता शिंदे.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार होते ज्याचा पीक उत्पादन वाढीसाठी अतिशय उपयोग होतो. आपल्या देशात अशा प्रकारच्या अवशेषांची उपलब्धता सुमारे 25 लक्ष टन एवढी आहे. यामध्ये भाताचा भुसा, भाताचा चुरा, नारळाच्या शेंड्या, सुपारी फळभुसा, कापसाचे दांडे, ऊसाचा चोथा, प्रेसमड, तागाचे दांडे, जंगल कचरा, लाकडाचा भुसा, धान्याचे अयोग्य बी, मोहाची फुले, संत्री, मोसंबी, केळी, पपई, साले, अन्नधान्याचा अनावश्यक भाग, गवत, कोडा, काजू कवच, कापूस गिरणी धूळ, ताक गिरणी अनावश्यक भाग, चहाचा अनावश्यक भाग, कॉफी फळांचा भुसा, भाजीपाल्याचा वाया जाणारा भाग, तंबाखू बी, तंबाखूचा अनावश्यक भाग, ऊसाचे पाचट, गोठ्यातील कचरा, जनावरांचे शेण, मूत्र, रक्तखत, जनावरांचे सांगाडे, कच्ची हाडे, कत्तलखान्यातील कचरा, फिश मिल, मीट मिल, हेअर मिल, लेदर मिल इत्यादींचा समावेश होतो. सहज उपलब्ध होणारे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजेच शेणखत. जनावरांच्या गोठ्यातील कचरा, शेण, मूत्र आणि पिकांचे वाया जाणारे पदार्थ वापरून उत्तम तऱ्हेचे सेंद्रिय खत तयार करता येते. या खतालाच शेणखत असे म्हणतात. पदार्थांचे विघटन होण्यास सूक्ष्म जीवाणूंचा सिंहाचा वाटा असतो. शेण आणि मूत्र उघडे राहिल्यास आणि त्यावर ऊन किंवा पाऊस पडल्यास त्यातील अन्नद्रव्ये वायुकरणामुळे, निचऱ्यामुळे, स्थिरीकरणामुळे कमी होतात. हरहास टाळण्यासाठी शेण, मूत्र आणि कचरा यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते. त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी इंधन तसेच दिव्यासाठी वापर करता येतो. बायोगॅस यंत्रातून बाहेर पडणारी स्लरी अतिशय उपयुक्त सेंद्रिय खत असते. शेणखत हे नेहमी खड्डा पद्धतीने तयार करतात. स्थूलमानाने खड्डा 3 फूट रुंद, 3 फूट खोल आणि लांबी सोयी

0: प्रमाणे 10 किंवा 20 फूट घ्यावी. शेणखताचा खड्डा उंच जागेवरच घ्यावा, म्हणजे पावसाचे पाणी खड्ड्यात जाणार नाही. खड्डा हा रोजच्या रोज शेण, मूत्र, गोठ्यातील वाया गेलेला कडबा, वैरणीचे तुकडे, काडी कचरा, गवत, तणांची रोपे इत्यादी सेंद्रिय पदार्थ घालून भरावा. त्यावर थोड्या प्रमाणात पाणी शिंपडावं. उपलब्ध असल्यास या खड्ड्यात तयार झालेले जुने शेणखत मिसळणेही फायदेशीर ठरते. थरावर थर टाकून खड्डा पूर्ण भरावा. खड्डा जमिनीच्या वर सुमारे 1 फूट जास्त होईल इतका भरावा. नंतर खड्ड्यावर मातीचा थर देऊन तो बंद करावा. खड्ड्यात भरलेल्या शेण, मूत्र आणि इतर सेंद्रिय पदार्थ कुजू लागतात आणि साधारणपणे 5 ते 6 महिन्यात शेणखत तयार होते. कुजण्याचा कालखंड कमी करण्यासाठी प्रत्येक थरावर सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत करणारी सूक्ष्म जीवाणू टाकावेत. त्यामुळे शेणखत तयार होण्यास 4 ते 5 आठवडे कमी वेळ लागतो. खड्ड्यात भरलेला माल थोडासा अधूनमधून हलवला तर कुजण्याचा वेग वाढतो आणि एकूण वेळेत 3 ते 4 आठवडे बचत होऊ शकते. ज्यावेळी जनावरांचे शेण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तेव्हा अपशिष्ट पदार्थांपासून, उदाहरणार्थ पालापाचोळा, गवत, पिकांची धसकटे, अन्नधान्य पिकाचे वाया जाणारे भाग, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड इत्यादी वापरून त्यांचे सूक्ष्म जीवाणूद्वारे विघटन करून उत्तम खत तयार करतात. त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात. कुजण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी युरिया 1% किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 2% वजनाच्या प्रमाणात टाकतात. द्विदल पिकांचे अवशेष, उदाहरणार्थ हरभरा, तूर, मूग, उडीद, भुईमूग वेल, सोयाबीन, घेवडा यांचा कंपोस्ट खत तयार करताना वापर केला तर कुजण्याची प्रक्रिया वेग घेते आणि शेवटी तयार होणाऱ्या खताची प्रत जास्त चांगली येते. कुजण्याच्या प्रक्रियेचा वेग हा सर्वस्वी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्र यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. कर्बाचे प्रमाण जास्त झाल्यास कुजण्याची प्रक्रिया वेग घेऊन खत लवकर तयार होते. विघटन होताना नत्राबरोबर स्फुरद अन्नद्रव्याचा वापर केल्याने जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता दोन्ही वाढून विघटनाचा वेग वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते.
1: कृषीवाणीमध्ये आपण ऐकलं पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खत याविषयीची माहिती. वाचक स्रोता स्वप्निता शिंदे, सादर करते रोशन जाधव. सकाळचे 6:45 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. ऐकूया कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.
2: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3. सादर करते आहेत धीरज केदारी.
3: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे. अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात. त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो.

0: रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत. त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते. शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: परिसर।
1: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो। श्रोतेहो आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे। पर्यावरण पूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत आवचट यांच्याकडून ही वारी निसर्ग वारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत। या तिसऱ्या भागात आवचटजी आपलं स्वागत।
2: रामकृष्णहरी।
1: रामकृष्णहरी। तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे, तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
2: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं।
1: बर बर।
2: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली। तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे।
1: बरोबर।
2: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची, त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा।
1: बरोबर।
2: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला। त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही।
1: बरोबर आहे।
2: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे। आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो।
1: बरोबर।
2: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या। गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2 कोटी

0: कोटी 68 लाख पानाच्या पत्रावळी वितरित केल्या आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
1: बरोबर.
0: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी ज्याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
1: अरे वा,
0: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
1: बरोबर.
0: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो, आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो, पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर.
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं.
0: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
1: हो, बरोबर.
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे, या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
1: अरे वा.
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे ही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5 लाख लोक दिवसा दुपारी आणि 5 लाख लोक रात्री भोजन करतायत.
1: बरोबर.
0: तर 5 लाख लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी
2: इयम आकाशवाणी संप्रति वार्ता श्रूयंताम प्रवाचक जतिन शर्मा. अथ वार्ताः. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अद्य जकार्तायां इण्डोनेशिया देशस्य प्रधान राष्ट्रपतिना प्रबोवो सुबियान्तो इत्यमुना सह द्विपक्षीय वार्तां विधास्यति. प्रधानमन्त्री श्रीमोदी राष्ट्रपति प्रबोवो इत्यस्य आह्वानेन तत्र त्रिदिवसीय आधिकारिक प्रवासे ह्यः एव जकार्ता नगरं सम्प्राप्तवान्. अत्रागमने तावत् इण्डोनेशिया वायुसेनायाः युद्धकविमानैः प्रधानमन्त्रिणः विमानस्य गगनमार्गे संरक्षणं कृतम्. सहैव विमानपत्तने राष्ट्रपतिना स्वयमुपस्थाय तस्य विशेषं भव्यं च स्वागतं विहितम्. एतादृशम् अभूतपूर्वम् अभिनन्दनम् अवलोक्य प्रधानमन्त्रिणा निगदितं यत् इयं वार्ता 18-2000 भारत इण्डोनेशिया व्यापकरणनीतिक सहयोगाय कञ्चन नूतनं वेगं प्रदास्यति. जकार्तायां प्रदर्शितानि मनोरञ्जक सांस्कृतिक प्रदर्शनानि श्लाघयन् प्रधानमन्त्रिणा प्रोदीरितं यत् एतानि प्रदर्शनशिल्पानि भारत इण्डोनेशिया देशयोः प्राचीन सभ्यतायाः संस्कृतेः आध्यात्मिक सम्बन्धानाञ्च प्रगाढतां प्रतिबिम्बयन्ति. अत्रावसरे प्रधानमन्त्रिणा तत्र इण्डोनेशिया छात्राणां समन्वयसमूहेन कृतं भरतनाट्यनृत्यमपि भृशं प्रशंसितम्. स्वस्य विश्रामभवने प्रवासी भारतीयैः सह मिलित्वा तेन रामायणकथाधारितं प्रसिद्धं वायाङ्गकुलित् छायाघटपुतली प्रदर्शनं बौद्धिक भक्तिनृत्यञ्च अवलोक्य महान् हर्षः प्रकटितः. इण्डोनेशिया देशे भारतीय राजदूतस्य संदीप चक्रवर्तिनः अनुसारं प्रधानमन्त्रिणः अयं प्रवासः दक्षिणपूर्व एशियायाः अस्याः बृहत्तमायाः अर्थव्यवस्थायाः साकं भारतस्य रणनीतिक सम्बन्धान् उच्चतरशिखरं प्रापयिष्यति. ध्यानार्हं वर्तते यत् प्रधानमन्त्रिणः अस्य त्रिदेशीय इण्डो पैसिफिक प्रवासस्य एतत् प्रथमं चरणमस्ति. अतः परं सः अस्मिन्नेव सप्ताहान्ते आस्ट्रेलिया न्यूजीलैण्ड देशयोः अपि भ्रमणं विधास्यति. श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यासेन सामान्य सचिवस्य चम्पतरायस्य न्याससदस्यस्य डॉक्टर अनिल मिश्रस्य च त्यागपत्रे

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया बाल कवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेद.
1: श्रोते हो, मराठी काव्य विश्वातील निसर्ग सौंदर्याचा सर्वात हळवा आणि रंगीबेरंगी आविष्कार ज्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो ते निसर्ग कवी बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवींची एक सुंदर कविता आहे
2: जलदाली,
1: आणि ही कविता केवळ ढगांचं किंवा पावसाचंच वर्णन करत नाही तर ती निसर्गाच्या विराट सौंदर्याशी एकरूप होण्याचा आनंद देखील देते. ऐकूयात
2: जलदाली.
1: थबथबली ओथंबुनी खाली आली जलदाली मज दिसली सायंकाली रंगहिते नच येती वर्णायाते सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता व्योमपटी जलदांची झाली दाटी कृष्णकुणी काजळीच्या शिखरावाणी नीलकुणी इंद्रमण्यांच्या कानी तहुनी गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी तेजात धुमाचे उठती झोत सकमकती पाहुरही त्या परीसकिती जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी आणून या दिगंत राहुनी या ठाया कोठारी या वरला दिसतो तेथे पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते मग हाते अस्ताव्यस्त करी

0: इत्याते मधुमोति भूवरति भरभरोति थबथबली ओथंबुनी खाली आली
1: जलदाली
0: मज दिसली सायंकाली। श्रोते हो, थबथबली ओथंबुनी खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाली या ओळींमधून पावसाने भरलेले ढग हे जणू पृथ्वीच्या अधिक जवळ आलेत असं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं। बालकवी या संध्याकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या ढगांचं वर्णन करतात आणि असं म्हणतात की काही ढग हे गोकर्णासारख्या फुलासारखे निळसर जांभळ्या रंगाचे दिसतात, तर काही ढग हे नीलमण्यासारखे भासतात, काही ढग हे काळ्या रंगाची छटा असणारे काजळाच्या रेषेसारखे दिसतात। कवितेतली वर्षा देवीची कल्पना जास्त आकर्षक वाटते। जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी आणुनिया दिगंतराहुनी या ठाया, या ओळीत कवीला हे ढग म्हणजे जणू वर्षा देवीने दूर दिगंतातून आणून ठेवलेला पावसाचा साठाच वाटतो। ही कल्पना कवितेला एक प्रकारची अद्भुततेची झळाळी देते आणि मग त्यानंतर मरुत म्हणजे वारा, वारा त्या कोठारात शिरून ढगांची अस्ताव्यस्त मांडणी करतो। निर्जीव निसर्गाला कवीने मानवी भावभावना आणि कृती बहाल केल्यात। शेवटच्या ओळीत मधुमोती भूवरती भरभर होती असं म्हणताना कवी पावसाच्या थेंबांना मोत्यांची उपमा देतात। आकाशातील मेघ कोठार उघडून पृथ्वीवर जणू अमृतमय असा मोत्यांचा वर्षावत झालाय। उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि मानवीकरण यासारख्या अलंकारांचा सुंदर संगम या कवितेत अनुभवायला मिळतो। आणि ही कविता केवळ पावसाळ्यातल्याच वातावरणाचं नाही तर पावसाळ्यात दिसणाऱ्या संध्याकाळच्या मनोहरी असं दृश्याचं वर्णन करते। खरंय, ही कविता वाचून पावसाळ्यातली शांत आणि रम्य संध्याकाळ आठवल्याशिवाय राहत नाही।
2: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला बाल कवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।

ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. 7:06 होत आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. ठीक 7:10 आपण ऐकाल आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आम्ही प्रसारित करत आहोत.
1: श्रोतेहो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
2: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या

0: कंपनीला जर ईएसआय लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ईएसआयची फॅसिलिटी द्यावी लागते.
1: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

0: लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल.
1: जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम.
2: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
3: हो अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
4: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
5: श्रोते 7:10 होत आहेत. ऐकूया प्रादेशिक बातम्या.

0: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू आळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आता सविस्तर बातम्या. मुंबई पुण्यासह ठाणे, पालघर, रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या विक्रमी पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसाच्या परिस्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल आढावा घेतला. येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं. ते म्हणाले,
1: हे जे काही इव्हेंट्स आहेत, हे इव्हेंट्स आज निसर्गाचं जे काही चक्र बदललेलं आहे त्याच्यातले इव्हेंट्स आहेत. असं नाहीये की या संदर्भात कुठली तयारी नाही करण्यात आली, तयारी केली त्याच्यापेक्षा विपरीत इव्हेंट्स होत आहेत. पण निश्चितपणे संपूर्ण महानगरपालिका असेल, डिझास्टर मॅनेजमेंटची संपूर्ण यंत्रणा असेल, अशा सगळ्या यंत्रणा पूर्णपणे त्या ठिकाणी रस्त्यावर आहेत. लोकांनी सजग राहण्याची आवश्यकता आहे. 2 दिवस झाले ज्या ज्या ठिकाणी आपल्याला असं वाटतंय की हे काही दुर्घटना होऊ शकते तिथले लोक बाहेर काढलेले आहेत, त्यांना काही वेगवेगळ्या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे. पण लोकांनी ही सावधानता ठेवावी, शक्यतोवर सगळा प्रवास टाळावा. कोणीही आता या परिस्थितीमध्ये अत्यावश्यक असल्याशिवाय प्रवास करू नये आणि पूर्ण प्रशासन अलर्ट मोडवर आहे. आणि मी विश्वास देतो की यंत्रणा कुठेही कमी पडणार नाही. ज्या ठिकाणी कुठे कमतरता राहिली असेल तर ती दूर करण्याचं काम हे आपण राज्य शासनाच्या वतीनं निश्चितपणे करू.
0: पावसाळी पर्यटन, धबधबे, घाट परिसर किंवा धोकादायक ठिकाणी फिरण्यासाठी जाणं पूर्णपणे टाळावं.

0: असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी तरुणाईला केलं. हवामान खात्याच्या अंदाजानुसार त्र्यंबकेश्वर नाशिक परिसरात ढगफुटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी काल त्र्यंबकेश्वर इथं आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा आढावा घेतला. त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरीजवळील मेटघर आणि अन्य गावांना स्थलांतरित करण्यासाठी प्रयत्न असल्याचं महाजन यांनी यावेळी सांगितलं. त्र्यंबकेश्वर इथल्या मेटघर या किल्ल्यावरील 100 जणांचं स्थलांतर करण्यात आलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खंडाळा घाटातील मिसिंग लिंक प्रकल्पाच्या बोगदा क्रमांक 2 जवळ काल पहाटे दरड कोसळली. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, महामार्ग पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी तत्काळ बचाव कार्य सुरू करून दरड हटवली. सध्या या मार्गावर पुण्याकडे जाणाऱ्या 3 मार्गिका तर मुंबईकडे जाणारी 1 मार्गिका खुली करण्यात आली आहे. पुणे मुंबई मार्गावर दरड कोसळल्यामुळे या दोन्ही शहरादरम्यानची एसटी बस वाहतूकही बंद करण्यात आली. दरम्यान मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कनेक्टिंग लिंकवरील वाहतूक सुरळीत होत असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयानं समाज माध्यमावरून कळवलं आहे. अतिवृष्टी इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई नवी मुंबई ठाणे रत्नागिरी पालघर रायगड पुणे जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना आजही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते खचणे दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. वरंधा आणि आंबेनळी घाटात दरडी कोसळत असल्यानं हा भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली जगबुडी नदीसह अन्य नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या खुणेवरून वाहत असून पेण शहर आणि तालुक्यात अनेक गावात पाणी साचल्यानं गणेश मूर्ती बनवणारे अनेक कारखाने पाण्याखाली गेले असून मूर्तीकारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातील 937 लोकांचं सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आलं आहे. रायगड जिल्ह्यातील पाली इथल्या श्री बल्लाळेश्वर मंदिरात पुराचं पाणी शिरलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण जावळी महाबळेश्वर वाई आणि सातारा या डोंगराळ तालुक्यांमध्ये मुसळधार पावसामुळे पर्यटन स्थळं धबधबे तलाव आणि नदीकाठच्या भागांमध्ये नागरिकांच्या प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आज दुपारी देहूतून तर श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं उद्या 8 तारखेला आळंदीतून प्रस्थान नियोजित आहे. संततधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या वारकरी आणि भक्तांनी देहू किंवा आळंदीच्या दिशेनं प्रवास सुरू केला आहे त्यांनी ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी सुरक्षित थांबावं आणि देहू आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये. प्रशासन पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांच्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या पालखी सोहळ्याचे प्रमुख विक्रमसिंह मोर यांनी याबाबत आवाहन केलं आहे.
1: अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर संत तुकाराम महाराज संस्थानतर्फे मी आपल्या सर्वांना आवाहन करत आहे की वारकऱ्यांनी सर्व भाविक भक्तांनी आपण जिथे आहात तिथेच थांबावे. अतिशय मुसळधार पाऊस देहूमध्येही चालू आहे. देहूमध्ये इंद्रायणीला पूर आलेला आहे. देहूतील दोन्ही वाहतुकीचे पूल हे पाण्याखाली गेलेले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी देहूत येणं टाळावं. वारकऱ्यांनी आपण जेथे आहात तेथेच सुरक्षित राहावं आणि स्वतःच्या जीवताची देखील काळजी घ्यावी. प्रस्थान 7 जुलै रोजी देहू येथे देऊळवाड्यात दुपारी 2 वाजता हे प्रातिनिधिक स्वरूपात होणार आहे. याची सर्वांनी वारकऱ्यांनी व भावी भक्तांनी नोंद घ्यावी. रामकृष्ण हरी.
0: दरम्यान पुणे महापालिकेनं आषाढी वारीनिमित्त आजपासून 12 जुलैपर्यंत पाणी कपात मागे घेतली आहे. पालख्यांनिमित्त वारकऱ्यांचा पुण्यातील मुक्काम नियोजित वेळेच्या आधी 2 दिवस होणार आहे. या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पाण्याची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनानं हा निर्णय घेतला असून वारीकाळात संपूर्ण शहरात सुरळीत पाणी पुरवठा केला जाईल. कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज आणि उद्या बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. मराठवाड्यातही बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. गेल्या 2 दिवसापासून अहिल्यानगर जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. ऐकूया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
2: गेल्या 2 दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्यातील उत्तर भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये पावसाने जोर धरला असल्याने उत्तर भागातील नद्या वाहत्या झाल्या आहेत. अकोले तालुक्यातील पश्चिम भागात भंडारदरा, रतनवाडी, घाटघर, वाकी या

प्रधानमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल देशभरातील अनेक सहकार उपक्रमांचं उद्घाटन झालं. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बेल्हे इथं उभारण्यात आलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या धान्य गोदामाचं उद्घाटनही काल शहा यांच्या हस्ते दूरस्थ प्रणालीद्वारे करण्यात आलं. जगातील सर्वात मोठी धान्य साठवण योजना आणि कृषी पायाभूत सुविधा निधी योजनेअंतर्गत हे गोदाम उभारण्यात आलं आहे. दृष्टीदोष असलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी गेली 3 दशकं निस्वार्थपणे कार्य करणाऱ्या निवांत अंधमुक्त विकासालयाच्या संस्थापिका मीरा बडवे यांचं काल पुण्यात अल्पशा आजारानं निधन झालं. त्या 72 वर्षांच्या होत्या. त्यांनी देहदान केलं आहे. 1996 त्यांनी स्वतःच्या घरातून निवांत अंधमुक्त विकासालय या संस्थेची स्थापना केली. विशेषतः 10वीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या दृष्टीदोष असलेल्या विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक वाचन लेखन मार्गदर्शन आणि स्वावलंबनासाठी विविध प्रकारचं सहाय्य उपलब्ध करून देण्याचं कार्य त्यांनी अविरतपणे केलं. गेल्या 30 वर्षात त्यांनी दृष्टीदोष असलेल्या 4000 विद्यार्थ्यांना शिक्षण आणि करिअरच्या प्रवासात साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनातून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत आहेत. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मुंबई पुण्यासह राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस. पावसामुळे गेल्या 3-4 दिवसात राज्यात 13 जणांचा मृत्यू. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आषाढी वारीसाठी देहू वाळंदीत येण्याऐवजी पुण्यातच थांबण्याचं प्रशासनाचं वारकऱ्यांना आवाहन. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतेहो 8 जुलै संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी प्रस्थानाचा दिवस. त्या प्रित्यर्थ आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून जरूर ऐका संत जनाबाईंच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेणारा विशेष कार्यक्रम जनीचे बोल स्वानंदाचे डोल. एखाद्या लेकराला किंवा एखाद्या छोट्या बाळाला पाळण्यामध्ये जोजवावं तशी ही जनी कुणाला बरं जोजवतीये? ती जोजवतीये ज्ञानदेवांचे परात्पर गुरु असणाऱ्या गोरक्षनाथांना. आणि मग पाळणारी

लेखन मुक्ता कुलकर्णी यांचं, सहभाग मुक्ता कुलकर्णी संज्ञा कुलकर्णी यांचा, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन। तर जरूर ऐका जनीचे बोल स्वानंदाचे डोल।

0: श्रोते हो, यावेळच्या कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर वर्षा सुपे यांची मुलाखत.
1: राज्य कामगार विमा योजना सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, जी की प्रत्येक कामगाराच्या आरोग्याच्या दृष्टीनं भारत सरकारनं बनवली आहे. कंत्राटी आणि परमनंट जरी असले तरी सुद्धा त्या आस्थापनेला जर ESI लागू असेल तर त्यांना त्या परमनंट कर्मचाऱ्यांचा ज्याचा पगार 21,000 आहे ESI ची फॅसिलिटी द्यावी लागते.
0: जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम गुरुवारी 9 जुलैला संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्ते विक्रांत मंडपे.
2: श्रोते हो, सकाळचे 7:22 आणि 30 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळचे 5:23 होत आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 7 जुलै हा दिवस जागतिक

चॉकलेट दिन म्हणून 2009 पासून साजरा केला जातो. चॉकलेट प्रेमी एकमेकांना चॉकलेट भेट देऊन हा दिवस साजरा करतात. भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुप्रसिद्ध आणि दिग्गज संगीतकार अनिल बिस्वास यांची आज जयंती. हिंदी चित्रपट संगीताचे भीष्म पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनिलदा यांनी 1935 ते 1965 या काळात अनेक अजरामर गाण्यांच्या रचना केल्या. भारतीय चित्रपटांमध्ये प्रथमच ऑर्केस्ट्रा आणि कोरसचा प्रभावी वापर करण्याचं श्रेय त्यांना जातं. पार्श्वगायनाचं तंत्र विकसित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. बंगाली, पंजाबी, मराठी यासारख्या विविध लोकसंगीतांचा सखोल अभ्यास करून त्यांनी तो आपल्या संगीतातून रसिकांपर्यंत पोहोचवला.

0: श्रोते हो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्री आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठपोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप वरही.
3: आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. श्रोते हो, सकाळची 7:25 झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. याविषयी माहिती करून देण्यासाठी दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे महाराष्ट्र राज्य सायबर विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर मला सांगा की आपण मोबाईलमध्ये जनरली पटकन सगळ्या गोष्टी मिळाव्यात म्हणून आपले बरेच पासवर्ड आपण सेव्ह करतो. आपण आधार कार्ड, आपण पॅन कार्ड आपलं सेव्ह असतं, तर मग हे ठेवायचं नाही का आपण मोबाईलमध्ये?
1: नाही, ते बदलत गेलं पाहिजे. कसं आहे की सगळेजण सेव्ह करतात, पण काही लोकांच्या बाबतीत धोका होतो. याचा अर्थ असा आहे की तुम्ही ज्या वेळेला एखादा सायबर गुन्हेगार तुम्हाला ओटीपी विचारतो, निव्वळ पासवर्ड वापरून होत नाहीये.
0: अच्छा.
1: त्यात डबल ऑथेंटिकेशन आहे, टू फॅक्टर ऑथेंटिकेशन आहे, ते तुम्ही ठेवायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं असतं की तुमचा डिवाइस सुद्धा ती कंपनी आयडेंटिफाय करते. तुमचा जो IMEI नंबर आहे, तुमचा जो सिम कार्ड आहे, हे सगळं, इव्हन पोर्ट सुद्धा, तुमच्या फोनमध्ये जर 3 पोर्ट असतील, प्रत्येक पोर्ट सुद्धा सिस्टीम आयडेंटिफाय करते, तरच त्यांचं कनेक्शन इस्टॅब्लिश होऊ शकतं. त्यामुळे असं नाही की तुम्ही ठेवलं म्हणून तुम्ही फारच चूक केली आणि तुम्ही फारच प्रिकॉशन घेतली, इकडं लिहिलं, तिकडं, त्याचा काही फरक पडत नाही. फक्त काय आहे की तुमचे जे फायनान्शियल फ्रॉड जे होतात त्यासाठी तुमचे जे ओटीपी असतात, तुमचे पिन

0: नंबर असतात, सीवीवी नंबर असतात, हे सगळे फार महत्वाचे आहे.
1: अच्छा,
0: हे फक्त तुम्ही कुणाला शेअर नाही करायला
1: पाहिजे. नक्कीच नक्कीच सर. सर, सुरुवातीला तुम्ही बोलता बोलता डिजिटल अरेस्ट हा शब्द वापरला, म्हणजे नेमकं काय?
0: डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून तुम्हाला अटक केली जाते. म्हणजे तुमच्याच घरात तुमच्याच मोबाईल फोनचा व्हिडिओ कॉल 24 तास चालू ठेवायचा, आणि तो 24 तास चालू असल्यामुळे तुम्ही अटक झालेला आहात, आणि पुढचे जे लोक बसलेले आहेत ते तुम्हाला बघत राहतात. जसं की एखाद्या जेलमध्ये एखादा माणूस जेलर असतो आणि त्याला अटक केलेली असते, मग ते असं पिंजऱ्यासारखा तो स्ट्रक्चर असतं की चोख अजून तो दिसला पाहिजे, तो काय करतो, झोपला का, उठला का, सगळ्याच अशा ऍक्टिव्हिटी जेलमध्ये ऑब्झर्व केल्या जातात. तसेच डिजिटल अरेस्ट ही कल्पना आहे. डिजिटल अरेस्ट ही कल्पना अशी या सायबर गुन्हेगारांनी तयार केलेली आहे. ते सुरुवातीला काय करतात की फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं म्हणलं तर जनरली हे कुठल्याही वयोगटातल्या माणसाला हे टार्गेट करू शकतात, पण यामध्ये फसणाऱ्यांचं जे प्रमाण आहे ते सिनियर सिटीजन्स आहे. सिनियर सिटीजन किंवा ज्यांना टेक्नॉलॉजी बद्दल फारसं ज्ञान नाही त्यांचं फसणाऱ्यांचं प्रमाण जास्त. एक फॉर एक्झाम्पल असे आमच्याकडे केस आलेली आहे की पूर्ण भारतामधली किंवा जगातली सर्वात मोठा डिजिटल अरेस्ट ची घटना मुंबईमध्ये झालेली आहे. की एका व्यक्तीला असा एक फोन गेला आणि त्यांना सांगितलं की तुमच्या मोबाईल मधून काही SMS जात आहेत आणि ते इनलिगल आहेत, आणि त्याची इन्क्वायरी आम्ही करतोय, आणि मी टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंट मधून बोलतोय, ट्राय मधून बोलतोय, आणि त्याची आम्ही इन्क्वायरी करतोय. आणि त्याच्यानंतर ते सिनियर सिटीजन म्हणले तुमचा आधार कार्डचा वापर केला गेलेला आहे, तुमच्या नावाने ऍडव्हर्टाईज चाललेले आहे, तुम्ही ऍडव्हर्टाईज करताय, ते इनलिगल आहे. असं तसं सांगितल्यानंतर ते थोडेसे माणूस काय करतं की काय नेमका प्रकार आहे म्हणून माणूस रिस्पॉन्स देतो.
1: बरोबर.
0: आणि जर त्यांनी रिस्पॉन्स दिला तर त्यांनी परत दुसरा फोन आला, इन्क्वायरी चालू आहे, अजून तुम्हाला कोणतरी दुसरे माझे कलीग फोन करते.
1: साधा फोन येतो ना?
0: साधा फोन, रेग्युलर फोन. आणि त्याच्यानंतर दुसरा फोन आला की त्याच्यामध्ये डायरेक्ट व्हिडिओ कॉल.
1: अच्छा.
0: व्हिडिओ कॉल मध्ये एक इन्स्पेक्टर, तो क्राईम ब्रँच मधून बोलतोय मुंबईच्या.
1: अच्छा.
0: आणि तुमच्या मी इन्क्वायरी सुरू केलेली आहे आणि तुम्ही काही काळजी करू नका, विश्वास घेत त्यांना पहिला विश्वास संपादन केला जातो. आणि त्यांना दाखवलं जातं की हे कार्ड एक असतं त्यांच्याकडे, कारण कावडी डेटा त्यांच्याकडे असतो आणि तो कार्ड दाखवतात ते. मग कार्डवर आधार कार्ड असतं, ते आधार कार्डचा नंबर कुणाला जनरली पार्ट नसतो किंवा ते फॉर्मेट माहित आहे अशा फॉर्मेटमध्ये आधार कार्ड असतं, ते दाखव हे तुमचं आहे का? हो माझंच. ठीक आहे. मग ह्या आधार कार्डच्या वरती तुम्ही काही कॅनरा बँकेमध्ये अकाउंट काढलेलं आहे का? तर ते म्हटले माझं अकाउंट नाही आहे तिथे. बरं ठीक आहे, आम्ही जरा खात्री करतो, तुम्ही नसाल तर काही अडचण नाही आहे, काही अडचण नाही, तुम्ही काही काळजी करायची गरज नाही आहे. असं करून त्या माणसाशी ते संवाद वाढवतात.
1: अच्छा.
0: आणि संवाद असा वाढला मग त्यांना सांगितलं जातं की आता हे जे आधार कार्ड जे वापरलेलं आहे आम्ही खात्री केली, पडवून फोन येतो, व्हिडिओ कॉल, खात्री केली तर तुम्ही कॅनरा बँकेमध्ये तुम्हाला 20 लाख रुपये कॅश मिळालेली आहे आणि ती कॅश तुम्ही जमा केलेली आहे आणि तुम्ही आम्हाला काहीतरी खोटी माहिती देता.
1: अच्छा.
0: मग तो वयस्कर माणूस गडबडतो
1: म्हणजे
0: माझं तर एक खातं नाहीये, आधार कार्ड मात्र माझं आहे. त्याच्या बॅक ऑफ माइंड मध्ये काय राहतं की आधार कार्ड मात्र माझं आहे. मग तो सांगतो की सांगता येत नाही म्हणजे कुणीतरी तुमच्या आधार कार्डचा गैरवापर केला असू शकतो, आता आणखी जी इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. मग हळूहळू जसं जसं पुढे जातं तसं त्याला सांगितलं जातं की एका व्यक्तीला आम्ही अटक केलेली आहे, त्याच्या घरामध्ये रेड केली आणि तो फार मोठा मनी लॉन्ड्रिंग करणारा माणूस आहे, आमचे पूर्ण भारतभर त्यांनी सगळा हायदोस घातलेला आहे, अनेक लोक त्याच्या गँगमध्ये, त्यापैकी तुम्ही एक आहात.
1: अच्छा.
0: आणि मग ते असे कॅश मध्ये पैसे टाकतात, मग ते ब्लॅकचे व्हाईट करतात, अशा प्रकारचे मनी लॉन्ड्रिंगचा तो त्यांचा तो झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तुमची पण इन्क्वायरी सुरू झाली. बरं आता ठीक आहे, आता इन्क्वायरी सुरू झालेली आहे तर उद्या सकाळी तुम्हाला कोर्टात नेलं जाईल. पण ते म्हणले मला कसं काय? नाही तुम्ही जायची गरज नाही, आता तुमचा जो फोन आहे अजून एक फोन विकत घ्या.
1: अच्छा.
0: एक फोन कॉलिंगसाठी, सायबर गुन्हेगार कॉल करणार, एक फोन व्हिडिओ कॉल. मग तो व्हिडिओ कॉल अशा ठिकाणी व्हिडिओ ते सांगतात लावायला की जेणेकरून घरातल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी त्या सायबर गुन्हेगारांना दिसत असतात. आणि ज्या वेळा ते दिसतात मग ते सांगतात की बघा ते दूधवाला आला, बेल वाजली, दूधवाला आला असेल, दूध घ्या, त्याच्याशी काही बोलू नका. पहिली इन्स्ट्रक्शन असते की आता तुम्ही डिजिटल अरेस्ट झालेला आहात. मग लगेच जज, दोन वकील, मग त्यांची बोलणी
1: व्हिडिओ
0: कॉलवरती, आणि दिसतं व्हिडिओ कॉलवरती, त्याला दिसतं की माझी केस घेऊन एक गेलेला आहे, ते कोर्टामध्ये सांगतोय, जज काहीतरी ऑर्डर पास करू, जजने ऑर्डर पण पास केली, तुमच्याकडे जेवढं काय आहे तुम्ही ते सगळं डिस्क्लोज करा. तपासामध्ये सहकार्य करा तुम्ही, असं करून ते जजची ऑर्डर पण येते, ती पण नावांची लगेच व्हॉट्सअप वरती त्या व्हिडिओ कॉल वरती ऑर्डर लगेच. मग ते म्हणते बरोबर आहे, आता सांगितलं मग ते आपण काही

0: एकच नाही चांगलं काय हरकत आहे. ते सगळं लिहितात की माझे हे नाव, माझ्या बायकोचं हे नाव, बायकोच्या अंगावर एवढे दागिने आहेत, एवढी स्थावर मालमत्ता आहे, एवढी माझे अकाउंट आहेत, या अकाउंट मध्ये असे असे पैसे आहेत, हे सगळं राईट डाऊन करतो. तो म्हणून शांतपणे आठवलेलं न आठवलेलं इकडं तिकडं हुडकून घरातली कागद बघून सगळे डिटेल्स वगैरे सगळे लिहितो आणि पोस्ट करतो त्यांना. आता काय झालं की ही माहिती ह्यांनी डिस्क्लोज केलेली आहे. सायबर गुन्हेगारला माहिती आहे का?
1: नाही.
0: मग ती माहितीचं ते विश्लेषण करतात. मग परत डिजिटल अरेस्ट सुरूच आहे 24 तास असं करत बस. मग त्यांना असं सांगितलं जातं की आता तुम्हाला काय करावं लागतील की हे पैसे आम्ही तुम्हाला आरबीआयचा अकाउंट एक देतो. ते गव्हर्नमेंटची बँक आहे आणि सर्व अशी जे काही प्रॉपर्टी असते आम्ही तिथं जमा करतो. व्हेरिफिकेशन झालं की ती परत प्रॉपर्टी तुम्हाला देतो. असं करून त्यांना बँकेत जायला सांगितलं जातं. मग हे बँकेत जातात. ज्यावेळा बँकेत जातात तेव्हा तो घरातला फोन 24 तास चालूच आहे तो डिजिटल अरेस्टचा.
1: अच्छा.
0: परवानगी घेऊन घराच्या बाहेर पडायचं.
1: अच्छा.
0: आणि मग फोन 24 तास चालू ठेवायचा खिशातला, जो व्हॉइस कॉल ज्याच्यावरती फोन झालाय. मग ते सांगणार तुम्ही उतरला का? उतरला. रिक्षात उतरला? उतरला. आता बँकेत गेला का? गेला. कोण पुढे आहे मॅनेजर? तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायचे म्हणून ते पैसे ट्रान्सफर करायचे आहेत आणि हे अकाउंट नंबर दिलेला आहे मी. मग ते अर्धायचं. त्यावर बाकीचं काय सांगायचं नाही, त्यांना कुणाला बोलायचं नाही. पहिली गोष्ट, तुम्ही काहीही नातेवाईकाला सांगायचं नाही, मित्रमंडळींना काही बोलायचं नाही, घरातल्या कुठल्याही व्यक्तीला कळता कामा नये, तुमच्या गल्ली तुमच्या मोहल्ल्यात काही कळता कामा नये. कारण का? तुमची डिजिटल अरेस्ट झालेली आहे. जसं काय तुम्ही आता जेलमध्येच आहात, जेलमध्ये तुम्ही कुणाला भेटू देतलं असतं का? आम्ही तुम्हाला परवानगी दिलेली नाही, कोर्टाने पण तुम्हाला परवानगी दिलेली नाही. आणि ते व्यवस्थित फॉलो केलं जातं. आणि हा व्यक्ती जवळजवळ 40 दिवस डिजिटल अरेस्ट होता. नवरा बायको, शेवटी महिला त्यांच्या घरातली बायको, त्यांची फोन यायचे. ते फोन आले की ते स्क्रीनवर त्यांना दिसायचं, बघा तुमच्या मुलाचा फोन आलाय, व्यवस्थित बोला, आम्ही जे सांगितले त्याप्रमाणे बोला, त्याला काही सांगू नका, तुम्ही अरेस्ट मध्ये आहात. त्यामुळे ते बोलतील तेवढंच ते बोलायचे. असं करून त्यांनी 58 कोटी रुपये ट्रान्सफर केले.
1: बापरे.
0: शेवटच्या दिवशी त्यांनी सांगितलं की सायबर गुन्हेगारला 27 वा तो माणूस बँकेमध्ये गेला. 58 कोटी गेले. शेवटच्या वेळा त्यांना सांगितलं की आता तुमच्याकडे अजून 2.5 कोटी आहेत.
1: अच्छा.
0: हे तुम्ही लपवलेले आहेत, ते जर तुम्ही नाही दिले तर आम्ही तुम्हाला घरात येऊन अटक करू. आतापर्यंत तुमची डिजिटल अरेस्ट होती, आता तुम्हाला ऍक्च्युअल अरेस्ट होईल. ते भीतीपोटी ते लोक बाहेर पडले नवरा बायको. दरम्यानच्या काळामध्ये महत्वाचा यातला विषय असा आहे नागरिकांसाठी, त्यांच्या घरात त्यांची मिसेस त्यांना म्हणत होती, अरे फोन कट करा, जाऊ तिकडे, काय होईल ते होईल, आपण बघूया. पण ते म्हणले सीबीआयचे पोलीस आहेत, ईडीचे पोलीस आहेत, कोर्ट सांगतंय, आपले ह्याच्यामध्ये आरबीआय मध्ये पैसे आहेत, सेफ पैसे आहेत, आपण सहकार्य करायला पाहिजे, आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, देशाचे नागरिक, म्हणजे हे सगळं सगळं म्हणजे सामाजिक वगैरे कार्य करणाऱ्या लोकांच्या डोक्यामध्ये देशप्रेम किंवा देशाच्या ज्या एजन्सी आहेत त्याच्यावरती विश्वास त्यांचा जास्त असतो. आणि त्याचा हे सायबर गुन्हेगार विश्वासघात करतात. आणि मग जेव्हा ते शेवटी बाहेर पडले आणि मग त्यांचे ते इतर सिनियर सिटीजन्स कडे ते भेटायला लागले, मग त्या 10 दिवस त्यांनी विचारमंथन केलं सर्व सिनियर सिटीजन, म्हणजे कुणालाच काही माहित
1: नाही. आणि नवीनच आहे
0: सगळ्यांसाठीच नवीन. मग ते 10 दिवसानंतर 40 दिवस अटक आणि 10 दिवस नंतरचे विचारमंथन. आणि मग ते पोलीस स्टेशनला आले, म्हणजे ते एका ठिकाणी आले, मग ते गुन्हा दाखल झाला. अशा प्रकारची डिजिटल अरेस्टची केस झाली. त्याच्यामध्ये एक आहे की असा कोणताही सीबीआय, क्राईम ब्रँच, ट्राफिक ब्रँच, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट किंवा जगातली कुठली एजन्सी तुम्हाला डिजिटल अरेस्ट कधीच करत नाही. तुम्हाला अटक करायचं असेल तर
1: नेमकं विचारायचं होतं की एवढी लोक बळी पडू शकतात का आणि असं डिजिटल अरेस्ट आपण होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायची?
0: काळजी एकच आहे, असे ज्यावेळा कोण तुम्हाला डिजिटल अरेस्टची भाषा वापरेल, तुम्ही फोन कट करणे निवांत बसते. कुठलाही सायबर गुन्हेगार आतापर्यंत जगामध्ये कुणाच्याही घरी गेलेला नाही, कोणाच्याही अंगाला त्याने टच केलेलं नाही, कोणाच्याही दरवाजा बेल त्याने वाजवलेली नाही. त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही मुळातच ही कल्पना खोटी आहे. याच्यामध्ये कुठल्याही क्राईम ब्रँचचं नाव घेऊ द्या आणि कुठल्या पोलिसांचं नाव घेऊया, कोणीही त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आणि अशी घटना ज्यावेळा फोन येतो त्यावेळेला दरम्यानच्या काळामध्ये समजा तरी तुम्ही त्यात फसत चालला असला तर पहिली काळ जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे. ते सांगतात तुमच्या नातेवाईकांना फोन करू नका, तुमच्या मुलांना फोन तुम्ही करू नका, हे जे तुम्हाला जे सांगतात त्याच्या विरुद्ध तुम्ही करायला पाहिजे, तुम्ही सगळ्या लोकांनाही सांगायला पाहिजे.
1: बरोबर आहे, नक्कीच.
0: त्यामुळे डिजिटल अरेस्ट ही कल्पना मुळातच खोटी आहे आणि अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या आहेत आणि दुर्दैवाने याच्यामध्ये सिनियर सिटीजन जास्त असलेले आहेत. पुण्यामध्ये तर एक सिनियर सिटीजन अगदी क्राऊडेड ठिकाणी राहत होते, मी गर्दी आजूबाजूला भरपूर गर्दी होती, तर ते हेल्मेट

0: मानून घराच्या बाहेर पडायचे सायबर गुन्हेगारने सांगितल्या.
1: अच्छा,
0: तुम्ही कोणाला दिसायला नाही पाहिजे, लोक तुम्हाला विचारतील. ते हेल्मेट घालून जॅकेट घालून जो देश ते कधी घालतच नाही तसा ड्रेस घालून ते फिरायचे, म्हणजे जेणेकरून लोकांनी ओळखू नये. म्हणजे सायबर गुन्हेगार इतके इन्स्ट्रक्शन. एका ठिकाणी तर असं घटना घडली की डिजिटल अरेस्ट मध्ये त्यांचे डोळे वगैरे एकदम लाल झाले होते, म्हणजे पूर्ण पेशंट.
1: अच्छा,
0: तो माणूस बेड पण उठू पण शकत ना तरी पण तो डिजिटल अरेस्ट होता.
1: अच्छा,
0: फक्त नागरिकांनी हीच काळजी घ्यावी. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सामान्य नागरिकांसाठी सर्वांना सायबर विभागातर्फे आमच्या लोकांना हे आव्हान आहे की सिनियर सिटीजन जे एकटे एकटे जिथे राहतात तिथे त्यांची फोनवरनं चौकशी करू नका, त्यांच्या घरी जावा.
1: बरोबर,
0: त्यांच्या घरी जाऊन चौकशी करा, मग तुम्हाला निश्चितपणे कळेल की डिजिटल अरेस्ट आहे किंवा नाही. नाहीतर उगाच इकडून तिकडून डिजिटल अरेस्ट नसतं अशा गप्पा मारण्यात काही पॉईंट नाही आहे. त्या घरात गेलं पाहिजे, घरात जाऊन तो दरवाजा उघडला गेला पाहिजे आणि त्या व्यक्तीची खात्री केली पाहिजे
1: परिस्थिती त्यांची काय आहे.
2: श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण सायबर गुन्हेगारी या विषयाची माहिती करून घेत होतो. हा संवाद आपला असाच पुढे चालू ठेवणार आहोत, तेव्हा आपण पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात उद्या सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:40 झाली आहेत. ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विक्रम्स फिटनेस.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: गुड मॉर्निंग श्रोते हो, विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. विक्रम्स फिटनेसचे हेल्थ कोच विक्रम मेहंदळे आपल्या बरोबर आहेत. गुड मॉर्निंग विक्रम.
3: श्रोते हो नमस्कार.
2: आज आपण जी केस बघणार आहोत त्यांना स्नेहल असं आपण म्हणूयात. त्यांचं वय 49 वर्ष, उंची 156 सेंटीमीटर, वजन 75 किलो आणि बऱ्यापैकी त्यांना सुद्धा मेडिकल इश्यूज होते. 3 वर्षापूर्वी मेनोपॉज होता, बीपीची गोळी त्यांची चालू होती. अशा कंडिशनमध्ये त्या आपल्याकडे आल्या होत्या, तर काय हेल्थ इश्यूज होते आणि काय रिझल्ट आला
3: सांगतो. स्नेहल मॅडमची केस सांगतो. आपल्याकडे आल्या तेव्हा 156 सेंटीमीटर आणि 75 किलो वजन, त्यामुळे उंचीनुसार वजन वाजवीपेक्षा खूप जास्त होतं. पहिली गोष्ट म्हणजे असं झालं की त्यांना अर्ली मेनोपॉज आला. युजली मेनोपॉज हा 45-50 मध्ये येतो. त्यांना वयवर्ष 42 लाच मेनोपॉज झाला. त्यानंतर त्यांनी गायनाकॉलॉजिस्टला कन्सल्ट केल्यानंतर गायनाकॉलॉजिस्टनी रिपोर्ट करायला सांगून कन्फर्म केलं की हा मेनोपॉज आहे. आता त्या मेनोपॉजच्या कालावधीमध्ये त्या 1-1.5 वर्षात व्हॉटएव्हर, त्याच्यामध्ये त्यांना इमोशनल आणि मेंटल डिस्टर्बन्सेस खूप यायला चालू झाले आणि तेव्हा त्यांना थोडंसं डिप्रेशन आणि क्लिनिकल अँग्झायटी ही त्यांना त्याच्यामध्ये आली, ज्याच्याकरता त्यांनी डॉक्टरांकडनं कन्सल्ट करून अँटी अँग्झायटी आणि अँटी डिप्रेशनचे मेडिकेशन चालू केले. आता ते जे मेडिकेशन होते तो जो त्यांचा मेनोपॉजचा पिरियड होता, त्या मेनोपॉजच्या पिरियडमध्ये 1-1.5 वर्षात हे मेडिकेशनची पॉवर खूप वाढत गेली. कारण का, ऑफकोर्स मेडिकेशन जे दिलं होतं त्यांनी ते कंटेन होत नव्हतं आणि खूप हाय पॉवरचे अँटी डिप्रेसंट्स आणि अँटी अँग्झायटी मेडिकेशन त्या त्याच्यानंतर 1-1.5 वर्ष घेत होत्या. आणि त्या म्हणत होत्या की त्या काळामध्ये त्यांचं जे वजन आहे हे दणदणीत वाढलं. म्हणजे त्या म्हणत होत्या की त्यांचं वजन हे 65 खालतीच असायचं कायम. पण हा मेनोपॉज, एक तर पहिले तो अर्ली मेनोपॉज आणि त्याच्यामध्ये आलेले इमोशनल डिस्टर्बन्सेस, ज्याच्यामुळे अँटी डिप्रेसंट्स आणि अँटी अँग्झायटी मेडिकेशन, त्याच्यामुळे अजून त्यांचं वजन हे वाढत गेलं. तर तेव्हा जेव्हा आता आपल्याकडे जेव्हा आल्या होत्या तेव्हा सुद्धा त्यांची 2 औषधं चालूच होती, अँटी डिप्रेशन अँटी अँग्झायटीची. आणि त्यामुळे अजून एक इश्यू होता आणि त्यांच्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की ही जोपर्यंत औषधं चालू आहेत तोपर्यंत वजन वाढणार आणि वजन कमी करायला अवघडही जाणार. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि मग पटकन वाढलेल्या वजनामुळे थोडासा जॉईंट पेन, नी पेन आणि मग ब्लड प्रेशरची गोळी बेसिकली चालू झाली होती.
2: श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला. प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर, बँक ऑफ महाराष्ट्राच्या वर कर्वे रोड पुणे इथेही.

0: ऑनलाइन कन्सल्टेशन साठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250 विक्रमक, स्नेहल यांचा आपल्याकडचा रिझल्ट काय होता आणि कशा प्रकारे तो आला?
1: राईट, सो स्नेहल मॅडमला मी सगळे गोष्टी समजावून सांगितल्या. मी त्यांना म्हटलं मॅडम, अँटी डिप्रेशन आणि अँग्झायटी साठी मेडिकेशन चालू असेल तरी त्याचा अर्थ असा नाही होणार की तुमचं वजन वाढतच जाणार किंवा कधीच कमी होऊ शकणार नाही, असा त्याचा अर्थ घेऊ नका. म्हटलं वजन कमी होईल, फक्त प्रॉबेबली फक्त जरा इतरांपेक्षा हळूहळू कमी होईल.
0: ओके,
1: मी स्नेहल मॅडमला समजावून सांगितलं, म्हटलं तुम्ही निरपेक्षपणे वर्कआउट चालू करा, वेळच्या वेळेस झोपायला लागा, वेळच्या वेळेस चांगलं घरी बनवलेलं उत्तम पाचक अन्न पोटात जाऊ देत आणि सगळ्या गोष्टी नीट शास्त्रशुद्ध पद्धतीने छान पद्धतीने फॉलो करायला लागा. म्हटलं त्याच्याने फायदाच होईल आणि वजन ही गोष्ट डोक्यात पकडून तुम्ही काही करू नका. त्यांना जे काही मी सांगितलं होतं ते पटलं, कटाक्षाने फॉलो करायला चालू केलं, कारण का खूप मिझरेबल सिच्युएशन होती आल्या तेव्हा. आणि पहिल्या महिन्यात त्यांचं 1.5 किलोनी वजन कमी झालं, जास्त नाहीये पण 1.5 किलोनी वजन कमी झालं हे बघून सुद्धा ते शॉक्ड होत्या की हे जे म्हणजे बेताल पद्धतीने वाढत चाललेलं वजन आहे, महिन्याभरात थांबलं पण 1.5 किलोनी कमी झालं पण.
0: राईट,
1: आणि मग अजून जोमाने फॉलो करत गेल्या. आज त्यांना आपल्याकडे जॉईन करून फक्त 3 महिने झालेत. 3 महिन्यात आज त्यांचं हळूहळू होतंय वजन कमी, तरी सुद्धा 6 किलोनी वजन कमी झालंय. म्हणजे जे त्यांचं वजन 75 होतं ते आता ते 69 आलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांना ज्या एनर्जी लेवल स्वतःच्या डाऊन झालेल्या वाटत होत्या त्या जरा आता परत व्यवस्थित सुधारलेल्या आहेत. ऑफकोर्स ब्लड प्रेशरची गोळी वगैरे कमी व्हायला किंवा जायला ते सगळं व्हायला बराच वेळ लागेल, अजून वजन भरपूर कमी व्हायची गरज आहे. पण अटलिस्ट या सिच्युएशनमध्ये त्या डिप्रेशनच्या अँग्झायटीच्या मेडिकेशनमुळे वाढलेलं जे वजन आहे ते आता अटलिस्ट कमी व्हायला लागलंय हे बघून आज त्यांना जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते सर्वात माझ्या दृष्टीने सक्सेस स्टोरी आहे.
0: म्हणूनच श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता फक्त रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच कॉन्टॅक्ट करा विक्रम्स फिटनेसला, प्रभात रोड लेन नंबर 5 आणि मृत्युंजय मंदिरासमोर बँक ऑफ महाराष्ट्रच्या वर कर्वे रोड पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क 90111 32 500 90111 32 500 9011 3250 पुन्हा भेटूयात विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम मेंदळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: विक्रम्स फिटनेस हा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, सकाळचे 7:45 वाजले आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी. आता ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
0: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. अनुरूपचा तन्मय कानेटकर आपल्या बरोबर आहे. नमस्कार तन्मय.
5: नमस्ते.
0: खरं तर आपण म्हणतो की टेक्नॉलॉजी जेवढी आपल्याला मदत करते तेवढीच काही काही वेळेला ती आपल्याला खाली सुद्धा ओढते, फसवते. हे सगळं मी या दृष्टिकोनातनं बघतीये की आता ऑनलाईन फ्रॉड बरेच होत आहेत, मग ते अगदी जसे पेमेंटच्या बाबतीत होत आहेत तसेच मॅट्रिमोनियल साईटच्या बाबतीत सुद्धा होत आहेत. तर या सगळ्याबद्दल तू काय सांगशील, कसं स्वतःला सिक्युअर केलं पाहिजे?
5: ही बाब खरीच आहे की ऑनलाईन फ्रॉडच्या बऱ्याच न्यूज आपल्या कानावरती येत आहेत, मॅट्रिमोनियल साईट्सवरनं घडणाऱ्या घटना आपल्या कानावरती येत आहेत, पण त्याच्यापासून वाचणं शक्य आहे. म्हणजे अनुरूपमध्ये आम्ही 1-2 गोष्टी ज्या केलेल्या आहेत त्या खूप महत्वाच्या ठरतात या बाबतीत. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयडी प्रूफ असल्याशिवाय अनुरूपमध्ये तुम्हाला मेंबरच होता येत नाही.
0: ओके.
5: त्यामुळे फेक प्रोफाईल्स किंवा ज्या प्रोफाईलच्या मागे कोण व्यक्ती आहे याचा पत्ताच लागणार नाही अशा पद्धतीचं आपल्याकडे घडतच नाही, कारण आयडी प्रूफ मॅन्डेटरी आहे. तुम्ही जर आयडी प्रूफ दिलं नाहीत तर तुमचं प्रोफाईल ब्लॉक होतं. त्या व्यतिरिक्त तुम्हाला ऍड्रेस प्रूफ, इन्कम प्रूफ, एज्युकेशन प्रूफ या गोष्टी अपलोड करायची सोय आहे. रिमॅरेज असेल तर डेथ सर्टिफिकेट किंवा डिवोर्स डिक्री हे पण डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करावं लागतं, त्याशिवाय तुम्हाला रजिस्टर नाही करता येत. त्यामुळे आपण बॅकग्राऊंडच्या दृष्टीने जी जी महत्वाची डॉक्युमेंट्स आहेत ती अपलोड करायला सांगतो. अर्थातच प्रायव्हसीचा विचार करता ती डॉक्युमेंट्स काही समोरच्यांना बघता येत नाहीत, पण अनुरूपची एक छोटी टीम आहे की जी ते डॉक्युमेंट्स बघते आणि सगळ्या माहिती आणि त्या डॉक्युमेंट मधली माहिती ही बरोबर आहे ना याची तपासणी करते.
0: ओके.
5: आणि तुम्ही दिलेली माहिती आणि डॉक्युमेंट मधली माहिती ही जर मॅच झाली तर तुमच्या प्रोफाईलवरती व्हेरीफाईडचा टिक मार्क येतो.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहिती

0: अपडेटसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 आणि वेबसाईट www.anurupvivah.com. तन्मय, आपण बोलत होतो ऑनलाईन फ्रॉड पासनं आपण अनुरूप म्हणून इतरांना कसं सिक्युअर केलं याबद्दल.
1: मी म्हणलं तसं डॉक्युमेंट्स तर आपण अपलोड करायला सांगतो, त्यामुळे एक व्हेरीफाईड टिक मार्क येतो, विश्वासार्हता येते. या व्यतिरिक्त अनुरूप सातत्याने फोन करून संवाद साधत असतं आपल्या मेंबर्स बरोबर. त्याबरोबर मेंबर्सच्या ऍक्टिव्हिटीवरती सुद्धा लक्ष असतं की काही चुकीच्या गोष्टी तर घडत नाहीयेत ना इथे. याबरोबर मला एक दोन गोष्टी महत्वाच्या सांगायला आवडेल या निमित्ताने की बऱ्याचदा जे फ्रॉड्स होतात मॅट्रिमोनियल साईट्सवर किंवा ऑनलाईन प्रकारातले, तर त्याच्यातला एक मुद्दा असा असतो की पटकन भुलून एखाद्या गोष्टीला, तर तशा पद्धतीचं एखादं प्रोफाईल दिसतं आणि त्या गोष्टीला भुललं जातं आणि त्याच्या मोहात पडलं जातं. तर हे टाळणं, सावध असणं, सतत संशयी असण्याची गरज नाही पण सावध असणं, कॉशस असणं हे गरजेचं आहे. पैशाची कोणी मागणी केली तर त्याकडे संशयाने बघणं गरजेचं आहे. पैशाचे व्यवहार शक्यतो टाळावेतच. या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याबाबत खरं तर सातत्याने अवेअरनेस होत असतो पण तरी त्या पॉईंटला समोरचं प्रोफाईल आपल्याला आवडलेलं असतं, एखाद्या वेळेस बोलणं झालेलं असतं तर ते आवडलेलं असतं, असं वाटत असतं की अरे हे लग्न होत आहे आणि मग आपण कशाला मोडता घालतो एवढ्याशा गोष्टीने आणि मग तिथे फसगत होते. तर असं जर काही घडत असेल तर तात्काळ अनुरूप सारख्या संस्थेला संपर्क साधणं, त्यांचा सल्ला मसलत घेणं. आपल्याकडे काउन्सिलिंग टीम आहे, गायडन्स टीम आहे, त्यामुळे असे जर काही घटना घडत असेल असं दिसलं तर त्याबद्दल आपण संवाद साधू शकतो, बोलू शकतो, योग्य ती तज्ञांची मदत घेऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही बाबतीत पटकन भुलून न जाता, पटकन इम्प्रेस होऊन त्या विचारांमध्ये पुढे न जाता शांतपणे सावधपणे विचार करून घाबरून नाही जायचं पण सावध राहायचं, एवढं मात्र आपल्याला पाळायला हवं.
0: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजेच किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-79-91 1800-267-79-91 1800-267-79-91 वेबसाईट www.anurupvivah.com. पुन्हा भेटूयात. अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात तन्मय कानिटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आत्ताच आपण ऐकलात ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:52 होत आहेत. आता ऐकूया एक निवेदन. बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून बांधकाम स्थळांच्या सुरक्षेच्या बाबतीत मार्गदर्शक सूचना. सध्याचं हवामान आणि ताशी 70 ते 80 किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व विकासक, वास्तुविशारद, परवानाधारक सर्वेक्षक, कंत्राटदार, प्रकल्प व्यवस्थापक आणि बांधकाम स्थळांशी संबंधित अभियंते यांना खालील सुरक्षाविषयक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत. बांधकामांसाठी उभारलेले तात्पुरते मचाण किंवा परांची अर्थात स्कॅफोल्डिंग, सुटे व खुले साहित्य, क्रेनवरील साहित्य, संरक्षण भिंतींसह म्हणजेच कंपाऊंड वॉल्ससह बांधकाम स्थळी असणारे पत्रे, साचा बांधणी अर्थात फॉर्मवर्क, तसंच सर्व तात्पुरत्या संरचनांची सखोल तपासणी करून त्या स्थिर, सुरक्षित आणि भक्कम स्थितीत असल्याची खात्री करावी. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर, गच्चीवर तसंच उंचावरील प्लॅटफॉर्मवर असलेले सुटे व खुले साहित्य त्वरित हटवावे किंवा योग्य प्रकारे बांधून सुरक्षित करावे. कोणत्याही बांधकामस्थळी अव्यवस्थित किंवा निष्काळजीपणे कामकाज

होऊ देऊ नये. सर्व कामाचं नियोजन, देखरेख आणि अंमलबजावणी सुरक्षितरित्या व पद्धतशीरपणे करावी. खोदकाम करण्यात आलेल्या बांधकाम स्थळांवर योग्य सुरक्षा उपाययोजना कराव्यात आणि त्यावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी. टॉवर क्रेन, मटेरियल होईस्ट, बांधकाम लिफ्ट, सुरक्षा जाळ्या म्हणजेच सेफ्टी नेट्स आणि उचलण्याची उपकरणे अर्थात लिफ्टिंग इक्विपमेंट यांची स्थिरतेच्या दृष्टीने तपासणी करावी. हवामानामुळे धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यास उचलण्याची कामे म्हणजेच लिफ्टिंग ऑपरेशन्स आणि उंचावरती सर्व कामे तात्काळ थांबवावीत. तसेच बांधकाम सुरू असलेल्या परिसरात प्रतिबंधित सुरक्षा क्षेत्र एक्सक्ल्यूजन झोन कायम ठेवावे. सर्व कामगारांनी निर्धारित वैयक्तिक सुरक्षा साधनांचा अर्थात पीपीईचा तसेच उंचावर काम करताना आवश्यक फॉल प्रोटेक्शनचा वापर करणे बंधनकारक आहे. संपूर्ण बांधकाम स्थळाची तात्काळ सुरक्षा तपासणी करून सर्व असुरक्षित बाबी विलंब न करता दुरुस्त कराव्यात. हवामान परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवावे आणि परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. सर्व संबंधितांनी या सुरक्षाविषयक सूचनांकडे अत्यंत तातडीची बाब म्हणून पाहावे. सुरक्षा नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे. कामगार, परिसरातील रहिवासी आणि सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षितता ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. सर्व विकासकांनी या सुरक्षाविषयक मार्गदर्शक सूचनांची अत्यंत गांभीर्याने दखल घेऊन लागू असलेल्या सर्व सुरक्षाविषयक नियमांचे आणि उत्कृष्ट बांधकाम पद्धतींचे काटेकोरपणे पालन करावे. बृहन्मुंबई महानगरपालिका. निवेदन संपलं. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. भावधारा हा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया स्वर्धा साठे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं गीत.

स्वरदा साठे यांनी गायलेलं यशवंत देव यांचं भावगीत आपण ऐकलं. भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या 3 देशांच्या दौऱ्यावर असून पहिल्या टप्प्यात काल इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं ते दाखल झाले. विमानतळावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रोबोवो सुबियांतो यांनी त्यांचं स्वागत केलं. इंडोनेशियाचे वरिष्ठ मंत्री, इंडोनेशियातील भारतीय राजदूत आणि भारतीय समुदायातील सदस्य यावेळी उपस्थित होते. भारत आणि इंडोनेशियानं 2018 आपल्या संबंधांना सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर आणलं आहे. त्याचा लाभ सर्वसामान्यांना होत आहे असं मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. आज ते अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये उच्च पदस्थांशी आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशी संवाद साधतील. या चर्चामध्ये व्यापार, गुंतवणूक, संरक्षण, सागरी सुरक्षा, डिजिटल तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण या क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल बहारीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांची भेट घेऊन दोन्ही देशांदरम्यानचे द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावेळी त्यांनी बहारीनमध्ये राहणाऱ्या प्रवासी भारतीयांच्या योग्य सुरक्षेबाबत धन्यवाद दिले. एस जयशंकर सध्या 4 आखाती देशांच्या दौऱ्यावर असून कतार भेटीनंतर ते काल बहारीनमध्ये पोहोचले. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात ते कुवेत आणि ओमान या देशांना भेट देणार आहेत. सहकार मंत्रालयानं गेल्या 5 वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली आहे असं प्रतिपादन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी काल केलं. नवी दिल्ली इथं सहकार मंत्रालयाच्या 5व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2021 स्थापन केलेल्या या मंत्रालयानं सहकार क्षेत्रातील कार्यप्रणालीचं आधुनिक, पारदर्शक, तंत्रज्ञानावर आधारित आणि स्पर्धाक्षम अशा व्यवस्थेमध्ये रुपांतर केलं आहे. मंत्रालयानं सहकार क्षेत्रापुढील प्रमुख आव्हानं ओळखली आहेत. त्यांच्या निवारणासाठी आणि क्षेत्राच्या विकासासाठी एक सर्वसमावेशक आराखडा तयार केला आहे असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. 30 क्षेत्रांमधील 8.5 लाखांहून अधिक सहकारी संस्था आणि 32 कोटी सदस्यांची माहिती समाविष्ट करणारा एका

प्राथमिक डिजिटल डेटाबेस तयार करण्यात आला असून तसंच राष्ट्रीय मानांकन प्रणालीची सुरुवात करण्यात आली आहे. याद्वारे प्रत्येक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहकारी संस्थांना प्रोत्साहन दिलं जाईल असंही शहा यांनी यावेळी सांगितलं. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चप्पलची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडे निर्यात परिषदेमध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या भारतातून या क्षेत्रात होत असलेली 77% निर्यात केवळ 15 देशांमध्येच केली जात आहे. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या चपलांबरोबरच छोट्या मोठ्या पर्स, जॅकेट, कपडे, शोभेच्या वस्तू अशा विविध वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासानं सरचिटणीस चंपतराय आणि ट्रस्टचे सदस्य डॉ अनिल मिश्रा यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. राम मंदिर देणगीतील कथित गैरव्यवहार प्रकरण समोर आल्यानंतर या दोघांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. नवीन नियुक्ती होईपर्यंत कृष्ण मोहन यांची हंगामी सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. ट्रस्टनं मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून उमेदवारांची शिफारस करण्यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन केली आहे. न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंद देवगिरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली. पाकव्याप्त काश्मीरमध्ये राजकीय तणाव वाढत असतानाच जम्मू काश्मीर जॉईंट आवामी एक्शन कमिटी म्हणजेच JASC नं पाकिस्तान सरकारला आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी 48 तासांची मुदत दिली आहे. कथित नाकेबंदी संपवणं, दळणवळण सेवा पूर्ववत करणं, अन्न आणि औषधांचा अखंड पुरवठा, स्थानबद्ध नेत्यांची सुटका आणि 38 कलमी लेखी कराराची अंमलबजावणी अशा मागण्यांसाठी हजारो लोक रस्त्यावर उतरले आहेत. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्यास 9 जुलै रोजी निर्णायक पाऊल उचलण्याचा इशारा या समितीनं दिला आहे. पाकिस्ताननं दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत JASC वर बंदी घातली असून या निदर्शनांनी अधिक जोर धरला आहे. 600 हून अधिक कार्यकर्ते आणि राजकीय नेत्यांना अटक करण्यात आल्याचा तसंच अन्नधान्य आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रोखून प्रशासनानं आर्थिक नाकेबंदी लागू केल्याचा आरोप या समितीनं केला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज इथं आज रात्री भारत आणि यजमान इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांच्या मालिकेतला 3रा T20 सामना होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री 10 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांमधील पहिला सामना पावसामुळे अनिर्णित राहिला होता तर शनिवारी मँचेस्टर इथं झालेल्या दुसऱ्या T20 सामन्यात इंग्लंडनं भारताचा 4 गडी राखून पराभव केला होता. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या डल्लास इथं काल 16 सामन्यांच्या श्रंखलेमध्ये पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वकरंडक जिंकला होता. त्यानंतर पहिल्यांदाच स्पेन उपांत्यपूर्व फेरीमध्ये पोहोचला आहे. काही वेळापूर्वी संपलेल्या 3रा सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेवर 3-4 विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केला आहे. पाऊस. महाराष्ट्रात मुंबई पुण्यासह ठाणे पालघर रायगड आणि अन्य जिल्ह्यांना कालही मुसळधार पावसानं झोडपून काढलं. या पावसानं जनजीवन विस्कळीत झालं असून काही ठिकाणी जीवितहानी देखील झाली आहे. पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यातील पाटण इथं घरावर दरड कोसळून 3 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये गेल्या 3-4 दिवसात 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी काल विधान परिषदेत दिली. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज काल दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.
येत्या 3 दिवसात अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे, त्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

हवामान. भारतीय हवामान विभागानं आज गुजरात, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सागरी किनारी भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच येत्या दोन दिवसात दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, सिक्कीम, उत्तराखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भ या भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यावर. सहकार मंत्रालयानं गेल्या पाच वर्षात सहकार क्षेत्राशी निगडीत एकंदर 30 कोटी लोकांच्या जीवनात नवी ऊर्जा निर्माण केली. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत स्पेन आणि बेल्जियमचा उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश. आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. देशाच्या अन्य भागातही जोरदार पावसाचा हवामान विभागाचा इशारा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 8:40 झाली आहेत. आता ऐकूया समन्वित कार्यक्रम.
1: प्रसारित करीत आहोत कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक हायटेक शेती प्रगतीची गती संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे. निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे. सादर करते सदानंद कामडी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती आहे.

श्रोतेहो, शेतकरी सुखी तर जग सुखी हा केवळ एक विचार नव्हे तर एक जीवन निष्ठा आहे, आणि हीच निष्ठा प्रत्यक्ष कृतीत उतरवणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक, त्यांच्या जयंतीनिमित्त अर्थात 1 जुलै हा दिवस आपण संपूर्ण राज्यात कृषी दिन म्हणून साजरा करतो, आणि त्यांच्या कृषी क्षेत्रातील या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी 1 जुलै ते 7 जुलै या कालावधीत राज्यभर कृषी संजीवनी सप्ताह आयोजित केला जातो. आपला महाराष्ट्र हा शेती प्रधान आहे. शेती हाच आपल्या राज्याचा कणा आहे. राज्याला अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी बनवण्यासाठी वसंतराव नाईक यांनी अपार कष्ट घेतले आणि महाराष्ट्रात हरित क्रांती यशस्वी करून दाखवली. त्यांच्या या कार्याला समस्त शेतकरी बांधवांच्या वतीने मानाचा मुजरा. मंडळी, हा कृषी महोत्सव सप्ताह साजरा करण्यामागे केवळ एक उत्सव साजरा करणं एवढाच उद्देश नाही, तर वसंतराव नाईक यांच्या कृषी विचारांचा वारसा पुढे नेणं, शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोहोचवणं आणि तरुण पिढीला शेतीकडे अभिमानाने पाहण्याची दृष्टी देणं हाच या सप्ताहाचा मुख्य हेतू आहे. आणि खरोखरच आज आपली शेती बदलत आहे, तिचा चेहरा मोहरा बदलतो आहे. पारंपरिक कष्टाला आता आधुनिक विज्ञानाची भक्कम जोड मिळाली आहे.

0: शेती म्हणजे फक्त नांगर आणि बैल, ऊन पावसाची झुंज आणि नशिबावर भरोसा, हा काळ आता हळूहळू मागे पडतोय, नाही का शीतल?
1: अगदी खरंच आहे. आज शेतीत आले विज्ञान, आले तंत्रज्ञान, आणि या तंत्रज्ञानामुळेच शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळते अचूकतेची जोड. इंग्रजीत म्हणतात ना, प्रिसिजन ऍग्रिकल्चर, अर्थात तंतोतंत शेती.
0: अगदी खरे. तंतोतंत शेती म्हणजे नेमकं काय हेच आज आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
1: वैशाली, आज आपण फिरणार आहोत एका हायटेक शेती प्रदर्शनातून.
0: बर.
1: आणि प्रत्येक जण उलगडणार आहे आपापल्या तंत्रज्ञानाची किमया.
0: काय सांगतेस? चल तर मग शीतल, प्रदर्शनाच्या प्रवेशद्वारातून आपण आता आत पाऊल टाकूया आणि जाणून घेऊया तंत्रज्ञानाची किमया.
1: चल तर.

0: अरे वा शीतल,
1: हाँ
0: इथे तर चक्क ट्रॅक्टर चालतोय.
1: हो ना,
0: पण गाडीत कुणीच बसलेले दिसत नाही ग.
1: अगं खरंच की,
0: आणि हे कसं काय शक्य आहे?
2: अगं वैशाली, तिथे एक मॅडम दिसत आहेत, आपण त्यांनाच विचारूया.
3: नमस्कार ताई, शैलजा देशवेना, कृषी यंत्र व शक्ती विभाग येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.
0: बरं मॅडम, आता ह्या ट्रॅक्टर मध्ये तर कुणीच बसलेले दिसत नाही आहे.
3: होय, हा आहे स्वयंचलित ट्रॅक्टर, ऑटोनॉमस ट्रॅक्टर. GPS आणि सेन्सरच्या मदतीनं हा स्वतःच रांगेत सरळ रेषेत नांगरणी पेरणी करतो. ड्रायव्हरला सतत स्टेअरिंग वर बसण्याची गरज नाही.
2: बापरे, म्हणजे हा ट्रॅक्टर स्वतःचा रस्ता स्वतःच ओळखतो का काय?
3: अगदी बरोबर, GPS गायडन्स मुळे रेषा वाकडी होत नाही.
0: बरोबर,
3: बियाणं आणि खत एक समान अंतरावर पडतं, ओव्हरलॅप टळतो, त्यामुळे बियाणं आणि डिझेलची बचतही होते. शेतकऱ्यांचं अंग मेहनतीचं काम कितीतरी हलकं होतं.
0: छान छान. पण आपल्या मराठवाड्यातल्या काळ्या कसदार जमिनीत सोयाबीन आणि कापसासाठी ही यंत्र उपयोगी पडतात का बरं?
3: नक्कीच ताई, बघा अचूक पेरणी यंत्र म्हणजे प्रिसिजन प्लांटर.
0: बर,
3: ठरलेल्या खोलीवर आणि ठरलेल्या अंतरावर एक एक बी पेरत.
0: छान.
3: लेझर लँड लेवलरनं रान अगदी सपाट होत.
2: बर बर,
3: त्यामुळे पाणी सगळीकडे सारखं पोहोचत. एवढंच नाही, आता रोबोटिक तण नियंत्रण यंत्रही आली आहेत. कॅमेरा आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं पीक कोणतं आणि तण कोणतं हे ओळखून फक्त तणावरच काम करतात. तणनाशकाची फवारणीही नेमकी आणि कमी होते.
2: म्हणजे मजुरांची टंचाई असली तरी काम वेळेवर होतात तर?
3: होय ताई, पेरणीची वेळ ही शेतात सगळ्यात मोलाची, यंत्रामुळे तीच वेळ साधता येते. वेळेवर पेरणी, अचूक खोली, एक समान अंतर, हीच तर तंतोतंत शेतीची पहिली पायरी आहे.
0: अरे वा, म्हणजे यंत्रांनी नांगरापासून पेरणी पर्यंतचा प्रवास खरोखरच बदलून टाकला की?
2: हो ना.
0: चल तर शीतल, आता पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे आपल्याला काय नवीन माहिती मिळते ते ऐक.

0: काहीतरी तयार करते.
1: मी डॉक्टर अश्विनी गावंडे, कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागामध्ये सहायक प्राध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आमच्या बचत गटानं ही मिनी दाल मिल आणि ही तेल घाणी उभारली. आम्ही तुरीची डाळ, सोयाबीनचं तेल आणि हळद मसाले इथंच तयार करतो.
0: बरं,
2: म्हणजे शेतातला माल कच्चाच न विकता त्यावर प्रक्रिया करून विकता तर?
1: होय ताई, हीच तर खरी गंमत आहे. तूर पिकवली आणि कच्ची विकली तर भाव कमी, पण तिची स्वच्छ डाळ जर करून विकली आणि छान पॅकिंग करून विकली तर दुप्पट तिप्पट किंमत येते आणि यालाच म्हणतात मूल्यवर्धन.
0: आणि ही सर्व यंत्र चालवायला अवघड नाहीत का?
1: मुळीच नाही ताई, आता आधुनिक प्रक्रिया यंत्र ही अगदी सोपी झाली आहेत. प्रतवारी यंत्र म्हणजेच ग्रेडर हे धान्य आकारानुसार वेगळं करतं, तर सोलर ड्रायर मध्ये हळद, मिरची, भाजीपाला हे धूळ आणि पावसापासून सुरक्षित वाढवतो.
2: बर,
1: रंग अंदरजा देखील टिकून राहतो. आता पॅकेजिंग यंत्रामुळे हे वजन अचूक भरतं आणि पॅकिंग आकर्षक होतं. आता तर आम्ही QR कोड देखील लावतो आणि ग्राहक तो स्कॅन करून आमची माहिती आमचं गाव देखील बघू शकतो.
2: किती छान, म्हणजे प्रक्रिया उद्योगातून महिलांना रोजगार आणि गावातच भांडवल राहतं, नाही का?
1: हो, अगदी बरोबर ताई. म्हणजे शेतमालाची नासाडी त्यामुळे थांबते, साठवणूक जी आहे ती वाढते, अन्न वर्षभर उत्पन्न मिळतं. म्हणजे शेत ते ताट हा जो प्रवास आहे तो आता गावातच पूर्ण होतो आणि त्याचा फायदा थेट शेतकऱ्याला होतो.
2: अगदी अगदी.
0: अश्विनी ताई, तुमचा उत्साह बघून मन भरून आलं. चला वैशाली मॅडम, आता पाण्याच्या दालनाकडे वळूयात.
2: आणि तिथे देखील आपल्याला पाण्याचा काटकसरीने कसा वापर करायचा ना ती माहिती मिळेल, नाही का?

0: अगं शीतल, इथे पाणीच पाणी दिसायला लागले.
1: हो ना,
0: पण पाण्याचा एकही थेंब वाया जाताना दिसत नाही बघ.
1: अगं खरंच ना,
0: आणि हे तर विशेष आहे बरं का.
2: शीतलताई, वैशालीताई, नमस्कार.

0: नमस्कार नमस्कार सर।
1: नमस्कार नमस्कार।
2: मी डॉक्टर सुमंत जाधव, विभाग प्रमुख सिंचन व निसर्ग अभियांत्रिकी विभाग परभणी। पाणी हीच आपल्या मराठवाड्याची खरी संपत्ती आणि खरी अडचणी आहे, म्हणूनच इथं प्रत्येक थेंब जपून वापरला जातोय ठिबक आणि तुषार सिंचनातून।
0: अगदी अगदी।
1: ठिबक तर आता बऱ्याच शेतकऱ्यांकडे आहे, यात असं नवीन काय?
2: शीतलताई, वैशालीताई, नवीन हे आहे की आता सिंचन हुशार झालंय, स्मार्ट इरिगेशन झालंय। जमिनीत मातीतला ओलावा मोजणारे सेन्सर्स बसवलेत। मातीला पाण्याची गरज आहे का हे सेन्सर सांगतो। गरज असेल तरच वॉल, त्याला आपण झडप म्हणतो, तो उघडतो, नाहीतर बंद राहतो।
0: बाप रे, म्हणजे जमीनच सांगते की मला तहान लागली आहे म्हणून। बघ शीतल, म्हणजे तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं आहे आता।
2: अगदी तसंच ताई, आणि हे सगळं शेतकरी आपल्या मोबाईलवर बघू शकतो। शेतात न जाताही घर बसल्या मोबाईलवरून पंप सुरू करता येतो, याला म्हणतात IoT, इंटर ऑफ नेट ऑफ थिंग्स।
1: खताचं काय, तेही पाण्यातूनच देतात ना?
2: अगदी बरोबर ताई, याला म्हणतात फर्टिगेशन। पाण्यासोबत विरघळणारी खतं थेट मुळाशी आपल्याला पोहोचवता येतात। खताची मात्रा अचूक देता येते, नासाडी शून्य होते आणि पिकाला नेमकं तेवढंच अन्न मिळतं।
0: छान
2: विचार करा ताई, पाण्याची 40-60% बचत होते, खताची बचत होते आणि उत्पादनात सुद्धा भरघोस वाढ होते। कोरडवाहू भागासाठी ही तर संजीवनीच आहे ताई।
0: खरंच कृषी संजीवनी या नावाला हे तंत्रज्ञान अगदी साजेसं आहे बघ। आपल्याला याचे धन्यवाद द्यावे लागतील बरं का, इतकी छान माहिती आपल्याला या सिंचनाबद्दल मिळाली बघ।
1: धन्यवाद सर। चल पुढच्या दालनाकडे जाऊयात।
0: नक्कीच।

0: अगं वैशाली, इथे तर वीजच नाहीये.
1: अगं काय म्हणतेस?
0: तरी ही सगळी यंत्र चालूच आहेत. हे काही जादूचा काही खेळ आहे का ग हा?
1: अगं हो, मला पण तेच वाटते.
2: जादू नाही ताई, हे आहे सूर्याचं देणं. नमस्कार, मी डॉक्टर गजानन वसू, अपारंपरिक ऊर्जा विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावर रुजू आहे. सौर ऊर्जेवर चालणारी यंत्र हा सोलर पंप उन्हाच्या जोरावर विहिरीतून पाणी उपसतो. डिझेल नाही, वीज नाही, वीज बिलही नाही.
1: म्हणजे वीज बिल नाही? अरे वा, हे तर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा आहे मग.
2: हो वैशालीताई, आपल्याकडे भरपूर ऊन असतं, त्याचाच उपयोग सोलर पंपामुळे. वीज नसली तरीही दिवसा पाणी उपसता येतं, भार नियमाची चिंता मिटते.
0: ही पाठीवरची फवारणी टाकी, ती सुद्धा वेगळी दिसतीये.
2: हो, ही बॅटरीवर चालणारी फवारणी पंप आहे. हात दमवणारा लिव्हर मारायची गरज नाही. बटन दाबलं की एक समान बारीक फवारा निघतो. औषधाची बचत होते आणि फवारणी अधिक परिणामकारक होते. एवढंच नाही, सोलर ड्रायरमुळे अश्विनीताई सारखी प्रक्रिया मंडळी धान्य मसाले वाढवतात. सौर कुंपणामुळे रानडुक्कर आणि जनावरांपासून पिकाचे रक्षण होते. आणि बॅटरीवर चालणारी छोटी वाहनं, आता नवीन ट्रॅक्टरही बॅटरीवर येत आहेत.
1: म्हणजे एका बाजूला खर्च वाचतो आणि दुसरीकडे पर्यावरणही जपलं जातं तर?
2: अगदी बरोबर ताई, इंधन कमी, प्रदूषण कमी, खर्च कमी. अन सूर्य तर रोज उगवतोच. स्वच्छ ऊर्जेवर चालणारी ही शेती हीच उद्याची शाश्वत शेती राहील.
0: वा वा वा, सूर्याला कामाला लावणारी ही कल्पना खरच भन्नाट आहे. चल वैशाली, आता आपल्या प्रवासातला शेवटचा पण सगळ्यांना जोडणारा टप्पा आता बाकी आहे.
1: वा वा वा, चल तर मग शीतल, आता काय करूयात, आपण पुढच्या दालनाकडे जाऊयात आणि तिथे ऐकूयात अजून आपल्याला नवीन काय माहिती मिळते ते.
0: चल तर मग.

0: अगं शीतल, बघितलंस का वरती आकाशात ड्रोन घिरट्या घालतोय बघ.
1: अगं माझ्या डोक्यावरून पण जाते.
0: आणि या दालनात तर नकाशे, मोबाईल, संगणक आणि सगळं सगळं एकत्र.
1: अगं हो ना, कमालच आहे.
0: नाही का?
1: हो ना.
0: आता हे कोण मार्गदर्शक असतील बरं?
2: नमस्कार वैशाली ताई, मी गोपाळ. आतापर्यंत तुम्ही पाहिलेली सगळी यंत्र, पेरणीची, प्रक्रियेची, सिंचनाची, सौर ऊर्जेची, या साऱ्यांना एकाच सूत्रात बांधणारा धागा म्हणजे

0: डिजिटल शेती व्यवस्थापन AI तंत्रज्ञान
1: एका सूत्रात बांधणारा धागा जरा सविस्तर सांगाल का सर, म्हणजे आम्हाला समजेल।
0: हे बघा शीतलताई, हा जो ड्रोन शेतावर उडतो ना आणि काहीच मिनिटात रानाचे फोटो काढतो, फवारतो आणि आता तर झाडातले फळही तोडतो, मग हे कसं शक्य आहे? कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI तंत्रज्ञान फोटोचं विश्लेषण करतो, पीक पिवळी पडली का, आजार पडली, कीड पडली, काय पडली, त्याच्यावर सगळं ताण तणाव सगळं सांगतो, तुमच्या झाडातले फळही तोडतो आणि तुमच्या आजारावरचं तुम्हाला उत्तरही देतो। हे नकाशावर नेमकं सगळं घडतं,
2: म्हणजे संपूर्ण शेतीची आरोग्य तपासणीच की?
0: अगदी बरोबर वैशाली ताई। आणि मग तोच ड्रोन फक्त गरजेच्या भागातच, नेमक्या झाडावर जिथे दोन झाडांमधील अंतर असेल किंवा सरीमध्ये अंतर असेल तिथे तो फवारत नाही, फक्त झाडांवरच फवारेल। अशा प्रकारची सरसकट फवारणी करून तो तुमचं औषध वाचवतो आणि वेळ वाचवतो आणि शेतकऱ्याच्या आरोग्यालाही धोका नाही।
1: माती परीक्षण तेही इथंच होतं का?
0: होय अगदी शीतलताई, मी सांगतो हे पोर्टेबल जे माती परीक्षण आमचे संशोधक विद्यार्थी काही मिनिटातच मातीतील नत्र, स्फुरत आणि सामू सर्व काही त्यावरची घटकांची इत्यंभूत माहिती, कोणतं खत वापरायचं, किती वापरायचं, या सर्व गोष्टींचा तुम्हाला मोबाईल ॲपवरून त्याचा वापर कसा करायचा हे नेमकं त्यांना मार्गदर्शक करतं। एवढंच नाही तर सॅटेलाइट मध्ये हवामान केंद्राच्या माहितीवरून पुढच्या आठवड्यात पाऊस आहे की नाही किंवा अल्निनोचा प्रादुर्भावात व्यवस्थापन कसं करायचं, फवारणी टाळायची का, असे सर्व थेट इशारे शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आता आपल्याला मिळतात।
2: म्हणजे आपल्या परभणीच्या कृषी विद्यापीठातही असं संशोधन चालू आहे ना?
0: हो नक्कीच, मी सांगतो ना वैशाली ताई, यात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये नाईक प्रकल्पांतर्गत चालू असलेल्या आमच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये डिजिटल तंत्रज्ञानावर वापर करणाऱ्या सर्व अवजारांची, यंत्रांची माहिती ह्या अॅग्रीबोट, अॅग्री ड्रोन, अॅग्री AGV अशा या आता कृत्रिम तंत्रज्ञान बुद्धिमत्तेवर आधारित शेतकऱ्याच्या बांध्यावर ते तंत्रज्ञान कसं पोहोचवता येईल याचा सगळ्या अभ्यागत प्रवास हा आमचे विद्यार्थी आणि प्राध्यापक मार्गदर्शक करतात।
1: पण एवढं सगळं तंत्रज्ञान सामान्य शेतकऱ्याला झेपेल का, ते परवडेल का?
0: बिलकुल काळजी करायची नाही शीतलताई, म्हणूनच सांगतो की सरकारला हेही माहिती आहे की शेतकऱ्यांची जमा पुंजी फार कमी असते, म्हणून शेतकऱ्यांसाठी शेतकी यंत्रे वा शेतकी अवजारे जी काही महागडी आहे ती आपल्या शेतीला विकत घ्यायची गरज नाही, म्हणून शेतकरी उत्पादन गटांमार्फत ते त्यांना भाडे तत्वावर द्यायचं आणि त्याला कस्टम हायरिंग म्हणायचं, बरं का?
1: बरोबर।
0: आणि लक्षात ठेवा, तंत्रज्ञान हे शेतकऱ्याची जागा घेत नाही, कारण त्याला कष्ट कमी करून त्याचे निर्णय आधी अचूक करणारं साधन आहे, म्हणून अनुभव व तंत्रज्ञान याची सांगड घालून आपण जरी या तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीनं युवा शेतकरी आमचा वापरला तर ती हीच खरी प्रगती।
2: वा शीतल, आज किती सुंदर प्रवास झाला ना आपला।
1: होय ना,
2: म्हणजे शैलजा ताईंची यंत्र, अश्विनी ताईंची प्रक्रिया,
1: नक्कीच
2: सुमंत सरांचं हुशार सिंचन, गजानन सरांची सौर ऊर्जा आणि गोपाळ सरांचं उत्तम असं डिजिटल व्यवस्थापन, वा वा वा, खरंच खूप छान अशी माहिती मिळाली आज।
1: अगो हो ना वैशाली, एक सांगू का?
2: काय बरं,
1: हे पाचही तंत्र वेगवेगळी वाटली तरी पण त्यांचं ध्येय एकच होतं,
2: खरे
1: ते म्हणजे कमी खर्चात, कमी कष्टात अधिक आणि अचूक उत्पादन, हेच तर तंतोतंत शेती।
2: अगदी अगदी बघ श्रोते हो, कृषी संजीवनी सप्ताहाच्या निमित्तानं सगळ्यांना एकच सांगणं आहे की या तंत्रज्ञानाला घाबरू नका, त्याला आपलंसं करा, आपल्या जवळच्या कृषी विज्ञान केंद्राशी, कृषी विभागाशी संपर्क साधा। बैलगाडीच्या युगातून आपण आज ड्रोनच्या युगात आलो आहोत आणि बदल हाच शेतीचा नवा हंगाम आहे, नाही का शीतल?
1: नक्कीच श्रोते हो, मातीशी असलेलं नातं तेच ठेवायचं, फक्त त्यात मिसळायचं विज्ञानाचं बीज, मग बहरेल समृद्धीचं पीक।
2: चला तर मग शेतकरी बंधूंनो, आधुनिक तंत्रज्ञानाची कास धरूया आणि शेतीचं उत्पादन वाढवूया।

0: आत्ताच आपण कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त समन्वित रूपक ऐकलं, हायटेक शेती प्रगतीची गती, संकल्पना आणि लेखन डॉक्टर गोपाळ उत्तमराव शिंदे, निवेदन आणि निर्मिती सहाय्य वैशाली वांगीकर आणि शीतल निमजे यांचं, सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
1: समन्वित कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला, अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
3: भावनेला लपटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ, सात्विक असा त्यांचा तो स्वर.
2: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण, सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. श्रोतेहो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता ऐकूया अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा भाग 57.

0: प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादर करत्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकणार आहोत व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग.
1: ऑनजीए सुरतेत असलेल्या अस्वस्थतेवर लक्ष ठेवून होता. तिथल्या व्यापाऱ्यांना मुंबईत यायची इच्छा आहे याची त्याला कल्पना होती, पण कंपनीने त्या व्यापाऱ्यांना उघड प्रोत्साहन देणं कंपनीसाठीही धोकादायक होतं. कंपनीचा सुरतेतला व्यापार बहरलेला होता. कंपनी गुजराती व्यापाऱ्यांना मुंबईत घेऊन जाण्याचा प्रयत्न करते याचा मुघलांना संशय आल्यास त्याचा दुष्परिणाम कंपनीवर होणार होता, म्हणून तोही योग्य संधीची वाट पाहत होता.
2: आणि लवकरच एक संधी चालून आली. ईस्ट इंडिया कंपनीच्या सुरतेतल्या वखारीसाठी जे अनेक मध्यस्थ काम करत होते त्यापैकी एक होते तुलसीदास पारेख. सन 1636 ते 1667 अशी जवळपास 30 वर्ष ते ईस्ट इंडिया कंपनी करता काम करत होते. त्यांचे कंपनीशी अगदी जवळचे संबंध तयार झाले होते. तुलसीदास यांच्या पश्चात त्यांचे दोन पुत्र कल्याण आणि भीमजी पारेखही कंपनी करता काम करू लागले होते. त्यातल्या भीमजीनं इंग्रजी भाषेवर कमालीचं प्रभुत्व मिळवलं, त्यामुळे तर तो कंपनीच्या गळ्यातला ताईतच झाला होता. पुढं तर ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांचं भीमजी वाचून पानही हलायचं नाही.
1: सप्टेंबर 1669 मध्ये भीमजी पारेख याच्या कुटुंबावर धर्मांतराचं संकट चालून आलं. भीमजीच्या चुलत बंधूला मुघल अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने सुंता करून इस्लामची दीक्षा दिली.

0: एका मातब्बर व्यापाऱ्याच्या घरात घडलेली ही घटना सुरतेतल्या इतर गुजराती व्यापाऱ्यांमध्ये भीतीची लहर उमटवून गेली. त्या सर्वांनी एकत्र येऊन भीमजी पारेख यांनी मुंबईत आश्रय देण्यासाठी कंपनीला साकडं घालावं अशी विनवणी केली.
1: ही घटना घडली तेव्हा जेरॉल्ड ऑनजीए सुरतेतच होता. भीमजीच्या नेतृत्वाखाली व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऑनजीएची भेट घेतली आणि ऑनजीएनं सुरतेच्या व्यापाऱ्यांना कुटुंबासहित मुंबईत आश्रय द्यावा अशी विनंती केली. खर तर मुंबईतला व्यापार वाढवण्याकरता ही नामी संधी होती, पण ही वेळ योग्य नव्हे हे राजकारणात मुरलेल्या ऑनजीएनं ओळखलं होतं. त्यानं जर या व्यापाऱ्यांची विनंती मान्य केली असती तर मुघलांनी चिडून कंपनीच्या सुरतेतल्या गोदामांमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या मालावर जप्ती आणली असती आणि तो धोका काही ऑनजीएला इतक्यातच पत्करायचा नव्हता. त्यामुळं त्यानं त्या व्यापाऱ्यांना तुर्तास थांबण्याचा सल्ला दिला. मात्र झाल्या घटनेचा निषेध म्हणून त्या सर्वांनी सुरतेपासून दूर अहमदाबादला निघून जावं असा सल्ला ऑनजीएनं त्यांना दिला.
0: ऑनजीएच्या सल्ल्याप्रमाणे व्यापारी अहमदाबादला निघून गेले. सुरतेचा व्यापार ज्यांच्याशिवाय चालत नसे ते सर्वच व्यापारी सुरतेतून निघून गेल्यामुळे व्यापार झपाट्याने कमी होऊ लागला. परिणामी मुघलांच्या महसुलातही लक्षणीय घट होऊ लागली. ही खबर औरंगजेबापर्यंत गेली. त्याने तात्काळ हस्तक्षेप केला. सुरतेतून निघून गेलेल्या व्यापाऱ्यांना त्यांच्या धर्मात कोणतीही ढवळाढवळ करणार नाही असं आश्वासन दिलं आणि त्यानंतर ते सर्व व्यापारी डिसेंबर 1669 मध्ये सुरतेत परतले.
1: थोडं स्थिरस्थावर होतंय तोच ऑक्टोबर 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर छापा मारला. पुन्हा एकदा वातावरण अस्थिर झालं. व्यापाऱ्यांना आता सुरतेत सुरक्षित वाटेनासं झालं. त्यांनी पुन्हा एकदा ऑनजीएला विनंती केली, पण सुरतेतलं वातावरण निवळेपर्यंत व्यापाऱ्यांनी सुरतेतच थांबावं असा निर्णय ऑनजीएनं घेतला.
0: पुढच्या 2-1 वर्षात सुरतेतलं वातावरण निवळतंय हे पाहून सन 1672 मध्ये भीमजी पारेखने मुंबईला निघून जाण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान भीमजीला यांत्रिक छपाईच्या व्यवसायात रस निर्माण झाला होता. मुंबईत छपाईला अधिक चांगले दिवस येतील या आशेने तो मुंबईला प्रिंटिंग प्रेस थाटण्यासाठी निघून गेला. ऑनजीएची त्याच्या जाण्याला मूक संमती होतीच. भीमजी निघून गेल्यावर इतर व्यापाऱ्यांनी अधिक वाट न पाहता भीमजीच्या माध्यमातून ऑनजीएशी संपर्क साधून ते मुंबईत कायमसाठी येऊ इच्छित असल्याचा निरोप पाठवला. आता ती वेळ आली असल्याचं माहीत असलेल्या ऑनजीएची त्यांना संमती मिळणं अवघड गेलं नाही.
1: पण इथे ऑनजीएनं व्यापारासाठी सवलती देण्याचं जाहीर केलेलं धोरण आडवं आलं. व्यापाऱ्यांनी मुंबईत कंपनीकडून हव्या असलेल्या सवलतींची यादीच सादर केली. पुन्हा त्यांना या सर्व सवलतींची तोंडी मान्यता नको होती, तर या सर्व सवलती कंपनी आम्हाला देते आहे असं कंपनीच्या सही शिक्क्यांनिशी पत्र त्यांना हवं होतं.
0: ऑनजीए 1672 उत्तरार्धात सुरतेहून मुंबईत परतला तेव्हा मुंबईतलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं होतं. आलबेल नव्हतं. मुंबईवर डच चाल करून येण्याची हूल उठली होती. पण सुदैवाने पुढच्या काही दिवसात डच आणि इंग्रज यांच्यात समेट झाला आणि भीती कमी झाली. याच सुमारास जंजिऱ्याच्या सिद्धीने मुंबईला वेठीला धरलं. पोर्तुगीजांच्या माहीमवरून कुरापती चालूच होत्या. हे कमी म्हणून की काय 1676 मध्ये ऑनजीए स्वतःच आजारी पडला. या अस्थिर वातावरणात सुरतेच्या व्यापाऱ्यांनी केलेल्या मागण्या मान्य केल्या असत्या तर मुघलांचा रोष ओढवून घेण्यासारखं झालं असतं. ऑनजीएला नवीन संकट ओढवून घ्यायचं नव्हतं म्हणून त्याने सुरतेच्या व्यापाऱ्यांच्या मागण्या बाजूला ठेवून दिल्या. परिणामी सुरत मुंबई शिफ्टिंग रखडलं होतं.
1: पण पुढच्याच वर्षी

0: म्हणजे 1677 मध्ये पोर्तुगीज अंमलाखालच्या दीवच्या आपल्या दीव दमण मधलं दीव या दीवच्या व्यापाऱ्यांनी उचल खाल्ली. पोर्तुगीजही कमालीचे धर्मद्वेष्टे होते. त्यांचा भर व्यापारावर कमी आणि धर्मांतरावर जास्त होता. ते इथे आलेच होते मुळी ख्रिश्चनांच्या आणि मसाल्यांच्या शोधात. दीवच्या कर्मठ वातावरणाला कंटाळलेले तिकडचे व्यापारी त्यांच्यासाठी योग्य ठिकाणाच्या शोधात होते. त्यांना मुंबई ही अगदी योग्य जागा वाटत होती. मुंबईत कायद्याचं राज्य आलं होतं. प्रत्येकाला आपल्या धर्माप्रमाणे वागण्याची मोकळीक देण्यात आली होती. टॉलरन्स देण्यात आला होता. 350 वर्षांपूर्वी असलेल्या धार्मिकतेच्या वातावरणात ईस्ट इंडिया कंपनीनं मुंबईत सर्वांना देऊ केलेली ही मोकळीक अनेक व्यापाऱ्यांना मुंबईत आकर्षित करण्यास कारणीभूत ठरली.
1: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो व्यापारासाठी मुंबईत अधिकृतरित्या आलेला पहिला गुजराती व्यापारी नीमा पारेख याच्या गोष्टीचा पहिला भाग. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य आशिष शेडगे आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. 9:12 होत आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता प्रसारित करत आहोत. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया मृण्मयी शिरीष, प्रगती मुकुंद आणि रसिका गानू यांनी गायलेलं वैभव जोशी यांचं गीत, संगीत अमित राज यांचं, चित्रपट पोस्टर गर्ल.

0: लत संगीत पु ल देशपांडे यांचं होतं. चित्रपट गुळाचा गणपती. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं पंढरीची वारी या चित्रपटातून संत जनाबाईंचा अभंग. संगीत बाळ पळसुले.
1: Very long.

सुधीर फडके आणि सहकाऱ्यांनी गायलेलं झारा झाला महार पंढरीनाथ या चित्रपटातून गदी माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत सुधीर फडके यांचं होतं. कार्यक्रमात शेवटी श्रोते होत ऐकूया कृष्णा कल्ले यांनी गायलेलं पी साळाराम यांचं गीत. संगीत विश्वनाथ मोरे. चित्रपट माय माऊली.

कृष्णागल्ले यांनी गायलेलं मायमाऊली या चित्रपटातलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. संगीत विश्वनाथ मोरे यांचं होतं. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:31 झाली आहेत. कार्यक्रम सादर करत आहोत भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राणी वर्मा यांनी गायलेलं SK विचारे यांचं गीत. संगीत कृष्णराव गायकर यांचं आहे.

सुधाकर कुलकर्णी यांचं गीत आपण ऐकलं, सुरेश वाडकर यांनी गायलेलं, संगीत भूमानंद बोगम यांचं होतं. आपण ऐकत आहात भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोतेहो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया माणिक वर्मा यांनी गायलेलं राजा बढे यांचं भावगीत, संगीत पु ल देशपांडे.

रवींद्र साठे आणि पद्मजा जोगळेकर तसंच सहकाऱ्यांनी गायलेलं, भागवत बनसोडे यांचं गीत आपण ऐकलं, संगीत भूमानंद बोगम यांचं होतं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया मिलिंद इंगळे यांनी गायलेलं हे भावगीत, किशोर कदम यांचं आहे, संगीत मिलिंद इंगळे यांचंच.

पुष्पा पागधरे यांनी गायलेलं राम उगावकर यांचं भावगीत आपण ऐकलं. संगीत भूमानंद बोगम यांचं होतं. श्रोते हो, भावधारा हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या OTT वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:01 झाली आहेत. गीतबहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही प्रसारित करत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया रामदास कामत आणि सहकार्यांनी गायलेलं मादा देवकाते यांचं गीत. संगीत बाळ पळसुले यांचं आहे. चित्रपट वरात.

मन्नाडे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वरदक्षिणा या चित्रपटातून ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत वसंत पवार यांचं होतं. श्रोते हो, कार्यक्रमात आता पुढे ऐकूया आशा भोसले यांनी गायलेलं देवबाप्पा या चित्रपटातून. ग दि माडगुळकरांची गीतरचना, संगीतबद्ध केलं आहे हे गीत पु ल देशपांडे यांनी.

तांबडी माती या चित्रपटातून लता मंगेशकर यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद घन यांचं होतं. कार्यक्रमात आता पुढे ऐकूया जगदीश खेबुडकरांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. चित्रपट संसार, गायक स्वर लता मंगेशकर.

नव्हेच या चित्रपटातून शारदा जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं रमेश अणावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत सूरज यांचं होतं. कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया सुलोचना चव्हाण आणि बाळकराम यांच्या युगलस्वरात गदी माडगुळकरांची गीतरचना. चित्रपट आहे वाट चुकलेले नवरे.

0: কিতেরে গোমু মাহের লাগাতে
1: হইছে
0: গোমু মাহের লাগাতে হো না খোয়া

वैशाख वणवा या चित्रपटातून पंडित जितेंद्र अभिषेकी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं ग दि माडगुळकरांचं गीत आपण ऐकलं. संगीत दत्ता डावजेकर यांचं होतं. श्रोते हो, गीत बहार हा चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आपण ऐकत आहात प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात मिलिंद शेवरे यांचं बासरीवादन राग आहे गुणकली. त्यांना तबला साथ केली आहे प्रसून चॅटर्जी यांनी. विलंबित आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया मिलिंद शेवरे यांचं गुणकली या रागातील बासरीवादन.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण मिलिंद शेवरे यांच्या बासरी वादनात राग गुणकली ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रसून चटर्जी यांनी.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी, इंग्रजी, मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही.
2: के हम खो गए प्यार की रागिनी में.
0: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍपवरही.

आता थोड्याच वेळात म्हणजे ठीक 11 वाजता आपण ऐकणार आहात हिंदी समाचार. हे हिंदीतलं बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करणार आहोत.

नमस्कार. आपली आवड या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकणार आहोत तुकाराम या चित्रपटातलं गीत, ज्ञानेश्वर मेश्राम, अनिरुद्ध जोशी आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीतकार आहेत अशोक पत्की आणि या गीतासाठी पसंती कळवलेली आहे बीड येथून प्रकाश पगारिया, पराग, प्रदीप, संतोष पगारिया आणि रामनिवास अग्रवाल यांनी.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: हॅलो अँड वेलकम टू फिफा वर्ल्ड कप 20.

0: 26 straight from the Miami Stadium, where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
1: खेळाबरोबरच गाण्याचा छंद दुपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही
2: के हम खो गए प्यार की रागिनी में
1: स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

लता मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरात सर्जा या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. गीत होतं नानो महानोर यांचं आणि संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीतासाठी पसंती कळवली होती संघमित्रा श्रोता संघ पोफाळी जिल्हा यवतमाळ येथून जयराम सिंगळकर दिशांत कुमार सिंगणकर वंदना धुळे अर्पिता आणि समस्त सिंगणकर परिवार याने. कार्यक्रमात यानंतर आपण ऐकणार आहोत मंगेश पाडगावकर यांची रचना अरुण डाते यांच्या स्वरात. संगीतकार आहेत यशवंत देव आणि या गीतासाठी पसंती कळवलेली आहे रोकडेश्वरनगर पांगरा शिंदे तहसील वसमत जिल्हा हिंगोले इथून रामचंद्र इंगोले सुनील जबडे नामदेवराव पाटील आणि चंदू बलखंडे यांनी. ऐकूया यांच्या पसंतीचं हे गीत.

उषा मंगेशकर यांच्या स्वरात बन्या बापू या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलत. या गीतासाठी पसंती कळवलेली होती डोंबिवली जिल्हा ठाणे येथून सुभाष बोरकर, छाया बोरकर, गिरीश देशमुख आणि सोनाली देशमुख यांनी. कार्यक्रमात आपण यानंतर ऐकणार आहोत जैत रे जैत या चित्रपटातलं गीत आशा भोसले, रवींद्र साठे आणि सहकारी यांच्या स्वरात. संगीतकार आहेत पंडित हृदयनाथ मंगेशकर. या गीतासाठी पसंती कळवलेली आहे महादेव घाट अमलेश्वर येथून डोमन.

वाराकांत यांची रचना आताच आपण ऐकलीत सुधीर फडके यांच्या स्वरात. संगीतकार होते यशवंत देव आणि या गीतासाठी पसंती कळवली होती अशोकनगर वसमत जिल्हा हिंगोली येथून पार्वती ठोके दीपाली तसंच रोहित सोनू आणि सखाराम ठोके यांनी. आणि या गीताबरोबरच आपली आवड हा कार्यक्रम श्रोते हो इथेच समाप्त करत आहोत.

आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 11:40 होत आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात मंजिरी बापट यांच्या स्वरात राम मोरे यांची रचना.

0: श्रोतेहो, क्रिकेट, कबड्डी, बुद्धिबळ अशा अनेक खेळांच्या सामन्यांचं समालोचन, क्रीडा कार्यक्रमांचं हिंदी इंग्रजी मराठीतून सूत्रसंचालन करणारी मैत्रीण आरोही थत्ते.
1: Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
0: खेळाबरोबरच गाण्याचा छंद जोपासत लॉ मध्ये पीएचडी करणारी उत्साही आरोही

स्पोर्ट्स कमेंट्रीच्या क्षेत्रात नव्याने झेप घेणारी मराठमोळी तरुणी आरोही थत्ते हिच्याशी संवाद साधणार आहे दीप्ती आंबेकर. तत्पूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका. वनिता मंडळात मंगळवारी 7 जुलैला दुपारी 12 ते 1 या वेळात वेव्ह OTT प्लॅटफॉर्म आणि अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲपवरही.

0: राम मोरे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत रवींद्र बिजूर यांच्या स्वरात.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल
2: असला. अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका.

अनिल खोब्रागडे यांच्या स्वरात राजा बढे यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: सुखदा, अगं ए सुखदा, ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ, कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्यांनी.
0: तर काय अगं, रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला?
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही नाही, बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेट मार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही नाही नाही, सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी तुला काय वाटतं? मला की नाही, पहिला पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
2: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
0: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती, ढग दिसले की म्हणायची.

0: सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
1: आणि आई पापड गोळा करायला पळायची.
2: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
0: मला तर वाटतं ना, जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
1: पण त्या बघ, समोरच्या काकू काय करतायत,
0: काय ग, कुठे कुठे कुठे काय करतात
1: ते पाहते. त्या बघ, त्या बघ, धावत धावत दोरीवरचे कपडे काढतात.
0: अच्छा, त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहितीये का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे. 10 सेकंदात वाळ्यात घातलेले कपडे काढा
2: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
1: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
2: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
1: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
2: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
1: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
2: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
0: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
2: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
0: वा, हे भारी होतं. पण
1: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
2: खरं तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
0: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस. आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
1: आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
0: अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
1: काय लोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
0: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळ्याला मागे पुढे बघणार नाहीत.
2: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
1: म्हणजे
2: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
0: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
1: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ते खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हण ना ग, पाऊस पहिला जणू कांदूला.
2: किती गोड गाणं आहे ते.
1: हो,
2: पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
0: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवडेंची आहे.
2: आठवणींना पुसून गेला बरसून गेला बरसून गेला.
1: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
2: वा,
0: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
1: शेतकरी.
2: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
1: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
2: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, हाच त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या शेतातूनच येतो.
0: म्हणूनच आपण पाऊस म्हणतो, शेतकरी त्याला जीवन म्हणतात. आपण म्हणतो किती छान हवाय नाही, आता चहा आणि भजी व्हायला हवीत. तो म्हणतो आता मी शेतामध्ये जाऊन पेरणी करू शकतो आणि म्हणूनच आपण खिडकीतून पावसाकडे

0: पाहतो तर शेतकरी आकाशाकडे.
1: किती विलक्षण आहे ना तोच पाऊस. पण प्रत्येकाच्या आयुष्यात त्याचा अर्थ वेगळा. पावसाचा आनंद फक्त भजांमध्ये नाही तर भरलेल्या कोठारातही असतो.
2: अरे हो, भजांची बरी आठवण झाली, आज करूया का?
0: मला विचारतेस? अरे मी तर कांदे आणायला सुद्धा तयार आहे.
1: कांदे आणशील, चिरणार कोण?
0: शर्वरी
2: कोण? मी का?
0: अग कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
1: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंबकी काय तो?
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
0: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
1: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
0: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
0: काय
2: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
0: खरंय खरंय ते.
1: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
0: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
1: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नी, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
0: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
1: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायचीही ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
0: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पाकीने लिहून ठेवायला हव्या.
0: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
1: चला चहा करते आता.
0: आणि भजी त्याचं काय?
1: ती सुद्धा करू पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलं.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
1: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटत आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का, पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
0: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
1: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
0: अगं प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
1: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे, संगीतकार पाऊस.
0: खरे.
2: ए दादा.
0: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण.
1: पावसात?
2: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
1: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
1: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: ए पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी 3 छत्र्या.
0: अगं 3 कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे. ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
1: अगं ती पण घेऊन आलीस तू?
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग 3 छत्र्या हरवण्याचा योग आहे.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे.

0: श्रोतेहो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही. क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
1: The round of 32 defending champions Argentina take on fan favorites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
2: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
1: थँक्यू सो मच.
2: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकीर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
1: सो खूप

0: केला की 2018 मध्ये माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात, स्पोर्ट्स अँकरिंग मध्ये किंवा कॉमेंट्री मध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक युट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा युट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती. तर तिकडून मी चालू केलं, मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या. तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे. तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
1: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
0: अगदी.
1: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
0: म्हणजे मी मॅचेस तर खूप बघायचे कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता, ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम. तसं त्या हिशोबाने
1: कोणताही सामना असो त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
0: खूप इंटरेस्टिंग आहे कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोक मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंग सारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली चार पाच प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते. त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंग बद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं, काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी, तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं. कारण असं असतं ना की वेन युअर इंटरव्ह्युईंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात, त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळत. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेअरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकलेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात. तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करते स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे

0: टॉर्नमेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी एबीसी कप केला व्हॉलीबॉलचा, एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टॉर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळखते आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत आणि एफ आय व्ही बीनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम आणि ही इज वर्कड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकतायत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन. यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन. त्यावर स्ट्रेस नाही करायचा आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कंपल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचं आहे का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले आहे. मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे. अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी डॉक्टर अनया थत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
0: मला ये राते मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडंसं.

का किनारा, ये चंचल हवा, ये क्या बात है आज की चा

0: का किनारा ये चंचल हवा।
1: वाह, एखाद्या सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
2: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
2: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं। तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाही आहे, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय, ॲट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल। पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधरवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं, आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी हॅव समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात, सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर। पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही नाही नाही इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम। म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत। सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता, आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगली अँकर आहात।
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावासा वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
2: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय, तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज। आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं, जे प्लेयर्स खेळतायत जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळत आहे, त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस। सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे, तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग।
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
2: यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती। सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते, पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी? आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
2: खूप, आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना, कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे, एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे।
1: अगदी बरोबर। आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
2: खूप जास्त, खूप जास्त। म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होत आहे ते सगळं बोलून दाखवायला लागायचं, आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा। म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळलाय हे तर ठीक आहे, पण ते आम्हाला दिसतंय कव्हर ड्राईव्ह खेळली, त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय। कव्हर ड्राईव्ह मारली, ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर।
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
2: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत।

0: ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस हॅज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रेपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेला ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचंय. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे आहेत ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो. तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
0: सो मी कर्ली टेल्स मध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल, प्रोडक्शन बद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो, आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकलीत तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
1: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
0: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी में बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर टू डेलीचा ऍक्सेंट. तो डेलीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो, हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
1: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
0: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण वेन एव्हर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं, एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं, पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही करणं.
1: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
0: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड, पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
1: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
0: अजून रिसर्च.
1: अच्छा, रिसर्च.
0: रिसर्च.
1: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
0: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो

0: नक्कीच. सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल, कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स,
1: वाह,
0: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलं आहे, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते, त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपी राईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालं आहे, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलं आहे त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
1: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो, आणि त्या अनुभवातनं आपली PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
0: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे, तर शाळा तर तिकडेच झाली डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालयामधून. आणि 11वी 12वीला मी HRला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात, आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो, तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात, ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th. 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, दहावी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ, की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच, आणि खूप मोठा मेसेज होता तो. ही नेव्हर रिप्लाईड, बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झाला आहे. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
1: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
0: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते, पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
1: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
0: हो,
1: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत, कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझा PhDचा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
0: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी, पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल?
1: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
0: हो,
1: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
0: खरे.
1: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस, म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
0: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
1: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट्स केल्यास?
0: हो.
1: कुठे कुठे गेलीस?
0: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
1: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
0: सो केनियाला ना कसं आहे की

0: केन्या कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट्स. एक तर सफारीज साठी खूप पॉप्युलर आहे केन्या, खूप जास्त, खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे आणि दॅट इज प्रॉबेबली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील, 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते, इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मंबासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालंय. इट इज व्हेरी ब्युटिफुल, खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
1: केनिया व्यतिरिक्त
0: नॉर्वेला गेले होते मी आत्ता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्पिटिशन झाली,
1: नॉर्वे चेस टुर्नामेंट होती, तिथला अनुभव सांग ना आम्हाला.
0: नॉर्वे एक तर खूप छोटी कंट्री आहे, खूपच छोटी आहे आणि तिकडे हार्डली लोक आहेत. मंडेला सकाळी उठायचे मी आणि मी जिथे राहत होते ते सिटी सेंटर होतं, तर आणि बाजूलाच स्टेशन होतं, मेन स्टेशन म्हणजे आपलं कसं CST आहे तसं तिकडचं स्टेशन होतं. सकाळी 9 वाजता उठल्यावर मी जेव्हा पडदे बाजूला केले, आय एक्सपेक्टेड की खूप गर्दी असेल. आता इंडियाच्या हिशोबाने सांगायचं किंवा मुंबईच्या हिशोबाने सांगायचं तर मुंबईला मंडे प्रेटी अर्ली, थोडंसं लवकर आहे ना ऑफिस आजच्या. सकाळी 6 वाजता जेवढी गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होती. म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बर,
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर, चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ऍज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेबली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत, आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे एज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये, पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रादर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर, बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं, कारण इंटरेस्ट आहे लॉमध्ये, नाही असं नाहीये, फक्त या सगळ्या गोष्टीत म्हणजे जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई, मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.

0: वड़ा पाव की मिसल पाव?
1: वड़ा पाव एनी डे.
0: साड़ी की वेस्टर्न आउटफिट?
1: टफ क्वेश्चन. प्रॉब्ली ओकेजन बघून.
0: वाचन की नेट सर्फिंग?
1: वाचन.
0: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
1: वाव सक्सेस पार्टी.
0: खूपच छान, खूपच भारी. आरोही किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
1: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉईंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09 तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्राय आउट करायला घाबरत नाही आहेत, स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्राय आउट करताय डझंट मीन की एज्युकेशन इज नॉट as important as that. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉ चा पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केलं नसतं की तू लॉच करायचं तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉ मुळे झाली आहे, किंवा लॉ मुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरिटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
0: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
1: यांचं ऐकावं,
0: यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही तुझे खूप खूप धन्यवाद, आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्याबरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
1: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: प्रीती कामत यांच्या स्वरात बंध प्रेमाचे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं प्रवीण दवणे यांचं आणि संगीतकार होते अजय अतुल.
1: श्रोतेहो, ज्यांनी असंख्य सुमधुर गाण्यांचा अनमोल ठेवा रसिकांसाठी मागे ठेवला अशा सुप्रसिद्ध गायिका सुमन कल्याणपूर त्यांच्या हृदय स्मृतींना उजाळा देत आहेत सुसंवादिनी मंगला खाडीलकर.
2: भावनेला लकटून गाणं, प्रत्येक शब्द असा पाणीदार मोत्यासारखा गाण्यातनं व्यक्त करणं, जन्मजात असं लाघव त्यांच्या स्वरात होतं. निर्मळ सात्विक असा त्यांचा तो स्वर.
1: अवश्य ऐका सुमन कल्याणपूर यांच्या गाणी आणि आठवणींवर आधारित विशेष कार्यक्रम अत्तर क्षणांचा दर्पण सोमवार दिनांक 6 आणि 13 जुलैला दुपारी 12 वाजता प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपसह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवर

हंसिका अय्यर यांच्या अस्वलात अजिंठा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गीत होतं नांदो महानोर यांचं आणि संगीतकार होते कौशल इनामदार. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वैशाली सामंत आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या अस्वलात गोलमाल या चित्रपटातलं गीत.

0: रवींद्र साठे, चंद्रकांत काळे आणि सहकारी यांच्या स्वरात जैत्र जैत या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आता ठीक 1:30 आपण ऐकणार आहात मराठीतून राष्ट्रीय बातम्या आणि त्यानंतर 1:40 गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून सहक्षेपित होईल. आता आधी ठीक 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण, तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. भारत आणि इंडोनेशियामधल्या भागीदारीचा नवीन सुवर्ण अध्याय आजपासून सुरू झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. ते इंडोनेशियात जाकार्ता इथं इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा केल्यानंतर संयुक्त निवेदन देत होते. उभय देशांमधली भागीदारी संरक्षण, तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, विकास अशा विविध क्षेत्रांमध्ये आगेकूच करत आहे असं मोदी म्हणाले. परस्पर हिताच्या क्षेत्रांमधलं सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी आज उभय देशांमध्ये अनेक सामंजस्य करार झाले. या करारांमुळे भारतात बनलेली उच्च दर्जाची औषधं इंडोनेशियात परवडणाऱ्या किमतीत मिळू शकतील. इंडोनेशियातले डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रातले इतर व्यावसायिक यांच्या क्षमता बांधणीमध्ये भारत योगदान देऊ शकेल. तसंच भारतीय गव्हाच्या वाणामुळे इंडोनेशियाची अन्नसुरक्षा मजबूत होईल असं प्रधान

0: मंत्र्यांनी स्पष्ट केलं. अत्यावश्यक खनिजं आणि पोलाद यांच्या पुरवठा साखळीबाबतही दोन्ही देशांमध्ये सहमती झाल्याचं त्यांनी सांगितलं. आयआयएम बंगळुरूचं संकुल इंडोनेशियात सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
1: एआय, टेलिकॉम, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर जैसे क्षेत्रों में टेक्नोलॉजी सहयोग बढ़ाने के लिए आज एक अहम एग्रीमेंट किया है. हम दोनों देशों के बीच स्टार्टअप सहयोग को और गहरा करने पर भी सहमत हुए हैं. हम इंडोनेशिया में भारत के प्रतिष्ठित मैनेजमेंट इंस्टीट्यूट आईआईएम बेंगलुरु को उसका कैंपस खोलने के जा रहे हैं. इससे पूरे आसियान क्षेत्र के युवाओं को बहुत लाभ होगा.
0: याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता, दूरसंचार, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आणि स्टार्टअप्स या क्षेत्रातलं सहकार्य अधिक व्यापक करण्याची घोषणाही प्रधानमंत्र्यांनी केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना आज राष्ट्रपती सुबियांतो यांच्या हस्ते बिंतांग आदिपूर्णा हा इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत यंदाच्या ड्युरांट कप फुटबॉल स्पर्धेचं उद्घाटन झालं. या ऐतिहासिक स्पर्धेत खऱ्याखुऱ्या खिलाडू वृत्तीचं प्रदर्शन होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा या स्पर्धेत श्रीलंकेसह इतर संघांचा नव्यानं समावेश झाला आहे हे या स्पर्धेच्या लोकप्रियतेचं द्योतक असल्याचं त्या म्हणाल्या.
2: फुटबॉल विश्व के सबसे लोकप्रिय खेल में से एक है. ये खेल उत्कृष्टता, एकता और खेल भावना का एक अनुपम उदाहरण है. फुटबॉल लोगों को एक दूसरे से जोड़ता है. खेल भावना का महत्व केवल खेलों तक सीमित नहीं है. ये एक महत्वपूर्ण जीवन मूल्य है जो हमें समानता, सहयोग और विपरीत परिस्थितियों में भी दृढ़ बने रहने की सीख देता है.
0: केरळमध्ये कोची इथे उद्यापासून दोन दिवसीय ब्रिक्स महिला मंत्रीस्तरीय बैठक सुरू होत आहे. भारतानं आयोजित केलेल्या या बैठकीत महिलांच्या नेतृत्वाखाली विकासासाठी सहकार्य बळकट करण्याच्या दृष्टीनं ब्रिक्स सदस्य देशांचे मंत्री चर्चा करतील. संबंधित विषयातले तज्ज्ञ, धोरणकर्ते आणि व्यावसायिकांच्या विशेष चर्चासत्राचं आयोजनही या बैठकीत करण्यात आलं आहे. या चर्चासत्रात त्यांना अनुभव आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन सामायिक करण्याची तसंच महिला सक्षमीकरणासाठी भागीदारी वाढवण्याची संधी मिळेल. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन देणं, आर्थिक संधींचा विस्तार करणं आणि डिजिटल तसंच आर्थिक समावेश मजबूत करणं यावर उच्चस्तरीय संवादासाठी एक व्यासपीठ म्हणून ही बैठक होत आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारतातून जगातल्या अनेक देशांमध्ये चामडं आणि चपलांची निर्यात 4.5 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली. नवी दिल्लीत काल चामडं निर्यात परिषदेत राष्ट्रीय स्तरावरच्या उत्कृष्ट निर्यात पुरस्कारांचं वितरण गोयल यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. गोयल म्हणाले की सध्या एकूण चर्मोद्योग निर्यातीपैकी 77% माल केवळ 15 देशांमध्येच पाठवला जातो. जगातल्या 38 विकसित देशांनी मुक्त व्यापार कराराद्वारे आपली बाजारपेठ खुली केली असून या देशांमध्ये चामड्यापासून तयार करण्यात येणाऱ्या अनेक वस्तूंच्या निर्यातीसाठी मोठा वाव आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेनं

0: नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. महाराष्ट्रात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सनाच परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्याच्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांमधून सेवा पुरवण्यासाठी डोमिसाईल प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महिलांवरचे बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 108 विशेष जलदगती न्यायालयं आणि पॉक्सो अंतर्गत 30 विशेष जलदगती न्यायालयं अशी एकंदर 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे. मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाशी सतत पाठपुरावा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेत डल्लास इथे काल झालेल्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 पराभव करत स्पेननं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. स्पेननं 2010 फिफा विश्वचषक जिंकला होता त्यानंतर प्रथमच स्पेन उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. अमेरिकेवर 3-4 विजय मिळवणाऱ्या बेल्जियम बरोबर स्पेनची उपांत्यपूर्व फेरीतली लढत असेल. इंग्लंडनं मेक्सिकोवर 3-2 असा विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. 5 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या ब्राझीलला नॉर्वेकडून पराभव पत्करावा लागला. आता उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंड विरुद्ध नॉर्वे असा सामना रंगेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि इंडोनेशिया दरम्यान संरक्षण तंत्रज्ञान आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रातल्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. इंडोनेशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना बहाल. अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. आणि मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे. गडचिरोली जिल्ह्याला स्टील हब बनवण्याच्या हेतूनं प्रस्तावित स्टील प्रकल्प आणि विमानतळासाठी सुरू असलेल्या सुपीक जमिनींच्या अधिग्रहणाविरोधात गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील 1000 शेतकऱ्यांनी शेतकरी संघर्ष कृती समितीच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयापुढे 2 दिवस ठिय्या आंदोलन केलं. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून जमीन अधिग्रहणास तात्पुरती स्थगिती देत असल्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलनाची सांगता करण्यात आली. राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी विशेष सर्वेक्षण आणि सेवा समृद्धी मोहिमेअंतर्गत निवड करण्यात आलेल्या कुरखेड्या तालुक्यातल्या गुरनोली गावाला भेट देऊन तिथल्या गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर त्यांनी देसाईगंज तालुक्यातील जागतिक बँक अर्थसहाय्यित नैनपूर शेतकरी उत्पादक कंपनी स्मार्ट प्रकल्प आणि कुरखेडा तालुक्यातील आदिवासी विकास महामंडळाच्या देऊळगाव धान खरेदी केंद्राला भेट देऊन पाहणी केली. यावेळी राजेश अग्रवाल, पोलीस महासंचालक सदानंद दाते आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गडचिरोली इथं आत्मसमर्पित नक्षल्यांशी संवाद साधला. यावेळी आत्मसमर्पित नक्षल्यांना निधीचे धनादेश आणि जीवनोपयोगी साहित्याचं वाटप करण्यात आलं. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी कृषी निविष्ठा उपलब्धता आणि गुणवत्ता

0: नियंत्रण या संदर्भात आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात 1494 मेट्रिक टन युरिया आणि 200 मेट्रिक टन डीएपी खत उपलब्ध असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी दिली. नगर परिषदेच्या एक आणि नगरपंचायतींच्या दोन जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षानं प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवला. गडचिरोली नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक 9 अ मधून भाजपचे उमेदवार अंकुश नैताम विजयी झाले. अहेरी नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 9 मधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवार संजना मडावी, कुरखेडा नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक 16 पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा उईके निवडून आल्या. 21 जूनला गडचिरोली जिल्हा मुख्यालयासह ठिकठिकाणी योग प्रात्यक्षिक करून आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गडचिरोली इथल्या पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर पोलीस अधीक्षक एम रमेश यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी योगासनाचे धडे गिरवले. अहेरी इथल्या पोलीस उपमुख्यालयासह विविध पोलीस ठाण्यांमध्येही योग शिबिर घेण्यात आले. गोंडवाना विद्यापीठात कुलगुरू डॉ प्रशांत बोकारे यांच्या उपस्थितीत प्रात्यक्षिक करण्यात आली. विष्णुपद गाईन, दयाराम सिडाम आणि पुरुषोत्तम जांभूळकर या तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत राज्य शासनानं त्यांना प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार जाहीर केला. मुंबई इथं आयोजित कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. नीती आयोगाचे सल्लागार दधीश इंद्रोदिया यांनी 3 दिवस दौरा करून आकांक्षित जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. त्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाड्या आणि दुर्गम भागातील शाळांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुस्थिती जाणून घेतली. गडचिरोली जिल्हावासियांना व्यसनमुक्तीचा संदेश देण्यासाठी जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त 26 जूनला पोलीस दलानं शहरात ड्रग फ्री गडचिरोली मॅरेथॉनचं आयोजन केलं. या मॅरेथॉनमध्ये 500 अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांतील 96 आदिवासी विद्यार्थ्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतली. 28 जून रोजी जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत 0 ते 5 वर्षे वयोगटातील 82,984 बालकांपैकी 77,666 बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्यात आला. गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलाच्या संयुक्त पथकानं महाराष्ट्र छत्तीसगड सीमेलगतच्या बालबेडा जंगलात माओवाद्यांनी जमिनीत लपवून ठेवलेला शस्त्रनिर्मितीचा साठा उद्ध्वस्त केला. त्यात 6 टन वजनाची लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि बीजीएल पाईप आणि अन्य साहित्याचा समावेश होता. 30 जूनला जिल्हाभरातील शाळा जल्लोषात सुरू झाल्या. विविध शाळांमध्ये नवागत विद्यार्थ्यांचं आनंददायी वातावरणात स्वागत करण्यात आलं. जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांनी गडचिरोली नजीकच्या मुरखळा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तसंच आदिवासी विकास विभागाच्या शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचं गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे हे मेंढा इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेत तर पोलीस अधीक्षक एम रमेश हे गोगाव इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेच्या प्रवेशोत्सवाला उपस्थित होते. आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे, वाचक स्वर वीणा डोंगरवार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:15 प्रसारित करत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण ऐकणार आहात किशोर दीक्षित यांची रचना राणी वर्मा यांच्या स्वरात.

यशवंत देव यांची रचना आताच आपण ऐकलीत अरुण डाते यांच्या स्वरात. आणि या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: श्रोते हो, ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात सरीवर सरी या मालेत ऐकूया बाल कवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध.
1: श्रोते हो, मराठी काव्य विश्वातील निसर्ग सौंदर्याचा सर्वात हळवा आणि रंगीबेरंगी आविष्कार ज्यांच्या कवितेतून आपल्याला पाहायला मिळतो ते निसर्ग कवी बालकवी अर्थात त्र्यंबक बापूजी ठोंबरे. बालकवींची एक सुंदर कविता आहे
2: जलदाली,
1: आणि ही कविता केवळ ढगांचं किंवा पावसाचंच वर्णन करत नाही तर ती निसर्गाच्या विराट सौंदर्याशी एकरूप होण्याचा आनंद देखील देते. ऐकूयात
2: जलदाली.
1: थबथबली ओथंबुनी खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाली, रंगहिते नच येती वर्णायाते, सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता, व्योमपटी जलदांची झाली दाटी, कृष्णकुणी काजळीच्या शिखरावाणी, नीलकुणी इंद्रमण्यांच्या कानी तहुनी, गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी, तेजात धुमाचे उठती झोत, सकमकती पाहुरही त्या परी सकित.

0: जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी, आणून या दिगंत राहुनी या ठाया, कोठारी या वरला दिसतो तेथे, पाहुनी ते मग मारुत शिरतो तेथे, न्याहाळुनी नाही बघत दुसरे कोणी, मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते, मग हाते अस्ताव्यस्त करी त्याते, मधुमोती भूवरती भरभर होती, थबथबली ओथंबुनी खाली आली,
1: जलदाली
0: मज दिसली सायंकाली। श्रोते हो, थबथबली ओथंबुनी खाली आली, जलदाली मज दिसली सायंकाली। या ओळींमधून पावसाने भरलेले ढग हे जणू पृथ्वीच्या अधिक जवळ आलेत असं दृश्य डोळ्यांसमोर उभं राहतं। बालकवी या संध्याकाळच्या वेळी आकाशात दिसणाऱ्या ढगांचं वर्णन करतात आणि असं म्हणतात की काही ढग हे गोकर्णासारख्या फुलासारखे निळसर जांभळ्या रंगाचे दिसतात, तर काही ढग हे नीलमण्यासारखे भासतात, काही ढग हे काळ्या रंगाची छटा असणारे काजळाच्या रेषेसारखे दिसतात। कवितेतली वर्षा देवीची कल्पना जास्त आकर्षक वाटते। जणू ठेवी माल भरुनी वर्षा देवी, आणून या दिगंतराहुनी या ठाया। या ओळीत कवीला हे ढग म्हणजे जणू वर्षा देवीने दूर दिगंतातून आणून ठेवलेला पावसाचा साठाच वाटतो। ही कल्पना कवितेला एक प्रकारची अद्भुततेची झळाळी देते। आणि मग त्यानंतर मरुत म्हणजे वारा, वारा त्या कोठारात शिरून ढगांची अस्ताव्यस्त मांडणी करतो। निर्जीव निसर्गाला कवीने मानवी भावभावना आणि कृती बहाल केल्यात। शेवटच्या ओळीत मधुमोती भूवरती भरभर होती असं म्हणताना कवी पावसाच्या थेंबांना मोत्यांची उपमा देतात। आकाशातील मेघ कोठार उघडून पृथ्वीवर जणू अमृतमय असा मोत्यांचा वर्षावत झालाय। उपमा अलंकार, रूपक अलंकार आणि मानवीकरण यासारख्या अलंकारांचा सुंदर संगम या कवितेत अनुभवायला मिळतो। आणि ही कविता केवळ पावसाळ्यातल्याच वातावरणाचं नाही, तर पावसाळ्यात दिसणाऱ्या संध्याकाळच्या मनोहरी असं दृश्याचं वर्णन करते। खरंय, ही कविता वाचून पावसाळ्यातली शांत आणि रम्य संध्याकाळ आठवल्याशिवाय राहत नाही।
2: सरीवर सरी या मालेत आत्ताच आपण ऐकला बालकवींच्या जलदाली या कवितेचा मधुरा लिमये यांनी घेतलेला काव्यवेध। या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर।
3: दुपारचे 2 वाजतायत, पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम कृषीवाणी। विषय आहे पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून सेंद्रिय खत। वाचक स्वर आहे स्वप्निता शिंदे यांचा।
4: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या वाया जाणाऱ्या अवशेषांपासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय खत तयार होते, ज्याचा पीक उत्पादन वाढीसाठी अतिशय उपयोग होतो। आपल्या देशात अशा प्रकारच्या अवशेषांची उपलब्धता सुमारे 25 लक्ष टन एवढी आहे। यामध्ये भाताचा भुसा, भाताचा चुरा, नारळाच्या शेंड्या, सुपारी फळ भुसा, कापसाचे दांडे, ऊसाचा चोथा, प्रेसमड, तागाचे दांडे, जंगल कचरा, लाकडाचा भुसा, धान्याचे अयोग्य बी, मोहाची फुले, संत्री, मोसंबी, केळी, पपई, साले, अन्नधान्याचा अनावश्यक भाग, गवत, कोडा, काजू कवच, कापूस गिरणी धूळ, ताक गिरणी अनावश्यक भाग, चहाचा अनावश्यक भाग, कॉफी फळांचा भुसा, भाजीपाल्याचा वाया जाणारा भाग, तंबाखू बी, तंबाखूचा अनावश्यक भाग, ऊसाचे पाचट, गोठ्यातील कचरा, जनावरांचे शेण, मूत्र, रक्तखत, जनावरांचे सांगाडे, कच्ची हाडे, कत्तलखान्यातील कचरा, फिश मिल, मीट मिल, हेअर मिल, लेदर मिल इत्यादींचा समावेश होतो। सहज उपलब्ध होणारे आणि सर्वात जास्त वापरले जाणारे खत म्हणजेच शेणखत। जनावरांच्या गोठ्यातील कचरा, शेण, मूत्र आणि पिकांचे वाया जाणारे पदार्थ वापरून उत्तम तऱ्हेचे सेंद्रिय खत तयार करता येते। या खतालाच शेणखत असे म्हणतात। पदार्थांचे विघटन होण्यास सूक्ष्म जीवाणूंचा सिंहाचा वाटा असतो। शेण आणि मूत्र उघडे राहिल्यास आणि त्यावर ऊन किंवा पाऊस पडल्यास

0: शरीरातील अन्नद्रव्ये वायुकरणामुळे, निचऱ्यामुळे, स्थिरीकरणामुळे कमी होतात. हरहास टाळण्यासाठी शेण, मूत्र आणि कचरा यांचा वापर करून बायोगॅसची निर्मिती करता येते. त्याचा उपयोग स्वयंपाकासाठी इंधन तसेच दिव्यासाठी वापर करता येतो. बायोगॅस यंत्रातून बाहेर पडणारी स्लरी अतिशय उपयुक्त सेंद्रिय खत असते. शेणखत हे नेहमी खड्डा पद्धतीने तयार करतात. स्थूलमानाने खड्डा 3 फूट रुंद, 3 फूट खोल आणि लांबी सोयीप्रमाणे 10 किंवा 20 फूट घ्यावी. शेणखताचा खड्डा उंच जागेवरच घ्यावा, म्हणजे पावसाचे पाणी खड्ड्यात जाणार नाही. खड्डा हा रोजच्या रोज शेण, मूत्र, गोठ्यातील वाया गेलेला कडबा, वैरणीचे तुकडे, काडी कचरा, गवत, तणांची रोपे इत्यादी सेंद्रिय पदार्थ घालून भरावा. त्यावर थोड्या प्रमाणात पाणी शिंपडावं. उपलब्ध असल्यास या खड्ड्यात तयार झालेले जुने शेणखत मिसळणेही फायदेशीर ठरते. थरावर थर टाकून खड्डा पूर्ण भरावा. खड्डा जमिनीच्या वर सुमारे 1 फूट जास्त होईल इतका भरावा. नंतर खड्ड्यावर मातीचा थर देऊन तो बंद करावा. खड्ड्यात भरलेल्या शेण, मूत्र आणि इतर सेंद्रिय पदार्थ कुजू लागतात आणि साधारणपणे 5 ते 6 महिन्यात शेणखत तयार होते. कुजण्याचा कालखंड कमी करण्यासाठी प्रत्येक थरावर सेंद्रिय पदार्थ कुजवण्यास मदत करणारे सूक्ष्म जीवाणू टाकावेत. त्यामुळे शेणखत तयार होण्यास 4 ते 5 आठवडे कमी वेळ लागतो. खड्ड्यात भरलेला माल थोडासा अधून मधून हलवला तर कुजण्याचा वेग वाढतो आणि एकूण वेळेत 3 ते 4 आठवडे बचत होऊ शकते. ज्यावेळी जनावरांचे शेण मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत नाही तेव्हा अपशिष्ट पदार्थांपासून, उदाहरणार्थ पालापाचोळा, गवत, पिकांची धसकटे, अन्नधान्य पिकाचे वाया जाणारे भाग, ऊसाचे पाचट, गव्हाचे काड इत्यादी वापरून त्यांचे सूक्ष्म जीवाणूद्वारे विघटन करून उत्तम खत तयार करतात. त्याला कंपोस्ट खत असे म्हणतात. कुजण्याच्या प्रक्रियेला वेग येण्यासाठी युरिया 1% किंवा सिंगल सुपर फॉस्फेट 2% वजनाच्या प्रमाणात टाकतात. द्विदल पिकांचे अवशेष, उदाहरणार्थ हरभरा, तूर, मूग, उडीद, भुईमूग वेल, सोयाबीन, घेवडा यांचा कंपोस्ट खत तयार करताना वापर केला तर कुजण्याची प्रक्रिया वेग घेते आणि शेवटी तयार होणाऱ्या खताची प्रत जास्त चांगली येते. कुजण्याच्या प्रक्रियेचा वेग हा सर्वस्वी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्र यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असतो. कर्बाचे प्रमाण जास्त झाल्यास कुजण्याची प्रक्रिया वेग घेऊन खत लवकर तयार होते. विघटन होताना नत्राबरोबर स्फुरद अन्नद्रव्याचा वापर केल्याने जीवाणूंची संख्या आणि कार्यक्षमता दोन्ही वाढून विघटनाचा वेग वाढून खत लवकर तयार होण्यास मदत होते.
1: पुनःप्रसारित कार्यक्रम कृषीवाणी आत्ताच आपण ऐकलात. दुपारचे 2:05 होत आहेत. पुनःप्रसारित करत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा. सादर करते आहेत धीरज केदारी.
1: श्रोते हो नमस्कार. आजच्या भागात आपण केस गळती, कोंडा आणि टाळूच्या संसर्गाचे व्यवस्थापन, त्यावर आयुर्वेद काय सांगतो हे पाहूया. पावसाळ्यात वातावरणातील ओलावा वाढल्यामुळे टाळूवर घाम आणि तेल साचते, त्यामुळे बुरशी आणि जंतू वाढण्यासाठी पोषक वातावरण तयार होते. परिणामी कोंडा, खाज आणि संसर्ग वाढू शकतो. कोंडा टाळूच्या आरोग्याशी संबंधित आहे आणि केसांच्या मुळावर परिणाम होऊ शकतो. कोंड्यामुळे केसात खूप खाज येते. अशा वेळी नखांनी खाजवले तर तिथे स्क्रॅचेस येतात, जखमा होतात आणि त्यामुळे इन्फेक्शन्स आणखी वाढू शकतात. म्हणून नखांनी कधीही डोक्याच्या त्वचेवर अर्थात स्काल्पवर खाजवू नये. पावसाळ्यात काही प्रमाणात केस गळणे सामान्य असले तरी अतिप्रमाणात गळती होत असेल तर त्याकडे लक्ष द्यायला हवे. आयुर्वेदानुसार केसांचे आरोग्य हे अस्थिधातू आणि रक्तधातूच्या पोषणाशी संबंधित आहे.

0: अस्थिधातूचे आरोग्य उत्तम असेल तर केसही उत्तम असतात. त्यांची वाढ चांगली होते, केस गळतीही होत नाही. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन D3 यांची कमतरता असेल तर केस मोठ्या प्रमाणावर गळतात. रक्तधातू उत्तम असेल तर केसांना पोषण व्यवस्थित मिळते. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले तर केस गळणे वाढू शकते. पचनशक्ती, झोप, मानसिक आरोग्य आणि आहार यांचा केसांवर मोठा प्रभाव असतो. रात्री जागरणामुळे शरीरातील वात पित्त दोषाचे असंतुलन होते, त्यामुळे त्याचा परिणाम केसांवरही दिसून येतो. या काळात काही साधे उपाय उपयुक्त ठरतात. पावसात भिजल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धुवावे. ओले केस बांधू नये. इतरांचा कंगवा वापरू नका. टाळू स्वच्छ ठेवा. रोज रात्री झोपताना जाड दात्याच्या कंगव्याने केस विंचरावेत. त्यामुळे केसांच्या मुळाशी रक्ताभिसरण योग्य प्रकारे होते आणि मुळापासून केसांचे पोषण होते. आयुर्वेदात भृंगराज, आवळा, ब्राह्मी, जास्वंद यांना विशेष महत्व दिले आहे. या वनस्पतींनी सिद्ध केलेले तेल केसांसाठी उपयुक्त असते, त्यामुळे केस गळणे कमी होते. केस अकाली पांढरे होणे याचे प्रमाणही कमी होते. तसेच केस दुभंगणे, कोंडा या समस्यांवरही त्याचा उपयोग होतो. केसात सतत कोंडा होत असेल तर कडुनिंबाच्या सालाचे किंवा पानांचे चूर्ण, त्रिफळा चूर्ण, नागरमोथ्याचे चूर्ण एकत्र करून त्यांचा पॅक स्काल्पवर लावला तर कोंडा कमी होतो. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा कोमट तेलाने हलका मसाज केल्यास टाळूचे पोषण सुधारते. केस धुण्यासाठी माइल्ड शॅम्पू किंवा शिकिकाई, रिठा, त्रिफळा, संत्रासाल यांचा वापर करावा. केस धुण्यासाठी कधीही गरम पाणी वापरू नये, त्याऐवजी कोमट पाण्याचा वापर करावा. ओले केस विंचरू नये, त्यामुळे केस जास्त गळतात आणि तुटतात. तसेच आहारात प्रथिने, लोह, झिंक आणि जीवनसत्वे असलेले पदार्थ असावेत. विशेषतः काळे तीळ, खजूर, खारीक, मनुका, मूग, गाईचे तूप, आवळा, ओले खोबरे, नाचणी, राजगिरा यांचा समावेश आहारात असावा. रोज रात्री झोपताना तळपायाला गाईच्या साजूक तुपाने किंवा खोबरेल तेलाने मसाज करावा. यालाच पादाभ्यंग असे म्हणतात. यामुळे शरीरातील वात दोषाचे संतुलन व्हायला मदत होते. शांत झोप लागते. योग्य काळजी घेतल्यास पावसाळ्यातही केस मजबूत आणि निरोगी राहू शकतात. धन्यवाद.
1: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात पावसाळ्यात त्वचा आणि केसांचे आरोग्य याविषयी आयुर्वेदाचार्य डॉक्टर लीना बोरुडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा आत्ताच आपण ऐकलात. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात मी प्रसाद कुलकर्णी आपलं स्वागत करतो. श्रोतेहो, आषाढी वारीची तयारी आता सर्व स्तरावर सुरू आहे. पर्यावरणपूरक पंढरीची वारी हा विषय घेऊन द थम क्रिएटिव्ह पर्यावरण दक्षता कृती मंचचे अध्यक्ष प्रशांत अवचट यांच्याकडून ही वारी निसर्गवारी कशी व्हावी यासाठीच्या त्यांच्या प्रयत्नांची माहिती आपण करून घेतो आहोत. या तिसऱ्या भागात अवचटजी आपलं स्वागत.
1: रामकृष्णहरी.
0: रामकृष्णहरी. तुम्ही जनजागृती केलीत, पण जनजागृती करून जे उपाय आपल्याला योजायचे आहेत ते उपायही प्रत्यक्षात तुम्ही करता आहात, त्यात तुम्हाला बहुशी यशही आलेलं आहे. तर ते उपाय कोणते आहेत आणि यश आपण कशाला म्हणूया?
1: आम्ही 2,00,000 कापडी पिशव्यांचं वितरण या वारी मार्गावर केलं.
0: बर बर.
1: 1,50,000 विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये ही जनजागृती घडून आणली. तर त्या दृष्टीनं आम्ही विद्यार्थ्यांना सांगितलं की उद्या तुमच्या गावामध्ये दिंडी येणार आहे.
0: बरोबर.
1: दिंडी आल्यानंतर एकच काम तुम्ही करायचं की आईजवळ एक कापडाची पिशवी आणि वडिलांजवळ एक कापडाची पिशवी द्यायची. त्यांना सांगायचं याच पिशवीतून पानफूल घेऊन जायचं

0: आणि याच पिशवीतून प्रसाद घरी आणायचा.
1: बरोबर.
0: याचा आम्हाला इतका चांगला रिझल्ट मिळाला. त्याचबरोबर या विषयामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात वाचायचं असेल आणि प्रदूषण व्हायचं नसेल तर एकमेव पर्याय काय की जी वेदकाळापासून ज्या गोष्टी वारीमध्ये पूर्वी वापरात होत्या, आम्ही आज नव्यानं काही सांगतोय असं नाही.
1: बरोबर आहे.
0: पूर्वी ज्यावेळेस संख्या कमी होती त्यावेळेस काय वापरायचे तर पानाच्या पत्रावळी वापरायचे. आजही आपण गावागावात गेलो आणि त्यांना सांगितलं की 40 वर्षापूर्वी तुम्ही काय वापरायचे तर सगळे सांगतात की पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही वापरायचो.
1: बरोबर.
0: तर या पळसाच्या पानाच्या पत्रावळी आम्ही मोठ्या प्रमाणात वितरित केल्या. गेल्या 13 वर्षाच्या कामाचं आमचं यश जे आहे की मागच्या वारीमध्ये आम्ही 2,68,00,000 पानाच्या पत्रावळी वितरित केल्या.
1: बर.
0: आणि या पत्रावळी पुन्हा संकलित केल्या, वापरलेल्या पत्रावळी संकलित केल्या.
1: बरोबर.
0: आणि या संकलित केलेल्या पत्रावळी याच्यामध्ये देशी गाईचं शेण आणि गोमूत्र वापरून याचं आम्ही कंपोस्ट खत तयार केलं आणि हे कंपोस्ट खत वारी मार्गावरच्या शेतकऱ्यांना मोफत वितरित केलं.
1: अरे वा.
0: मला वाटतं ही सगळी एंड टू एंड प्रोसेस.
1: बरोबर.
0: जी खऱ्या अर्थानं संतांना अपेक्षित आहे.
1: बरोबर.
0: एंड टू एंड प्रोसेस की आम्ही वारी आमची या ठिकाणी आली, वारी निघून गेली आणि तिथे शून्य कचरा आज आहे. त्याचबरोबर आमचा श्रद्धेचा विषय असतो. आम्ही माऊलींच्या समाधीवर हार फुलं वापरतो पण ही हार फुलाचं नंतर काय होतं?
1: बरोबर.
0: एक तर ती पायदळी तुडवली जातात किंवा मग ते सगळं गोळा करून कुठेतरी नदीत टाकलं
1: जातं.
0: नदीत निर्माल्य विसर्जित केल्यामुळे आम्ही त्या नदीचं पावित्र्य एका अर्थानं नष्ट करत असतो.
1: बरोबर.
0: की खूप मोठं प्रदूषण त्या निर्माल्यामुळे नदीचं होतं, पाण्याचं प्रदूषण होतं.
1: बरोबर.
0: तर मग असं सगळं निर्माल्य आम्ही संकलित केलं.
1: बर.
0: आणि त्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलं. आळंदीमध्ये जे निर्माल्य येतं हे निर्माल्य आम्ही संकलित करतो.
1: बर.
0: रोज येणारं निर्माल्य आम्ही संकलित करतो. या निर्माल्यातलं चांगलं निर्माल्य जे आहे या चांगल्या निर्माल्याचं वाळवून त्याची बुकटी केली जाते आणि त्याच्यापासून आम्ही पर्यावरणपूरक अगरबत्ती आणि धूप कप बनवलेले आहेत.
1: अरे वा.
0: त्याचबरोबर दुसऱ्या निर्माल्यापासून आम्ही कंपोस्ट खत बनवलेलं आहे. म्हणजे जर तुम्ही निसर्गातून आलेली प्रत्येक गोष्ट वापरली तर स्वाभाविकपणे तेही गोष्ट पुन्हा निसर्गात विलीन होईल. अशा पद्धतीची रचना जी आहे ती लावण्याची गरज आहे. वारी मार्गावर समजा रोज 5,00,000 लोक दिवसा दुपारी आणि 5,00,000 लोक रात्री भोजन करतायत.
1: बरोबर.
0: तर 5,00,000 लोकांनी जर पळसाच्या पानाच्या पत्रावळी वापरल्या तर मला वाटतं वारी मार्गावरचा कचऱ्याचा प्रश्न हा शून्य होईल.
1: बरोबर.
0: आणि अनेक जणांना रोजगार मिळेल.
1: निश्चितच. आपण आता या सगळ्या उपायांसाठी तुम्हाला कोणाकोणाची मदत होती हे पुढच्या भागात बघणार आहोत. या भागापुरता निरोप घेतो. नमस्कार. श्रोती हो, ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
2: नमस्कार. आकाशवाणी से दोपहर समाचार के साथ मैं प्रियंका अरोड़ा. मुख्य समाचार. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता की. दोनों देशों के बीच महत्वपूर्ण खनिजों, तकनीकी, कृषि और समुद्री सुरक्षा सहित कई क्षेत्रों में समझौता ज्ञापनों का आदान प्रदान हुआ. प्रधानमंत्री मोदी को जकार्ता में इंडोनेशिया के सर्वोच्च सम्मान बिंतांग आदिपूर्ण ऑफ द रिपब्लिक ऑफ इंडोनेशिया से सम्मानित किया गया. गुजरात उच्च न्यायालय ने वर्ष 2008 के अहमदाबाद सिलसिलेवार बम विस्फोट मामले में 38 दोषियों की मौत और 11 की आजीवन कारावास की सजा को बरकरार रखा. राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू ने आज नई दिल्ली में डोरन कप टूर्नामेंट 2026 की ट्रॉफियों का अनावरण किया. और दक्षिण पश्चिम मानसून अगले 3 दिन में गुजरात, हरियाणा, पंजाब और राजस्थान में और आगे बढ़ेगा. अब समाचार विस्तार से. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ प्रतिनिधिमंडल स्तर की वार्ता की. बैठक में द्विपक्षीय संबंधों के सभी पहलुओं की समीक्षा की गई और दोनों देशों के बीच व्यापक रणनीतिक साझेदारी को नई गति प्रदान की गई. दोनों नेताओं की उपस्थिति में आपसी हित के क्षेत्रों में सहयोग बढ़ाने के समझौता ज्ञापनों का आदान प्रदान हुआ. प्रधानमंत्री ने जकार्ता में इंडोनेशिया के राष्ट्रपति प्राबोवो सुबियांतो के साथ

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात चतुर सेन यांच्या उपशास्त्रीय गायनात ठुमरी नादरा आत्ताच आपण ऐकलात. त्यांना तबला साथ केली होती प्रवीण करकरे यांनी आणि हार्मोनियमची साथ होती विनोद पडगे यांची.
1: आकाशवाणीच्या कंटेंट सोर्सिंग पॉलिसी अंतर्गत कार्यक्रम निर्माते आणि निर्मिती संस्थांकडून सर्जनशील आणि दर्जेदार कार्यक्रमांसाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी https://prasarbharati.gov.in/NIPP या वेबसाईटला भेट द्यावी. शेवटची तारीख आहे 31 जुलै 2026.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय, गुजरात उच्च न्यायालयात कायम. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. निसर्गाच्या अवकृपेने नेहमीपेक्षा चौपट पाऊस झाल्यानं ही समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का, यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. भूसंपादन, वनजमीन मंजुरी, कोरोना महामारी, पश्चिम आशियातलं युद्ध या कारणांमुळे कामं पूर्ण व्हायला विलंब झाला. या महामार्गावर काही ठिकाणी पथकर वसुली सुरू झाल्याचं सरकारनं म्हटलं आहे. कर्नाटकसारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. नगरपालिका नगरपरिषदांमध्ये नवनिर्वाचित सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आणखी 6 महिने मुदतवाढ देण्यासंदर्भातल्या विधेयकावरच्या चर्चेत त्या बोलत होत्या. राज्यातल्या धर्मादाय रुग्णालयांचा शहरी भागासाठी एक आणि ग्रामीण भागासाठी एक डॅशबोर्ड बनवला जाईल. या डॅशबोर्डवर त्या ठिकाणच्या सर्व रिक्त खाटांची माहिती

प्रदर्शित केली जाईल असं आश्वासन सरकारने विधान परिषदेत दिलं. या रुग्णालयांमध्ये प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अंतर्गत या रुग्णालयात उपचार केले जातील असं मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवास प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पुणे शहरात पॉक्सो अंतर्गत 3,558 खटले प्रलंबित असून यापैकी 6 पॉक्सो विशेष न्यायालयांमध्ये 2,803 खटले प्रलंबित आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 138 विशेष जलदगती न्यायालय स्थापन करायला मान्यता दिली आहे मात्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देणं हे न्यायव्यवस्थेचं काम आहे त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे असं त्यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारने आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणा सतर्क आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. महामार्गांवरच्या दरडी हटवून वाहतूक सुरळीत करण्यात येत आहे. मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्याच्या हद्दीतली वाहतूक पूर्ववत झाल्याचं महामार्ग पोलिसांनी कळवलं आहे. नाशिक जिल्ह्यात काल रात्रभर नाशिक त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सुरगाणा तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. खबरदारीचा उपाय म्हणून देवळा तालुक्यातला भावडवारी घाट वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. नांदूर मध्यमेश्वर प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला. काल रात्री त्र्यंबकेश्वर येथील मेढघर किल्ल्यावरच्या 100 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. मुसळधार पावसामुळे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं आज होणाऱ्या विद्यापीठाच्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. सुधारित वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. रत्नागिरी जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या दहिवली गावच्या शेलारवाडीत काल रात्री भूस्खलन झालं त्यामुळे एका घराचा काही भाग कोसळून 3 जण ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यापैकी एकाला बाहेर काढण्यात आलं असून बेपत्ता व्यक्ती जिवंत सापडण्याची शक्यता कमी असल्याचं एनडीआरएफनं सांगितलं आहे. शासनाने मृतांच्या कुटुंबांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. मंडणगड तालुक्यात म्हाप्रळ आंबेत पुलाला धडकलेला एक बार्ज काढला असून दुसरा बार्ज काढण्याचं काम सुरू आहे. रायगड जिल्ह्यात गेल्या 6 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे सतत दरडी कोसळत असल्यानं भोर महाड रस्ता 31 ऑगस्टपर्यंत तर आंबेनळी घाट 31 जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातल्या अंबा सावित्री पाताळगंगा कुंडलिका भोगावती बाळगंगा उल्हास या नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून 14 गावातल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. सांगली जिल्ह्यातल्या प्रमुख नद्या आणि बंधाऱ्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. पालघर जिल्ह्याच्या अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. संततधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी विस्कळीत झाली आहे. पावसामुळे डहाणूतल्या शेणसरी इथं एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे.
काही ठिकाणी जनावरं वाहून गेली आणि मालमत्तेचंही नुकसान झालं आहे. माहीम केळवा धरण 100% भरलं असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक

0: रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवलं आहे. बुलडाणा जिल्ह्यात पावसानं उसंत दिल्यानं शेतीच्या कामाला वेग आला आहे. जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सोयाबीन लागवडीला पसंती दिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या 299 बंधाऱ्यांपैकी 57 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी तालुक्यात खडवली आणि जुगाव यांना जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं त्यांचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. जालना, अकोला आणि धाराशिव जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूरपरिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं आहे. हवामानाची परिस्थिती सुधारल्यानंतर पालखीच्या पुढील मुक्कामी दिंडीत सहभागी व्हावं असं त्यांनी सुचवलं आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला पूर आला असून ती धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे. आषाढी वारीतल्या 10 मानाच्या पालख्या ज्या मार्गावरून जातात त्या मार्गावर वारकरी आणि भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागानं याबाबतचं पत्रक जारी केलं आहे. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयाने फाशीची शिक्षा तर 11 जोशींना जन्मठेप सुनावली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं विधान परिषदेत मांडली जातील असं राज्य सरकारचं आश्वासन. सरकारने विधानसभेत दिलेल्या आश्वासनांबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे अध्यक्षांचे आदेश. मुंबई आणि उपनगरात पावसाची विश्रांती, जनजीवन पूर्वपदावर. आणि अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात 38 जणांना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची पहिली सभा आता समाप्त होत आहे. पुन्हा भेट आपली आमच्या सायंकालीन सभेत ठीक 5 वाजता. दरम्यान एआयआर मराठी या डीटीएच वाहिनीवरील कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. आता ऐकूया हवामानाचा अंदाज. मुंबई आणि आसपासच्या परिसरात अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार.

होण्याची शक्यता आहे. तसंच अधूनमधून 60 ते 70 किलोमीटर प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस तर किमान तापमान हे 25 अंश सेल्सिअस इतकं राहण्याची शक्यता आहे. हा होता हवामानाचा अंदाज. आता कार्यक्रम प्रसारित करत आहोत वनिता मंडळ.

वनिता मंडळच्या कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहात आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका. याचं लेखन केलंय कोमल कुंभार याने आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे.

0: सुखदा, अगं हे सुखदा ऐकतेस का?
1: अरे काय
0: अगं, अगं जरा गॅलरीत ये, गॅलरीत ये.
1: गॅलरीत काय झालं? पुन्हा एखाद्या कबुतराचा संसार सुरू झालाय की काय तिथे?
0: नाही ग, जरा आभाळाकडे बघ कसा बरसतोय नुसता पाऊस.
1: म्हणजे काळे भोर ढग काय आता काही दिसतच नाहीये समोर.
0: किती दिवसानंतर हे दृश्य बघायला मिळते सुखदा.
1: यंदा खरोखरच आपण पावसाची खूप खूप वाट पाहिली सगळ्या.
0: तर काय अगं, रोज सकाळी मोबाईलवर हवामान बघायचं, रोज हवामान खातं सांगायचं आज पाऊस पडेल, मग मन हरखून जायचं आणि संध्याकाळ झाली की पुन्हा नाराज, कारण पाऊस पडतच नव्हता ना इतके दिवस.
1: हो ना,
0: म्हणजे आपला काय नुसता थोडासा शिडकून जात होता.
1: हो ना रे, यंदा खरोखरच चातकासारखी वाट पाहणं म्हणजे काय असतं याचा अर्थ पुरेपूर कळला. ए तुला ती सौमित्रची कविता आठवते का?
0: हो.
1: इतक्यात कुठून एक ढग सूर्यासमोर येतो, उन्हामधला काही भाग पंखांखाली घेतो. तसंच झालं नाही का एकदम? म्हणजे काही दिवसांपूर्वी कडकडीत ऊन होतं आणि आता बघ ना आभाळ भरून आलंय आणि इतका कोसळतोय. अरे ती बघ शर्वरी आली.
0: कोसळायला.
2: काय मंडळी काय चाललंय? अरे वा, तुम्ही दोघही आभाळाकडे बघताय, काय झालंय काय?
0: नाही नाही, बघत नाही होत, आम्ही हजेरी घेतोय पावसाची.
2: का?
0: अगं यंदा उशिरा आलं ना, उशिरा आलेल्यांची नोंद ठेवावी लागते म्हटलं. तरी बरं आज तू उशिरा आली नाहीस. ऑफिस मध्ये नाही का लेटमार्क वगैरे लावतात तसं. पण एक सांगू, पूर्वी पाऊस पडला की घरामध्ये एक वेगळाच उत्सव असायचा बघ. गरमागरम चहा, कांदा भजी, रेडिओवर गाणी, खिडकीमध्ये बसून तो पाऊस बघणं. आणि आज पहिला प्रश्न, नेट चालू आहे का?
2: आणि दुसरा, लाईट गेली का?
1: खरंच सुखाच्या व्याख्या किती बदलल्यात नाही. मला ते सुखाचं एक गाणं आठवलं रे.
0: तेच ना, मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. तेच ना.
1: हो, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळत.
0: तेच.
1: पाऊस पडायला लागला की कुठच्या कुठच्या आठवणी येऊन फेर धरतात नाही का?
0: पाऊस पडायला लागला की मला अजून एक गोष्ट आठवते.
2: कोणती?
0: अगं आपले शेजारचे देशपांडे काका पहिला पाऊस पडला की छत्री घेऊन बाहेर पडायचे.
1: छत्री घेऊन भिजायला की काय?
0: नाही नाही नाही नाही, सगळ्यांना सांगायला.
1: काय?
0: मी सांगितलं होतं ना आज पाऊस येणार, आला की नाही.
1: शर्वरी तुला काय वाटतं? मला की नाही पहिला

0: पाऊस म्हणजे कित्येक दिवसांनी येणारा घरातला एखादा लाडका पाहुणा वाटतो.
1: अगदी बरोबर आहे. तो येण्याआधी किती आतुरता उत्सुकता असते आणि जोरदार तयारी असते.
2: आणि तुला सांगतो सुखदा, आमच्या आईची एक सवय होती हा, ढग दिसले की म्हणायची, सुकत घातलेले कपडे लवकर आत घेऊन या, पाऊस पडो किंवा न पडो कपडे आधी घरात आले पाहिजे.
1: हो, आणि आई पापड गोळा करायला पळायची.
0: आणि माझी आई गच्चीवर ठेवलेली छुंद्याची बरणी आणायला पळायची. आणि शेवटी कोणाच्या चपला गच्चीत राहिल्यात, घेऊन या पटकन.
2: मला तर वाटतं ना, जगातल्या सगळ्या या माता एकसारख्या असतात. पाऊस पडायच्या आधी जोरदार धावपळ सुरू व्हायची त्यांची आणि त्यांच्या बरोबर आपली सुद्धा.
1: पण त्या बघ, समोरच्या काकू काय करतायत,
2: काय ग कुठे कुठे कुठे काय
1: करतात, ते त्या बघ, त्या बघ, धावत धावत दोरीवरचे कपडे
2: काढतात. त्या काय, आपल्या देशामध्ये काय माहिती का, पाऊस पडायला लागला की ऑलिम्पिकची एक नवीन स्पर्धा ठेवायला पाहिजे, 10 सेकंदात वाळत घातलेले कपडे काढा
0: आणि त्यात आपल्या काकू सुवर्ण पदक मिळवतील.
1: पण खरं सांगू, जेव्हा अगदी पहिला वहिला पाऊस आला ना, त्या दिवशी हलकासा मातीचा सुगंध आला तेव्हा मन कसं भरून आलं.
0: त्या सुगंधाला नाव नाही पण आठवणी मात्र खूप आहेत.
1: अगं, त्याचं नाव आहे मृदगंध. नावातच एक गंध आहे.
0: तुला सांगते, त्या सुगंधाला बाटलीत भरून ठेवता आलं असतं ना, तर तो जगातला सगळ्यात महाग परफ्यूम झाला असता. किती छान ना मृदगंध.
1: म्हणूनच बहुतेक मराठी साहित्यात पावसावर इतकं सुंदर लिहिलं गेलंय.
0: बाबू बोरकरांच्या कविता वाचल्या ना की वाटतं ढगांनी शब्द घेतलेत. झाले अंबर झुलते झुंबर, हवे तर तरते ग, क्षितिजी आले भरते ग. किती सहज पाऊस उतरतो ना त्यांच्या कवितेत.
2: हो ना, आणि बोरकरांच्याच आणखी एका कवितेमध्ये ते म्हणतात, दिशा दिशातून आषाढाच्या श्यामघनांना पूर, तृणाप्रमाणे मने ही झाली चंचल तृष्ण मयूर. क्या बात आहे.
0: माझे बाबा पाऊस पडायला लागला की कपाटातून पाडगावकरांचं एक पुस्तक काढायचे आणि वाचत बसायचे. मला आश्चर्यच वाटायचं. एकदा त्यांना विचारलं, बाबा बाहेर इतका सुंदर पाऊस पडतोय, तुम्ही वाचत का बसलात? त्यावर ते म्हणाले, अगं बाहेरचा पाऊस डोळ्यांनी बघायचा, आतला पाऊस पुस्तकातून.
2: वा, हे भारी होता. पण
1: खरंच काही गाणी काही कविता त्या फक्त ऐकायच्या नसतात, त्या जगायच्या असतात.
0: खर तर पाऊस पडत नव्हता तेव्हा सगळेच काळजीत पडले होते. मला मावशीचा फोन आला होता गावाहून. ती म्हणाली, सगळं तयार आहे ग, बैल तयार आहेत, बियाणं आहे, फक्त आभाळ तयार नाहीये. ते ऐकून खरंच वाईट वाटलं होतं, भरून आलं होतं. पण तोपर्यंत पावसाने वर्दी दिली आणि आता सगळीकडे आनंदी आनंद होईल.
2: मला ना पाऊस पडायला लागला की माझं गाव आठवतं, म्हणजे पहिला पाऊस. आणि मग ते आम्ही अनवाणी धावत शेतात जायचो, चिखलामध्ये पाय रुतायचे. आम्हाला वाटायचं जमिनीने आपल्याला घट्ट धरून ठेवलंय की काय.
1: हो ना, आणि आम्ही वाहत्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडायचो आणि माझी होडी नेमकी पहिली बुडायची.
2: हा, अभ्यासात कधी पहिली आली नाहीस, होडी बुडवण्यात तरी पहिली आलीस.
1: काय रे रोहित दादा, बाबांना नाव सांगे ना तुझं.
2: नको नको, अगं बाबा आता सुद्धा माझा कान पिळायला मागे पुढे बघणार नाहीत.
0: पावसाचं आणखी एक वैशिष्ट्य माहितीये का, तो प्रत्येकाला की नाही वेगवेगळं काहीतरी देतो आणि प्रत्येकासाठी वेगळा असतो.
1: म्हणजे
0: शेतकऱ्याला आशा, कवीला शब्द, लहान मुलांना खेळ आणि गृहिणीला ओल्या कपड्यांची चिंता.
2: हे शेवटचं मात्र अगदी 100% खरं.
1: मला ना पहिला पाऊस आला की एक मैत्रीण आठवते, ती खिडकीत बसून गुणगुणायची. सुखदा ते गाणं म्हण ना ग, पाऊस पहिला जणू काढूला.
0: किती गोड गाणं आहे ते.
1: हो,
0: पाऊस पहिला जणू कान्हूला, बरसून गेला बरसून गेला.
2: वा वा वा, काय सुंदर कविता आहे ना. मला वाटतं प्रवीण दवणेंची आहे.
0: आठवणींना पुसून गेला, बरसून गेला, बरसून गेला.
1: तुम्हाला माहितीये का, आपण पावसाची वाट पाहतो पण कदाचित पाऊसही अशाच एखाद्या खिडकीची वाट पाहत असेल जिथे त्याचं आनंदाने स्वागत होईल.
0: वा,
2: पाऊस आला की एक माणूस मात्र सगळ्यात जास्त आनंदी होतो,
1: शेतकरी.
0: शेतकऱ्याचा आनंद खूप मोठा असतो. त्याच्या चेहऱ्यावर पहिल्या पावसाचं हसू दिसलं की कळतं पाऊस हा फक्त पाणी घेऊन आलेला नाहीये, तर तो जीवन धीर घेऊन आलेला आहे.
1: अगदी माझ्या मनातलं बोललीस.
0: आमची आजी की नाही पहिला पाऊस पडला की अंगणात उभी राहायची आणि हात जोडून म्हणायची, देवा सगळ्यांच्या शेतात सुखानं पड. तेव्हा कळायचंच नाही, आज त्या प्रार्थनेचा अर्थ समजतो.
1: कारण आपल्या ताटातला प्रत्येक घास कुठल्या ना कुठल्या

0: अरे
1: कांदे आणशील, चिरणार कोण?
0: शर्वरी
1: का
0: दुसरं कोण?
1: मी का?
0: अगं कांदा चिरताना डोळ्यात पाणी आलं तर म्हणूया पावसामुळे आलं.
1: म्हणजे काय पावसाचा गारेगार थेंब की काय तो.
2: आणि गंमत बघ, पाऊस पडायला लागला की प्रत्येक जण पहिल्यांदा आभाळाकडे बघतो, मोबाईल कडे नाही.
0: अगं पण 2 मिनिटांनी पुन्हा मोबाईल कडेच बघतो ना, कारण स्टेटस टाकायचं असतं.
1: अरे देवा. काही लोक तर पहिल्या पावसापेक्षा पहिलं रील टाकायचं ह्याच्यातच जास्त आनंद मानतात.
0: खरंय, पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, पावसाने आपल्याला कितीही भिजवलं तरी आईची काळजी कधी कमी होत नाही.
2: अगदी बरोबर. आत्ताच आईचा फोन येऊन गेला.
0: काय
2: म्हणाली? की भिजू नकोस. तर मी म्हंटल आई आता का मी मोठी झाली आहे. तर म्हणाली वय वाढलं म्हणून सर्दी होत नाही असं नाही. हा
0: खरंय खरंय ते.
1: काही वाक्य कधी बदलतच नाहीत. छत्री घे, अगं गरम काहीतरी खा, ओले केस ठेवू नकोस.
0: आणि बाबांचं एकच वाक्य असायचं, वीज पडते झाडाखाली उभं राहू नका.
2: लहानपणी वाटायचं मोठे लोक उगाच घाबरवतात, आज कळतं ती भीती नव्हती ती काळजी होती.
1: खरं तर पावसात एक गोष्ट नक्की करायला हवी, ती म्हणजे पावसाचं पाणी शक्य तितकं जमिनीत मुरवायला हवं. आपली मागची पिढी किती शहाणी होती नाही, म्हणजे एक एक थेंब जपा असा शब्द त्यांनी वापरला नसेल, पण जगले मात्र तसंच.
2: आज आपण विज्ञान शिकलो पण निसर्गाकडून शिकायचं विसरलो.
0: आणि निसर्गाकडून शिकायचं आपण विसरलो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे प्लास्टिकमुळे अनेकदा हे पाणी वगैरे तुंबण्याचा जो प्रश्न निर्माण होतो नाही का. प्लास्टिक असं कुठेही आपण टाकणार नाही हा संकल्प केला पाहिजे पावसामध्येच.
1: खरंच आहे, झाडं लावायची आणि झाडं जगवायची ही सुद्धा जबाबदारी आहे नाही का.
0: कारण पाऊस आभाळातून पडतो पण त्याचं भविष्य पृथ्वीवर म्हणजे आपल्या हातात असतं.
2: वा, आजच्या आपल्या गप्पाकीने लिहून ठेवायला हव्या.
0: लिहून ठेवण्यापेक्षा ना आपण जगून दाखवूया.
1: चला चहा करते आता.
0: आणि भजी त्याचं काय?
1: ती सुद्धा करू, पण आधी गच्चीत ठेवलेल्या बादल्या आता आण.
0: अरे मी तर पहिल्या पावसात कवी झालो होतो आणि तू मला पुन्हा कामाला लावलंस.
2: घरातल्या कवींनाही कामातून सूट नसते.
1: माहितीये का रोहित तुला, पाऊस आला की मला नेहमी वाटतं आभाळाला माणसांची भाषा समजत असावी. तहान लागली की तो पाणी देतो, उकाडा वाढला की गारवा देतो, आणि मन कोरडं पडलं की आठवणी.
0: आणि म्हणून बहुतेक कवी पावसावर प्रेम करतात, म्हणजे बोरकर असतील, कुसुमाग्रज असतील, शांता शेळके, प्रवीण दवणे, नाही का, पावसाकडे प्रत्येकाने वेगळ्या नजरेने बघितलंय बघ.
2: मला तर पावसात उभं राहिलं की एकच वाटतं.
0: काय?
2: पहिला थेंब चेहऱ्यावर पडत नाही, तो आधी मनावर पडतो.
1: अगदी खरंय, माणूस कितीही मोठा झाला तरी पावसात तो पुन्हा लहान होतो.
0: मग कागदाची होडी असेल किंवा आयुष्याची, दोन्ही वाहतच राहतात.
2: दादा तुला पावसाचा आवाज कसा वाटतो?
0: अगं प्रत्येकासाठी वेगळा असतो तो. म्हणजे बघ ना, टीनच्या पत्र्यावर पडला की ढोल, कौलारू घरावर पडला की तबला, झाडांच्या पानातून आला की बासरी, आणि आईच्या स्वरात मिसळला की अंगाई.
1: वा वा, म्हणजे पाऊस म्युझिकल रे. संगीतकार पाऊस.
0: खरे.
2: ए दादा.
0: काय काय काय? ए चल आज संध्याकाळी थोडं फिरून येऊया आपण.
1: पावसात?
2: हो, मोबाईल शिवाय सेल्फी शिवाय मस्त चालत जाऊ.
0: आणि छत्री न घेता.
1: आणि रस्त्यात एखादं झाड लावलेलं दिसलं तर त्यालाही मनातल्या मनात धन्यवाद देऊ.
0: एखादा मुलगा कागदी होडी सोडताना दिसला तर त्याला थांबवायचं नाही बरं का, कारण मोठं झाल्यावर त्याच्याकडे आठवणी राहतील, रील्स नाही.
2: हा डायलॉग एकदम भारी होता दादा.
1: खरं तर पाऊस फक्त आभाळातून पडत नाही, तो आठवणींमध्ये पडतो, शेतात पडतो, कवितांमध्ये पडतो, आणि माणसांच्या मनातही पडतो.
0: ए पण मग छत्र्या घ्यायच्या का आपण, काय वाटतंय?
2: नको, आणल्यात मी 3 छत्र्या.
0: अगं 3 कशाला, कोणाच्या उचलून आणल्यास एवढ्या?
2: एक मागच्या वर्षीची आहे. ती मागच्या वर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला हरवली होती आणि आज सापडली. एक यंदाची आहे आणि एक कोणीतरी ट्रेन मध्ये विसरलं होतं त्या माणसाची आहे.
1: अगं ती पण घेऊन आलीस तू?
0: थोडक्यात काय, यंदाच्या पावसाळ्यात तुझ्याकडे सलग 3 छत्र्या हरवण्याचा योग आहे.

लेखन केलं होतं कोमल कुंभार यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अणावतकर, मधुलिका नेरूरकर आणि नेहा खरे. आणि याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम इथेच समाप्त करत आहोत.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरात नांदो महानोर यांची रचना आपण ऐकलीत. संगीतकार होते पंडित हृदयनाथ मंगेशकर. दुपारचे 3:35 होत आहेत. कार्यक्रम प्रसारित करत आहोत साहित्य सौरभ.
1: श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया रूपक साहित्यवारी. लेखन आणि निवेदन मीरा कुलकर्णी. निर्मिती सहाय्य उमा कुलकर्णी. सादर करते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, टीसभर रुंदीच्या आणि विधभर लांबीच्या विटेवर अनादि अनंत असा व्यापक आकाशाएवढा निर्गुण असलेला तरीही सगुण झालेला आणि निराकार असूनही साकार झालेला तो सावळा विठुराया म्हणजे विलोभनीय असं सावळं परब्रह्म. पिवळं पितांबर नेसून तेजाचं मूर्तिमंत रूप असलेला हा सावळा तरीही सुंदर विठुराया समचरणांसह युगानुयुग विटेवर उभा असणारा आणि अवघ्या मानवी जीवनाला व्यापून उरणारा साहित्यातही सतत विविध रूपातून आविष्कृत होणारा याच सावळ्या विठुरायाच्या साहित्यातल्या लोभस्वाण्या रूपाची ही साहित्यवारी.

भक्तिमार्गाच्या सगळ्या विश्वाला ज्या विठ्ठल रूपाची मोहिनी पडली तो मूर्तिमंत सौंदर्याचा सुकुमार पांडुरंग अवघ्या वारकरी संप्रदायाची आणि भाविकांची माऊली आहे. बुद्धीच्याही अतीत असलेला हा परमेश्वर आहे आणि भागवत धर्माचा रामकृष्ण हरिसुद्धा हाच आहे. दाही दिशा अवघ्या विश्वात व्यापून उरलेल्या या विराट तत्वाचा मोह मग ओव्या भारुड गीत अभंग गवळणी पोथ्या पुराण आणि अगदी नाटक सिनेमा विश्वाला सुद्धा आवरता आला नाही. हा पंढरीचा विठोबा आपल्या लोकगीतातून स्त्रियांच्या विसाव्याचं स्थान होतो. या स्त्रिया विठ्ठलाला माऊलीच्या रूपात बघून आपलं माहेर अनुभवतात. अशा विसणान निवली माझी डोई तुझा हात अग विठा बाई घाल रुक्मिणी पुरण आपल्या घरी पाहण आल बारशीच भगवान. अशा जुन्या पारंपरिक ओव्या ऐकल्या की पांडुरंग देवत्वाच्या अलौकिक रूपातून बाहेर पडून लौकिक जीवनाशी अगदी एकरूप झालाय हे लक्षात येतं. तो इतका एकरूप झाला की स्त्रियांनाही तो आपलासा वाटला. त्यामुळं जात्यावर दळण दळताना शेतात काम करताना स्त्रिया ज्या ओव्या गात त्यामध्ये पांडुरंग रुक्मिणी चंद्रभागा यांच्यासह संत परिवार आणि पंढरी नगरी सतत टोकावत राहिली.

जीव आणि शिव एकरूप झाल्यामुळं परमेश्वराच्या या दासीला कष्टाचं काहीच वाटत नाही हे जनाई आवर्जून सांगते. पंढरीचा पांडुरंग असा समाज मनावर व्यापलेला, म्हणूनच तो अभिव्यक्तीच्या सगळ्या रूपामध्ये सामावलेला. संत साहित्यातूनही हे आपल्याला प्राधान्यानं जाणवतं. ज्ञानियांची ओवी तुक्याचा अभंग, चित्ताशी सत्संग शाश्वताचा. खसलिया धीर पोळल्या गारवा, जाणत्या गोडवा जाणल्याचा. वर्षानुवर्ष हे सगळे ग्रंथ आणि संतांचे अभंग आपल्या मनाचं श्रद्धास्थान आहेतच, पण प्रेरणास्त्रोतही आहेत. संत विचार आपल्या रोजच्या जगण्याला अनेक अंगांनी स्पर्श करतो. संतांच्या शिकवणीशी आपल्या जीवनाचं एक अनोखं नातं आहे. मानवी व्यवहाराचा आणि मानवी जीवनाचा अंतर्बाह्य पोत बदलण्याचं सामर्थ्य संत विचारात आहे, कारण आचरणाच्या शुद्धीवरती संतांनी भर दिलाय. संतांचे विचार आपल्याला मानवतावाद शिकवतात, संस्कारित करतात. राग मोह इत्यादी वृत्तीपासून दूर राहून शांत विचाराला प्रवृत्त करणारे हे पांडुरंगाचे भक्तिस्थान म्हणजे अमृत सिंचन आहे हे संतांनी आवर्जून सांगितलं. जिकडे पाहे तिकडे उभा, अवघ्या गगनाचा गाभा, डोळा बैसले बैसले रूप राहुनी संचले. या स्वरूपाचे नामदेव तुकारामांचे अभंग आपलं लक्ष वेधतात. फार पूर्वीपासून ते आजपर्यंत गावोगावी देवळांमध्ये होणारे भागवत सप्ताह असोत, हरिपाठाचे अभंग, ज्ञानेश्वरीची पारायणं असोत, यातून विठ्ठलाची अनेक रूपं गायली गेली आणि आजही गायली जातात. ज्ञानदेवांच्या हरिपाठामध्ये या जगजेठी भीमातटी असलेल्या परब्रह्माची अनेक रूपं पाहायला मिळतात. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, हा तुकारामांचा बीजमंत्र आज वारकरी जीवनाचा मूलमंत्र आहे. आज वारीमध्ये याचा जयघोष आपण नित्य पाहतो. हरिपाठे गेले ते निवांतची ठेले, भ्रमर गुंतले सुमन कलिके. साहित्यातही हा विठ्ठल असा फक्त मूर्तीरूपानं व्यक्त झाला नाही, तर तो पाहण्याची अनुभवण्याची गोष्ट आहे हे तुकारामांनी

वारकरी संप्रदायामध्ये आणि एकूणच भक्ती संप्रदायात सतत होणारी भजनं टाळ मृदुंगाच्या गजरात आजही ठेका धरायला लावतात. या भजनांच्या तालावर दिंडीत आजही वारकरी तल्लीन होतात. संतांनी लिहिलेले हे अभंग भजनाच्या रूपानं विठ्ठल भक्तीची साक्ष देतात. पांडुरंगाचे सावळे गोमटे रूप चित्ताला भावणारं, डोळ्यांना सुखावणारं, मनाला आनंद देणारं आणि भावनांना क्षमवणारं आहे. आणि म्हणूनच कोणत्याही भजनाची सुरुवात करताना वारकरी या अभंगांनीच त्याची सुरुवात करतात.

0: आपली कीर्तन परंपरा म्हणजे संत साहित्याचा चालता बोलता गौरवच. नामस्मरण करत, सुश्राव्य कथा ऐकत, अभंग ऐकत तल्लीन होणारा भक्तवृंद आजही कीर्तन परंपरा आणि पर्यायानं संत साहित्याचा उत्कृष्ट नमुना ठरतो. नामाचे महत्व पटवून देताना दिले जाणारे दृष्टांत, दाखले, रूपक यामुळे विषय आपल्याला पटकन समजतो. नाचत रंगत अभंग आणि भजनांमध्ये एकरूप होणारे कीर्तनकार नामभक्तीचे महत्व सांगतात. तू माझी माऊली, मी हो तुझा तान्हा, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे, हीच भक्तिभावना प्राधान्यानं कीर्तन परंपरेची मूलस्रोत असते. श्रोते हो, संतांच्या रचनांनी आणि एकूणच संत साहित्यानं जीवनाच्या सर्वांगांना स्पर्श केलाय. तत्कालीन समाजव्यवस्थेमध्ये सुधारणा घडवण्याचं काम तेव्हाही आणि आजही संत साहित्य आग्रहानं करतं. वर्णव्यवस्थेवर संतांनी केलेलं भाष्य, धर्मविषयक सर्वस्पर्शी व्यापक असा संतांचा दृष्टिकोन असो, संतांनी लोकसंग्रहाचे सांगितलेले महत्व, अंधश्रद्धेवर ओढलेला प्रखर आसूड आणि मातृभाषेविषयीचा स्वाभिमान त्यांच्या अभंगातून रचनांमधून स्पष्टपणानं जाणवतो. रूढी परंपरेविषयीचे द्रष्टे असे त्यांचे भाष्य आणि कर्मकांडावर केलेली टीका ही वेगवेगळ्या गवळणी भारुडातून अधोरेखित होते. असे अनेक विषय संत साहित्यांनी प्राधान्यानं लोकरंजनातून लोकांपुढे आणले आणि लोकांचं उद्बोधन केलं, प्रबोधन केलं आणि एका अर्थानं हे समाज प्रबोधनही केलं. एकनाथांच्या गवळणी, भारुड यांचा उल्लेख या ठिकाणी विशेष महत्वाचा वाटतो. आजही मराठी भाषेच्या पाठ्यपुस्तकांमधून, अनेकविध करमणुकीच्या कार्यक्रमांपासून, वेगवेगळ्या कार्यक्रमातून सादर होणारे संत साहित्य प्रबोधन करणारे आहे. सर्वश्रुत असलेली आणि सादर होणारी एकनाथांची भारुड ही याची उत्तम उदाहरण आहेत.
1: सूर्य उगवला, प्रकाश पडला, आणि वाहत वाहत.

जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले हा तुकारामांचा अभंग किंवा योग याग तप व्रत आणि दान करिता साधन नाना कष्टी सुलभ सोपेरे नाम विठोबाचे सकळ साधनांचे मूळ बीज यासारखा चोकोबांचा अभंग असो आपली विचारांची दृष्टी हे साहित्य व्यापक करतं. या अर्थानं संत साहित्य कालातीत आहे. अभंग ओव्या गवळणी याप्रमाणे पांडुरंगाच्या सर्वव्यापी जीवनाचा वेध कालपरत्वे कथा कादंबऱ्या आणि नाटकांना

सुद्धा अचूक टिपला. संत साहित्यावर झालेली संशोधनं सुद्धा साहित्य विश्वाला समृद्ध करणारी आहेत. डॉक्टर राजीम ढेरे यांचं याबाबतीतलं लेखन मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण आहे. श्री विठ्ठल एक महासमन्वय या पुस्तकात त्यांनी विठ्ठलाच्या उगमापासून ते वारकरी संप्रदायाचा देव होणं इथंपर्यंतचा प्रवास दिला आहे. तर वाल मंजूळ यांनी श्री विठ्ठल आणि क्षेत्र पंढरपूर या पुस्तकामध्ये संशोधनानंतर त्यांना मिळालेली ऐतिहासिक माहिती लिहिली आहे. विनायक होगाडे यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी विठोबा मिसिंग इन पंढरपूर, यामध्ये विठ्ठल आणि रुक्मिणीचा संवाद तर आहेच, पण युगानुयुग विटेवर उभ्या असणाऱ्या विठ्ठलाचा आत्मशोध लेखकानं अतिशय मनोरंजक पद्धतीनं मांडलाय. भक्त पुंडलिकानं वीट फेकली आणि पांडुरंग 28 युग तिथं त्याची वाट पाहत उभा राहिला. यासारख्या अनेक कथा सर्वश्रुत आहेत, कारण विठ्ठल हे केवळ दैवत नसून ते मराठी संस्कृतीचं, भाषेचं, साहित्याचं प्रेरणास्थान आहे. संतांच्या कथा, अभंग ही मौखिक साहित्याची खूप मोठी श्रीमंती आहे. विठ्ठलाला केंद्रस्थानी ठेवून भारूड गवळणी अभंगामधून समाज प्रबोधन झालं. कोणत्याही जात धर्म लिंग पंथ यामध्ये भेद न करता भक्ती या एकाच भावनेनं प्रेरित झालेला सामाजिक समतेचा न्याय पांडुरंगाच्या दरबारात आहे. भक्तांच्या हाकेला धावणारा आणि दुःखामध्ये आधार देणारा हा परमेश्वर सगळ्या सुखाचे आगर आणि म्हणूनच साहित्यातूनही तो तसाच प्रतीत झाला. दगडी विटेवरचा हा देव भक्तीचा सोहळा तर झालाच, पण मराठी मनाचा श्वास आणि साहित्याचा मूलस्रोतही झाला. आणि म्हणून विठ्ठल हे दैवत न राहता सामाजिक समतेचं प्रतीक झालं. पांडुरंग दैवत न राहता हक्काची माऊली झाला आणि सामान्य लोकांचा हक्काचा माणूस झाला. म्हणूनच आधुनिक साहित्यामध्ये लेखक कवी त्याला जाब विचारायला लागले, त्याच्याशी हक्कानं भांडायला लागले. इतकंच नव्हे तर आपल्या सुखाचा आणि दुःखाचाही साक्षीदार पांडुरंग आहे ही त्यांची भावना विशेषतः कवितेतून व्यक्त झाली. ती लेखकांची कवींची बोलकी भावना अतिशय आपलेपणानं कधी कडक स्वरूपात तर कधी लोभसवाण्या भाषेमध्ये व्यक्त झाली. कोरड्या दुष्काळामुळे त्रस्त झालेला शेतकरी त्याची व्यथा मांडणारी कवी दासू वैद्य यांची हिरवा पांडुरंग ही कविता या दृष्टीनं अधिक बोलकी वाटते. ते म्हणतात, वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो. वक्तशीर मुलगा शाळेत दप्तर घेऊन पोचतो तसा येऊन पोचला पाऊस, एखादं अदिम तत्वज्ञान रुजवावं तसं. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात. शेतकऱ्यानं बी पेरून दिलं जमिनीच्या पोटात, मग भुरुभुरु वारा सुटला. छोट्या स्टेशनवर न थांबता एक्सप्रेस गाडी धाड धाड निघून गेल्याप्रमाणे काळे ढग नुसतेच तरंगत गेले. वाट चुकलेल्या भ्रमिष्ट माणसासारखा पाऊस अचानक बेपत्ता झाला. भियांच्या पोपटी अंकुरांना जमिनीला धडका मारून वर येण्यासाठी रचलेले मनसुबे दिवसागणित वाळून गेले. जन्मतास दगावलेल्या पोराचा बाप दवाखान्याच्या व्हरांड्यात विमनस्क फेऱ्या मारतो ना, तसा शेतकरी धुऱ्यावर उभा. लांब टाळ मृदुंगाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेली दिंडी आणि इथं काळ्या शेतात मरून पडलेला हिरवा पांडुरंग. कविवर्य नाधो महानोर पालखीच्या अभंगामध्ये लिहितात, विटेवरी देवा युगे झाली फार, विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी किती यावे जावे तुझ्या दारापाशी, किती यावे जावे तुझ्या दारापाशी, उपाशी तापाशी आषाढीला. अमंगळ सारे पोसले जाताना, अमंगळ सारे पोसले जाताना तुझा मुकेपणा जीव घेणा. आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, आम्हा ठावे आहे तुझे डोळेपण, राऊळ सोडू ना पहा तरी. विटेवरी देवा युगे झाली फार, सोडा पंढरपूर जगासाठी.
माणसांची सद्यस्थिती समजवण्यासाठी तू माणसातच ये असा हक्कानं सांगणारा हा कवी या कवितेमध्ये पांडुरंगाला साथ घालताना दिसतो. भक्ताला ईश्वराची ओढ लागते आणि आत्म्याला परमात्म्याची. नेमकी हीच भक्तिमार्गातली मनोज्ञ भावना कवयित्री संजीवनी बोकील यांनी अतिशय मार्मिक शब्दात आपल्या कवितेतून मांडली आहे. त्या म्हणतात, एकतरी भेट घडो तुझी ऐशी, जशी कळ साशी पायरीची, लागो तुझे ध्यान ममत्व सुटोनी, पिंजऱ्या मधुनी उडो जावो, तुझ्या तुळशीशी देह तीर्थ वाहो, पान एक राहो मुठी माझी, माझे पण अडो पायी जाणीवेच्या, तम गाभाऱ्याच्या उंबऱ्याशी, तुझे रूप चिन्ह जडो हृदयाशी, सावली झाडाशी एक जैशी, सांजेच्या आडात सूर्याचा पोहरा, बुडो तसा सारा व्यापताप, जीवदाह अंती विरावा मुक्तीत, पहाटेच रात एक भावी. ज्ञानपीठकार विंदा करंदीकर यांची विठ्ठल ही कविता अशीच अल्पाक्षरातून मोठा आशय पोचवणारी आणि अतिशय भावणारी. ते म्हणतात, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, पंढरपूरच्या वेशीबाहेर एक आहे छोटी शाळा, सर्व मुलं आहेत गोरी, एक मुलगा कुट्ट काळा, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, दंगा करतो मस्ती करतो, खोड्या करण्यात आहे अट्टल, मास्तर म्हणतात करणार काय, न जाणो असेल विठ्ठल. करोना काळात संकर्षण कराडेंनी पंढरीच्या विठुरायालाच प्रश्न विचारला होता, ती कविता सर्वत्र गाजली. पंढरीच्या विठुराया कसं काय बराय ना, यंदा वारी नाही म्हणे. खराय का? म्हणजे आम्ही यंदा रखुमाई विठ्ठलाला पाहायचं नाही? अरे लेकरांनी असं कसं, आईबापाकडं यायचं नाही? या आशयाची वारी नसल्यामुळं होणाऱ्या भावनिक कोंडीची कविता प्रसिद्ध आहेच. अशा स्वरूपामध्ये कवींनी आता वेगवेगळ्या भावभावना व्यक्त करताना पंढरीच्या पांडुरंगालाच आपल्या कुटुंबातलं एक मानलं आणि मग त्याला हक्कानं आणि अधिकारानं प्रश्न विचारले. साहित्यामध्ये झालेला हा बदल, नवीन संकल्पना खऱ्या अर्थानं रसिकांनी आणि वाचकांनी उचलून धरल्या. नाटक आणि चित्रपट क्षेत्रालाही संत साहित्याचा मोह आवरता आला नाही. किंबहुना सुरुवातीच्या काळात बोलपट हे प्राधान्यानं भक्तिभावनेला प्राधान्य देणारे होते. पांडुरंगाच्या निस्सीम भक्तीवर आधारित डंका हरिनामाचा हा चित्रपट असो, संत गोरा कुंभार भक्त पुंडलिक हरिओम विठ्ठला असे चित्रपट वेगवेगळ्या विषयांवर आधारित असले तरी पांडुरंगाची भक्ती हा त्याचा मूळ गाभा होता. ही भक्ती कधी श्रद्धेनं त्याचं गुणगान करते तर कधी नव्या समाजव्यवस्थेवरती भाष्य करताना त्यालाच प्रश्न विचारते. कालानुरूप बदलणाऱ्या राजकीय सामाजिक आर्थिक धार्मिक स्थित्यंतरामध्येही हा पांडुरंग मग कधी गुरु होतो आणि विठ्ठलाला कोणता झेंडा घेऊ हाती हा प्रश्न विचारतो.

आषाढी वारीच्या निमित्तानं आणि तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपुरी अखंड चालणारी बाजारपेठ, तिथली स्थापत्य, शहररचना, भाषा संस्कृती आणि समाजजीवन हा अतिशय भावनिक विषय हाताळत प्रभावीपणानं समोर आलेला चित्रपट म्हणजे एलिझाबेथ एकादशी. प्रेक्षकांनी या चित्रपटाला डोक्यावर घेतलं, अनेक पुरस्कारांनी सन्मानितही केलं. झेंडा, लयभारी अशा चित्रपटांनी पांडुरंगाला एका नव्या रूपात लोकांसमोर आणलं. देवबाभळी हा चित्रपट सर्वश्रुत आहेच, पण नव्यानं आलेलं संगीत देवबाभळी हे प्राजक्त देशमुख यांचं नाटक पांडुरंगासह रुक्मिणीच्या भावावस्था टिपतं तेव्हा आजही लौकिक जीवनाचे विठोबा रखुमाईचे संदर्भ आपल्याला अस्वस्थ करतात. साधारण 300-350 मैलाचं अंतर असणाऱ्या या

वारीमध्ये वारकरी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ज्ञानोबा माऊली तुकाराम किंवा जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई असा नामगजर करत फुगड्या झिम्मा खेळत चालत असतात. वेदांनाही नाही कळला अंत पारजाचा कानडा राजा पंढरीचा अशा स्वरूपाचे असंख्य अभंग गवळणी भारुड म्हणत विसाव्याला कीर्तन करत आणि प्रातस्मरणी हरिपाठ म्हणत हे वारकरी संत साहित्याचा गजर करत असतात. ही वारी आणि या काळात सर्वत्र असलेलं भक्तिमय वातावरण संत साहित्याचा होणारा जागर हे सगळं अलौकिक समाधान देणार आहे. या साहित्यातून अखंड ऊर्जा मिळते, सद्विचार समजतो, चित्ताला समाधान आणि मनाला आनंद मिळतो. कारण वैकुंठ नगरीमध्ये विठेवर उभं असलेलं ते सावळं परब्रह्म भक्तांसाठी धावून येणारं एकमेव असं वैश्विक सत्य आहे. सगळा संतमेळा पुंडलिक यांच्यासह नात्याची वीण घट्ट करणारं, ये हृदयीचे ते हृदयी घालणारं आणि एकमेकांशी उराउरी भेट घेतानाच भेदाभेद विसरून एकमेकांच्या पायी नतमस्तक होणारं असं हे वैश्विक आनंदाचं सोहळ्याचं एक जल्लोषाचं रूप म्हणजे पांडुरंग. म्हणूनच त्या पांडुरंगाला हृदयात साठवताना भक्तीची भावना साहित्यिकांना आजही प्रेरणा देते. काळानुसार या सगळ्या गोष्टींचे संदर्भ बदलले तरी भावना मात्र भक्तीचीच आहे. या संत साहित्याचा आधार घेऊन आजही दिंडीमध्ये रक्तदान अवयवदानाचे महत्व सांगणारे अभंग पोवाडे म्हणले जातात. स्त्री शक्तीचं महत्व सांगणारी भारुड होतात, समाज व्यवस्थेवरती भाष्य होतं, जाती धर्म पंथाच्या सगळ्या भिंती दूर सारून आध्यात्मिक लोकशाही चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये आपल्याला अनुभवायला मिळते. माणसांमध्ये देव बघण्याचा हा आगळावेगळा आनंद सोहळा, एकमेकांच्या मदतीला धावून जातानाचा कृतार्थपणा आणि गळा भेट घेऊन एकमेकांच्या पायी लागतानाची धन्यता ही केवळ त्या समचरण विटेवर उभ्या असलेल्या सावळ्या पांडुरंगाची किमया आहे हे निश्चित. मानवी जीवनच काय, साहित्यही याला अपवाद नाही. गवळणी अभंग कविता चित्रपट या माध्यमातून जेव्हा अशी साहित्यवारी घडते ना तेव्हा कृतार्थता वाटते. साहित्यातून असे एकदा का या पांडुरंगाचे दर्शन झाले की मग होणारा परमानंद व्यक्त करताना बोल उमटतात.

श्रोते हो, साहित्य सौरव या कार्यक्रमात आताच आपण ऐकलं रूपक साहित्यवारी. लेखन आणि निवेदन केलं होतं मीरा कुलकर्णी यांनी. निर्मिती सहाय्य होतं उमा कुलकर्णी यांचं. सादर करते गुरुनाथ तेरवणकर. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

साहित्य सौरभ हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. आणि आता चित्रपट संगीत गीतबहार.

गीत बहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.

0: एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपचे कार्यक्रम आपण ऐकत आहोत. संध्याकाळचे 4:30 वाजता आहेत. मालिका विशेष.
1: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ. लावण्य रंग
2: श्रोतेहो नमस्कार. लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात सुरुवातीला संगीतकार डी एस रुबेन यांची एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकणार आहोत. डी एस रुबेन यांचं मूळ गाव अलिबाग जवळचं किहिम आणि डी एस रुबेन यांचं पूर्ण नाव सांगायचं तर डेव्हिड सॅमसन रुबेन. तसं बघायला गेलं तर संगीताचं शिक्षण असं कुठं त्यांचं झालं नाही, पण ते पियानो अतिशय सुंदर वाजवत. संगीताच्या आणि संगीतकारांच्या दुनियेत हा कलंदर माणूस नेहमीच वावरत होता. आणि विशेष म्हणजे मराठीतले संगीतकार वसंत प्रभू यांचं संगीत त्यांना खूप आवडायचं. हिंदीमधले देखील अनेक संगीतकारांशी त्यांचे जवळचे ऋणानुबंध होते. त्यांच्या घराजवळच राहणारे सी रामचंद्र हे संगीतकार म्हणजे त्यांचं दैवतच. सी रामचंद्र यांच्या संगीताचे डी एस रुबेन इतके वेडे होते की गप्पांच्या मैफलीत ते त्यांच्या कंपोझिशनची वैशिष्ट्य सुधारण स्पष्ट करून मैफल अगदी रंगवून सोडायचे. त्यांची विशेष मैत्री संगीतकार मदन मोहन आणि नौशाद यांच्याबरोबर पण होती आणि कदाचित त्यामुळेच गझलवर देखील त्यांचं विशेष प्रेम आहे. हिंदीमध्ये डी एस रुबेन यांनी भूखा नंगा इन्सान, शेखर मेरा नाम, मैं तुम्हारी हूं, चोरंग का चोर जासूस अशा नावाचे काही चित्रपट केले होते. डी एस रुबेन यांच्या संगीतात एक प्रकारची पाश्चात्य सुरांची नशिली धुंदी असते, पण अशी जरी गाणी असली तरी सहज सुंदर असं संगीत त्यांचं असल्यामुळं त्यांची गाणी मन प्रसन्न करून सोडणारी आहेत. त्यांनी संगीतबद्ध केलेलं पैसा बोलतो आहे या 1971 साली आलेल्या चित्रपटातलं एक सुंदर गाणं आपण ऐकूया.

डी एस रुबेन यांनी संगीतबद्ध केलेली पैसा बोलतो आहे चित्रपटातली लावणी आपण ऐकली. आता वळूया प्रभाकर पंडित या संगीतकाराकडं. पंडित मंडळी ही मूळची सातारची. प्रभाकर पंडित यांना संगीताची आवड तर होतीच. साताऱ्याला त्यावेळेला मटंगेबुवा आणि पेंढारकरबुवा असे दोन गायक होते. त्यांच्याकडे प्रभाकर पंडित यांच्या संगीत शिक्षणाचा श्रीगणेश झाला. प्रभाकर पंडित यांचे चुलते जनार्दन यशवंत पंडित हे प्रभात फिल्म कंपनीमध्ये मास्टर कृष्णराव आणि केशवराव भोळे यांच्याबरोबर व्हायोलिन वाजवायला होते. शांताराम बापूंनी प्रभात कंपनी सोडली, त्याचबरोबर जी मंडळी बाहेर पडली त्यामध्येच प्रभाकर पंडित हे देखील होते. प्रभाकर पंडित यांच्याबद्दल अधिक बोलण्यापूर्वी त्यांनी संगीतबद्ध केलेली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

जनार्दन पंडित हे राजकमल स्टुडिओमध्ये वसंत देसाई यांच्याबरोबर काही दिवस काम करत होते आणि नंतर आकाशवाणीवरही काही काळ होते. ते स्वतंत्र व्हायोलिन वादनाचाही कार्यक्रम करत आणि त्यांचाच मोठा प्रभाव आपले पुतणे प्रभाकर

पंडित यांच्यावर होता. 1963 साली गीत शाकुंतल नावाच्या कार्यक्रमात प्रभाकर पंडित यांनी 25 गाण्यांना चाली दिल्या. ही गाणी स्नेहल भाटकर, कुंदा बोकील, शरद जांभेकर यांनी गायली होती. स्नेहल भाटकरांच्या आवाजातलं एक गाणं सांगायचं तर मालिनीच्या जळी डुले पुढे मागे नाव हे गाणं त्या काळात फारच गाजलं होतं. या कामाबरोबरच लहान सहान माहितीपटांना संगीत देणं, पार्श्वसंगीत देणं हे देखील काम त्यांचं चालूच होतं.

1 जानेवारी 1977 ला प्रभाकर पंडित आकाशवाणी मुंबईमध्ये नोकरीला लागले. संगीत दिग्दर्शक म्हणून ते काम करत. सुगम संगीताचा सगळा भार त्यांनी त्या काळामध्ये सांभाळला होता. तुमची खुशी हाच माझा सौदा या पहिल्या चित्रपटानंतर वऱ्हाडी झटका पुणेरी फटका हाही त्यांचा चित्रपट आला. आणि रेडिओवरती नोकरी करण्यापूर्वी त्यांच्याकडे 5 चित्रपट होते. त्यातल्या 4 चित्रपटांची रेकॉर्ड केलेली गाणी बॉम्बे लॅबमध्ये धूळ खात पडून होती. रात्र नको चांदणी किंवा रंगात रंगाला श्रीरंग आणि नाथ हा माझा या नाटकांना त्यांनी दिलेलं संगीतही खूप गाजलं.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।

मालिका विशेष कार्यक्रम आपण आत्ताच ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीचे प्रसारण सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR ॲपवर देखील ऐकता येतील.

0: श्रोते हो नमस्कार, शुभ संध्या। प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5 वाजले आहेत। आजची आमची दुसरी सभा सुरू होत आहे। या सभेत सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला ऐकूया ठळक बातम्या।
1: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे। ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी आज विधान परिषदेत दिलं। सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं। सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असे आदेश विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले। पुरामुळे नुकसान झालेल्या भागांचं महसूल विभागामार्फत तात्काळ सर्वेक्षण करण्यात येणार असून NDRF आणि SDRFच्या निकषांनुसार घरांच्या पडझडीबद्दलची आणि इतर तातडीची मदत त्वरित पोहोचवली जाईल अशी ग्वाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज नागपुरात दिली। मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर येत आहे। शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे। गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली। हवामान विभागाने आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे। अहमदाबाद इथे 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी तर इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे। या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
0: प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर ही आहे आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 5:02 झाली आहेत। नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पुष्पराज कोष्टी यांचं वादन सुरबहार राग जैतश्री। त्यांना साथ संगत आहे पखवाजवर ज्ञानेश्वर खैरे यांची आणि ताल आहे चौताल।

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पुष्पराज कोष्टी यांचं सूरबहार वादन राग जयतश्री ताल चौताल. त्यांना पखवाज साथ केली होती ज्ञानेश्वर खैरे यांनी. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

मंडळी, आज आपल्या कार्यक्रमात आपण गप्पा मारणार आहोत सुंदर विचलन म्हणजेच ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स या विषयावर. थिंग्स दॅट स्टील आर टाइम बट ऑल्सो मेक लाईफ मेमोरेबल. ज्या गोष्टी आपला वेळ घेतात पण जीवन अविस्मरणीय बनवतात. मित्रांनो, आधुनिक जीवनाचा वेग प्रचंड वाढलाय. वेळेचं नियोजन, उद्दिष्ट, करिअर, अभ्यास, स्पर्धा, आर्थिक स्थैर्य, यश आणि उत्पादकता या शब्दांनी आपलं दैनंदिन जीवन व्यापून टाकलंय. आजच्या जगात प्रत्येक क्षणाचा हिशोब ठेवला जातो. आपण किती तास अभ्यास केला, किती काम पूर्ण केलं, किती उद्दिष्ट गाठली, किती पैसे कमवले, किती प्रगती केली यावर अनेकदा आपलं मूल्यांकन केलं जातं. अशा वेळी एक प्रश्न मनात उभा राहतो, आयुष्य हे केवळ कार्यक्षमतेसाठी आहे का? प्रत्येक क्षण उत्पादक असलाच पाहिजे का? की काही अशा गोष्टीही आहेत ज्या कदाचित आपला वेळ घेतात, आपल्याला नियोजित मार्गापासून काही काळ दूर नेतात, पण त्या आपल्या जीवनाला अधिक सुंदर, अधिक मानवी आणि अधिक संस्मरणीय बनवतात.

मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही गोष्टी असतात ज्यांना आपण कधी कधी विचलन म्हणजेच डिस्ट्रॅक्शन असं म्हणतो. एखादं गाणं ऐकत बसणं, जुन्या मित्रांशी तासन तास गप्पा मारणं, पावसात भिजणं, पुस्तकांच्या दुकानात वेळ घालवणं, रात्री आकाशाकडे पाहत विचार करत बसणं, एखाद्या कॅफेमध्ये एकट्यानंच बसून लोकांचं निरीक्षण करणं, एखादं चित्र काढणं, प्रवास करणं, जुन्या छायाचित्रांमध्ये रमणं, कविता लिहिणं किंवा केवळ शांत बसून स्वतःशी संवाद साधणं. बाहेरून पाहता या गोष्टी वेळेचा अपव्यय वाटू शकतात, पण जीवनाकडे मागे वळून पाहिल्यास आपल्याला जाणवतं की ह्याच क्षणांनी आपलं जीवन हे अधिक अर्थपूर्ण बनवलंय. मानवी मेंदू हा केवळ काम करण्यासाठी बनलेला नाहीये. मानसशास्त्र आणि मेंदू विज्ञानातील अनेक संशोधनांमधून असं दिसून आलंय की विश्रांती, सर्जनशीलता, सामाजिक संवाद आणि चिंतन यांचा मानसिक आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होतो. आपण जेव्हा सतत धावपळीत असतो तेव्हा मेंदूवर ताण वाढतो, पण जेव्हा आपण एखाद्या आवडत्या गोष्टीत रमतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते, सर्जनशीलता वाढते आणि भावनिक संतुलन सुधारतं. मंडळी, बालपणातील दिवस आठवले की लक्षात येतं की त्या काळात वेळेची जाणीव वेगळी होती. आपण मित्रांसोबत तासन तास खेळायचो, झाडावर चढायचो, पतंग उडवायचो, गोष्टी ऐकायचो, रेखाटन करत बसायचो किंवा केवळ संध्याकाळच्या गार वाऱ्यात बसून गप्पा मारायचो. त्या क्षणी आपल्याकडे काही महत्वाचं काम आहे हे आपल्याला लक्षातही यायचं नाही, पण आज जेव्हा त्या दिवसांची आठवण येते तेव्हा लक्षात येतं की त्या क्षणांनीच आपलं व्यक्तिमत्व घडवलंय. मित्रांसोबत घालवलेला वेळ हे असंच एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेक वेळा आपण मित्रांसोबत करिअर, भविष्य, स्वप्न, भीती, प्रेम, अपयश आणि आयुष्य या विषयांवर चर्चा करतो. बाहेरून पाहता हा वेळ कदाचित निष्फळ वाटू शकतो, पण प्रत्यक्षात हे संवाद आपल्याला भावनिक आधार देतात, नवीन दृष्टिकोन देतात आणि कठीण काळात उभं राहण्याचं बळही. संगीत हे असंच आणखी एक सुंदर डिस्ट्रॅक्शन आहे. अनेकदा एखादं गाणं ऐकताना आपण वेळेचं भान विसरून जातो. संगीत आपल्याला आपल्या आठवणींशी जोडतं, आपल्या भावनांना शब्द देतं आणि अनेकदा आपल्याला स्वतःशी भेट घडवतं. संशोधनानुसार संगीत हे ताण कमी करण्यास, भावनिक आरोग्य सुधारण्यास आणि एकाग्रता वाढवण्यास मदत करू शकतं असं म्हणतात. मित्रांनो, पुस्तकं वाचणं हा देखील एक विलक्षण अनुभव आहे. एखाद्या पुस्तकामध्ये रमून गेल्यावर आपण काही काळासाठी वेगळ्याच जगात प्रवेश करतो. कथा, पात्र, कल्पना आणि विचार यांच्या माध्यमातून आपण स्वतःच्या अनुभवांच्या पलीकडे जाऊ शकतो. वाचनामुळे केवळ ज्ञान वाढत नाही तर सहानुभूती, कल्पनाशक्ती आणि आत्मचिंतनाची क्षमता देखील विकसित होते. त्यानंतरचं पुढचं डिस्ट्रॅक्शन म्हणजे प्रवास. हे आयुष्यातलं सर्वात सुंदर डिस्ट्रॅक्शन मानलं जाऊ शकतं, कारण प्रवास हा आपल्याला आपल्या दैनंदिन चौकटी बाहेर घेऊन जातो. नवीन माणसं, नवीन संस्कृती, नवीन भाषा आणि नवीन अनुभव आपली दृष्टी विस्तारतात. अनेकदा प्रवासामध्ये आपण केवळ नवीन ठिकाणं पाहत नाही तर स्वतःलाही नव्याने शोधत असतो.

मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात मात्र विचलनांचं म्हणजेच डिस्ट्रॅक्शनचं स्वरूप हे बदललंय. सोशल मीडिया, व्हिडिओ प्लॅटफॉर्म्स, ऑनलाईन गेम्स आणि सतत येणारे नोटिफिकेशन्स यांचा आपल्या वेळेवर मोठा प्रभाव पडतो. यातल्या काही गोष्टी आनंददायी असल्या तरी त्यांचा अतिरेक, हा मानसिक थकवा, तुलना, अस्वस्थता आणि वेळेचं अयोग्य व्यवस्थापन यास कारणीभूत ठरू शकतं. त्यामुळे ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स आणि हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स यामधला फरक ओळखणं आवश्यक आहे. ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शन्स ही ती असतात जी आपल्याला अधिक जिवंत, अधिक संवेदनशील आणि अधिक समृद्ध बनवतात. ती आपल्या मनाला शांतता देतात, आपल्याला स्वतःशी जोडतात आणि जीवनातील सौंदर्य अनुभवण्यास मदत करतात. पण हार्मफुल डिस्ट्रॅक्शन्स मात्र आपल्याला सतत वास्तवापासून दूर नेतात, आपली ऊर्जा कमी करतात आणि आपली ध्येय विसरायला लावतात. त्यामुळे आपण समतोल साधणं हे अधिक महत्वाचं आहे. करिअर, अभ्यास आणि स्पर्धा महत्वाची आहेच, पण त्याचबरोबर आयुष्य जगणंही तितकंच महत्वाचं आहे. केवळ यशाच्या मागे न धावता जर आपण मैत्री, कुटुंब, छंद, निसर्ग, कला आणि स्वतःसोबतचा संवाद गमावला तर आयुष्यातील अनेक सुंदर क्षण आपल्याकडून निसटून जाऊ शकतात. आज अनेकदा आपण स्वतःला सतत व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतो. रिकामा वेळ म्हणजे वेळेचा अपव्यय असं मानलं जातं. पण वास्तवात काही वेळ रिकामा असणं, विचार करणं, स्वप्न पाहणं आणि निरीक्षण करणं हे मानवी विकासासाठी आवश्यक असतं. आयुष्यात मागे वळून पाहताना आपल्याला किती तास अभ्यास केला होता किंवा किती ईमेल्स पाठवले होते हे कदाचित आठवणारही नाही. पण एखादा पावसाळी दिवस, मित्रांसोबत केलेला प्रवास, कुटुंबासोबत घालवलेली संध्याकाळ, आवडतं गाणं, एखाद्या पुस्तकाने केलेला विचारांचा बदल किंवा तारांकित आकाशाखाली घालवलेला क्षण, ह्या गोष्टी मात्र कायम स्मरणात राहतील. त्यामुळे आपण ध्येयांवर लक्ष केंद्रित करायचं, मेहनत करायची, शिस्त पाळायची, पण त्याचवेळी आयुष्यातील ब्युटिफुल डिस्ट्रॅक्शनसाठीही थोडी जागा ठेवायची. एखादं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, छान फेरफटका मारायचा, मित्रांना भेटायचं, आपल्या आवडी जपायच्या आणि अधूनमधून वेळेचं भान विसरूनही जगायचं. कारण शेवटी आयुष्य हे केवळ साध्य केलेल्या यशांची यादी नसतं. आयुष्य म्हणजे अनुभव, भावना, नाती, आठवण आणि त्या लहान लहान क्षणांची शिदोरी असते जी आपल्या मनात कायमची घर करून राहते. ज्या गोष्टी कधी कधी आपला वेळ चोरतात त्या अनेकदा आपल्याला जीवनाचा खरा अर्थ शिकवतात. आणि कदाचित म्हणूनच काही सुंदर डिस्ट्रॅक्शन्स ही वेळेची चोरी नसून आयुष्याने दिलेली सर्वात मौल्यवान भेट असते. कारण ह्याच क्षणांमुळे आपलं आयुष्य हे केवळ यशस्वीच नाही तर संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनलेलं असतं. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची, पण घड्या खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे yuvani@mumbai.gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याचसोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते.

श्रोते हो, युवक मित्र मैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ठीक 6 वाजता हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून

0: for Wayanad and Kozhikode districts. In FIFA World Cup, defending champions Argentina will take on Egypt in round of 16 match in Atalanta tonight. Later in another round of 16 clash, Switzerland will face Colombia in Vancouver. Belgium defeated United States 4-1 in the round of 16 clash in Seattle to secure their place in the quarterfinals of the tournament. Belgium will now face Spain in the quarterfinals at the Los Angeles Stadium on Friday. And that is the end of this news bulletin.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत शंकर महादेवन यांनी गायलेलं, भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं सरीवर सरी चित्रपटातील गजेंद्र आहिरे यांचं गीत.

श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. यानंतर ऐकूया आनंदी जोशी यांनी गायलेलं, अमित राज यांनी संगीतबद्ध केलेलं सरी चित्रपटातील मंदार चोळकर यांचं गीत.

या गीताबरोबरच गीत बहार कार्यक्रम समाप्त होत आहे. ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 6:20 दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

0: इति वार्ताः।
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी। संध्याकाळचे 6:30 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत कार्यक्रम अमृत कलश।

0: नमस्कार श्रोते हो, अमृत करज कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड. निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवनप्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद, नमस्कार.
0: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाहीये. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवलं की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या, त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. ह्या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साच्याबद्दल मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाहीये. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्या केव्हा काही खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्या समोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं, सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर उद्गोदर जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची एक मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं. सो वी शुड बी स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरू पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंचसं लालबाग परळ बोलत लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, तिथे चांगले उत्सव होतात, तिथे चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून, मला युवक क्रीडा मंडळ आमचं खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य, ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्था नंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामधून आलेल्या अनेक समस्या, ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त आली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडे त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोडकर किंवा युवक क्रीडा मंडळ परळ खो खोचं ते क्लब, त्याने आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आलं मला. नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला म्हणा, तिथून आपली चळवळ सुरू आली, युवा संयुक्त मराठी चळवळ तिथून सुरू आली. लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त मराठा, 106 होता मी तिथूनच घडलेत. हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणलं रिॲक्शन लगेच होती तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ते एक उपरोधिकपणा म्हणा किंवा समाजाच्या आलेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील

0: आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
1: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
0: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून. तिथून मग मी जेव्हा XY BCOM होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णधार पद मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई महानगरपालिकेने नोकरी दिली. आणि ते नंतर मी MA केलं, कारण ते आम्हाला दोन इन्क्रीमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि LLB केलं, LLM केलं, तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं, आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
1: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
0: अगदी अगदी.
1: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
0: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, 5वीपासून मी खेळायला सुरुवात केली, आणि आम्हाला सुदैवाने आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणच जायचं, कारण आमच्या साईला लागूनच ते मैदान होतं, हरिपार्क मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला जायचो मला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान. आत्ता मुलांना सांगत बाबा मैदानात जा, आत्ताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर, आपण म्हणतो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्येच फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो, असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नाही तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं, आमची शारीरिक जडणघडण खूप छान झाली, व्यायामाची जो आम्हाला सवय लागली, आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हारला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं डिप्रेशन मध्ये जातो, आणि आपण बातमी एकदरी त्याने आत्महत्या केली. आमच्याकडे ही प्रवृत्ती नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता, कारण दोन धपके आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे, आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबियांना तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे. असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो, घरात एकटा पडतो, आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहानपणापासून योग्य नाहीये, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं रे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता, आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही, नो कोल्ड्रिंक. तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल. माझ्या आबांना एक म्हणून सर होते खोखोची युवक क्रीडा मंडळाचे, आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमाळे सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्याने आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या 5वीपासून की बाबा आपण कसं स्वतःला करायचं. आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बऱ्याचशा आयुष्यातल्या चढणघडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपलं माझ्या आयुष्यात प्रसंग आले, त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे, ते खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं, आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो, आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये. मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझ्या सिलेक्शन होतं 14 आमच्या खोखो डिस्ट्रिक्टचं, आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो, आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला, आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला. माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो, माझ्या सरांनी खाडक माझ्या कानाखाली वाजवली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं, आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली खेळायला मला माझ्या खेळाने शिकवली, आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे, का आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते, दोरी उडी त्याला म्हणतात स्किपिंग, ते मी कुठेही तुम्हाला जाईल माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500. मी सवय लागले माझ्यावर जे 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडायला काय करतो असं कर, पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे, आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो, आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाही आहे, तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो, माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर, वा, कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे, आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवानिवृत्तीनंतरचं तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा, मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं PPF म्हणून असतं, प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते, ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो, पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून

0: काय सर बरोबर, त्याप्रमाणे आपण पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही, पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर त्याचं मी नियोजन मला करावं लागते, मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्याचा ह्याच्या ह्या दोन वर्षात एक महिन्यात सहा महिन्यात जो काही उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाहीये, पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या ह्याच्यामध्ये काय होतं, त्या अवांट्स नीड्स आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हवडपणा आला, पण तुमची गरजही निकट आहे ती मला भागवती बोलाय, पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्या सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार आहे तोही त्याला पुरत नाही, किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गणमी म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत आपण पोस्टातलं असतं, आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टला माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकांनी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रणाली विकास तिथे काढून दिलं, मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगता त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा, किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझे सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं, मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या ह्याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक म्हणतो, फक्त मला काय आलं माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे का, मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन, पण मला सांगायला ते आवडलं की म्हणजे माझी चूक झाली म्हणा की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो, कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार ते आपल्या तिकडे झाले किंवा तो आपला भाग प्रांत नाही तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कम्युनिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बार इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय मला की मला ते करायला पाहिजे होतं. तेव्हा आता जे आहेत माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे, आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिमवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे, तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवले तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवले त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत बॉन्ड्स आहेत डिबेंचर्स या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, पण त्याच्यामध्ये तुम्हाला ती त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा. किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या मी कोकणामध्ये अशी मन आहे वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला म्हणजे कोंबडा कापणार रिकरणा करा अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी देतो तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना चांगला कन्सल्टंट बघा म्हणजे वकील असेल वकील फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला त्याला, कारण त्याचं ते काम आहे ना माझं काम त्यात मी पारंगत आहे तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत माझी मुलांची वय काय आहे त्यांची शिक्षण आता चाललंय माझी मिसेस हाऊस वाईफ आहे ती गृहिणी आहे मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल ह्या गोष्टी मी सांगितल्या म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायनान्स तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे आपण तो स्वीकारावा आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही ते केव्हाही शिका मला आपण आता मी ऋतू म्हणतो मी निवृत्त झालोय पण शिकणं आपण सोडत नाही ना माणूस आयुष्यभर शिकत असतो तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा कुठचीही गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे या विचारसरणीचा तुम्ही अगदी पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता
0: आता तुम्हाला सांगतो निवृत्तीनंतर मला आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगतात तुम्हाला तर भरपूर वेळ आहे तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे हॉबीज का छंद जोपासा हे सगळं आपण म्हणतो पण मला ते तितकंसं खरं वाटतं तेवढ्या पुरतंच असते कारण आपण अचानक कशात पडत नाही ना ते तुमच्यात असावं लागते मग तुमच्यात एखादी कला असावी लागते एखादा छंद असावा लागतो एखादा खेळ असावा लागतो तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात तुम्ही चांगले रसिक असावे लागतात हे तर तुम्हाला शक्य आहे ना. मला गाता येत नाहीये पण मी चांगला रसिक आहे मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो समोरच्या माणसाला आनंद वाटतो आनंद देतो या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बोला मला फिरायची आवड आहे तर मी पहिला ट्रेकिंग करवतो सहल करतो आता मी फिरतो आताच मी म्हणजे रिटायर झाल्याला एक 15 दिवस मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाणवलो केनियाला दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन आणि मला खूप आनंद झाला मी ॲडमिशन आम्ही दोघं गेलो पण त्याची तरतूद आम्ही रिटायर व्हायच्या अगोदर केली होती. म्हणून मला आपल्या जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जोपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले. त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरून आलो. आणि मला प्रचंड आवडलं, केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मरा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती.

0: की वाईल्ड लाईफ फोटोग्राफर म्हणतो ते निसर्गाशी जवळीक साधण्याचा आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो. तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात. तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा पाहिजे त्याचं कौतुक करतो, त्या मुलाला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, दोन शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर मी एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही पण त्यांच्यात मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताण तणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की चार लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो खोटं खोटं खोटं, ते त्यांना बरं वाटते पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि मला माहिती आहे मी कोण आहे कसा आहे तो बाकीच्या लोकांना माहित नाही. मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बघण्यास मला आनंद मिळतो ना, ते मी बिनदिक्कत करावं. कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या सामाजिक बांधिलकी समाज आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल. सामाजिक बांधिलकी लागणं म्हणजे काय? आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणा, मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं तरी मला फोन करतात. त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधांना सेवा स्टेशनला एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि त्या आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता मी इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच. कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याचा काय मतलब? आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा. आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले. त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होते, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते. ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिला, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे ते कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय. पण ह्या गोष्टी असाव्या, माणसाने काहीतरी करावं जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते. ते काम कसं का असून दे, एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल त्यांनी जे तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्वाचं आणि त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठ्या शब्द वापरणार नाही. पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वकुबाप्रमाणे ते आपण करावं, आपण आनंदी राहावं, दुसरा आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो. आणि त्याप्रमाणे करतो आपण.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल?
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं? आपण श्रीमंत कोणा समजावं? याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये. नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या दृष्टीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं. तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स आहे जगात, तो त्या सगळ्यात हायेस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय? तर तुम्ही आतून कोण आहे त्याला माझा आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे. उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे, एक उद्देश आहे, ते ठेवा. त्याच्यासाठी मी जगतोय, मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी म्हणून करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं, आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचा गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला तुम्हाला व्याधी, तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात।

0: मनाने पहिला म्हातारा होतो, शिराळी नंतर होतो. तो या सगळ्या मंडळींनी मी सांगेन, तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिले काय मजा नाहीये. म्हणजे आनंद यात्रेच्या त्या दोन वळी मला काय आपण म्हणतो ना, सांगा कशी जागायची, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला नेहमी आवडतं की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडगावकर म्हणतो की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं. आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्यासाठी गाणं म्हणत जागा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेश घेत आपण जगावं. मला एक कविता आली आहे, मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते. ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी, मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता.
1: हो,
0: येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत बसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही, विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो, तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच, करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही, आवडत्या कामात दिवस घालवायचा, आवडत्या कामात दिवस घालवायचा, उगाचच कुडत बसायचे नाही, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं, वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही, आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही, पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, पोरपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही, तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही, मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही, स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, स्वतःच स्वतःला समजावायचं असतं, पुढे पुढे चालत राहायचं असतं, वास्तू तथास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं, हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद,
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही, एक पूर्ण जीवन कसं जगावं
0: त्याचं
1: पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी, तुम्ही हे रोज स्वतःचं व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो, त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथे संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाला सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. काही शतकांपासूनचे या देशांचे संबंध परस्पर विश्वासाचे आणि लोकशाही मूल्यांची जपणूक करणारे राहिले असल्याचं त्यांनी सांगितलं. इंडोनेशिया दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. विकास, शांती, स्थैर्य आणि समृद्धी ही भारतानं जपलेली मूल्य असल्याचं सांगून त्यांनी दहशतवादाविरुद्ध एकजुटीनं कारवाई करण्याची गरज अधोरेखित केली. संरक्षण, शिक्षण, सागरी व्यापाराची सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध क्षेत्रात दोन्ही देशात आज महत्वाचे करार झाल्याचा उल्लेख त्यांनी.
1: पीपल टू पीपल टाइज हमारे संबंधों की सबसे बड़ी शक्ति है. हमें बहुत खुशी है कि भारत की यूपीआई इंडोनेशिया के पेमेंट सिस्टम के साथ इंटीग्रेट होने जा रही है. इससे ईज ऑफ डूइंग बिजनेस और ईज ऑफ ट्रैवल दोनों को ही बल मिलेगा.
0: व्यक्तिगत पातळीवर दोन्ही देशांमध्ये समान सांस्कृतिक धागे असल्याचं ते म्हणाले. पायाभूत सुविधा, शिक्षण अशा विविध क्षेत्रात परस्पर सहकार्याला मोठा वाव असल्याचं त्यांनी सांगितलं. अवकाश आणि उपग्रह क्षेत्रात भारत इंडोनेशियाला सहकार्य करायला तयार आहे असं त्यांनी सांगितलं. इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोवो सुबियंतो यांच्याशी आज मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. इंडोनेशियातला सर्वोच्च नागरी सन्मान बिंतांग आदिपूर्णा आज मोदी यांना प्रदान करण्यात आला. मोदी यांना मिळालेला हा 35वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे. मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव बाह्यवळण वगळता इतर कामं ऑगस्ट 2026 अखेर पूर्ण करण्याचं नियोजन आहे असं सरकारनं आज विधान परिषदेत लेखी उत्तरात सांगितलं. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रॉनिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती, पण पेट्रोल बाईक सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारनं घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच ऍपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना अधिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बलात्कार आणि बालकांवरच्या अत्याचाराची प्रलंबित प्रकरणं हाताळण्यासाठी 138 विशेष जलदगती न्यायालयं स्थापन करायला मान्यता दिली आहे.

स्वतंत्र न्यायाधीशांच्या अभावी यापैकी फक्त 58 न्यायालयं कार्यान्वित आहेत. या न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. न्यायव्यवस्थेत कनिष्ठ स्तरावर अनेक पदं रिक्त असून त्यामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचा मुद्दा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उपस्थित केला आणि यावर वेगानं काम करावं अशी सूचना सरकारला केली. ते केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या उत्तरित प्रश्नाची अधिक माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्र्यांनी सभागृहासमोर मांडली. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. हा मुद्दा अतिशय गंभीर असल्याचं मत नार्वेकर यांनी नोंदवलं आणि अशा सर्व प्रलंबित बाबींचा अनुशेष पुढच्या अधिवेशनापर्यंत भरून काढावा असंही त्यांनी सरकारला सांगितलं. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत 4 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. लातूरमध्ये लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेस समितीनं गंजगोलाई इथं लातूरचं ग्रामदैवत आई जगदंबेच्या महाआरतीनं या आंदोलनाची सुरुवात केली. त्यानंतर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन गात कथित अपहाराचा निषेध नोंदवला. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ आहे, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात जलसाठ्याची पातळी वाढत आहे. गेल्या 24 तासात तलाव क्षेत्रात 1,73,000 दशलक्ष लिटरची भर पडली. 7ही तलावातला उपलब्ध जलसाठा 28.92% झाला आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1,100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. राज्यात आज पावसानं काही ठिकाणी उसंत घेतली तर काही ठिकाणी जोरदार सरी कोसळल्या. नाशिक आणि त्र्यंबकेश्वरचं ढगफुटीचं संकट टळलं असलं तरी आज जिल्ह्यात काही ठिकाणी अतिवृष्टी तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे जिल्ह्यातल्या गंगापूर आणि इतर धरणांच्या तसंच गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. कसारा घाटात आज दरड कोसळल्यानं काही काळासाठी वाहतुकीवर परिणाम झाला. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्यामुळे प्रशासनानं या भागात पावसाळी पर्यटनाला बंदी घातली आहे. सांदणदरी, कोकणकडा, रतनगड, कळसुबाई शिखरासह विविध धबधबे आणि इतर साहसी खेळ बंद केले आहेत. पेडगाव ते शेडगाव, आरवी पुनर्वसन ते अजनूज या मार्गांसह श्रीगोंदा तालुक्यातले 2 प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद केले आहेत. सिंधुदुर्ग, सांगली, पालघर, बुलढाणा, ठाणे जिल्ह्यातही पावसाचा जोर कमी झाला आहे. हवामान. येत्या 2 दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पावसासह अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मराठवाडा इथं काही

0: ठिकाणी तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता आणि स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात. आणि नाशिक अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस, मुंबईत पावसाची विश्रांती. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरी शंकर घाळे.
1: आरटीओ विभागातल्या गैरव्यवहारांची उच्चस्तरीय चौकशी, मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा, ओला उबर आणि बाईक टॅक्सी चालकांना 1 ऑगस्टपासून अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सभागृहाला दिलेल्या आश्वासनांची श्वेतपत्रिका मांडा, विधानसभा अध्यक्षांचे राज्य सरकारला निर्देश, ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. प्रादेशिक परिवहन विभाग अर्थात आरटीओमधला भ्रष्टाचार आणि बेकायदेशीर वसुली प्रकरणाची राज्य सरकारकडून उच्चस्तरीय चौकशी केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सभागृहात केली. त्याचप्रमाणे परिवहन विभागातली संघटित वसुली रॅकेटची आणि विशेषत वादग्रस्त निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आयपीएस अधिकारी प्रियांका नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या पथकाला महिन्याभरात आपला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याचंही त्यांनी सांगितलं. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात आरटीओ विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करत परिवहन विभागात एक मोठं आणि संघटित वसुली रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप केला होता, त्यावर मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. राज्यात परिवहन विभागाचे नियम न पाळता अनधिकृतपणे धावणाऱ्या बाईक टॅक्सी तसंच ओला आणि उबर सारख्या अॅग्रिगेटर कंपन्यांच्या मनमानी कारभाराला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारनं 1 ऑगस्टपासून नवीन नियमावली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता सर्व प्रकारच्या व्यावसायिक दुचाकी आणि चारचाकी वाहन चालकांसाठी महाराष्ट्र अधिवास अर्थात डोमिसाईल प्रमाणपत्र आणि सार्वजनिक सेवा वाहन चालवण्याचं अधिकारपत्र अर्थात बॅच असणं बंधनकारक करण्यात येणार आहे. याशिवाय या क्षेत्राचं नियमन करून त्यातून राज्याला महसूल मिळावा आणि चालकांसाठी कल्याणकारी योजना राबवता याव्यात या उद्देशानं यापुढे बाईक टॅक्सीसाठी प्रतिदिन 5 रुपये महसूल तर प्रत्येक राईड मागे 2% कल्याणकारी निधी आकारला जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शिवसेना सदस्य दिलीप लांडे यांनी मांडलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात दिली. सत्ताधारी बाकांवरून विधानसभेत दिलेली आश्वासनं आणि त्यांची पूर्तता यासंदर्भात पावसाळी अधिवेशन संपण्यापूर्वी श्वेतपत्रिका सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज राज्य सरकारला दिले. तर या निर्देशांनुसार पुढच्या 4 दिवसात कारवाई करण्याचं आश्वासन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहाला दिलं. 17 डिसेंबर 2015 रोजीच्या तारांकित प्रश्नावरची पूरक माहिती आज कामकाजात सादर करण्यात आली. त्यावर भाजपा सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यावर संवैधानिक व्यवस्थेत विधिमंडळाला एक निश्चित स्थान असून कार्यकारी मंडळाला अर्थात सरकारला प्रश्न विचारण्याचा त्याच्या कामाचा हिशेब मागण्याचा अधिकार विधिमंडळाकडे आहे असं असताना सभागृहात मागितलेली माहिती योग्य वेळेत येत नसेल तर तीही बाब संवैधानिक रचनेसाठी घातक असल्याचं विधानसभा अध्यक्षांनी नमूद केलं. तसंच दिलेली आश्वासनं आणि त्यांच्या पूर्ततेबाबत श्वेतपत्रिका मांडण्याचे निर्देश सरकारला दिले. जळगाव जामोद इथल्या बेपत्ता महिलेच्या प्रकरणात पोलिसांनी अत्यंत गंभीर स्वरूपाची चूक केली असून या प्रकरणातले संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली असून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. संबंधित महिला बेपत्ता असल्याची तक्रार दाखल होती, त्यानंतर एक मृतदेह सापडल्यानंतर तो याच महिलेचा असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी घाईघाईनं काढला. कोणतीही वैज्ञानिक पडताळणी न करता तपास पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं. एवढंच नव्हे तर त्या महिलेच्या आई वडिलांनाच तिच्या खुनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली, मात्र त्यानंतर संबंधित महिला जिवंत असल्याचं समोर आलं आणि ती स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाली, त्यामुळे पोलिसांना तिच्या आई वडिलांची सुटका करावी लागली. दरम्यान सापडलेल्या मृतदेहाचा स्वतंत्र तपास सुरू असून तो पूर्ण करण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

0: राज्यातल्या महिला आणि बालकांवरच्या अत्याचाराच्या खटल्यांचा वेगानं निपटारा करण्यासाठी एकूण 138 विशेष जलदगती न्यायालयं सुरू करण्याचं नियोजन राज्य सरकारनं केलं आहे. मात्र न्यायव्यवस्थेकडून पुरेशा प्रमाणात न्यायाधीशांची उपलब्धता न झाल्यामुळे यातली केवळ 58 न्यायालयंच प्रत्यक्ष सुरू होऊ शकल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. उर्वरित न्यायालयांसाठी न्यायाधीश उपलब्ध करून देण्याबाबत आपण स्वतः उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांकडे सातत्यानं पाठपुरावा करत असल्याचं सांगत पुढील मुख्यमंत्री मुख्य न्यायाधीश बैठकीत हा विषय प्राधान्यानं मांडून प्रलंबित नियुक्त्या वेगानं पूर्ण करण्यासाठी शासन प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली. कोकणातल्या कातळ शिल्पांचं पूर्ण संरक्षण करूनच भविष्यात या भागातल्या विकास प्रकल्पांचं नियोजन करण्यात येईल. तसंच कातळ शिल्पांच्या परिसराचा विकास तसंच पायाभूत सुविधांचा कृती आराखडा तयार करण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज सभागृहात दिली. सदस्य विठ्ठल लंघे यांच्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. समालोचन लिहीपर्यंत सभागृहाचं काम सुरू होतं. सभागृहात नियम 293 अन्वये प्रस्तावावरच्या चर्चेचं कामकाज सुरू आहे.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत अनुराग कांबळे.
0: हाफकिनच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून निधी उपलब्ध करून देऊ, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची ग्वाही. गरिबांसाठी 15% खाटा न देणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करणार. एकीकृत डॅशबोर्ड विकसित करणार मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. जिल्हावार बिबट सफारीसाठी वन खात्यात भरती करणार वनमंत्री गणेश नाईक यांची घोषणा. वांद्रे पूर्वमधल्या गरीबनगर इथे पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांचं कागदपत्र मागवून घेणार राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची काही ठळक वैशिष्ट्य. हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळाच्या त्रिगुणी लस निर्मिती प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितलं. सदस्य भाई जगताप यांनी हाफकिन महामंडळाच्या प्रयोगशाळेच्या आधुनिकीकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं की हाफकिन महामंडळाच्या विकासासाठी यापूर्वी 1100 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली होती. त्यापैकी 35 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अतिरिक्त 30 कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. आधुनिकीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू आहे. महामंडळाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन हाफकिन महामंडळाला पुन्हा सक्षम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. हाफकिन ही देशविदेशात नावाजलेली संस्था असून सध्या कर्मचारी वेतन निवास व्यवस्था तसंच इतर सुविधांबाबत काही अडचणी आहेत त्या टप्प्याटप्प्यानं सोडवण्यात येतील. हाफकिनमध्ये तयार होणाऱ्या काही लसी आणि औषधांना देशात विशेष महत्व आहे. पोलिओ घटसर्प तसंच इतर आवश्यक लसींचं उत्पादन वाढवण्यासाठीही नियोजन करण्यात येणार आहे. हाफकिन महामंडळाला अधिक सक्षम आणि आधुनिक बनवण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचं मंत्री झिरवाळ यांनी सांगितलं. मुंबई महानगरपालिकेकडून किंवा धर्मादाय आयुक्तांकडून गरीब रुग्णांसाठी 15% खाटा राखीव ठेवण्याच्या नियमांचं पालन न झाल्यास संबंधित रुग्णालयावर कडक कारवाई करण्यात येईल. जिल्हास्तरावरच्या समित्यांच्या माध्यमातून विशेष तपासणी मोहीम राबवून या राखीव खाटांची माहिती दर्शवणारा डॅशबोर्ड शासनाच्या आरोग्य योजनांची अंमलबजावणी आणि इतर अटींची काटेकोर पडताळणी केली जाईल अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सदस्य अनिल परब यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केला होता त्यास उत्तर देताना ते बोलत होते. तसंच लावण्यात आलेल्या डॅशबोर्डची नियुक्त करण्यात आलेल्या आरोग्य दूतांमार्फत तपासणी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मंत्री देसाई म्हणाले की राज्यात प्रत्येक जिल्ह्यात या रुग्णालयांच्या देखरेखीसाठी जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे. या समित्यांनी नियमित बैठका घेऊन रुग्णालयांकडून नियमांचं पालन होत आहे की नाही याची पाहणी करावी. तसंच अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना सदस्य सचिव म्हणून तातडीनं विशेष तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या जातील. ज्या रुग्णालयांमध्ये त्रुटी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासनही त्यांनी दिलं. पंतप्रधान जन आरोग्य योजनेसह शासनाच्या विविध

0: त्यांचं त्याच परिसरात पुनर्वसन करण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला, त्यास उत्तर देताना त्या बोलत होत्या. राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की संबंधित 15 व्यक्ती हे तिथले मूळ रहिवासी आहेत का, त्यांची नोंद अद्ययावत आहे का, तसंच ते किती वर्षांपासून तिथे वास्तव्यास आहेत याची सविस्तर पडताळणी सुरू आहे. आवश्यक कागदपत्रांच्या आधारे त्यांची पात्रता निश्चित करून त्यानुसार निर्णय घेतला जाईल. क्लस्टर पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कामगारांसाठी सुमारे 3000 घरं उभारण्यात येणार आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या सर्व नागरी सुविधा पुनर्वसनानंतरही उपलब्ध करून दिल्या जातील. राज्याची 21% जमीन ही वनांची आहे. वनरक्षक वनपाल असले तरी क्षेत्रफळ लक्षात घेता अधिकारी कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे, त्यामुळेच प्रतिबंधित क्षेत्रात नागरिक जातात ही वस्तुस्थिती आहे. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात बिबट सफारीचं नियोजन राज्य सरकारकडून करण्यात येत असून त्यासाठी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य मिलिंद नार्वेकर यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्प सिपना वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या चौराकुंड वनपरिक्षेत्राच्या अतिसंरक्षित गाभा क्षेत्रात तब्बल 11 वन्यजीवांचा संशयास्पद मृत्यू झाल्याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर मंत्री उत्तर देत होते. वाघांची शिकार करण्यासाठी पाणवठ्यावर विषप्रयोग करून 4 रानगवे, 4 भेडकी, 2 माकडं आणि खवल्या मांजरं आढळून आली होती. या प्रकरणात एका व्यक्तीला अटक करण्यात आल्याचंही मंत्री नाईक यांनी स्पष्ट केलं. जंगलात तेंदूपत्ता गोळा करण्यास गेलेल्या महिलांना वनविभागाचे अधिकारी सहाय्य करतील असं आश्वासनही यावेळी मंत्री नाईक यांनी दिलं. वांद्रे पूर्व इथल्या गरीबनगर मधल्या पात्रतेचा दावा करणाऱ्या झोपडीधारकांकडून त्यांची कागदपत्र मागवून तपासण्यात येतील. जर ते पात्र असतील तर त्यांनाही ते लाभ देण्यात येतील असं आश्वासन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. सदस्य झीशान सिद्दीकी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर त्या बोलत होत्या. रेल्वेच्या 6व्या मार्गिकेचा प्रकल्प विकसित करण्यासाठी जवळपास 500 झोपड्यांवर मे 2026 करण्यात आलेल्या कारवाईबाबत त्यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. त्यावर उत्तर देताना राज्यमंत्री मिसाळ म्हणाल्या की या झोपड्यांचं सर्वेक्षण 2018 साली एका खासगी संस्थेकडून करण्यात आलं होतं. या सर्वेक्षणात 141 जणांपैकी 100 पात्र ठरले. या अपात्रतेच्या विरोधात रहिवासी न्यायालयातही गेले होते, परंतु 29 एप्रिल 2026 रोजी उच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या निर्णयात त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही. पात्र 100 झोपडीधारकांचं पुनर्वसन 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येणार आहे असंही राज्यमंत्री मिसाळ यांनी स्पष्ट केलं.
1: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं नंदिनी मथुरे यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
2: सांगा रे मित्रांनो, कसे आहात तुम्ही? कान देऊन ऐका माझी ही कहाणी. भूमातेचा संदेश घेऊन आलोय मी. आता नाही बदलणार तर बदलणार कधी? भूमातेला काल मी भेटायला गेलो, तिच्या मनीची वेदना मी समजायला गेलो, तिची व्यथा तुमच्या समोर आलोय मी घेऊन. आता नाही बदललो तर जाऊ डुबून. तर ऐका माग, पाणी वाचवा रे.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझं आवार माझं शिवार.

0: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करते. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 16 आषाढ, शके 1948, दिनांक 7 जुलै 2026. मंडळी, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत, मत्स्य संवर्धनासाठी पाण्याचे निरीक्षण आणि तपासणी याविषयी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची सुवर्णा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतकरी बंधू भगिनींनो, मत्स्य संवर्धन करताना आपल्याला बऱ्याच गोष्टींकडे लक्ष देणं हे खूप महत्वाचं ठरत असतं. आता पाणी हा घटक खरं तर खूप महत्वाचा आहे मत्स्य संवर्धनासाठी. तर या मत्स्य संवर्धनासाठी गोड्या पाण्यातलं जे पाण्याचं निरीक्षण आहे आणि जी तपासणी आहे, तही आपण नेमकी कशी करायला हवी, काय त्याचं महत्व आहे, बरं त्याचे काय फायदे आहेत का, या सगळ्याविषयीच आज आपण जाणून घेणार आहोत. ही सगळी माहिती देण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आज आमंत्रित केलेलं आहे मत्स्य उपकेंद्र तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल येथील प्राध्यापक डॉक्टर प्रवीण सपकाळे सरांना. सर नमस्कार.
2: नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार शेतकरी मित्रांनो.
1: सर, आता आपण याविषयी बोलणार आहोत, तर सगळ्यात पहिले असं सांगा की मत्स्य संवर्धनासाठी गोड्या पाण्यातले जे घटक आहेत ते काय सांगाल तुम्ही याविषयी?
2: प्रथमतः मला सांगायला आवडेल की आपण ज्यावेळेस मत्स्य संवर्धन करतो त्यावेळेस नुसतं जागेचं पाहणी करायची नसते, किंवा नुसतं माती आहे, जागा आहे आणि प्लॉट पडलेला आहे हे न करता त्या ठिकाणी जे संवर्धन करणार आहे, कोळंबी असू दे की मत्स्य संवर्धन असू दे, तर यासाठी पाण्यामधील जे घटक आहेत ते आधी निरीक्षण करणं गरजेचं आहे. आता ह्यामध्ये विविध प्रकारचे घटक आहेत जे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, जेणेकरून आता पाण्याची खोली किती आहे, कशी आहे, त्याबद्दल आपण बोलणारच आहोत. पण पाण्याच्या खोलीनंतर पाण्याचे तापमान किती आहे, नंतर पाण्यामध्ये विरघळलेला प्राणवायू किती आहे, पाण्याचा सामो किती आहे, पाण्यामध्ये आम्लता किती असते, पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साईड किती आहे, पाण्याचा हार्डनेस किती आहे, असे विविध प्रकारचे घटक आहेत ज्यामुळे आपल्याला मत्स्य संवर्धनात मोठी वाढ होऊन त्याचं उत्पादन चांगलं मिळेल. तर यासाठी पाण्याचे ह्या ज्या घटक आहेत त्याचा आपण अभ्यास करणार आहोत याच ठिकाणी.
1: पण आता सर, जेव्हा आपण या घटकांचा विचार करणार आहोत, तर या घटकांचं महत्व जर तुम्ही सांगायचं म्हटलं तर काय सांगाल?
2: खूप महत्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला मॅडम. कसं, एक शेतकरी ज्यावेळेस आमच्याकडे येतो तो फक्त एक जागा आहे असे आम्हाला सांगत असतो. मग आम्ही त्यांच्याकडचं तो प्लॉट कितीचा आहे, 20 गुंठ्याचा आहे, 1 एकरचा आहे, 1 हेक्टरचा आहे किंवा 25 हेक्टरचा आहे, अशा प्रमाणे आम्ही त्यांच्याकडनं विचारपूस करतो. मग असं करत असताना मग तो पाण्याचा सोर्स कुठला वापरणार आहे, म्हणजे विहिरीचा पाण्याचा सोर्स घेणार आहे की तो डॅमचा सोर्स घेणार आहे का रेन वॉटर तिथे तो स्टोअर करणार आहे किंवा बाहेरून टँकर आणून तो पाण्याचं तिथे डंप करणार आहे, स्टोअर करणार आहे, असे विविध प्रकारचे पाण्याचे सोर्स असतात. ते आणत असताना स्वतः डंपरने तलाव तयार करणार आहात का रेडीमेड तलाव घेणार आहात किंवा तुम्ही धरणांमध्ये जाऊन मत्स्य संवर्धन करणार आहात, रेडीमेड सोडणार आहात, तर हे त्यांची जी गरज आहे ती आम्ही त्यांच्याकडनं पाहून घेतो, बघून घेतो की बाबा अशा अशा प्रकारे यांची गरज आहे. जर त्यांचा एखादा प्लॉट आहे 1 एकरचा असू दे की 1 हेक्टरचा असू दे, मग त्यांना आम्ही प्रथम विचारतो तुम्ही कुठून पाणी आणणार आहे, तर म्हणे आमच्याकडे पाण्याचा सोर्स आहे, बाजूला धरण आहे, बाजूला विहीर आहे किंवा नदी नाला आहे, असं आम्ही त्याच्यातनं घेणार आहोत. म्हणजे पाण्याची समस्या त्यांच्याकडे नाहीये तशी दिसते. मग त्यांना आम्ही सगळ्यात आधी सांगतो की याच्यामध्ये किती खोली ठेवायला पाहिजे. साधारण साधी खोली ठेवली 1 मीटरची, तर मग त्याच्यामध्ये वाढताना माशांची वाढ कमी होते. जसं सायंटिफिक वेने आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो, त्याच दृष्टिकोनातनं ह्या शेतकऱ्यांना सांगतो तुम्ही 2 ते 2.5 मीटरची खोली ठेवा. का? तर याच्यामागे हे कारण आहे की ज्यावेळी सूर्यप्रकाश तलावाच्या पाण्यामध्ये येतो तर तो काही प्लवंग निर्मिती करतो आणि तो प्लवंग निर्मिती करत असताना जास्तीत जास्त प्लवंग तलावामध्ये तयार झाला तर त्यामध्ये मत्स्यबीज सोडता येतं आणि त्याच्या पुढे मग ते मत्स्यबीज वाढ चांगली होते, मर्तुणूक कमी होते, वर खाली फिरण्यामध्ये जे प्रकार असतात तलावामध्ये मग ते मोठ्या संख्येने होत असतं. मुबलक जर अन्न उपलब्ध असेल या सूर्यप्रकाश किरणांमुळे तर मग जास्त तिथे बीज टाकून तुम्ही जास्त उत्पादन घेऊ शकतात. आणि जर कमी खोली ठेवली 1 मीटरच्या आतमध्ये तर सूर्यप्रकाश डायरेक्ट तळाला जातो आणि ती प्लवंग निर्मिती जशी पाहिजे असते तशी होत नाही आणि तळ पूर्ण नित्य

0: पातळ असतो, पूर्ण ट्रान्सपरंट असतो, अशा वेळी मग शेतकरी येतात, सर आमचा तळ जो आहे तो पूर्णपणे दिसतो आम्हाला, आणि याच्यामध्ये आम्ही जर सीड सोडलं ते आम्हाला 3 महिने 6 महिन्याने मरतूक दिसते, मासे गायब दिसतात, आम्ही बीज सोडले ते दिसत नाही. मग ह्या प्राथमिक गरजा आम्ही त्यांच्याकडनं बघून घेतो की बाबा तुमची किती खोली ठेवलेली आहे. 1 मीटरची असेल तर मग ती 2-2.5 मीटर पण नेतो, आणि 2-2.5 मीटर का ठेवायला सांगतो, कारण 12 महिन्याचा कालावधी पाहिजे मत्स्य संवर्धनासाठी, माशांना वाढण्यासाठी त्यांची जी वाढ आहे ती 1 वर्षापर्यंत असायला पाहिजे, आणि आपल्याकडे तो साठा 1 वर्ष पुरेल असं ठेवण्यासाठी आपण त्यांना 2-2.5 मीटर खोली सांगतो, जेणेकरून तिथे प्लवंग निर्मिती मोठ्या प्रमाणात मिळेल, बीज सोडू आपण चांगलं जगण्याचं प्रमाण वाढतं, त्याचं ग्रोथ वाढण्याची क्षमता वाढते, आणि आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकतं. म्हणून ही खोली जी आहे ही प्रथमतः सगळ्यात
1: महत्त्वाची खोली बघणं आवश्यक आहे. तर सर पाण्याचं जे तापमान आहे ते सुद्धा या आवश्यक आहे, काय सांगाल तुम्ही?
0: बघा आजच्या तारखेला ग्लोबल वॉर्मिंगचा आपण सगळेच परेशान आहोत, सगळेच, म्हणजे एक नॉर्मल माणूस जरी असला जो काम करतोय, दुकान असू दे किंवा फॅक्टरी असू दे, लेमॅन असू दे, हे जे तिथून ते मोठे मोठे बडे बिझनेस ज्यांचे उत्पादन चालू आहेत ती लोक सगळे या तापमानामुळे परेशान आहेत. म्हणजे त्यांना असं झालंय की हा तापमानाचा जो पारा आहे हा कधी कमी होईल किंवा कुठल्या याच्यामुळे कमी होऊ शकतो किंवा याला निरंतर कसं करता येईल ह्या हिशोबात लोकांचा विचारधारणा सुरू झाली.
1: कारण आपण बघतो दिवसेंदिवस ते वाढत चाललंय,
0: दिवसेंदिवस वाढत चाललाय, खूप मोठ्या ग्लोबल दिशेने वाढत चाललेला आहे. आपण आजला
1: जागतिक समस्या
0: निर्माण झालेली आहे, एलनिनोने हा सगळा प्रकार घडून आणलेला आहे, तो ग्लोबल वॉर्मिंगला कारणीभूत ठरला. अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण तलावात मासे सोडतो आणि असं तापमानाचा प्रकार जर असेल तर त्याचा इफेक्ट माशांवरती होतो. जसं आपल्यावरती आपल्याला अनकम्फर्टेबल होतं, आपण सहन करू शकत नाही किंवा आपल्याला अस्वस्थता वाटते, तर सेम तो प्रकार त्या पाण्यामध्ये असलेल्या माशांवरती सुद्धा होतो. त्यांचं बिहेव्हिअर जे आहे माशांचं ते पूर्णपणे चेंज होतं. जे खाद्य आपण त्यांना त्यावेळेस देतो, जे तापमान आहे त्यावेळेस, ते त्या पाण्याच्या तापमानाप्रमाणे ते खाद्य खाण्याचा रेट त्यांचा कमी होऊन जातो. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी जी डायजेशनला कामात येते ती कमी होत जाते. मग ब्लड मधलं ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, मग ते खायचं प्रमाण अजून कमी होऊन जातं, मग ते रिटार्ड होतात, म्हणजे माशांची ग्रोथ थांबून जाते. आणि असं असताना काही कालांतराने त्यांना मर्तुकीला जावं लागतं. म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा हा जो प्रकार आहे हा मोठ्या लेवलला होत चाललाय, आणि हा नुसता वाढण्याच्या दृष्टीने त्याचा इफेक्ट नाहीये माशांवरती, तर त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या ग्रोथमध्ये, त्यांच्या
1: क्षमतेवर,
0: हा सगळ्या
1: परिणाम
0: एनाटॉमीवरती परिणाम होत चाललेला आहे. म्हणजे जून जुलैच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पडला की मासे प्रजनन क्षमता वाढायची आणि भरपूर अंडी तयार व्हायची, पिल्लं तयार व्हायची माशांची. आजच्या तारखेला ते पुढे पुढे ढकललं जात आहे, कारण ते गोनेट्स डेव्हलपच होत नाहीये, त्याच्यातून अंडी पडतानाच क्षमता कमी झालेली आहे माशांची, मादींची, आणि त्यातनं ते पिल्लं येणार त्याची संख्या कमी झालेली आहे. आणि हा कालावधी हळूहळू पुढे पुढे ढकलत चाललाय. जो जून जुलैचा आपण सांगतो या सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत हा कालावधी असतो प्रजननाचा, मग तो हॅचरीमध्ये असू दे, इनलँडमध्ये किंवा तो समुद्रामध्ये असू दे, त्याचा इफेक्ट दोन्ही साईडला सारखा होत चाललाय. ज्या ठिकाणी प्लवंग नाहीये, ज्या ठिकाणी खाद्य नाहीये तापमानाचं, त्यामुळे मासे मायग्रेट होतात समुद्रातनं, त्याचं प्रमाण कमी होत चाललंय मासेमारीमध्ये. पावसाळ्यामध्ये मासेमारी बंदी आणायचा का शासनाने निर्णय घेतला, हे त्या कारणांमुळे. तिथे त्यांचे प्रजनन, त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तिथे प्रोडक्शन मिळावं आपल्याला पुढच्या फिशरमॅन लोकांना, त्यासाठी हा निर्णय घेतलेला शासनाने. तसंच हॅचरीमध्ये जर त्यांचं प्रोडक्शन वाढवायचं असेल, टेम्परेचर रेग्युलेट करणं गरजेचं आहे, आणि ते केल्यावरतीच मासे तयार होतात, नरमादी तयार होऊन मग ती पिल्ली तयार होतात, मग मोठ्या प्रमाणात त्या कालावधीत मिळतं. पण असं आता सध्या होत नाहीये, ते प्रोलॉंग पुढे पुढे पुढे ढकललं जाते. जे जून मध्ये जुलै मध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात सीड सोडून त्या कालावधीमध्ये तयार होऊन मासे मार्केटला देऊन पैसे कमवायचे असतात, हा हळूहळू पुढे पुढे ढकलत गेलेला आहे.
1: म्हणजे वाढत्या तापमानाचे दुष्परिणाम
0: खूप होत
1: आपल्याला मत्स्य संवर्धनात
0: दिसून येत आहे. म्हणून शेतकऱ्यांनी ती काळजी घ्यायलाच पाहिजे. त्याच्यामध्ये तापमान जर नियंत्रित करायचं असेल आपल्या तलावामध्ये तर त्यांनी एरिएशनचं प्रमाण वाढवावं, नंतर अर्धं पाणी जे वरचं तापलेलं असतं, वरच्या 30 सेंटीमीटर पर्यंत, 1 सेंटीमीटरच्या पुढच्या 15 सेंटीमीटरच्या पुढे जे असेल 1 फुटापर्यंत, मग ते पाणी आपण सर्क्युलेट करून किंवा एरिएशन देऊन किंवा फ्लॅश म्हणजे पाणी उचलून परत पंप करून त्याच्यावरती आदळलं तर मग एरिएशन तयार होतात, पाणी सर्क्युलेट होत असतं आणि तापमान जे आहे ते रेग्युलेट होतं, समान तापमानाची तिथे निर्मिती तयार होते. म्हणून ऑक्सिजन जेवढं जास्त देणार, वॉटर सर्क्युलेशन जेवढं चांगलं ठेवणार, तेवढं ते पाण्याचं तापमान खाली खाली
1: नियंत्रित होईल.
0: साधारण 28-30 डिग्री पर्यंत पाण्याचं तापमान असतं, जे आपण

0: थर्मल बघत असतो रूम मध्ये असतात. पण आजच्या तारखेला ज्यावेळेस मी काल मी तापमान मोजलं आमच्या तलावामध्ये 32-33-34 डिग्री पर्यंत तापमान आहे, जे हायर साईडला गेलेलं आहे. तर पाण्याचं तापमान वाढल्यावरती माशांची ग्रोथ सुद्धा हॅम्पर व्हायला लागलेली आहे, कारण फीड खात नाही आणि फीड खात नाही मग ते सगळं खाद्य जे आहे ते तळाला जाऊन बसते आणि कुजल्याचं प्रमाण ते जास्त होत चाललंय, त्याच्यामुळे पाण्याची गुणवत्ता अजून खराब होत चाललेली आहे.
1: बरोबर.
0: असे मी 3-4 पॉइंटवरती काल तापमान मोजले तर तिन्ही हायर साईडला आलंय, 34-35 डिग्री पर्यंत, कुठे 32-33 या रेंजमध्ये तापमान आलेलं आहे. याच्यामुळे तापमान पण हा एक महत्वाचा घटक.
1: बरोबर, नक्कीच नक्कीच. आता सर, जेव्हा आपण पाण्याची पारदर्शकता म्हणतो किंवा प्रकाश जो आहे याचा मेळ कसा असायला,
0: कसं आहे आता मगाशी मी म्हटलं 2-2.5 मीटरची खोली पाहिजे तलावामध्ये, आणि जर 1 मीटरची खोली असेल तर तो तलावात सूर्यप्रकाश जो आहे जो किरण आहे ते डायरेक्ट तळाला जातात, मग ही पारदर्शक आपल्याला दिसून येते. मग हे मोजायचं असेल तर आपल्याला बस एचडी डिस्कचा वापर केला पाहिजे. हा, एक डिस्क असते त्याच्यामध्ये 4 भाग केले जाते समान, आणि अपोजिट साईडला काळा पट्टा लावला जातो आणि दुसऱ्या साईडला पांढरा पट्टा असतो. अशा याच्यामध्ये किती पाणी ट्रान्सपरंट आहे ते आपल्याला चेक करता येते. जेवढं खाली जाणार आणि हळूहळू ती पांढरी पट्टी काळी पट्टी नाहीशी होणार तेवढं चांगलं, आणि जेवढं आपण ती वर उचलू आणि पूर्ण ट्रान्सपरंट दिसतंय मग ते जरा माशांसाठी हानिकारक आहे, कारण पाण्याचं तापमान त्या लेवलला वाढत जाणार त्याच्यामध्ये, म्हणून थोडं गडुडता त्याच्यामध्ये प्लवंग निर्मिती चांगली झाली पाहिजे ज्याच्यामुळे ते मासे तिथे राहू शकतात. म्हणून हे 20-30 सेंटीमीटर पर्यंतची ती पारदर्शकता त्याच्यामध्ये असायला पाहिजे.
1: आणि प्रकाशाविषयी काय,
0: प्रकाश जसं कसं 1000-8000 लक्स मीटर पर्यंत साधारण असायला पाहिजे, पण त्याचा असा एवढा विशेष पडत नाही. पण कधी पडतो, ज्यावेळेस ढगाळ वातावरण असणार, ढगाळ वातावरण काळोख पडतो, अंधार पडतो, मग त्यावेळेस सनलाईट जो आहे तो कमी कमी होत जातो, मग अशा वेळेस ऑक्सिजनचं प्रमाण आहे तो कमी होतो, कारण सूर्यप्रकाश नाही, ऊर्जा मिळत असते पाण्यामध्ये, प्लवंग निर्मिती चांगली होते. पण काळोखामध्ये ज्यावेळेस ढगाळ वातावरण होतं त्यावेळेस पाण्याचं तापमान पण कमी होतो, प्लवंग निर्मिती कमी होते, मग माशांना ज्या प्रमाणामध्ये खाद्य पाहिजे त्यावेळेस ते मिळत नाही, मग त्याच्यामुळे ती मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी पण कमी होते, असा त्याचा फरक आहे.
1: बरोबर. आता सर, याच्यामध्ये विरघळलेला जो प्राणवायू असतो पाण्यामध्ये, तर त्याचं एक प्रमाण असेल नाही का, कसं ते बघायला?
0: हा मत्स्य संवर्धनामध्ये हा जो घटक आहे विरघळलेला प्राणवायू, हा सगळ्यांसाठी खूप महत्वाचा आणि आवश्यक घटक आहे, मग तो मनुष्य असू दे की प्राणी असू दे, यांच्या सगळ्यांसाठी प्राणवायू हा अत्यंत गरजेचा आहे. तर निसर्गाने जसं बनवलं त्या हिशोबाने तो प्रचलित, म्हणजे आपल्या याच्यामध्ये चालत आहे. जर हा प्राणवायू तलावामध्ये जर कमी असेल तर त्याच्यामध्ये त्यांची जी क्षमता आहे, कार्य करण्याची क्षमता आहे, म्हणजे वाढवण्याची क्षमता आहे, खाद्य खायची क्षमता आहे, ती कमी कमी होत जाते. आणि मग ते काय होतं, ते एका साईडला कुठेतरी तळ्याच्या एका बाजूला येऊन वर असे तोंड काढून ऑक्सिजनसाठी तोंड काढतात, आणि त्यांना समजून चुकतं की आपल्या पाण्यामध्ये प्राणवायू कमी झालेला आहे. हा, मग ते वर आले आपल्याला समजतं, ती कोळंबी जरी असली ती पण तशीच करते, ते ग्रुपमध्ये वर येतात आणि वर येऊन असे हा एंगल पास करत असतात, हवेतील प्राणवायू ते घ्यायचा प्रयत्न करत असतात. मग अशा वेळी समजायचं की प्राणवायू कमी आहे. जर प्राणवायू नसेल तर यांची वाढ होणार नाही आणि मर्तुकीला हळूहळू सुरुवात होत असते. कारण काय माहिती काय, जे तळाला खाद्य जाऊन बसतं तिथेही बॅक्टेरियल डिकम्पोजिशन सुरू होतं, ऑक्सिजन जो काय तळाशी असतो तो सगळा खेचला जातो त्या डिकम्पोजिशन ऍक्टिव्हिटीमध्ये, आणि मग गॅसेस तयार होतात आणि ते बाहेर पडतात. हे गॅसेस त्यांना अपायकारक आहेत कोळंबीला, त्याच्यामुळे मग ते गॅस असल्यामुळे हवेसाठी वर येतात, मग वरच्या थराला येऊन मग ते इकडे तिकडे फिरत असतात, मुवमेंट फास्ट असते त्यांची, मेटाबॉलिक रेट वाढून जातो त्याच्यात की आम्हाला खायला पाहिजे ऑक्सिजन पाहिजे. मग अशा वेळेस आपण काय करायचं असतं, ज्यावेळेस अशी दिशा दिसली मासे इकडे तिकडे फिरताना दिसत आहे, मुवमेंट फास्ट आहे वगैरे, तर आपण मग एरेशनचा वापर करायचा. एरेशन म्हणजे कसं आहे, पॅडल व्हील एरिएटर्स आता मोठ्या प्रमाणात मिळायला लागले, म्हणजे ते हवेतलं ऑक्सिजन जे आहे ते खेचतं आणि पाण्यामध्ये टाकतं, मग ते विरघळतं, डिझॉल्व्ह होतं, म्हणजे ऑक्सिजन हवेतला आतमध्ये डिझॉल्व्ह करून मग ते डिझॉल्व्ह ऑक्सिजन त्या माशांना मिळतं, असं ते पॅडल व्हीलचं काम आहे. तेच आपण 1 हेक्टरमध्ये 4 जरी टाकलेत 4 कोपऱ्याला, पाण्याची मुवमेंट एक तयार होते, मुवमेंट सर्क्युलेट होते आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात अव्हेलेबल होतं. 2-3 तास आपण जरी चालवलं तर मोठ्या प्रमाणामध्ये ऑक्सिजन मिळतं, त्याच्यामुळे त्यांना सगळी मुवमेंट करायला जागा मिळते, स्पेस मिळते, आणि ऑक्सिजन मोठ्या असल्यामुळे त्यांचं ग्रोथ चांगले होते, मेटाबॉलिझम चांगलं होतं, डायजेशन चांगलं होतं, आणि ऑक्सिजन असल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होऊ किंवा असं काही होत नाही. म्हणून पॅडल व्हील एरिएटर द्यायला पाहिजे. काही कंपन्यांमध्ये प्रोबायोटिक्स वापरलं जातं जेणेकरून ऑक्सिजनचं प्रमाण त्याच्यात वाढायला पाहिजे म्हणून. असं काही ठिकाणी लाईट नसते, लाईट जाते, जनरेटरवरती काही ठिकाणी वापरला जातो, मग अशा वेळेस प्रोबायोटिक्स सुद्धा देऊन प्राणवायू तयार करू
1: शकतो.
0: असं
1: म्हणजे

0: मच्छर संवर्धकाने हे बघणं अतिशय गरजेचं आहे,
1: अतिशय नाही का?
0: आणि जर आता पाण्याचा जो सामू आहे तर या सामू विषयी काय सांगाल?
1: आता जसं तापमान आणि विरघडलेलं पाणी आपण जसं बघितलं ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, तसाच तिसरा घटक जो आहे सामू हा खूप महत्वाचा घटक आहे. तिन्ही वरखाली पाण्यामध्ये होत असतात. जसं आपण समुद्र किनारी येतो तर थोडासा शार्पणा त्याच्यामध्ये जास्त असतो, प्राणवायू पीएच थोडासा त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात असतो, 7.5-8 घरामध्ये असतो. आणि जसं आपण इंग्लंड मध्ये जातोय गोड्या पाण्याच्या सोर्स कडे जातोय, मग धरणांमध्ये असू दे नदी नाल्यांमध्ये असू दे, मग याचा सामू थोडासा न्यूट्रल पेक्षा कमी असतो, म्हणजे 7.5-7.5 रेंजमध्ये असतो. मग तो 7.5-7.5 रेंजमध्ये असला तर माशांची ग्रोथ चांगली होते, तिथे प्लवन निर्मिती चांगली होते, न्यूट्रल मध्ये पाणी व्यवस्थित राहतं, ग्रोथ चांगली होते. जर तिथे कमी जास्त झालं, जर ऍसिडिक आलं 6 खाली आलं, तर मग आपल्याला तिथे चुना टाकून मग तो सामूचा जो प्रमाण आहे ते वाढवा लागतं, जेणेकरून माशांना काही इजा होऊ नये किंवा त्यांची वाढ चांगली व्हावी. पाण्यामध्ये सामू चांगला राहायला पाहिजे, मेंटेन केला तर मग ते बॉडी रेग्युलेशन चांगलं असतं, ब्लड मधला पीएच चांगला राहू शकतो. असं बऱ्याच घटक त्या पीएच मुळे मेंटेन राहतात, रेग्युलेट होतात. आणि जर मग अल्कलाईन असेल, म्हणजे जास्त क्षार असतील त्याच्यामध्ये, मग तिथेही जिओलाइट सारखे प्रोडक्ट्स आहेत, पावडर आहे, ती वापरून मग त्याचा परत तो सामू आपण मेंटेन करू शकतो. म्हणजे दोन्ही बाजूला, मग कमी असेल त्याला वाढवायचं असेल, वाढलेला
0: असेल तर कमी
1: करता येईल, समतोल साधायला पाहिजे. एक साधारण रेंज असते 7.5-7.8 ब्रॉड रेंजमध्ये सामू असतो आणि ठेवायचा असतो. ते कधी कमी जास्त होतो, पाणी एक्सेस बाहेरनं पडलं, ऍसिडिक वॉटर बाहेरनं आलेलं आहे, म्हणजे रेन वॉटर असतं, रेन वॉटर मध्ये काही वेळा पाण्याचा सामू कमी होऊन जातो, किंवा बाहेरनं पाणी खेचलं गेलंय आपण नदी नाल्यांमध्ये, तिकडे काहीतरी सांडपाणी बाहेरचं असेल, अशा वेळेस तो पाण्याचा पीएच मध्ये तफावत होऊ शकतो. मग ते चेक करणं गरजेचं आहे.
0: नक्कीच, बरोबर आहे. सर, आता आपण बोललो या घटकांविषयी, पण या घटकांची जर आपल्याला तपासणी करायची असेल तर हे मत्स्य संवर्धनासाठी खरं तर गरजेचं आहे, नाही का? काय सांगाल तुम्ही?
1: आता आपण जसे वेगवेगळ्या घटकांचं निरीक्षण बघितलं, आपण हे असायला पाहिजे खोली वगैरे, तर जसं आता आपण एक एक घटक बघितले त्याप्रमाणे मी आता परत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतो. जर जागा आणि तलाव रेडीमेड असेल आणि तलावामध्ये एक साधारण 1.5-2 खोली असेल किंवा तुम्हाला खोली करायची असेल, तर ती तुम्हाला एक ऑगर म्हणून इन्स्ट्रुमेंट भेटतं, म्हणजे खोदण्यासाठी. हे करत असताना तुम्हाला 1 मीटर, 1.5 मीटर किंवा 2 मीटर पर्यंतची माती आधी काढून घ्यायची असते, आणि ती माती 1-2 किलो पर्यंत समान भागांमध्ये पॅक करून त्याला लेबल करून कृषी विभागाच्या लॅब आहे तालुका लेवलला, त्या ठिकाणी जाऊन हे सॅम्पल आधी द्यायचं. मातीमध्ये काय घटक आहेत, त्याच्यामध्ये सामू किती आहे, त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन किती आहे, ऑर्गॅनिक मॅटर किती आहे, त्याच्यामध्ये पोटॅश किती आहे, त्याच्यामध्ये अजून बाकीचे घटक जे आहेत ते तपासून घ्या, म्हणजे वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी
0: काय कमी आहे, काय जास्त,
1: काय कमी जास्त आहे, हे तुम्हाला कृषी विभागाच्या लॅबमध्ये स्वस्त
0: परीक्षणावरून कळणार आहे.
1: त्याची तपासणी करून घेतली की अंदाज येईल की माझ्या जागेमध्ये किंवा माझ्या तलावामध्ये जे तुम्ही आता सोडणार आहात बीज, तलाव असू दे की जागा असू दे, याच्यामध्ये तुम्हाला वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी जर चांगली असेल, म्हणजे पाणी धरण्याची क्षमता जागेमध्ये चांगली असेल, तलावामध्ये चांगली असेल, 100% त्याच्यामध्ये बीज सोडा,
0: बरोबर,
1: कोळंबी सोडा, मग ते चांगलं कल्चर निघू शकतं. मग त्याच्यामध्ये जर पाणी धरण्याची क्षमता नसेल आणि त्याच्यामध्ये मुरुमचा प्रकार जास्त असेल, त्या ठिकाणी असं मत्स्य संवर्धन किंवा कोळंबी संवर्धन करता येणार नाही, याची तुम्हाला काळजी घ्यायला लागेल. मग हे तपासणी करून घ्यायचं असेल तर तुम्हाला आधी ती मातीचा नमुना जो आहे तो लॅबमध्ये जाऊन ते टेस्ट करून घेत, स्वतः वैयक्तिक काही करू नका असं मी शेतकरी बांधवांना सांगेल. जर तुम्हाला करायची इच्छा असेल, पुढे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करायचा असेल, तर तुम्ही कृषी विभागाच्या लॅब आहेत त्या तालुका लेवलला, तुम्ही तिथे जाऊन ते तपासणी करून घेऊ शकता, मग ते तुम्हाला रिपोर्ट देतील. त्या हिशोबाने तलावामध्ये वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी चांगलं असेल, नक्कीच कोळंबी संवर्धन मत्स्य संवर्धन करण्यासाठी ते चांगली जागा आहे. तसंच ज्यावेळेस तलावामध्ये पाणी साठलेलं असेल, मग पाण्याचे नमुने दर 15 दिवसाने, दर 8 आठवड्याने घेऊन तुम्ही त्या लॅबमध्ये जाऊन परत चेक करू शकतात. मग त्याच्यामध्ये आपण जसं आता म्हटलं पाण्यामध्ये डिझॉल ऑक्सिजन किती आहे, हार्डनेस किती आहे, पीएच किती आहे, अमोनिया किती आहे, कार्बन डायऑक्साईड किती आहे, हे असं दर 15 दिवसाने जर तुम्ही चेक केलं तर कळेल की बाबा माझ्या तलावामध्ये मेंटेन आहे, हे जे विविध प्रकारचे घटक आहे पाण्याचे हे आपण मेंटेन ठेवलेले आहेत. जर कमी जास्त असेल तर मग ते कशामुळे झालेले आहेत, मग ते काय माशांची संख्या जास्त टाकल्यामुळे झाली आहे, किंवा पाण्यामध्ये खाद्य टाकून ते कुजलंय आणि त्याच्यामुळे अमोनियाचं प्रमाण वाढलंय, नायट्राइटचं प्रमाण वाढलंय, हे तुम्हाला कळेल. हे कधी कळणार, ज्यावेळेस तुम्ही ते निरीक्षण तपासणीसाठी बाहेर लॅबमध्ये द्याल त्यावेळेस. तर अशा प्रकारे तपासणी करू शकतात. सोबतच जर वैयक्तिक जरी करायचं असेल पाण्याची तपासणी, तर तुम्ही आमच्यासारख्या संशोधन

0: केंद्रामध्ये येऊन सॅम्पल देऊ शकतात, आमच्याकडे करू शकतात. मुंबईमध्ये सीआयएफई म्हणून संस्था आहे, सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ फिशरी एज्युकेशन, अंधेरीमध्ये, तिथे जाऊन नमुने जाऊन चेक करू शकतात. त्यांना देऊन त्यांची काही जी फीज असेल ऑफिशियल फीज ती द्यायची, नमुने घेऊन जायचे, दोन बाटल्यांमध्ये घेऊन जा, पाच बाटल्यांमध्ये घेऊन जा, जेवढे तलाव असतील त्या संख्येप्रमाणे दोन दोन बॉटल एक एक लिटरचे सॅम्पल घेऊन जायचे, नाव द्यायचं, लोकेशन द्यायचं आणि त्यांना सांगायचं याच्यातले आम्हाला वेगवेगळे घटक आहे ते तपासणी करून द्यायची. मग तो अहवाल आल्यावरती ते सांगतील बाबा तुमच्या याच्यामध्ये सामू कमी आहे, त्याच्यामध्ये चुना टाका ते वाढेल, डिझेल ऑक्सिजन कमी आहे एरिएशन टाका, त्याच्यामुळे ते एरिएशनचं प्रमाण टाकल्यामुळे ऑक्सिजन वाढेल, कार्बन डायऑक्साईड कमी आहे तिथे, अजून काहीतरी जिओलाइट सारखं काहीतरी टाका, ऑक्सिजन देण्यासारखं काहीतरी यंत्र वापरा, मग ते नियंत्रण येईल. मग अशा घटक ते लोक तुम्हाला सजेस्ट करतील. आणि आपल्याला जर वैयक्तिक करायचं असेल तर एक एक घटकाचे एक एक किट आहेत, छोटे छोटे हँडी किट आहेत, म्हणजे तुम्ही फील्ड वरती जाऊन डिझेल ऑक्सिजन बघायचं आहे, त्या किट मध्ये तुम्हाला चार पाच रिएजंट असतात, केमिकल असतात रेडीमेड, ते फक्त त्यांनी दिलेलं इन्स्ट्रक्शन मॅन्युअल प्रमाणे वाचायचं आहे, सॅम्पल घ्यायचं आहे, पाण्याचा नमुना घ्यायचा आहे, एक दोन ड्रॉप त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते ऍड करायचं, फील्ड वरती तुमच्या वेळेप्रमाणे तिथे डिझेल ऑक्सिजन तयार करून स्वतः बघू शकतात, त्याची रिडिंग किती येते त्याचं पण चार्ट दिलेला आहे, एक असेल, तीन पीपीएम असेल, चार पीपीएम आहे, पाच पीपीएम जास्त आहे कमी आहे, ती रेंज त्याच्यामध्ये असते आणि ती फक्त चेक करून आपण बघायचं आहे. मग हा झाला विरघडलेला प्राणवायू. मग तसा अमोनियाचा काढू शकतात. एक एक किट आहेत प्रत्येक मार्केटमध्ये अवेलेबल. जर तुमची क्षमता असेल परचेस करायची खरेदी करायची एक एक घटक घेऊन दर आठवड्याला केलं तर उत्तम.
1: अच्छा.
0: कारण तुम्ही खाद्य देताय तिथे ऑक्सिजन देताय, मग कमी जास्त झालं तर तुम्ही ते नियंत्रणात आणू शकतात. जास्त झालं तर मग खाद्याचं प्रमाण कमी करता येत, ऑक्सिजन सुपर सॅच्युरेशन झालं जास्त प्रमाणात वाढला गेला मग त्याला आपण लिमिटमध्ये आणू शकतो. चार तास एरेशन चालू होतं मग दोन तासावर ते आणता येईल, वीज बचत होईल, खाद्याची बचत होईल, याच्यामध्ये कॉस्ट कमी कमी होत जाणार, यासाठी तपासणी करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच. आता सर एक असं विचारायचं की हे तपासणी आणि जी निरीक्षण आहे तर हे करताना काही काळजी घेणं आवश्यक आहे.
0: काळजी घेणं गरजेचं आहे. कसं आहे तुम्ही कमर्शियल लेवलला संवर्धन करत असाल ती मग कोळंबी असू दे, गोड्या पाण्याची निम खाऱ्या पाण्याची कोळंबी असू दे, मत्स्य संवर्धन असू दे, तर ज्यावेळेस तपासणी कराल तरच तुम्हाला त्याचं उत्पादन चांगल्या प्रमाणात मिळेल आणि त्यातून तुमचा आर्थिक
1: व्यवसाय वाढणार आहे.
0: व्यवसाय तर वाढणार आणि आर्थिक फायदा चांगला तुम्हाला मिळू शकतो. जर तुम्ही नुसतं मत्स्य बीज आणून टाकलं, कोळंबीचं बीज आणून टाकलं, आता हे तीन महिने चार महिन्याने 120 दिवसाचा कालावधी झाला, वर्ष झाला, प्रॉफिट काढायला गेलं तर उत्पादन घ्यायला मिळणार नाही. मग ही निरीक्षण करणं गरजेचं आहे. दर 15 दिवसांनी तुम्ही निरीक्षण करायला पाहिजे, बाबा तलावाच्या शेजारी गेलो वास यायला लागलाय, तर म्हणजे माझं खाद्य जास्त गेलं, कुजल्याचं प्रमाण आहे, हे निरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला तर सॅम्पल उचलायचं आहे, तपासणीत जायचं आहे, लॅब मध्ये द्या किंवा तुम्ही स्वतः किट आणा, त्याच्यामुळे तुम्हाला कळेल माझ्या रेंज मध्ये आहे का रेंजच्या बाहेर आहे. वास येतो याचा अर्थ पाण्यामध्ये काहीतरी घटकांचा दुष्परिणाम झालेला आहे, अति झालेला आहे काही वेळा. तर हे व्यवसाय संवर्धन करत असताना त्या घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच. सर आता आपण या सगळ्या गोष्टी बघितल्या की निरीक्षण तपासणी हे सगळं करायला हवं, पण मग हे करण्यासाठी म्हणजे एक योग्य असं प्रशिक्षण सुद्धा घेणं गरजेचं आहे नाही का, तर त्याविषयी काय सांगाल?
0: एकदम चांगला प्रश्न विचारला मॅडम तुम्ही. शेतकरी बंधूंना असं आवाहन करेल की या गोष्टी करण्यापूर्वी प्राथमिक तरी 3 दिवसाचा घ्या, 5 दिवसाचं प्रशिक्षण नक्की जिथे तुम्हाला चांगल्या योग्य ठिकाणी मिळेल, ऑथराइज ठिकाणी मिळेल, लीगल ठिकाणी मिळेल, अशा ठिकाणीच घ्या. म्हणजे गव्हर्नमेंटने जिथे जिथे
1: अधिकृत संस्था
0: त्यांच्याकडनंच घ्या.
1: बरोबर.
0: कारण ह्या वेगवान याच्यामध्ये अनेक फसवेगिरीचे जाहिरात देऊन तुमच्याकडं जास्त फीज आकारण्यात येते आहे, असे आमच्या निर्देशनात आलेलं आहे की तुम्ही 10,000-15,000 फीज देऊन तुम्ही असं प्रशिक्षण घेऊ नका असं दिसतंय.
1: फसवणुकीचे
0: प्रकार होतात त्याच्यामध्ये. आमच्यासारखे तिथे ज्यावेळी जातात त्यावेळी असं दिसून येतं. तर तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं असेल तर शासनाच्या अधिकृत केलेल्या संस्थेमार्फतच तुम्ही प्रशिक्षण घ्या, जेणेकरून तुम्हाला चांगलीच चांगली माहिती आणि योग्य माहिती ती अवगत करता येईल आणि त्याचा वापर करून तुम्ही चांगलं उत्पादन घेऊ शकता. मग अशा संस्थांसाठी जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या संशोधन केंद्राला या, तिथे आम्ही डिटेलमध्ये माहिती देऊ,
1: योग्य मार्गदर्शन केलं जाईल. तर सर गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन करताना पाण्याचं निरीक्षण आहे किंवा तपासणी आहे हे खरं तर म्हणजे करणं गरजेचं आहेच, आणि त्यासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी या घटकांचा अभ्यास करणं आणि त्यानुसार पुढे जाणं हे गरजेचं आहे. तुम्ही सगळी माहिती दिली आहे, मार्गदर्शन केलं आणि तुम्ही सांगितलं की अधिकृत संस्थांचा यासाठी तुम्ही मदत घ्या तरच तुम्हाला या व्यवसायात फायदा होणार आहे आणि तुमचा आर्थिक स्रोत सुद्धा चांगला राहणार आहे. सर तुम्ही आज इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन शेतकरी बांधवांना केलं.

0: आकाशवाणीतर्फे आणि सर्व शेतकरी बांधवांतर्फे मी आपले आभार मानते.
1: धन्यवाद.
2: मंडळी, आत्ताच आपण मत्स्य संवर्धनासाठी पाण्याचे निरीक्षण आणि तपासणी याविषयी सुवर्णा कुलकर्णी यांनी डॉक्टर प्रवीण सपकाळे यांची घेतलेली मुलाखत ऐकलीत.

मंडळी, या गीताचे गायक आणि गीतकार होते शाहीर विठ्ठल उमप आणि संगीत होतं मधुकर पाठक यांचं. या गीताबरोबरच आजचा आपला माझा आवार माझ्याशिवार हा कार्यक्रम समाप्त होत आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

स्वच्छ भारत, सुंदर भारत, चला उभारू निरोगी भारत, साधही आमची उद्याच साठी आरोग्यदायी घडवू भारत।

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड

0: ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू. आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयात कायम. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं दोन्ही देशांबरोबरच आग्नेय आशिया आणि जागतिक शांततेला तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. इंडोनेशिया दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आज मोदी यांचं इंडोनेशियन संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत भाषण झालं. त्यावेळी ते म्हणाले,
1: भारत इंडोनेशिया का स्ट्रॅटेजिक ट्रस्ट इंडो पॅसिफिक में स्टेबिलिटी का मजबूत आधार बनेगा. हमारी साझेदारी केवल दो देशों का संबंध नहीं है, यह इंडो पैसिफिक की स्टेबिलिटी, ग्लोबल साउथ की शक्ति और विश्व के शेयर्ड फ्यूचर में विश्वास का संकल्प है.
0: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर इराणनं अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. इराणचे परराष्ट्रमंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये अमेरिका आणि इराणमधल्या जुन्या कराराची आठवण करून दिली आहे. अमेरिका जोपर्यंत जुन्या जबाबदाऱ्यांची जाणीव ठेवत दिलेले शब्द पाळत नाही तोपर्यंत इराण कोणतीही नवीन चर्चा सुरू करणार नाही असं अराघची यांनी सांगितलं. अमेरिका इराणसोबत एकतर नवा करार करेल किंवा विषय कायमचा संपवून टाकेल असं ट्रम्प म्हणाले होते. गरज पडल्यास अमेरिका इराणच्या महत्वाच्या पायाभूत सुविधा पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकते असा दावाही ट्रम्प यांनी केला होता. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत चार राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. यापूर्वी राज्याकडे 2 ते 3 हजार कोटी रुपयांच्या थकीत रकमेची मागणी केली जात होती. आता राज्याला केवळ 27 कोटी रुपये द्यावे लागणार आहेत. तसंच राज्याला 10 TMC पाणी मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मिसिंग लिंकमध्ये निर्माण झालेल्या समस्येची कारणं सरकार शोधत आहे. ही कारणं सभागृहात मांडली जातील असं निवेदन मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत दिलं. हे सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. देहू आणि आळंदीहून निघणाऱ्या पालख्यांमधल्या वारकऱ्यांना पावसात सरकार काही मदत करणार का यासंदर्भात निवेदन करण्याचे निर्देश सभापती राम शिंदे यांनी सरकारला दिले. कर्नाटक सारख्या राज्यात जात पडताळणी करणं गरजेचं नाही, त्याचप्रमाणे महाराष्ट्रात सुधारणा करता येईल का याचा विचार करावा. त्यासाठी अॅडव्होकेट जनरलच्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयात सुधारित अर्ज दाखल करावा अशी मागणी सदस्य प्रसाद लाड यांनी केली. त्यावर कायदेशीर बाबी तपासून घेऊ असं आश्वासन मंत्री माधुरी मिसाळ यांनी सदनात दिलं. महिला शेतकरी विधेयक कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधान परिषदेत मांडलं. राज्यात सध्या सुमारे 4 ते 4.5 लाख बेकायदा बाईक टॅक्सी रस्त्यावर धावत असून आरटीओ वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करत आहे अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. राज्यात फक्त इलेक्ट्रिक बाईक्सना परवानगी देण्यात आली होती पण पेट्रोल बाईक्स सर्रास रस्त्यावर उतरल्या त्यामुळे त्यांच्यावर बंदी घालायचा निर्णय सरकारने घेतला. पण देशभर सगळीकडे एकाच अॅपद्वारे या कंपन्या काम करत असल्यामुळे ही बंदी मागे घ्यावी लागली असं ते म्हणाले. येत्या 1 ऑगस्टपासून अशा सर्वच प्रकारच्या वाहनांचा परवाना मिळवताना आदिवासाचं प्रमाणपत्र सक्तीचं केलं जाणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. सरकारनं आतापर्यंत सभागृहात दिलेली आश्वासनं आणि अधिक माहिती पटलावर ठेवण्याच्या परिस्थितीबाबतची श्वेतपत्रिका हे अधिवेशन संपेपर्यंत काढावी असा आदेश अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित अपहार आणि भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसनं रघुपती राघव राज

0: काळाराम सत्याग्रह या राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात आज नाशिकच्या काळाराम मंदिरापासून केली. कार्यकर्त्यांनी रघुपती राघव राजाराम हे भजन सामूहिकपणे गात आंदोलनाचा प्रारंभ केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी भाजपा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राम मंदिर ट्रस्टच्या विश्वस्तांवर टीका केली. अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम ठेवला आहे. न्यायमूर्ती ए वाय कोगजे आणि न्यायमूर्ती समीर दवे यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. या प्रकरणी विशेष न्यायालयानं दिलेल्या शिक्षेविरोधातले सर्व दावे उच्च न्यायालयानं फेटाळून लावले. 26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटात 21 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात 56 जणांचा मृत्यू झाला होता तर 200 जण जखमी झाले होते. या घातपातात इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या 38 सदस्यांना 2022 विशेष न्यायालयानं फाशीची शिक्षा तर इतर 11 दोषींना जन्मठेप सुनावली होती. ज्ञानोबा तुकारामाच्या अखंड जयघोषात, टाळमृदुंगाच्या निनादात आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीत जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीनं आषाढी वारीसाठी आज देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान केलं. सायंकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा झाल्यानंतर पहिल्या मुक्कामासाठी ती देहूतल्या इनामदार वाड्यात दाखल होणार आहे. उद्या सकाळी पालखी पुढच्या प्रवासासाठी पिंपरी चिंचवडकडे मार्गस्थ होईल. वारकऱ्यांनी वार्षिक पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी आळंदीत येणं टाळावं असं आवाहन श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या विश्वस्तांनी केलं आहे. मुसळधार पावसामुळे राज्यात निर्माण झालेली गंभीर पूर परिस्थिती लक्षात घेत त्यांनी हे आवाहन केलं. फुटबॉलमध्ये लोकांना एकत्र आणण्याची ताकद असून भारताला या खेळात अव्वलस्थानी नेण्यासाठी सर्वांनी एकत्र प्रयत्न करावेत असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं. नवी दिल्लीत ड्युरंट कप 2026 या फुटबॉल स्पर्धेच्या ट्रॉफीच्या अनावरण सोहळ्यात त्या बोलत होत्या. यंदा ड्युरंट कप, प्रेसिडेंट्स कप आणि शिमला ट्रॉफी जिंकण्यासाठी नवीन संघ नशीब आजमावणार आहेत. तसंच श्रीलंकेच्या संघाच्या सहभागामुळे या ऐतिहासिक स्पर्धेची लोकप्रियता आणखी वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा ही स्पर्धा कोलकाता, गुवाहाटी, इम्फाळ आणि शिलाँग सोबतच रांची इथंही होणार असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या सोहळ्याला संरक्षण दल प्रमुख जनरल एन एस राजासुब्रमणी, लष्कर प्रमुख जनरल धीरज सेठ आणि नौदल प्रमुख अॅडमिरल कृष्णा स्वामीनाथन उपस्थित होते. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज रात्री अटलांटा इथं होणाऱ्या बाद फेरीच्या सामन्यात गतविजेता अर्जेंटिना संघ इजिप्तशी 2-2 करेल. त्यानंतर व्हॅन्कुव्हर इथं होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात स्वित्झर्लंडचा सामना कोलंबियाशी होईल. याआधी सिएटल इथं झालेल्या सामन्यात बेल्जियमनं अमेरिकेचा 4-1 असा मोठा पराभव करत दिमाखात उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. येत्या 10 तारखेला लॉस एंजेलिस स्टेडियमवर होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात बेल्जियमची गाठ स्पेनशी पडेल. स्पेननं काल रात्री डॅलस स्टेडियमवर झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पोर्तुगालचा 1-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. इंग्लंड, नॉर्वे, मोरक्को आणि फ्रान्स या संघांनी यापूर्वीच उपांत्यपूर्व फेरीत आपली जागा निश्चित केली आहे. मुंबई आणि उपनगरात आज सकाळपासून वातावरण ढगाळ होतं, परंतु पावसानं उसंत घेतल्यानं काल विस्कळीत झालेलं जनजीवन पूर्वपदावर आलं. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत होत आहे. गेल्या 6 दिवसात शहर आणि उपनगरात सुमारे 1100 वृक्ष उन्मळून पडल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. हवामान विभागानं आज पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत इंडोनेशिया संबंध दृढतर झाल्यानं आग्नेय आशिया आणि जागतिक शांतता तसंच स्थैर्याला बळकटी येईल असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर अमेरिकेसोबत कोणत्याही अंतिम करारावर चर्चा करायला इराणचा स्पष्ट नकार. नर्मदा नदीवर सरदार सरोवर धरण बांधल्यानंतर निर्माण झालेल्या सर्व समस्या दूर झाल्या असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. अयोध्येतल्या श्रीराम मंदिराच्या दानपेटीतल्या कथित भ्रष्टाचार विरोधात काँग्रेसचं रघुपती राघव राजाराम सत्याग्रह हे राज्यव्यापी आंदोलन सुरू आणि अहमदाबाद इथं 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातल्या 38 दोषींना फाशी आणि इतर 11 जणांना जन्मठेप देण्याचा विशेष न्यायालयाचा निर्णय गुजरात उच्च न्यायालयानं कायम राखला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम लोकसंगीत. सुरुवातीला ऐकूया भाऊ कुर्ले आणि सहकाऱ्यांनी गायलेली संत निळोबाराय यांची रचना.

या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम भावधारा. सुरुवातीला आपण ऐकणार आहोत पद्मजा जोगळेकर यांनी गायलेलं, अभिजित लिमये यांनी संगीतबद्ध केलेलं आरती प्रभू यांचं गीत.

या गीताबरोबरच भावधारा हा कार्यक्रम येथेच समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी, रात्रीचे 9:15 वाजत आहेत. यानंतरचे 10 वाजेपर्यंतचे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील ते आपण ऐकूया.

रात्रीचे 10 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत गोपा चक्रवर्ती यांचं गायन राग यमन. विलंबित ख्यालाची बंदी शेक तालात, देहो दान मोहे द्रुत ख्याल तीन तालात, रटना लगी. तबला साथ प्रवीण करकरे, संवादिनी प्रकाश वगळ. राग यमन, कलाकार गोपा चक्रवर्ती.

0: नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण गोपा चक्रवर्ती यांचं गायन ऐकलं, राग होता यमन. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. त्यांना तबला साथ प्रवीण करकरे तर हार्मोनियम साथ प्रकाश वगळ यांची होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 10:30 वाजता आहेत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या ओटीटी वेव्ज प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍपसहित 558 किलोहर्ट्सवर प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊल. माफ करा, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस.
1: रसिक हो, प्रसारित करीत आहोत नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सादरकर्त्या गौरी लागू.

0: अहो अहो आहात का तुम्ही?
1: आले हा अण्णा?
0: अहो ऐकताय का?
1: हो हो पेट झालीच आहे अण्णा, जरा वाफ उरली की आणते.
0: अहो फाटकापाशी रिक्षा थांबली आहे. कोणीतरी आलेलं दिसतंय, बघताय का?
1: काय रिक्षा थांबली, बघते हा कोण आहे ते. शिवे आत्ता कोण आहे? कांता, तू कांते शहाणे अगं तू.
2: अगं हो हो, पुण्याला अगं लग्नाला आले होते. लग्न लागलं आणि माझ्या डोक्यात किडा वळवळायला लागला बाई. म्हटलं या ट्रीप मध्ये तुला गाठायचंच. अविनाशला म्हटलं तू आणि तुझी मुलं, काय हवा तो गोंधळ घाला. मी चालले आणि अगं मी आले पण.
1: शाबास. अगं पण येणारच होतीस तर आधी कळवायचं नाही का? घ्यायला नसते का आले मी स्टेशनवर?
2: अगं म्हणून तर नाही कळवलं, म्हटलं तुझ्या सकाळच्या घाईत हे आणखीन काम नको. रिक्षावाले देतात पत्ता शोधून.
0: बापरे अगं रिक्षावाला तू बाहेरच थांबलाय की?
2: ए माझ्या वरच्या पाकिटात एवढी मोड नव्हती हा म्हणून मी.
1: बसा आपण, मी देऊन येते पैसे.
2: नको बाई, उगाच तुझ्या सासरच्यांना वाटायला नको. काय फुकटी मैत्रीण आली आहे म्हणून?
1: पैसे देते म्हणजे तुझ्या पाकिटातलेच देते म्हटलं मी.
2: नाही बदललीस तू, नाही बदललीस तू.
1: आणि इकडे आणि इथे कोणाला काय वाटेल याची काळजी करू नकोस. काही वाटून घ्यायला सुद्धा कोणी घरात नाही इथे.
3: एक्सलंट, म्हणजे आता तू आहेस, मी आहेस आणि आपली मजबूत तोंड आहेत बडबड करायला.
1: बघ आधी चहा टाकू की आंघोळ बिंघोळ करणार आहेस?
2: आंघोळ बिंघोळ मी काहीही करणार नाहीये आणि तुलाही काही करू देणार नाहीये.
1: हे
2: बघ जे काही 10-12 तास मिळणार आहेत ना त्याच्यात आपण ना.
1: काय 10-12 तास एवढ्यासाठी आली आहेस तू का? का आपल्या पदकमलांची माती लावून आमची कुठी पवित्र करायची होती?
4: वत्से, आपला सुखमय संसार पाहून नेत्र निभवायचे होते.
2: बाई ग, उद्या रात्रीची नागपूरची तिकीट

0: होत आमची, लग्नाच्या गडबडीत मी
1: कोणाचं लग्न होतं एवढ्या लांबवर आलाय ते.
0: अगं माझ्या मामी नंदेचं
1: असं आहे,
0: मुलगी दिल्लीची,
1: हा
0: मुलगा लंडनचा,
1: बर
0: आणि लग्न मात्र पुण्यात. नेहमीचाच मामला आहे हा, पृथ्वीच्या कोणत्याही टोकाचे मराठी नवरा नवरी असोत लग्न करायला तेवढे अचूक पुण्यातच कडमडतात.
1: खरं
0: तुझं आणि संजीत नाही का, पुण्याला लग्न आणि

0: सॉरी हा रेवा.
1: हो तू बस ना, मी येतेच. ती काय पूजा बिजा चालली आहे ना, ती आवरून घेवाई लवकर.
2: पूजा? पूजा कुठे ग?
1: हा दिवा कसला लावलाय तिकडे?
2: तो होय, तो तिचा फोटो आहे, सान्यांच्या बायकोचा.
1: ओ, आज काही श्राद्ध बिद्ध आहे का त्यांचं?
2: नाही, हे लोक रोजच सकाळी दिवा लावतात तिच्या फोटो पुढे. अगं कित्येकदा तो रात्रंदिवस चालूही राहतो.
1: ती वाईट सवय ना आपल्या लोकांना, जाणाऱ्याला पुरतं जाऊ सुद्धा देत नाहीत, उगाच फोटोत बिटोत पकडून ठेवतात, सारखी त्यांची आठवण जागती ठेवतात.
2: अगं पण
1: जे विसरायला हवं ते अट्टहासानं स्मरत राहायचं. मला नाही आवडत बाई.
2: हे बघ, ज्याची त्याची दृष्टी वेगळी. सान्यांना त्यांच्या मुलांना म्हणशील तर खरंच जाणवत असेल तिची उणीव. पण अगं इथली गडी माणसं सांगतात ना मला, फार चांगली होती म्हणे ती, पण कॅन्सरनं हाल हाल केले तिचे. गेली ना तेव्हा या फोटोतल्यापेक्षा अर्धी झाली होती म्हणे बिचारी.
1: तेव्हा तू पण आणणारशील नाही संजयचा एखादा फोटो?
2: नाही.
1: बाकी त्याच्या फोटोना काय तोटा असणार म्हणा, त्याची हौस उत्साह सगळंच अचाट होतो बाई. किती मजेत गेले नाही आपले तेव्हाचे दिवस, सगळे तरुण होतो. हा म्हणजे अजूनही आहोत हा, पण तेव्हा म्हणजे हल्लीच्या भाषेत महातरुण वगैरे काहीतरी होतो. काय त्या पार्ट्या, त्या पिकनिक्स, रात्र जागणं, फुटकळ पैजा, फालतू विनोद, वेड्यासारखं हसणं, काय मजा नुसती ग. सॉलिड दंगा केला नाही आपण?
2: आमच्या गाडीला ऍक्सिडेंट झाला ना, त्याआधी सुद्धा सारखे खिदळत होतो आम्ही. व्हीलपाशी असा संजय बसला होता आणि अशी इकडे मी ओला हरभरा सोडून त्याच्या हातावर दाणे ठेवत होते. तेवढ्यात समोरून एक ट्रक आला. संजय संजय संजय असं मी म्हणेपर्यंत.
1: रेवा सॉरी, चुकलं माझं, मी नको काढायला होता हा विषय आता.
2: अगं ज्याच्या बरोबर 17-18 वर्ष संसार केला, अगदी स्वर्गीय सुखाचा बिखाचा नसेल कदाचित, पण चांगला जीव लावून संसार केला त्याचा विषय मुद्दामून काढावा लागत नाही कांता. अगं तो असतोच, पुरून उरतो, इतका उरतो की क्षुल्लक फोटो बिटोचं काय घेऊन बसायचं एवढं. शिवाय माझं तर सगळंच विपरीत होतं. एवढ्या प्रौढपणी नव्या घरात नव्या माणसात स्वतःला जागा करून घ्यायची मारामार, त्यात आणखी आपल्या भूतकाळाची गर्दी कुठे करा. म्हणून सगळं लटांबर आईकडे ठेवून एकटी चाले, मागून पुढून लख कोरी पाटी, रेघा ओढा नाहीतर चरे पाडा.
1: कोरी पाटी मग इथली लोक नेमकं काय काढताय तुझ्या कोऱ्या पाटीवर
2: ते तूच बघ आणि ठरव. बघ मी अण्णांना पेज देऊन येते. हा
1: अण्णा? रे कोण आणखीन?
2: माझे सासरे, पलीकडची खोली त्यांची आहे.
1: अगं पण मगाशी काय म्हणालीस की घरात कोणीच नाहीये म्हणून, फक्त आपण दोघी?
2: ते बरोबरच होत, मुलं शाळेत, साने बँकेत, अण्णा आपल्या पलंगावर, हालचाली गरजेपुरतीच, म्हणजे असून नसल्यासारखंच नाही का. पण मी आपली ठराविक वेळी त्यांचं चहा खाणं गरम पाण्याची पिशवी वगैरे पोचवत असते. आता आजच अगं जरा उशीर झाला मला.
1: अगं म्हणजे
2: अगं नाही म्हणजे तसं असं पहिल्यांदाच असेल. पण
1: होऊ दे ग. अगं असं काय करतेस तू, पिरियड बंक करणाऱ्या मुलीसारखं ओशाळवणं?
2: अगं नाही पण वेळ.
1: अगं काही बिघडत नाही रेवा, थोडं मागे पुढे झालं तर. हा एवढी काय आपली वेळ सांभाळायची?
2: हे बघ आयुष्यानं एक

0: आपली वेळ सांभाळली नाही म्हणून आपण इतरांच्या सांभाळून आहेत असं थोडंच आहे.
1: ए मी आले ग.
0: अग बाई राणी आली वाटतं.
1: ये ये राणी.
2: हॅलो राणी, मी कांता मावशी बर का?
1: हाय, मी राणी साने.
2: शाळा सुटली?
1: नाही, सोडली. अर्धा तास अगोदर सोडली. आज टीचर लोकांची काहीतरी सभा होती, नाहीतरी शेवटचा पिरियड बोरच होता.
2: शेवटचा आज? अगं आमच्या मुलांना सगळेच पिरियड्स बोर असतात. काही काही तर वैतात, भंकस किंवा पीळ सुद्धा असतात.
0: हे काय चाललंय काय तुझं फिरक्या घेणं?
1: ए भूक लागलीय, काहीतरी छानस खायला दे ना.
0: हे बघ राणी, आता खायला बिला नाही, हं आता एकदम जेवायचंयस.
1: एकदम म्हणजे?
0: अगं म्हणजे बाबा बँकेतून आल्यावर.
1: ओ नो, एवढा वेळ थांबायचं?
0: एवढा वेळ कसलं आलंय, रोजच्या सारखंच आजही करूया. आता पाठोपाठ राजा येईल, बाबा येतील, सगळे होतीलच ना मग इथे. मग आपण छानपैकी गप्पा मारत जेवण करूया.
1: रोज तर म्हणतेस जेवताना बोलू नये म्हणून.
2: अगं मगच उलट म्हणेल, जेवताना बोला या नव्या मावशीशी, गप्पा मारा. काय करेवा
1: हो ना. पण फार उशिरापर्यंत नको, मला दुपारी एका मित्राच्या वाढदिवसाला जायचंय, त्याच्या आत होमवर्क व्हायला पाहिजे. ए माझ्या नव्या फ्रॉकला इस्त्री असेल ना?
0: हो अगं असेल, आणि नसली ना तर करून देईन मी.
1: दॅट्स लाईक अ गुड गर्ल. पण जेवण?
0: अगं वाढते म्हटलं ना,
2: फारच लाडोबा दिसते प्रकरण
0: सगळ्यांचीच आहे. तिच्या लहानपणीच तिनं अंथरून धरलं, तो धसका आत्ता आत्तापर्यंत होता तिच्या वागण्यात.
2: आणि थोरला पण आहे ना ग तो.
0: त्याचं सगळंच विचित्र आहे. ती जाताना त्याचं बालपण घेऊन गेले आणि मोठे पण पुरेसं आलेलं नाही. बाकी तू बघशीलच म्हणा. चल तुला मागची खोली दाखवते, तिथे सामान ठेवून आवरून ये. तोवर मी अन्न गरम करून पानं बिनं घेऊन ठेवते, म्हणजे साने आल्यावर संकोच नको ना वाटायला.
2: कमाल आहे, मला कसला संकोच वाटणार. बाकी साने बोलके आहेत ना ग?
0: हो खूप आहेत. अगो बाहेरचं सगळं सांगत बसतात, माणसं हवी असतात त्यांना. संजयलाही हवी असायची. फरक इतकाच की संजयच्या संसारात.
3: मला भूक लागलीय, लवकर काहीतरी खायला दे.
0: अगं भाई राजा पण आला वाटतं. अरे पण 10 मिनिटं थांबशील ना, आपण सगळे एकदम जेवूया.
3: मला भूक लागलीय.
0: अरे झालंच आहे, थोडं गरम करते आणि मग आपण बसूयात ना.
3: मला कार चालेल.
0: अरे हो पण माझी मैत्रीण आली आहे, जरा आपण नंतर बसूयात. हं 10 मिनिटं थांब. ही कांता माझी मैत्रीण, आजच पुण्याहून आली.
2: हॅलो राजा.
3: नमस्कार.
0: हिचा मुलगा पण तुझ्या एवढाच आहे बरं का? टेनिस खूप छान खेळतो, बरीच बक्षिसं मिळवली आहेत त्यात. मी तिला म्हंटल आमची मुलं सुद्धा हर हुन्नरी आहेत. अरे हे काय, हे ताट घेऊन कुठे चाललायस तू? असं काय करतोयस राजा? अरे
3: मला शांतपणे जेवायचंय.
0: अरे पण
3: समजलं.

0: वा, मस्त जेवण झालं रे वा.
1: चला जरा अर्धा तास बसू शांतपणे, मग आहेच आपली बँकेत वारी.
0: म्हणजे पुन्हा दुपारी बँक असते, शी बोरिंगच नाही का?
1: पापी पेट का सवाल आहे, जायला पाहिजे.
0: आमच्याकडे अविनाशचा तर फार आग्रह असतो बाई. ऑफिसमध्ये एकदा गेल्यावर कितीही वेळ थांबावं लागलं तरी चालेल, पण पुन्हा जायला नको. त्याला मुळे आवडतच नाही एकदा घरी आलं की कुठे जायला.
1: हो, मलाही आवडत नव्हतं, पण ही फार आजारी झाली तेव्हा मीच मुद्दाम मागून घेतली ही डबल शिफ्ट शाखेकडं. तेवढंच घरी येऊन हिच्याकडं, मुलांकडं, घराकडं बघता यायचं. पण आता ह्या असताना खरं म्हणजे दुपारी माझी घरी येण्याची काहीच गरज नाही आहे. इथं सगळ्यांचंच सगळं चोख होतं. पण आता वळण पडलंय ते पडलंय. तुमच्या मैत्रिणीला जरा संध्याकाळी फिरायला वगैरे घेऊन जा मस्तपैकी.
0: संध्याकाळी? चेगो बाई, आम्हाला संध्याकाळी निघायला हवं. अहो,
2: अरे अरे, ठीक म्हणशील ग, आम्ही सोडायला हवं ना.
1: तेच ना, प्रश्नच नाही. अरे एवढ्या लांबवर यायचं, ते काय फक्त तोंड दाखवायला यायचं,
2: मग काय तर.
1: छे छे,
0: हे बघा, एवढं यायला मिळालं ते काय कमी आहे का? तशी ही पत्र पाठवते हा, म्हणजे कधी मधी पण पाठवते. तुम्हा सर्वांविषयी कळतं, पण पत्र वेगळं आणि प्रत्यक्ष भेट वेगळी.
2: हो,
1: कधी
0: तुम्ही भेटला, तुमचं घर पाहिलं, आता हिच्याविषयी काही काही म्हणून काळजी उरली नाही मला.
1: बापरे, म्हणजे आधी तुम्हाला

0: यांची काळजी बिळजी वाटत होती की काय?
1: काळजी नाही, पण तुम्ही सगळे एकदा या ना आमच्याकडे, सगळ्यांच्या ओळखी होतील, रेवालाही बदल होईल. काय रेवा,
0: केव्हाही येऊन घेऊन जा यांना. आधीपासून ठरवलं तर सगळे मिळून जाऊ जवळपास ट्रीपला कुठंतरी, नाही का? तेवढाच सगळ्यांना चेंज. काय रे राजा, जाऊयात का? यंदा तुझी 10वी आहे, ती संपली की मोठी सुट्टी मिळेल तुला, नाही का? तिच्यात आपण या मावशी सगळे मिळून एखादी छानपैकी ट्रीप काढूयात, काय म्हणतोस?
2: बघू.
3: हो ना, नाहीतरी गेल्या 4-5 वर्षांमध्ये तुम्हा मंडळींना कुठे जायला यायला मिळालं नसेल.
0: नाहीच मिळालं.
2: नाही मिळालं म्हणून काय राहिलं का?
3: अरे
2: आम्ही नाही कोणाच्या दारात गेलो,
3: पण
2: आमच्या घरात आम्ही सुखात होतो.
0: राजा
2: मी जातोय.
3: राजा
0: बघ,
3: अरे अरे पण
0: अरे हो बर का, तुम्हालाही मीटिंगला जायचं होतं, आत्ता आठवलं, शाळेची मीटिंग होती ना.
3: मीटिंग? अहो खरंच की विसरलेच, पार विसरले बघा.
0: हा आणि फोन करून टाका.
3: हो आता
0: आपले ते बाबूराव असतीलच बघा शाळेमध्ये.
3: हो
0: का करू मी?
3: नाही नाही मी करते, तुम्ही घ्या विश्रांती.
0: हा
3: मी सांगून टाकते त्यांना.

0: आता मला लोळायला मिळते. हे कसलं ग कमिटी मीटिंग, हे काय नवीन काढलंस तू?
1: हे बघ, सान्यांच्या आजोबांनी ना ह्या गावात एक शाळा काढली. सान्यांपैकी कोणी ना कोणी शाळेच्या कमिटीवर असतच. ती होती, आता माझं नाव घातलंय. मलाही वाटलं नवख्या गावात बरा असा एखादा प्लॅटफॉर्म असणं. जायला लागले मग.
0: खरंय ग, खरंय.
1: अगं नीट बैस की आरामात.
0: मी बसते ग, आणि तू?
1: मी बसते ना इथेच. राणोबा दहादा ये जा करतीलच. ते रोजच आहे बघ, बेल फोन माणसं, यात वेळ कसा गेला समजतही नाही बघ.
0: 6-7 महिने झाले असतील नाही ग तुला इथे येऊ.
1: 6-7 महिने? 10 होऊन गेले बाई, 10 महिने आहेस कुठे? गेल्या वर्षी ह्या सुमारालाच तर सान्यांची जाहिरात आली होती. आईने ती बघितली, पत्र टाकलं आणि भराभर सगळं जुळत आलं. खूप टेन्शन आलं होतं बघ. वाटायचं कसं जुळेल, कसं निभेल.
0: छान चाललंय की?
2: मला थोडं उशाळ वाटतंय. एवढी लांबनं आले मी, पण तुझ्या मुलांना खाऊ बिऊ काही आणला नाहीये.
0: अगं काहीतरी काय,
2: पण तुला साडी आणली आहे जाताना त्याची आठवण कर.
0: साडी?
2: नाहीतर मी गाडावर बोलेन आणि मूळ मुद्द्याचं विसरेन.
1: अगं साडी कशाला हवीये? इथे आहेत ना, त्याच नेसल्या जात नाहीयेत.
2: तिच्यात वाटत.
1: कपाट भरलंय. अगं ती जाण्यापूर्वी राजाची मुंज झाली होती ना, मुंजीत आलेले. आहेराच्या साड्या कोऱ्याच्या कोऱ्या राहिल्यात. सान्यांनी आल्या आल्या तिचं कपाट दिलं मला वापरायला.
0: देवा, या बांगड्या आणि मंगळसूत्रही तिचंच आहे?
1: हो. अगं अण्णांनी सरळ लॉकरवर माझं नाव घालून टाकलं. मी उघडत नाही कधी फारसं, पण म्हटलं तर ते सगळी माझंच.
0: चांगली माणसं आहेत नाही तशी?
1: हो, खूप चांगली आहेत. ए बंटी कसा आहे ग? संजय खूप लाड करायचा त्याचे. ए तो खूप उंच झाला असेल ना
0: बंट्यानं? हा अगं नुसती उंची वाढतीये त्याची. बाकी प्रगती म्हणशील ना तर 0.
1: काहीतरी काय
0: अगं, हट्ट तर विचारू नकोस. तरेवाईक पण आता इतका अंगात आहे ना, कधी कधी इतकं डोकं फिरतं ना माझं, पोटची आहेत का वैरी आहेत ही कार्टी असं वाटतं मला.
1: म्हणूनच असतील, त्रास देण्या इतकी सुद्धा जवळ एक वाटावी लागते माणसाला. अगं
0: म्हणजे राजाराणीच्या बाबतीत
1: नाही, काही नाही. हे बघ, आता पड बघू तू 15 मिनिटं शांत, मग चहा पिऊ आपण आणि मग स्टँडवर जाऊन बघू.
0: विषय बदलू नकोस रेवा तू. तुला इथं कोणी उपरेपणा जाणून देत आहे का?
1: छे ग, जरा सुद्धा नाही.
0: मग अण्णांकडून काही दुरावा होतोय का? हे बघ, ही म्हातारी माणसं असतात ना, त्यांचे

0: विचार जुने असतात अगं अजिबात नाही. उलट ते आणि साने दोघही मुलांना सारखी सांगत असतात, ह्यांचं ऐकत जा, यांना त्रास देऊ नका.
1: मग तू असं का म्हणालीस?
0: सगळा माझ्याच मनाचा खेळ ग. पुढ्यात पंचपक्वांना आलं तरी ताट उष्ट आहे हे विसरेल का? सांग ना. आणि मग इथे तिथे खरकटं पडलं होतं म्हणून तक्रार तरी करवेल का? जाऊ दे, उगाचच नसत्या वळणाला लागल्या गप्पा आपल्या.
2: ए, पटकन माझे कपडे दे ना.
0: अगं बाई, राणी म्हणजे काय, निघालीस तू?
2: हो, आभाळ जाम भरून आले, केव्हाही पाऊस सुरू होईल.
0: अगं,
2: आणि एकदा पाऊस सुरू झाला की तू मला काही घराबाहेर सोडायची नाहीस.
0: बघ राणी,
2: त्यापेक्षा मी आधी पळते.
1: अगं पण वाढदिवसाला इतक्या आधी बसून जाऊन काय करणार तू?
2: मित्राकडे जाणार आणि त्याच्या आईची नजर चुकून मस्तपैकी पहिल्या पावसात भिजणार. येस.

0: छे भाई, आज या पावसानं अगदी ताळतंत्र सोडलं. तिघही घराबाहेर आहेत आणि किती भिजलेत कोण जाणे.
1: हा असला प्रकार इथं नेहमी होतो?
0: कसला प्रकार ग?
1: अगं पावसाचा.
0: नाही बाई, मी इथे आल्यापासनं तरी पहिल्यांदाच बघते अधिंगाणा. या वाऱ्या वादळात तू कसली पुण्याला जाणार होतीस ग? हं, उगाच कुठे अडकून पडली असतीस म्हणजे. इकडे आम्हाला काळजी आणि तिकडे त्यांना.
1: बाकी आता तिकडे फोन लागला नाही ना तर त्यांची काळजी काही चुकत नाही म्हणा. मुलं तर आई आई म्हणून क भंडावून सोडतील ना त्यांना.
0: ए, एवढी मोठे लहान आहेत आता ती.
1: अगं नसू देत ना, पण आई लागतेच ना पदोपदी. सारखा त्यांचा ससेमिरा असतो मागे. ऐग ऐग, कधी कधी तर मी इतकी वैतागते ना, तंबी देते. पुढच्या तासभर घरात कोणी आई आई असं जरी केलं ना तर याद राखा.
2: ए पटकन दार उघड.
0: अगो बाई, राणी आली आहे वाटतं. अगो एवढ्या पावसात काय झालं असेल यांचं? आणि हे काय, तुम्ही दोघं कुठे भेटलात?
3: छे, भेटलो नाही. मीच जरा 15 मिनिटं अगोदर निघून हिला मित्रांकडे घ्यायला गेलो. करणार काय?
0: मी विचारच करत होते ही आता कशी येईल म्हणून.
2: राहुलच्या आईने मला नसतं सोडलं म्हणा, पण बाबा आले म्हणून. अगं डोकं पूस ना, जाम भिजलीये मी.
0: हो थांब थांब, टॉवेल देते हा तुला. थांब थांब जरा.
2: मग तुझा पदर कशासाठी आहे? अगं दे ना इकडे पटकन.
0: हो अगं पुसते पुसते. हा थांब. हे बघ, अगं हे काय शिंकतेस काय? हा थंडी वाजते ना, आज जाऊन कपडे बदल बघू आधी. जा जा.
2: हो हो
0: चला. सगळ्यांसाठी गरमागरम आल्याचा चहाच करते आता.
3: हे काय, राजा पण घरात नाहीये?
0: दुपारी गेलाय. तो आलाय कुठे अजून?
3: गेलाय कुठे?
0: आधी क्लास होता आणि मग एखादा मित्र असे. राजा याला भिजतच आलाय.
3: ये रे,
0: किती भिजलायस तू. हे राजा, अरे हे बघ पूस बघू. पूस सांग आधी.
4: नको टॉवेल.
0: अरे नको काय म्हणतोयस, आजारी पडशील ना. पूस बघू.
3: पूस नीट.
4: अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: हे बघ तू आधी डोकं पूस बघू, नाही तर आजारी पडशील.
4: मी काय विचारतोय, अण्णांच्या खोलीची खिडकी बंद आहे का?
0: अरे हो बाबा, सगळं नीट आहे. तू पूस बघू आधी डोकं.
1: नीट आहे म्हणजे घरातलं. हं, बाहेर सगळा आनंदच आहे. माहिती नाही आता गोंधळ कधी थांबतो आणि कधी एसट्या धडपणे सुट्टात आणि कधी मी घरी पोचते.
3: अहो सुट्टी लो उद्या सकाळी. आम्ही थांबा म्हणून थांबला नसतात. पावसानं थांबवलंच की नाही तुम्हाला शेवटी?
4: गावात खूप ठिकाणी वीज नाहीये.
0: आपल्याकडे तरी कंदील वगैरे धड आहेत ना? नाही, मला कधी लावायची वेळ आली नाहीये ना म्हणून विचारते.
4: नाहीये काही. वीज गेली की आम्ही सगळे मिठ्ठ काळोखात बसून राहतो.
3: राजा काय बोलतोस तू?
4: असं काय विचारते ही?
3: हे बघ जा, हा आज जा नीट डोकं पुसून घे, कोरडे कपडे घालून चहा घ्यायला ये. आणि राणी बरं का, आजोबांनी स्वेटर घातलाय का बघ. जा उठ, चल चल. नसला तर त्यांना वरच्या कपाटातला काढून दे. चल जा. तुमच्या छोट्याशा भेटीत त्या पावसानं फार विघ्न आणली बुवा. नुसतं घरातच

0: राहावं लागतंय.
1: असू देऊ, तुम्ही कशाला वाईट वाटून घेतात.
0: नाही तर काय,
1: बरंच झालं की एका अर्थानं घरातली सगळी मंडळी एकत्र भेटतात त्यानिमित्तानं, निवांत गप्पा टप्पा होत आहेत, असा योग तरी कधी येणार.
0: काय पण आता आमच्या लहान गावामध्ये अजूनही बरंचसं तसंच वातावरण आहे. इथे शहरी धकाधक तशी कमीच. तुमच्या मैत्रिणीलाही सुरुवातीला खटकलं असेल हो, पण त्यांनी पटकन जुळवून घेतलं.
1: मग मैत्रीण कोणाची म्हटलं?
2: काय गो उगाच एवढे काही खाल्ले अन्नाला जागायला नकोय. हा बाबा, हो बाबा इकडे पटकन.
0: अगं काय गं, काय झालं?
2: आम्ही नाही सांगणार, हो लवकर या बघायला.
0: अगं पण
3: काही नाही, बेडूक आला असेल एखादा.
2: नाहीच मुळी, दुसरं कोणीतरी आलंय. अहो बघा ना कोण आहे ते.
0: काय बघतो, ही राणी सुद्धा ना छोट्याशा गोष्टीचं एवढं अवडंबर माजवते की काही विचारायची सोय नाही.
2: काय म्हणालात बाबा, काही ऐकू येत नाहीये पावसाच्या आवाजात.
3: ते म्हणाले तू वेडी आहेस वेडी.
1: अरे थांब ना रे, ती एवढ्या उत्साहाने काय सांगते ते ऐक तरी. काय आहे ग बाहेर?
2: मावशी, कुत्र्याचं पिल्लू. PILLOO पिल्लू.
0: हा तिच्या एवढंच ना राणी.
3: ही राणी पण किती पोरकटासारखी वागते. पिल्लू काय पिल्लू?
2: हो बाबा लवकर या ना बाहेर, बघा ना ते किती थरथर कापते. पार भिजलंय होते. ए जरा जुना फडकं किंवा टॉवेल देतेस. ए राजा, अडगळीच्या खोलीत जुनी पोते आहेत ना रे.
3: आता पोत्याचं काय करायचंय तुला?
2: अरे याच्यासाठी अंथरूण घालू, जमीन गार लागेल ना त्याला.
0: अरे म्हणजे काय आता हे लचाण आता घरी येणार का काय आपल्या?
2: थंडी वाजते, पावसात भिजायला सांगितलं होतं कोणी. वेडा
0: पोत बीत काही नकोय. काय लागेल ते बशी दोन बशा, गरम दूध द्या आणि पाऊस थांबला ना की हाकलून लावा त्याला एकदा.
2: हो पण अहो बाबा, बाबा प्लीज, एवढ्या पावसात कुठे जाणार होते?
0: नाही काही नाही,
2: सांगा ना बाबा. केवढंच आहे हो बिचार, हरवलंय आधीच, पार भेदरून गेले.
0: आपल्याला नकोय.
3: आणि मुद्दा पत्ता शोधत तुझ्या आश्रयाला आलाय.
2: ए तू गप रे, सारखं मध्ये मध्ये बोलू नकोस. आता आलंच आहे तर आपण पाळलं तर त्याला.
0: माफ करा, एवढी दोन माकड पाळलीत ना तेवढी पुरेशी आहेत मला.
4: ए राजा, तुला कुत्रा आवडतो की नाही खरं सांग बघू.
0: काही लाडीगुडी नकोय बरं का, कुत्रा नुसता आवडून चालत नाही. अरे पण त्याची खूप भरपूर ताबेदारी करावी लागते.
4: हो
0: बरं का, भाकऱ्या बडवाव्या लागतात ना त्यांना समजतं बरोबर.
2: हो का रे टॉमी, तू खातोच भाकल्या?
3: ही टॉमी नको म्हणू.
2: मग काय म्हणू म्हणावं, विकी बॉबी की टायगर?
3: झाली आता सगळी नाव, आपण त्याला प्रताप सिंह म्हणूया.
1: तो कुत्रा आहे ना, मग त्याला सिंह काय म्हणतोस?
3: सिंहासारखा रुबाबदार कुत्रा प्रताप सिंह. काय बाबा कसा आहे चॉईस?
0: अगदी भिकार.
3: जाऊ द्या, तुम्हाला विचारण्यात अर्थ नाही. ए तुला काय सुचवायचंय?
4: मी अजून तसा काही विचारच केला नाहीये.
0: माझा विचार म्हणाल तर तसा मस्तपैकी पक्का आहे बरं का. ते लचाण घरात नको
2: बाबा.
0: हे बघ पाऊस थांबला की सोडून द्यायचंय त्याला.
2: असं नका ना म्हणू बाबा प्लीज. अहो बघा ना त्याच्याकडे, आपला वाघ्या कसा कावरा बावरा बघतोय सगळ्यांकडे.
3: वाघ्या?
2: मग कोणाचं नाव पाहिजे सर्वांनी सांगा बरं.
5: काय करताय रे सगळे मिळून, मला नीट कळत नाहीये.
0: अण्णा बरं का, आपले कुलदीपक कुत्र्याचं बारसं करतायत. आता तुम्हालाही काही नाव सुचत असेल तर तुमचंही होऊन जाऊ द्यात.
5: जय हे नाव कसं वाटतंय.
1: का ग एकटीच अंधारात बसलीस?
4: काही नाही ठीक आहे चल ना.
1: अगं मी म्हटलं ही कुठे सगळे गायब झाले कळलंच नाही, आणि पाऊस तर काही थांबायचं नाव घेत नाही.
4: त्याची तीच तर मजा असते, धो धो पडतो. पण हवा तिथे पडेलच असं नाही.
1: रेवा हे बघ, माझ्यापासून काही लपवू नकोस. काय झालं?
4: तरी ते आपलं आपण इथं आले.
1: कोणाबद्दल बोलतीयस तू?
4: ते कुत्र्याचं पिल्लू ग, ते आपलं आपण आलं इथं, वाट चुकून भिजलं म्हणून आडोशाला आलं. बाहेर रखडत होतं ते ह्यानी आत आणलं.
1: तू काय बोलतीयस रेवा, मला नीट समजत नाहीये.
4: खास काय नाही ग, उगाच मनात आलं. चुकून माकून घरात आल्याला 10 मिनिटं झाली नाहीत, तर त्याच्या नावाची केवढी उठाठेव

कुठली सगळ्यांना? आणि मला मला इथे येऊन 10 महिने झाले ग, थोडे थोडके नाहीत, 10 महिने. मला एखादं नाव असावं असं नाही वाटलं कोणाला. कबूल आहे, मला कोणी आई नाही म्हणणार, कबूल आहे. पण ताई, माई, अक्का, नन्नी, वहिनी काहीतरी तरी म्हणाल की नाही? मला मला कपडे, दागिने, प्रतिष्ठा, मान, पैसा सगळं धो धो दिलं ग ह्या लोकांनी. पण त्याआधी एक साधंसं नाव दिलं असतं.

0: रसिक हो, आताच आपण ऐकत होतात नभोनाट्य पाऊस. लेखिका वृंदा दिवाण, सहभागी कलाकार सुधीर मुंगी, जयश्री कुलकर्णी, मानसी वझे, अवंती चितळे, जुईली गोरे आणि राजीव कुलकर्णी. सादरकर्त्या गौरी लागू.
1: नभोनाट्य पाऊस आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या आणि 11:05 प्रसारित होणाऱ्या इंग्रजी बातम्या आम्ही सहक्षेपित करू.

रात्रीचे ठीक 11 वाजून 11 मिनिटं आणि 33 सेकंद होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ऍपवर आपण हे कार्यक्रम ऐकू शकता. जाणून घेऊया हवामान वृत्त. आज मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पावसाची नोंद झाली. कमाल तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 29 अंश डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान कुलाबा आणि सांताक्रूज दोन्ही ठिकाणी 26 अंश डिग्री सेल्सिअस इतकं होतं. सापेक्ष आर्द्रता कुलाबा 92 तर सांताक्रूज 97% इतकी नोंद झाली. पावसाची नोंद कुलाबा इथे 34.1 मिलीमीटर तर सांताक्रूज इथे 24.2 मिलीमीटर इतकी नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई

आणि उपनगरात मध्यम ते तीव्र पावसाची नोंद तीव्र पावसाची अपेक्षा आहे. तसंच 60 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 27 अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज आत्ताच आपण ऐकलात. रात्रीचे ढीग 11:13 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

मंगेश पाडगावकर यांचं हे गीत श्रीनिवास खळे यांनी संगीतबद्ध केलेलं हृदयनाथ मंगेशकर यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. भावधारा आपण ऐकत आहात AIRDTH उपग्रह वाहिनीवरून.

हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेला आशा भोसले यांच्या स्वरात हे गीत आताच आपण ऐकलं. या गीताबरोबरच आजचा आपला भावधारा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 11:31 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग रागेश्री. विलंबित गत एक तालात तर द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ आहे पंडित राजेंद्र अंतरकर यांची. ऐकूयात के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन राग रागेश्री.

शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण के शिवकुमार यांचं व्हायोलिन वादन ऐकलत, राग होता रागेश्री. त्यांना तबला साथ होती पंडित राजेंद्र अंतरकरेंची. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:01 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत पैठणी या मालिकेचा भाग 5 आता आम्ही प्रसारित करीत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी सादर करीत आहोत नभोनाट्य मालिका पैठणी. लेखिका डॉक्टर विजया वाड. सादरकर्त्या उमा दीक्षित. पैठणी. आज ऐकूया या मालिकेचा भाग पाचवा. श्रोते हो, आजचा भाग ऐकण्यापूर्वी मागच्या भागात काय घडलं त्याविषयी थोडक्यात.
1: प्रिय रसिक श्रोते हो, पैठणीचा एक एक पदर आपण उलगडतो आहोत. शशांक नम्रताशी जमवून घ्यायचा प्रयत्न करतो आहे. सुमती एकीकडे अक्षताचा अपघात आणि विश्वनाथचा तापट स्वभाव यांना तोंड देते आहे, तर दुसरीकडे संगीताला जीवनाधार देण्यासाठी धडपडते आहे. अक्षता आणि मोहन हा प्रसिद्ध टीव्ही स्टार यांची जवळीक दूर कशी करावी सुमती प्रयत्न करतेच आहे. मोहनचा संसार मोडू नये या इच्छेनं, अर्थात आता पुढे काय, ऐकूया पैठणी भाग पाच मध्ये.

0: ये आती है बाय मंजूषा न तू?
1: हो मी मी मोहनची बायको.
0: असं का? बर बर.
1: तुमच्याकडे आज मोठीच मदत मागायला आली आहे मी.
0: ती निश्चित मिळेल तुला. हा तू निश्चिंत अस बाळ.
1: तुमचं बोलणं ऐकून खूप बरं वाटलं अक्षताची आई. मी खूप आशा घेऊन आली आहे मनात. मोहन माझा नुसता पती नाहीये, माझा जीवनाधार आहे. अक्षताचं तसं नाहीये, ती समर्थ आहे, कमावतीये. मी काय करू मोहन घर सोडून निघून गेले तर? तुम्ही सांगाल आपल्या लेकीला? म्हणाव तुला दुसरा कोणीही मिळेल ना चांगला अविवाहित पुरुष? माझ्याच नवऱ्यासाठी हट्ट का? त्याच्यावर एक नाही तीन लोकांची आयुष्य अवलंबून आहेत. सांगाल ना तिला तुम्ही?
0: हो मी नक्की सांगेन बाळ. आणि मुक्तिनाथ आहेत आपल्या पाठीशी, ते तुझ्यावर अन्याय होऊ देणार नाहीत.
1: दोन छोटी मुलं आहेत मला, दीप आणि कळी, 5 वर्षांची आहेत. एकाच वर्गात आहेत. मध्यंतरी फार वाईट गेले दिवस. मोहन पैसेच देत नव्हते घरात. आकाशच मदत करतोय.
0: मी सुद्धा देईन तुला पैसे, तू काळजी करू नकोस मंजू.
1: नाही नाही हो, मी पैशासाठी नाही आले आई तुमच्याकडे. खरंच मला फक्त माझे मोहन हवेत परत. फार अगतिक वाटतंय हो, निराश उदास वाटतंय. जीवन संपवून टाकावं असे सुद्धा विचार येतात मनात. पण आकाश वेळोवेळी धीर देतो. मला बहीण मानली आहे ना त्याने.
0: हो ना. हे बघ, असे निराशेचे विचार मनात सुद्धा आणू नकोस तू. अगं आयुष्य संपवणं हा भ्याडपणा आहे. तुझ्या एवढ्या गोड पिल्लांना आई नको का ग?
1: कळतो मला, पण काय करू? चौकडून नाकेबंदी झाली. या अफाट मुंबईत माझं कोणीही नाहीये. कोणी कोणी अगदी.
0: अगं दीप आणि कळी तुझी नाहीत? आणि आत्ताच म्हणालीस तू आकाशनं तुला बहीण मानले म्हणून. आपली ओळख जरी नव्यानं झाली असली तरी मीही आहे हा तुझ्यासाठी. तू मुळीच एकटी नाहीस मंजू, लक्षात ठेव. पुन्हा असं कधीही बोलू नकोस. आणि आई वडील आहेत ना तुला?
1: आहेत की. हरिहरेश्वरला आहेत. त्यांना कल्पना नाही इथे काय चाललंय त्याची. लग्न झाल्यावर लगेचच मुलं झाली. मी मुलांमध्ये गुंतत गेले. त्यामुळे असेल कदाचित मोहन तुमच्या लेकीकडे जायला लागला. ती स्मार्ट आहे खूप. मला सांगतो ना तो, म्हणतो की मी मठ्ठ आहे. माझ्या सुंदर चेहऱ्याच्या आड नुसता भुसा आहे. अक्षताची चढाई, तिचा आक्रमक स्वभाव, तिचा आत्मविश्वास, यापुढे मी नुसता बोंगाय बोंगा.
0: मंजू कुठं भेटला मोहन तुला? कसं झालं ग लग्न तुमचं?
1: मोहन शूटिंगच्या निमित्तानं हरिहरेश्वरला आले होते. मला शूटिंगचं खूप अप्रूप वाटायचं. 10वीला 3 गणितात गचांडी खाल्ली मी. आणि नाच सोडला SSC. नंतर मी घरीच होते 4 वर्ष. पिक्चर आणि टीव्ही सिरियल्स यांचंच वेड होतं डोक्यात.
0: बर मग
1: थोडं पाणी देता का? कोरड पडली आहे कशाला.
0: अगं काहीतरी माझा वेंधळेपणा. सॉरी हे मंजुषा. हा घे पाणी घे आणि हे घे, थोडं खाऊनही घे.
1: नाही नको नको, थँक्यू आई. हे गार पाणी प्यायल्यावर खूप बरं वाटलं. महिनोन महिने मुकी आहे हो मी. कोणाशी बोलू हे दुःख? कोणाकडे मागू पैसे?
0: बाळ मी म्हटलं ना तुला, मी करीन तुला मदत.
1: नको, मी पैशांसाठी

0: नाही आले, आकाश भैया देतो मला.
1: बर, हा बोल.
0: तर काय सांगत होते, पिक्चरचं वेड माझं. आईची बोलणी खूप बसायची. मोहनचं युनिट आमच्याच घरी जेवायला यायचं. आईची खानावळ आहे ना, मोहनला उकडीचे मोदक आवडतात हे मी एका मुलाखतीत वाचलेलं. एक दिवस मी स्वतः बनवले. काय कौतुक केलं मोहननी आणि चोरून भेटायला लागले मोहनला. एक दिवस नको तेच झालं. बाबांनी बघितलं की अख्ख्या युनिट समोर या जवळीकीचा पंचनामा करतो म्हणाले. गरजले बरसले.
1: अरे देवा,
0: मोहन खूप घाबरला. आईनं रडून केलेला आकांत, बाबांचा भडका, शेजारच्यांच्या डोळ्यांचे कॅमेरे. लग्नाला तयार झाला. ते लग्न ही त्याच्या आयुष्यातली मोठी तडजोड होती, तर माझ्यासाठी स्वप्नपूर्ती. पण आता
1: मंजू, ए बाळ, रडू नको. हे बघ, शांत हो. बरं, शांत हो.
0: कशी शांत हो, केवळ 6 वर्ष लग्नाला झाली आहेत, तर तो माझा उरला नाही. या चिमुकल्या मुलांचा कळवळाही त्याच्या मनात नाहीये. काय करू मी?
1: हे बघ, तू आधी शांत हो, आपण निश्चित काहीतरी करू. पण एक जरा लक्षात घे तू, सध्या अक्षताला अपघात झालाय ना, घरीच आहे ती, अगतिक आहे.
0: मला सगळं ठाऊक आहे, होते आकाशकडून कळलंय. पण आत्ता जर मोहन 6 आठवडे तिच्याकडे मुक्काम ठोकून राहिला तर दोघांचं फावलंच ना. आजार आणि अपघात यात माणसं अधिक जवळ येतात. मला भीती वाटतीये, तो अक्षताशी लग्न तर नाही ना करणार?
1: नाही मंजू, तसं होणार नाही. अगं, कायद्यानं तू त्याची पत्नी आहेस, त्याच्या मुलांची आई आहेस. जोपर्यंत तू घटस्फोट देत नाहीस, तोवर तू अक्षताशी लग्न करू शकणार नाही.
0: मला कोणताही धोका नकोय. आपण अक्षताजवळ राहा, ती बरी होईपर्यंत प्लीज. माझ्यावर आणि माझ्या चिमण्या बाळांवर खूप उपकार होतील.
1: ठीक आहे, राहीन मी. तुझा संसार मोडू नये अशी माझी सुद्धा इच्छा आहेच. आपण परिस्थितीला शरण न जाता जोडीनं तिच्याशी 2 हात करूया. पण मंजू, मोहन जर घरी आला तर कुठलाही शब्दच्छल न करता प्रेमानं त्याचा स्वीकार कर.
0: हो, मी फार फार ऋणी आहे तुमची आई. तुमचा प्रत्येक शब्द मी मस्तकी धरी येते.

0: हे काय सुमती, अगं कपडे कशाला भरतेस बॅगेत?
1: अहो सांगते सांगते, धीर धरा थोडा.
0: मी इतका धीर धरलाय ना आयुष्यामध्ये की माझं नाव विश्वनाथ ऐवजी धीरज कुमार असंच ठेवायला हवं होतं.
1: काय हो इतकी का वाईट वागते मी तुमच्याशी?
0: नाही ग, इतकी नाही वाईट वागत, पण माझ्या वाट्याला फार कमी येतेस.
1: असं
0: बघावा तेव्हा त्या क्लासात, ते कमी पडलं म्हणून संगीताचं पुनर्वसन, त्यात नम्रताचा उच्छाद दूर करण्यासाठी तिच्या मिनतवाऱ्या, आणि मग फोनचा ठाणा. हॅलो वैजनाथ, अरे क्लासात अमुक झालं का? अक्षता, अगं मौन राहिला तरी चालेल. हॅलो संगीता, मी तुझाच विचार करत होते. त्याला काय आहे काय?
1: आणि मुक्तीनाथ विसरलात?
0: ते तर आपल्या लग्नापासून माझ्या ब्लॅकलिस्टवर आहेत. जय मुक्तीनाथा, जय मुक्तीनाथा. कधी एकदा तरी माझी आरती केलीस का जय विश्वनाथा म्हणून?
1: काय हो विश्वनाथ, केव्हा मोठे होणार तुम्ही की हे लहान मूल सांभाळता सांभाळता मला जगाचा निरोप घ्यायचा आहे?
0: हे सुमती असं नको.

0: बोलूस, असं नको बोलूस. अगं तुझ्या मागे मला कोणी सांभाळणार नाहीये, अगदी पोरका होईन मी. हा आता माझ्या मागे तू राहिलीस तर तुला तुझे मुक्तीनाथ तरी आहे.
1: बर बर, आता असलं वेड बोलणं अगदी बंद करायचं. अहो तुम्हीच तर माझं सर्वस्व आहात.
0: हे बोलणं नुसतं ओठातून आहे, पोटातून ना.
1: मी काय केलं म्हणजे तुम्हाला बरं वाटेल सांगा.
0: हे बघ, आधी ती बॅग भरणं बंद कर, मग जपजाप्याचा विचार थांबव, त्याच्यानंतर फोन कॉल सुद्धा घेऊ नकोस, नुसती माझ्या जवळ बैस. थोडा वेळ नवऱ्याला सुद्धा द्यावा ग.
1: बसले बोला.
0: काय बोलू?
1: अरे तेही मीच सांगू.
0: सुमती, त्या मोहनच्या दोन कानफाटीत लगावून येतो, माझ्या जीवाला नाही शांती लाभणार त्याच्याशिवाय.
1: इतकी सोपी गोष्ट वाटली का तुम्हाला ती विश्वनाथ?
0: काय अवघड काय त्याच्यात?
1: आपल्या मुलीच्या घरी थांबलाय तो, मुलगी हात धरेल तुमचा त्याच्यावर उगारलेला.
0: खरं सांगतो मनात जाळ उठलाय, जाळ नुसता. आज पेपरमध्ये काय आलंय बघितलंस? बॉलिवूड खबरेमध्ये.
1: छे, मी तो कॉलम वाचतच नाही बाई. अगदी आपली मुलगी त्यात असली तरीही.
0: नाही, मी वाचून दाखवतो ना तुला, ऐकून रक्त खवळते की नाही तेवढं मात्र प्रामाणिकपणे सांग.
1: बर वाचा.
0: छोट्या पडद्यावरील कलाकार अक्षता हिच्या डाव्या खांद्यावर रॉड पडल्याने तिला दुखापत झाल्याची बातमी आम्ही कालच दिली होती, पण तिला अपघात झाल्याचे कळताच छोटा मोठा दोन्ही पडदे व्यापून राहिलेला मोहन मात्र अतिशय चिंतित झाला आहे. आमचे छायाचित्रकार प्रमोद कांजी यांनी सचिंत मोहनचे टिपलेले छायाचित्र त्याच्या भावस्थितीवर प्रकाश टाकते. किसी के कंधे को जख्म तो किसी का दिल घायल. लेकिन प्यारे मोहन, आपने मंजूषा की यानी आपके बेटर हाफ की नैया कहां पे छोड़ी है?
1: यहां पे छोड़ी है म्हणावं त्या जर्नलिस्टला आपल्याकडे.
0: हा म्हणजे?
1: अहो ती मंजू इथे येऊन गेली. मी सांगणारच होते तुम्हाला, पण तुम्ही झोपला होतात अगदी गाढ, म्हणून नाही डिस्टर्ब केलं तुम्हाला.
0: धन्य आहे तुझी, म्हणजे आता तुला उद्धार करायला आणखीन एक व्यक्ती उपलब्ध झाली. मोहन या उडाणटप्पू नटाची बिच्चारी पत्नी मंजुषा.
1: अगं तू? आई.
0: कोण आहे ग?
1: मंजुषा आहे हो, मोहनची बायको. परत कशी काय आलीस ग?
2: हे पैसे. पैसे माझ्या पर्स मध्ये.
1: हा
2: एवढे पैसे?
1: अगं मीच ठेवले.
2: नाही पण मी पैशासाठी नव्हते आले तुमच्याकडे.
1: हो पण
2: आता कंडक्टरला द्यायला मोड हवी म्हणून बस स्टॉपवर पर्स उघडली तर नोटाच नोटा. घाबरले बघून तशीच परत आले धावत.
1: अगं फार नाही, फक्त 5,000 रुपयेच आहेत. मीच ठेवले, तू पाणी पित होतीस ना तेव्हा. आणि तुझ्यासाठी नाही, माझ्या नातवंडांसाठी ठेवलं. हे बघ, अहो बरं का, हिला दोन गोड मुलं आहेत 5 वर्षाची, दीप आणि कळी नाव आहेत त्यांची.
0: असं का? मैच्या नवऱ्याला अक्कल नाही, संस्कार आणि संस्कृती नाही. खुशाल बायको मुलांना टाकून अक्षताकडे राहिलाय तो.
1: अहो
2: बाबा, तेवढ्यासाठीच अगतिक होऊन तुमच्या घरी आले होते धावत, मदतीच्या अपेक्षेनं. पैशाची मदत नव्हती मागितली.
0: नाही ते आलंय लक्षात माझ्या.
2: नमस्कार करते बाबा.
0: अग
2: आशीर्वाद द्या मला.
0: अग हो, आयुष्यमान भव, सुखी भव.
2: बाबा आणखी मोठा आशीर्वाद हवाय, सौभाग्यवती भव असा.
0: सौभाग्यवती भव.
2: थँक्यू बाबा. आई, हे पैसे मला खूप अवघड वाटतंय.
1: अगं नको अवघड वाटून घेऊस. आजीनं तिच्या नातवंडांना गिफ्ट दिलेत असं. हे ब, असा विचार केलास ना तर बिलकुल अवघड वाटणार नाही तुला. जा जा आता, अगदी शांत चित्तानं घरी जा.
2: हो आई, पण तुम्ही?
1: हो मी जाईन अक्षताकडे, तू नको काळजी करूस. पण मी सांगितलेली गोष्ट तू सुद्धा लक्षात ठेव. मोहन जर घरी परत आलास तर.
2: हो, तर कोणतंही भांडण न काढता मी अतिशय प्रेमानं त्याचं स्वागत करीन.
1: गुड.

0: येते आई।
1: हाँ।
0: येते बाबा।
1: या।
2: आता कळलं का विश्वनाथ मी बॅग का भरत होते ते? ही फक्त एक चिठ्ठी लिहिली तेवढी टिपावर ठेवते म्हणजे झालं।
1: चिठ्ठी कोणाला?
2: नम्रता आणि शशांकला। ते दोघं आता आहेत का घरात?
1: पण मी आहे ना घरात आता।
2: म्हणजे क्लब मध्ये नाही जाणार? मला आपलं वाटलं।
1: काय वाटलं? काय वाटलं? मी सांगणार नाही तू कुठे गेलीस ते।
2: नाही तसं नाही। बरं बाई नाही ठेवत चिठ्ठी। तुम्ही सांगा मात्र आठवणीने। काय
1: त्या अक्षताकडे मोहन बसलाय ना? पण
2: मी गेल्यावर बरा राहील तू। आणि मी वचन दिले ना मोहनच्या बायकोला, तिचा संसार टिकवायला मदत करीन म्हणून प्रयत्न करणार मी।
1: आणि माझं काय?
2: अहो तुम्ही क्लब मध्ये थोडा जास्त वेळ काढा, टीव्ही बघा, गाणी ऐका।
1: त्या नम्रताला काही स्वयंपाक येत असेल असं नाही वाटत मला।
2: मग तुमच्या आवडत्या हॉटेलमध्ये जेवा की। नाही तर मी असं करते, आरोस्करांकडे फोन करते आणि डबा लावून देते।
1: चले काहीतरी काय, मी डबा लावून देते म्हणे वाटत का काही?
2: अहो
1: मी येतोय तुझ्या बरोबर।
2: चला मग।
1: चला काय? चला। आता माझे कपडे नको का घ्यायला? कमी काय आपलं रोज इकडे यायचं आंघोळीला?
2: अहो घेतलेत मी बॅगेत तुमचे कपडे, माझे तुमचे दोघांचे कपडे घेतले। जिथे सुमती तिथे विश्वनाथ, असाच आहे ना 32 वर्षांचा प्रघात।
1: छे अजिबात नाही, जिथे मुक्तिनाथ तिथेच सुमती, विश्वनाथ एकटा हीच खरी स्थिती।
2: ठरलं, आजपासून माझे मुक्तिनाथ तुम्हीच, माझे विश्वनाथही तुम्ही, माझे पती परमेश्वर सखा सोबती फक्त तुम्ही। मुक्तिनाथ मनात बंद खुश।
1: चिमटा काढ, आधी चिमटा काढ मला। चल चल लवकर लवकर अगं चिमटा काढ।
2: काय
1: अगं हे स्वप्न आणि सत्य यांची ही मिसळ माझ्या पचनी पडणं कठीण आहे।
2: चला आता येताय ना।
1: हो चल।
2: आता चिठ्ठी ठेवू ना टिपॉयवर?
1: सुमतीबाई माझं अगदी पाळीव प्राण्यात रूपांतर केलंय तू।
2: काहीतरी काय
1: नाही तर काय? अगं अगं म्हशी मला कुठे नेशी?
2: तेवढ्यात मला म्हैस म्हणून झालं ना तुमचं। चला आता ही म्हैस निघालीये अक्षताकडे।
3: बोर पिक्चर होता ना
4: का? नम्रता मला खूप आवडला पिक्चर। हे बघ गोष्टीमध्ये दम असलेले जुन्या स्टाईलचे जे सिनेमा आहेत ना ते माझं पॅशन आहे।
3: मला व्हायलन्स नसला की खोटं खोटं वाटतं सगळं। दिस वर्ल्ड इज फुल ऑफ व्हायलन्स, भावनिक अत्याचार, शारीरिक हिंसाचार, जाळपोळ, लुटालूट, ते खोटं खोटं प्रेम, खोटा खोटा त्याग, अशा खोट्या गोष्टी रंगवणारी कोणतीही नाटकं आणि चित्रपट मला भोंदू लोकांचं बेट वाटतं।
4: आई बाबा कुठे गेले कोणास ठाऊक?
3: सतत काय रे आई बाबा, आपण ई चॅट करायचं होते वा वाटलं नव्हतं कधी तू इतका आई आईनी बे बे बे करणारा असशील म्हणून।
4: मला तरी कुठे वाटलं होतं तुला घरातल्या माणसांची इतकी ऍलर्जी असेल।
3: ऍलर्जी वगैरे बकवास करू नकोस, फक्त कुणी माझ्या आयुष्यात नाक खुपसलेलं मला आवडत नाही बस।
4: कोण आलाय तुझ्यामध्ये? कोण आलाय सांग ना।
3: कोणी यायचं डेअरिंग पण करणार नाही, तसं केलं ना तर ताबडतोब घर सोडून निघून जाईन मी। आय केअर डॅम। लग्न केलं म्हणजे काय दावणीला काय म्हणली? गया वो जमाना, मी सेल्फ सफिशियंट तरुणी आहे।
4: हो का? फार मीपणा मिरवू नये माणसानं, आणि या घरातली प्रत्येक व्यक्ती सेल्फ सफिशियंटच आहे, पैशासाठी सुद्धा कोणीही कोणावरही अवलंबून नाही।
3: गप्प बस ना तू रे, जा बरं चहा कर।
4: मी
3: का? तू चहा केलास तर हात मोडतील तुझे। काहीने कुकुले शशुबाला चहा शुद्ध करायला शिकवलं नाही?
4: करतोय, बडबड बंद करा।
3: अरे ही चिठ्ठी कोणी लिहिलीये? प्रिय नम्रता आणि शशांक, सप्रेम आशीर्वाद।
2: मी आणि हे काही आठवड्यांसाठी अक्षताकडे जातोय, काळजी घ्या एकमेकांची, विशेषतः शशांक तू। नम्रता आपल्या घरात नवी आहे, नवीन घर, नवीन माणसं, सुरुवातीला मन रमत नाही, तिला जप, आनंदी ठेव। मी फोन करेनच, तुमची आई।
3: बघ मी सांगत होते की नाही जा जा म्हणून, तेव्हा नाही गेल्या। आता काय यांच्या मुक्तिनाथांनी आदेश दिला की काय जा म्हणून?

0: घे चहा घे. आईने करून ठेवला होता. आणि ये जरा बरं बोल ना तिच्याबद्दल. आई बघ तुझा किती विचार करते. आणि तू?
1: मी त्याबद्दल म्हणाले का काही? त्यांना माझ्याबद्दल वाटणं हा त्यांचा चांगुलपणा आहे. पण अक्षताकडे जायला त्यांनी सुरुवातीला जी टाळाटाळ केली ना, तो चक्क कामचुकारपणा वाटला मला.
0: अरे
1: दोन गोष्टी वेगळ्या आहेत शशांक. तू उगच त्यांचा एकत्र विचार करू नकोस. बी ऑब्जेक्टिव्ह, वस्तुनिष्ठपणे विचार करायला शिक जरा. बावळट नाही
0: हो का? आणि तू तेवढी शहाणी
1: आहेच? शंका आहे की काय?
0: शहाणी नाहीयेस तू, दीड शहाणी आहेस. लक्षात ठेव, अति शहाणा त्याचा बैल रिकामा. समजलीस ना?
1: मला काही समजून घ्यायचं नाही. झोप
0: नम्र.
1: गुड नाईट.
2: आओ किती वर्षांनी असे घोड्याच्या बग्गीत बसलो ना आपण. जेवण छान होतो नाही पुरोहितांकडे? मस्त वाटत असं चांदीच्या ताटवटीत जेवताना. विश्वनाथ, आज समुद्रावर काहीच गर्दी नाहीये. किती छान वाटतंय, नाही का
3: सुमती? रात्रीचे 9:30 वाजलेत, आता आणखीन किती उशीर करायचा अक्षताकडे जायला?
2: मी तुम्हाला एकदा तरी बॅग उचलायला लावली आहे
3: का? म्हणून काय झालं?
2: अहो विश्वनाथ, तिच्याकडे जायला जितका उशीर करू ना तितकं तुम्ही आता परत जा असं तिला म्हणणं अवघड होऊन बसेल. कळलं का?
3: डोकेबाज आहेस खरी.
2: आणि मला सांगा, किती वर्षांनी आपण आज असे एकत्र हिंडलो फिरलो?
3: सुमतीबाई, हा काही माझा दोष नाही, याला तूच स्वतःची स्वतः कारणीभूत आहेस. तूच त्या टायपिंग क्लासची टकटक पाठीमागे लावून घेतलीस. मी बघ, छानपैकी VRS घेऊन कसा मस्त मजेत आहे.
2: बरं बाई, तसं म्हणा हवं तर. घ्या आईस्क्रीम, आलं बघा. खा आता, तुमचा आवडता फ्लेवर आहे.
3: अरे वा, मँगो फ्लेवर. सुमतीबाई, नवऱ्याला शांत कसं करावं हे तुम्हाला बरोबर समजतं. मस्त आहे, मस्त मँगो.
2: एक सांगायचं होतं.
3: बोला.
2: हे आईस्क्रीम आहे ना, डायरेक्ट डोक्यात साठवा.
3: म्हणजे पोटात नको?
2: नको.
3: काय?
2: लेख तापट आहे आपली. उलट सुलट बोलली काही तर बर्फ व्हायचं, अजिबात गरम व्हायचं नाही. काय बोलायचं काय सांगायचं ते सगळं मी बघेन, खिंड मी लढवेन. तुम्ही कृपा करून शांत राहा. माथं भडकलं ना की तुम्ही लगेच मुद्द्यावरून गुद्द्यावर येता. लक्षात ठेवा, आपली चाल आता बुद्धिबळाच्या पटावरच्या वजिराची आहे. हत्तीसारखी सरळ आणि उंटासारखी तिरकी सुद्धा.
3: ठीक आहे सुमतीबाई, जशी आपली मर्जी. मना सज्जना नित्य ऐकीत जावे, जसे सांगणे त्यास वागीत जावे. डोईवरी बर्फ सदा सावे.

0: पैठणी या नभोनाट्य मालिकेचा भाग पाचवा आत्ताचा पण ऐकला. लेखिका होत्या डॉक्टर विजया वाड. यातील भूमिका आणि कलावंत विश्वनाथ मिलिंद सफई, शशांक प्रसाद पणसे, नम्रता अनुपमा ताकमुगे,
1: मंजुषा शिल्पा भागवत
0: आणि सुमती इला भाटे. निर्मिती सहाय्य केलं होतं लीना साळसकर यांनी आणि सादरकर्त्या उमा दीक्षित. ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणीच्या संग्रहातून अंतर्गत पैठणी या मालिकेचा भाग पाचवा आताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 12:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीतबहार, मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

आशा भोसले यांच्या स्वरात आनंद मोडक यांचं हे गीत सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेलं कळत नकळत या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांच्या स्वरात वैभवी देशमुख यांचं हे गीत ए व्ही प्रफुल्लचंद्र यांनी संगीतबद्ध केलेलं घर बंदूक बिर्याणी या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं.

सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात शांताराम नांदगावकर यांचं हे गीत, अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेलं बंदिनी या चित्रपटातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. गीतबहार आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.

उर्मिला धनगर आणि सहकारी यांच्या स्वरात अशोक बागवे यांचं हे गीत चिन्नार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं शर्यत या चित्रपटातील या गीताबरोबरच आजचा आपला गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम इथेच संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 1:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत नियाज अहमद आणि फैयाज अहमद यांचं गायन. राग चंद्रकंस. त्यांना तबला साथ आहे विश्वनाथ मिश्रा यांची आणि तानपुरा साथ आहे केनी आणि प्रभाकर यांची. विलंबित गत झुमरात द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूया नियाज अहमद आणि फैयाज अहमद यांचं गायन राग चंद्रकंस.

0: लावण्य रंग, ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: श्रोते हो नमस्कार। लावण्य रंग कार्यक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। पार्श्वसंगीत कसं द्यावं याचा आदर्श म्हणजेच संगीतकार प्रभाकर पंडित। त्यांनी सर्व प्रकारचं संगीत दिलं। गीतातील भावाला योग्य न्याय देऊन संगीत करणारे जे काही मोजके संगीतकार आहेत त्यापैकीच प्रभाकर पंडित हे एक नाव आहे। त्यांच्या कॅसेट्स देखील त्या काळामध्ये अनेक निघाल्या होत्या आणि अक्षरशः लाखावरती त्याचा खपही झाला। आणि तसं बघायला गेलं तर त्या काळामध्ये प्रभाकर पंडित हे कॅसेट किंग म्हणून ओळखले जात। प्रभाकर पंडित यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं आपण ऐकूया।

प्रभाकर पंडित या संगीतकाराकडून वळूया संगीतकार भास्कर चंदावरकर यांच्याकडे. एक विचारवंत संगीतकार म्हणून आपण भास्कर चंदावरकर यांचं नाव घेतो. तसं बघायला गेलं तर घराण्यामध्ये त्यांची आई आणि आजीकडूनच त्यांना संगीताचा वारसा मिळाला होता, कारण त्यांची आजी सतारवादक होती. भास्कर चंदावरकर यांचे पहिले गुरु उमाशंकरजी म्हणजेच पंडित रविशंकरांचे शिष्य. त्यानंतर भास्कर चंदावरकर यांनी पंडित रविशंकर यांचा गंडा बांधला आणि पंडित रविशंकरांचे ते एकमेव मराठी शिष्य होते. इंग्लंडमध्ये हॉलिवूडच्या एका निर्मात्याला त्याच्या चित्रपटासाठी भारतीय संगीत हवं होतं. ते त्याने भारतात येऊन मिळवलंही होतं, पण त्याच्या टेप्स परत जाताना भिजून वाया गेल्या. मग त्या दिग्दर्शकाच्या विनंतीवरून भास्कर चंदावरकर यांनी त्याला संगीत तयार करून दिलं. त्यांचा पहिला चित्रपट होता 9 Hours to Ram. हा चित्रपट खूप गाजला, पण त्याला भारतात बंदी होती. तो चित्रपटच स्टॅनले गार्डनरचा होता. त्यांच्याबद्दल आणखीन बोलूया एका गाण्यानंतर. सामना चित्रपटातली एक ढंगदार अशी लावणी आपण ऐकूया.

भास्कर चंदावरकर यांनी पुण्याची फिल्म इन्स्टिट्यूट, दिल्लीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, त्याचप्रमाणे डेन्मार्क, हेडलबर्ग आणि झुरिच इथल्या विद्यापीठात आणि विविध संस्थांमध्ये प्राध्यापक आणि अध्यापक म्हणून काम केलं. पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थ्यांच्या अनेक लघुपटांनाही त्यांनी संगीत दिलं.

0: भास्कर चंदावरकर यांनी 20 मराठी चित्रपटांना संगीत दिलं, 17 हिंदी चित्रपटांना संगीत दिलं, 2 बंगाली चित्रपट, 1 मल्याळम चित्रपट, याशिवाय तेलुगू, कन्नड अशा अनेक भाषातल्या चित्रपटांना संगीत दिलेलं आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून वाद्यवेध नावाची वाद्यांच्या माहितीची 56 भागांची मालिका त्यांनी सादर केली होती आणि त्याचंच आता एक पुस्तक देखील निघालेलं आहे. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेली आणखीन एक लावणी नागिण या चित्रपटातली.
1: कोण तिचा सखा, कोण तिला परका, जीवाचा मैत्र कोण हो, एका चिमणी ना
2: काय केलं,
1: एका चिमणी ना.

0: जंक पाय यो येरा तो खुड़ा कसा सुटावा तिड़ा तिको यक चिमनी ना पटौल चिन्ह दोन यक चिमनी ना पटौल चिन्ह दोन।
1: गिरीश कर्नाड यांचा वंदानंद काळबेल्ली हा कन्नड चित्रपट सत्यजित राय यांनी दुसऱ्यांदा पाहिला। त्यावेळी ते म्हणाले की हा चित्रपट मी संगीतासाठी दुसऱ्यांदा पाहतोय। अपर्णा सेन यांनी परोमा या हिंदी आणि बंगाली चित्रपटासाठी सत्यजित राय यांना संगीतासाठी गळ घातली, पण त्यांनी त्यांना सांगितलं की तुला माझ्यापेक्षा अधिक चांगल्या संगीतकाराचं नाव मी सुचवतो असं म्हणून भास्कर चंदावरकर यांचं नाव त्यांनी सुचवलं होतं। आकृती या चित्रपटातली एक लावणी आता आपण ऐकूया।

भास्कर चंदावरकरांच्या सतारवादनाच्या अनेक मैफिली झाल्या. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संगीत महोत्सवात त्यांचा सहभाग असे. संगीत नाटक अकादमी कलकत्ता, महाराष्ट्र शासन, बेंगॉल फिल्म जर्नलिस्ट यांचे पुरस्कार, तसंच नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा सर्वोत्कृष्ट चित्रपट कथेसाठीचा पुरस्कारही त्यांना लाभला. त्यांनी ज्यांच्याकडे वादक म्हणून काम केलं त्या संगीतकार राम कदम यांच्या नावाचाही पुरस्कार त्यांना मिळाला होता. आणि अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी ते सन्मानित झाले होते. भास्कर चंदावरकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणखीन एक गाणं

श्रोते हो, लावण्यरंग कार्यक्रमात वेगवेगळ्या संगीतकारांनी संगीतबद्ध केलेली काही ढंगदारशी गाणी आपण ऐकतोय.

के सिकंदर हे असंच संगीत क्षेत्रातलं एक नाव. त्यांचं पूर्ण नाव सिकंदर युसुफ काफसे. ते मूळचे कोल्हापूरचे. त्यांना हार्मोनियम, मेंडोलिन ही सगळी वाद्य वाजवता येत असत, पण त्यांची विशेष हुकूमत होती ती सारंगीवरती. संगीतकार वसंत पवार यांना ते गुरु मानायचे. सुरुवातीला कोल्हापुरातल्या काही नाटकांना त्यांनी संगीत दिलं. असा एक दरोडा, डोंगरचा राजा, नवऱ्यानो बायका सांभाळा अशा नाटकांना त्यांना पारितोषिके देखील मिळाली. त्यांनी संगीत दिलेली ठिणकी चित्रपटातली एक लावणी आपण ऐकूया.

0: लावण्य रंग ढंगदार लावण्यांचा बहारदार कार्यक्रम लावण्य रंग सादर करते अभिराम सराफ। लावण्य रंग
1: ही आकाशवाणीच्या सोलापूर केंद्राची निर्मिती आहे।
2: नमस्कार श्रोते हो, अमृत करश कार्यक्रमात मी हर्षदा प्रभू आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। मंडळी, आज आपल्या भेटीला आले आहेत ॲडव्होकेट सुनील लाड। निवृत्तीनंतरच्या त्यांच्या व्यस्त आणि मस्त जीवन प्रवासाविषयी आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर सुनीलजी, अमृत कलश कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत।
3: धन्यवाद, नमस्कार।
2: सुनीलजी, आता तुमचं सेवानिवृत्तीनंतरचं जीवन कसं जगायचं?

0: याचा विचार तुम्ही आधी केला होता का, की कसं तुमचं प्लॅनिंग होतं, काय सांगाल?
1: सेवानिवृत्तीनंतरचं जीवन याबाबत मी असं सांगेन की आपण थोडंफार प्लॅनिंग करतो आयुष्यात, पण एकदम साचेबद्ध असं नाही आहे. मला माझा स्वभाव म्हणा, एकूण असा स्वभावाचं एक ठरवल्यावर की आहे त्या आयुष्य आपण जगतो. अगदी काय, अगदी आपण ज्याला म्हणतो की घडी बसून असं काही करत नाही, पण जे आवश्यक आहे आपल्या सुदृढ राहण्याकरता, आपल्याला आर्थिक सुबत्ता म्हणा किंवा स्वातंत्र्य असण्याकरता, ह्या गोष्टी आपण पाळाव्या, त्या अनुषंगाने आपण काही प्लॅनिंग करतो म्हणा किंवा काही तरतूद करतो. त्या तरतुदी आपल्याला जेव्हा आपण ॲक्टिव्ह असतो, नोकरी असतो, व्यवसायात असतो, तेव्हाच त्या करून ठेवल्या तर पुढचे बरेचसे आपल्या समस्या उद्भवत नाहीत. ह्या अनुषंगाने पाहता मी थोडंफार आपण प्लॅनिंग करतो, परंतु अगदी काय साच्याबद्दल मला असंच जगायचं, हेच करायचं असं नाही आहे. आपण आनंदी असावं, जो येईल दिवस त्याला आपण सामोरं जावं आणि तो आनंदाने जगावं. इनफॅक्ट मला आयुष्यात आकस्मिक येणाऱ्या घटना आवडतात, आश्चर्य धक्का देणाऱ्या घटना मला अधिक आवडतात, कारण त्याच्यामध्ये आपला कस लागतो. आपण माणूस म्हणून तिथे खरे असतो, प्लॅनिंग केल्यामुळे आपल्या केव्हा कधी खोटं वागावं लागतं. इथे खोटं वागावं लागतं, तुम्हाला अचानक एखादी घटना घडते, अचानक अकल्पित तुमच्यासमोर एखादं असं आव्हान येते आणि ते तुम्ही समर्थपणे पेलू शकता, याच्यामध्ये आपला खरा कस लागतो. सो मला म्हणायचं की हे आपण ठरवून वागण्यापेक्षा जे येईल ते निभावून वागणं मला खूप आवडतं.
0: बरं, मग तुमचं आधीचं जीवन कसं होतं? सेवानिवृत्तीच्या आधीचं थोडक्यात तुमचा, म्हणजे तुमच्या जीवनाची ओळख तुम्ही कशी करून द्याल?
1: सेवानिवृत्तीवर उद्गोदर जीवन बोललात तर मी ज्या भागात वाढलो, लालबाग परळ, मला माझ्या काकांनी 5 वर्षात असताना मुंबईला आणलं आणि त्यांनी माझ्या आयुष्याला आकार दिला. ते लालबाग परळ ही तुमच्या व्यावहारिक याची मोठी शाळा आहे, त्याला आपण व्यावहारिक ज्ञान म्हणतो. कधी कधी आपल्याला अकॅडमिक कशा व्यावहारिक ज्ञान खूप आवश्यक असतं. सो वी शुड बी स्ट्रीट स्मार्ट. तर त्या लालबाग परळ यांनी मला ती ओळख दिली. मी जिथे राहायचो नेहरू पार्क मैदानच्या इथे, दॅट वॉज गुड एरिया, खूप चांगला एरिया होता. गिरणी कामगार समाज आपण म्हणतो ना, मध्यमवर्गीय समाज, पण त्याच्यामध्ये जे जगायला आवश्यक आहे ती जी निर्भीडता आहे, ती निर्भीडता मला त्या एरियाने दिली. त्या एरियाचं बरंचसं लालबाग प्रभूला ते लोक हे होतात काय, पण तो मिलमध्ये लोक तिथे सगळे सण साजरे होतात, तिथे चांगले उत्सव होतात, तिथे चांगले खेळ होतात, तुमची एकंदर जडणघडण सांस्कृतिक व्यावहारिक म्हणा किंवा आणखी तिथे होते. तो त्या घर इथे मी वाढलो आणि सुदैवाने मला तिथेच त्या याच्यातून, मला युवक क्रीडा मंडळ आमचा खेळाचा क्लब होता आणि माझी शाळा होती शिरोडकर हायस्कूल, तर त्या विभागातून मला तिथे खेळायला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. आणि मग मी ते खेळाच्या मैदानात गेल्यामुळे माझे बाकीचे नाक्यावर उभे राहायची जी आपली वेळ असते किंवा आपलं आयुष्य, ते मला नाही करता, म्हणजे मला सुदैवाने ते करता नाही आल्याचं मला खूप आनंद होतो. कारण त्यावेळी ती जी मिल कामगारांची अवस्था नंतर पाहिली मी, आम्ही जेव्हा वाढलो होते, जेव्हा मी 83 मी 10वी झालो, तेव्हा तो त्यातला कामगारांचा संप, तेव्हाच्या सगळ्या गोष्टी आणि त्यामधून आलेल्या अनेक समस्या, ज्याच्यातून अक्षरशः कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली, त्या ह्याच्यातून आम्ही ह्या सांस्कृतिक किंवा खेळामध्ये असल्यामुळे आमचा कल तिकडे नाही गेला, पण माझ्याबरोबरचे माझे बरेचसे सवंगडी त्यात वाहून गेले आणि मग त्यांची वाताहत झाली. सो मी स्वतःला भाग्यवान समजेन की मला माझी शाळा शिरोडकर युवक क्रीडा मंडळ परळ खो खोचं ते क्लब, त्यांनी आम्हाला एक संस्कार दिले आणि त्या संस्काराने पुढे जाता आलं मला. नो डाऊट की कामगार विभागाने खूप दिलेलं आहे ह्या महाराष्ट्राला म्हणा, तिथून आपली चळवळ सुरू आली, युवक संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिथून सुरू आली. लालबाग परळ आपण म्हणतो संयुक्त महाराष्ट्र, 106 होतात मी तिथूनच घडलेत. हा भाग तसा एकदम ऍक्टिव्ह आहे, म्हणजे त्याला तुम्ही म्हणता रिॲक्शन लगेच होते तिथे, कारण माणूस जीवनाशी झगडत असतो, संघर्ष असतो, त्या संघर्षामधून आलेलं ते शहाणपणा म्हणा किंवा ते एक उपरोधिकपणा म्हणा की समाजाच्या आलेला कार्य म्हणायची वृत्ती तिथून येते. आणि त्या वृत्तीने मला माझ्या पुढील आयुष्यामध्ये मला स्वतः स्वाभिमान टेकून नोकरी करण्याला खूप मदत दिली. तर त्या ह्याने मला मुंबई महानगरपालिकेमध्ये नोकरी लागली, तेव्हा LLB केलं, LLM केलं मी.
0: हे सगळं तुम्ही जे शिकत होता ते नोकरी करता करता शिकत होता का?
1: मी ग्रॅज्युएशन असताना कामाला लागलो BMC मध्ये अप्रेंटिस म्हणून. तिथून मग मी जेव्हा SY बीकॉम होतो तेव्हा मी पहिली युनिव्हर्सिटी जी मॅच खेळलो तिथे मला उपकर्णदर्पण मिळालं. नंतर मी नॅशनल खेळलो राष्ट्रीय खेळाडू म्हणून, आणि खेळाडू म्हणून मला मुंबई महानगरपालिकेने नोकरी दिली. आणि ते नंतर मी MA केलं, कारण ते आम्हाला 2 इन्क्रीमेंट मिळतात, मराठी तुम्ही केलं तर त्यानंतर, आणि LLB केलं, LLM केलं, तो ते नोकरीत असताना माझं शिक्षण सुरू आलं आणि त्याच्यामुळे मी मुंबई महानगरपालिकेमध्येच नोकरी कायम केली वकिली न करता.
0: तुम्ही सतत स्वतःची प्रगती करण्याकडे तुमचं कायम नोकरीत असताना लक्ष होतं.
1: अगदी अगदी.
0: आणि मग खेळाडू म्हणून तुम्ही महानगरपालिकेत नोकरी करत होता, तर त्याचा तुम्हाला निवृत्तीनंतर फिटनेस राखण्यासाठी कसा उपयोग तुम्ही करून घेता?
1: अगदी, मला खूप सांगायला आवडेल की ही सुरुवात जी होती खेळाची झाल्यामुळे, 5वीपासून मी खेळायला सुरुवात केली आणि आम्हाला सुदैवाने, आपण म्हणतो की मुलांना खेळायला क्रीडांगण नाहीत, पण आमच्याकडे तेव्हा आमचा अर्धा वेळ क्रीडांगणच जायचा, कारण आमच्या साहाय्याला लागूनच ते मैदान होतं, नेहरू पार्क मैदान. आम्ही घरी फक्त जेवायला

0: जायचं तुम्हाला वाटतं आणि झोपायला, अन्यथा आम्ही पूर्ण दिवस त्या मैदान, आता मुलांना सांगायचं बाबा मैदानात जा, आताचे पालक मुलांना सांगतात जा जरा खाली फिर आपण मधो मैदानी खेळ, पण तो मुलगा व्हर्च्युअल त्या कॉम्प्युटरमध्ये फुटबॉल खेळतो, कॉम्प्युटरमध्ये क्रिकेट खेळतो असं असते. पण सुदैवाने आम्हाला जोपर्यंत ओरडा मिळत नका तोपर्यंत आम्ही घरी जायचो नाही, आणि त्याच्यामुळे काय झालं आमची शारीरिक जडणघडण खूप छान झाली, व्यायामाची जो आम्हाला सवय लागली, आणि मुळात आम्हाला खेळाने शिकवलं की आयुष्यात हार जीत असते ते तुम्ही स्वीकारायला शिकवलं. आता आपण असं समजा एखादी मॅच हरला म्हणा किंवा त्याच्या मनासारखं नाही डिप्रेशन मध्ये जातो आणि आपण बातमी एकदा त्याने आत्महत्या केली, आमच्याकडे ही प्रवृत्तीच नव्हती, आमच्याकडे हा याला चान्सच नव्हता, कारण दोन धपके आम्हाला शिक्षक घालायचे, आमच्या बाजूचे घालायचे आणि वर जाऊन सांगायचे कुटुंबिया तुमच्या मुलाला मारलं, तेव्हा कुटुंबीय खुश व्हायचे की शेजाऱ्याचं लक्ष आहे, असं एकंदर ते वातावरण होतं, म्हणजे जिथे आपण वाढलो ते तुमच्यावर लक्ष द्यायला 10 माणसं असायची. आता पालक कामावर गेल्यामुळे तो मुलगा एकांगी असतो, घरात एकटा पडतो आणि हा सगळा स्वभाव होतो. मला जी सवय लागली मैदानात व्यायामाची आवड आली, मग तेव्हा त्या सरांनी सांगितलं की चहा हे पेय तसं आपल्याला लहानपणापासून योग्य नाहीये, तुम्ही दुधाची सवय लावा, दूध प्या. सो तेव्हा मग आपल्याला असं कळलं अरे बाबा दूध चांगलं आहे आपल्या कसरती करता आपल्या व्यायामा करता. त्याच्यामुळे कुठलंही कोल्ड्रिंक हे मी कधी आयुष्यावर प्यायलो नाही, नो कोल्ड्रिंक, तुम्ही हॉट म्हणा कोल्ड म्हणा कुठलं, ती सवय मला माझ्या सरांनी म्हणजे मला खूप उल्लेख करावा लागेल. माझ्या आबांना एक म्हणून सर होते खोखोची युवक क्रीडा मंडळाचे आणि शिरोडकर हायस्कूलमध्ये वालझडे म्हणा किंवा खरमळे सर म्हणा यांनी आम्हाला धडे दिले, बेळगावकर मॅडममध्ये त्यांनी आम्हाला धडे दिले शाळेमध्ये त्या पाचवीपासून की बाबा आपण कसं स्वतःला करायचं, आणि खेळामध्ये असल्यामुळेच मी आयुष्यभर पुढे जाऊ शकलो. बऱ्याचशा आयुष्यातल्या चढणघडण म्हणा किंवा आपण त्याला म्हणतो खालीवर जे आपल्या माझ्या आयुष्यात प्रसंग आले त्यांना केवळ माझ्यामध्ये खेळाडू वृत्ती आहे ती खेळाडू वृत्तीने मला स्वीकारायला शिकवलं, आणि हा माझा सगळ्यात मोठा फायदा आहे की मला खेळाने शिकवलंय. कारण मला माहिती आहे माझ्या एका मॅचमध्ये 5 सेकंद असताना मी मॅच हरलो आणि माझ्या सरांनी मला थोबडवलं सगळ्यामध्ये, मी तर कॅप्टन होतो खोखोचा, माझं सिलेक्शन होतं 14 आमचं खोखो डिस्ट्रिक्टचं, आणि मला वाटलं मॅच जिंकलो म्हणून मी नाचायला लागलो, आणि याच्यामध्येच आमच्या खोखोमध्ये लेट एंट्री लागली की मुलगा आउट झाला आणि दुसरा तिथे खुंटावर आउट झाला, माझी मॅच हरली आणि मी नाचतो मला वाटलं मी जिंकलो, माझ्या सरांनी खाड माझ्या कानाखाली वाजवली आणि मला वास्तवाची जाणीव करून दिली की जोपर्यंत आपण जिंकत नाही तोपर्यंत आपण हे साजरा करायचं नसतो. हे मला खेळाने आयुष्यात शिकवलं आणि त्याच्यामुळे कुठलीही हार जीत ही स्पोर्टिंगली खेळायला मला माझ्या खेळाने शिकवली आणि त्याच्यामुळे मला व्यायामाची सवय लागली. मग ती साचे बद मग मी उठलो सकाळी चालायला जाणारच किती का असून दे, का आता मी जरी कुठे बाहेर गेलो दौऱ्यावर बाहेर गेलो तरी माझ्या बॅगेमध्ये एक माझी रशी उडी असते दोरी उडी त्याला म्हणजे स्किपिंग, ते मी कुठेही तुम्हाला जाईल म्हणते माझ्या रूमच्या बाहेर येऊन मी स्किप करतो 500 ही सवय लागल्या. माझ्या बरोबर 10 जण मला बघत असतात त्यांच्या तोंडात ब्रश असतो काय करतो वेडायला काय करतो असं नगर, पण मी ते 500 स्किप मारल्यामुळे ती मला माहिती की माझा फिटनेस महत्वाचा आहे आणि ती मला सवय माझ्या खेळाने आयुष्यभर लागली. अशा प्रकारे मी खेळामुळे व्यायामाकडे वळलो आणि व्यायाम म्हणजे काय अगदी वजन उचलणं वगैरे नाहीये, तुम्ही आजार विचार बाकी करता त्याप्रमाणे थोडंफार फेरी मारणं किंवा तुम्हाला जमेल. आता माझी स्किप माझ्याकडे असल्यामुळे मी जेव्हा कुठे दौऱ्यावर जातो हॉटेलमध्ये बाजूला येतो लॉबीमध्ये 200-300-400-500 स्किप मारतो, माझा दिवसभरचा व्यायाम होऊन जातो.
1: बरोबर कुठेही कधीही करू शकणारा हा तुमचा व्यायाम प्रकार आहे आणि त्याने तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे स्वतःचा फिटनेस राखला. आता आर्थिक नियोजन सेवानिवृत्तीनंतरच तुम्ही कसं केलं?
0: असं आहे बघा, मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण आर्थिक नियोजन हे पहिल्यापासून सुरुवात करणं पाहिजे. आता आमच्याकडे पहिलं पीपी म्हणून असायचं प्रॉव्हिडंट फंड आपल्या बँकेमध्ये असते, ते आम्ही काही म्हणजे महिन्याला एक समजा तुम्हाला शक्य आहे 5,000, 2,000, 1,000 आपापल्या कुवतीप्रमाणे आपण करतो, पण तुम्हाला आर्थिक शिस्त महत्वाची आहे. आर्थिक नियोजनापेक्षा मी म्हणे मला आर्थिक शिस्त महत्वाची आहे की आपल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये आपण काय आपल्याकडे एक मन आहे अंतरून पांघरून पाय सर बरोबर त्याप्रमाणे आपण, पण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत नाही, पण मला जर हवंच असेल आणि ते करायचं असेल तर मग त्याचं मी नियोजन मला करावं लागते. मग तो पैसा मला कसा येईल, मग त्याच्यासाठी मी बाकीच्या गोष्टी उधळपट्टी किंवा अवांतर खर्च न करता एक शिस्त लावून ठेवेन की मला हे मी पैसे वाचवले तर मला ह्या 2 वर्षात 1 महिन्यात 6 महिन्यात जो काय उपयोग तुम्हाला करता येईल. सो त्याच्यासाठी आर्थिक शिस्तही असावी लागते. त्याचा अर्थ असं नाही म्हणे की तुमच्या मन मारून जगा असं होत नाहीये, पण माझ्या गरजा कमी केल्या पाहिजेत. आत्ताच्या याच्यामध्ये काय होतं त्या अवांट्स नीड्स आपण इकॉनॉमिक्स मध्ये म्हणतो की गरजा आणि तुम्हाला एक हाव असणं हे तुमचं हावटपणा आला, पण तुमची गरजही निकड आहे ती मला भागवती बोलाय, पण आणि लक्झरियस राहण्यापेक्षा गरजा भागून जर राहणं शिस्तबद्ध जगलं तर आपल्या सगळं शक्य होतं. मग तुम्ही आपण म्हणतो एखाद्या 1.5 लाख पगार तोही त्याला पुरत नाही किंवा 25,000 असेल तो खूप छान व्यवस्थापन करतो. तो याच्यासाठी मग आपल्याला एखादं बचत गडमी म्हणजे सगळ्यांच्या आवडीचा विषय म्हणा किंवा महत्वाचा किंवा विश्वासाचा मत आपण पोस्टातलं असतं, आपण पोस्टल सेव्हिंग करतो. पोस्टला माझ्याकडे जवळजवळ मी नोकरीला लागल्यापासून माझ्याकडे माझ्या काकांनी माझं अकाउंट एका बँक ऑफ महाराष्ट्र म्हणून प्रहलाद विकास तिथे काढून दिलं, मग ते महिन्याला 200 रुपये किंवा 500 रुपये ते न जगतं त्या अकाउंटमध्ये जात होते म्हणा, किंवा पोस्टाचे माझे मित्र आहेत ते माझे सेव्हिंग पोस्टल सेव्हिंग कार्ड होतं मग ते महिन्याला 300 रुपये जात होते. मला बाकीच्या याच्यामध्ये पीपी होतं पब्लिक

0: म्हणतो. फक्त मला काय आलं, माझं आता मला वाटते मी ते करायला पाहिजे होतो का, मी तुमच्या सगळ्यांसाठी सांगेन, पण मला सांगायला ते आवडलं की माझी चूक झाली म्हणा, की तेव्हा शेअर जे मार्केट आहे स्टॉक मार्केट त्याकडे आपण त्या नजरेने बघत नव्हतो, कारण आम्ही ज्या वाढलो कुटुंब त्याच्यामध्ये असं बघा होतं की जो शेअर म्हणजे जुगार, ते आपल्या तिकडे झालेच नाही किंवा तो आपला भाग प्रांत नाही, तो गुजरात आणि इतर लोकांचा प्रांत आहे हे आमच्या मनावर बिंबवलं गेलं. त्यामुळे मला खूप उशिरा कळलं कम्युनिटी स्टॉक मार्केट इक्विटी ह्या गोष्टी किंवा म्युच्युअल फंड ह्याच्यामध्ये. जसं आमचं शिक्षण झालं कॉलेजच्या बार इकॉनॉमीचं कॉमर्स केलंय, मला की मला ते करायला पाहिजे होतं तेव्हा. आता जे आहेत माझे कोण ऐकनेस्ट होते त्यांना सांगेन की ही सवय लावायला पाहिजे. आपण काही गोष्टी तिथे पडत नाही कशाला, की आपल्या मनावर असं वर्षानुवर्ष ते बिमवलेलं असेल आणि ते जुगार आहे, तो जुगार नाही, तो एक ठराविक अभ्यास करून करायची पद्धत आहे. तुम्ही केलं तर तुम्ही त्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकता आणि तुम्हाला पटकन लॉटरी लागत नाही, पण तुम्ही त्याच्यामध्ये पेशन्स ठेवलेत, तुमचे व्यवस्थित पैसे गुंतवले, त्याचा परतावा तुम्हाला चांगला मिळतो.
1: म्युच्युअल फंड आहेत किंवा चांगले कंपनीचे चांगले शेअर्स
0: आहेत, बॉन्ड्स आहेत, डिबेंचर्स आहेत, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज पाहिजे म्हणा. किंवा आता आपण काय म्हणतो आपल्या, मी कोकणामध्ये अशी म्हण आहे, वकिलापेक्षा गुरुवर जास्त विश्वास असतो आपला, म्हणजे कोंबडं कापणार ती करणार अशा गोष्टी आपल्या वर्षानुवर्ष मनात भिनलेल्या आहेत. एखादी गोष्ट झाली तर आपण त्याला धमकी देतो, तुला कोंबडा कापी उलट्या पिसाचा किंवा आणखी काय लिंबू, ते करण्यापेक्षा आपण एखादा चांगला समन्वयक बना, चांगला कन्सल्टंट बघा. म्हणजे वकील असेल वकील, फायनान्शियल कन्सल्टंट आपण घेत नाही. तर मी जेव्हा माझ्या नोकरीच्या रिटायरमेंटच्या अगोदर 5 वर्षापूर्वी मी एका चांगल्या फायनान्शियल कन्सल्टंटला अप्रोच केला, त्याला कारण त्याचं ते काम आहे ना, माझं काम त्यात मी पारंगत, तुम्ही तुमच्या कामात पारंगत आहे, तो माणूस तिथे असावा लागतो. तर त्या फायनान्शियल कन्सल्टंटला मी सांगितलं माझ्या आतापर्यंत सांपत्तिक स्थिती काय आहे, माझ्या जबाबदाऱ्या काय आहेत, माझी मुलांची वय काय आहे, त्यांचे शिक्षण आता चाललंय, माझी मिसेस हाऊस वाईफ आहे, ती गृहिणी आहे, मग मला कुठला एक्स्ट्रा सोर्स करावा लागेल, ह्या गोष्टी मी सांगितल्या. म्हणजे त्यांनी मला तसं प्लॅनिंग करून दिलं. ते मला हे म्हणायचं आहे की आपण योग्य माणसाला जर कन्सल्ट केलं, भले त्याला त्याचे 5,000 जी एखादी फी द्या, पण तुम्हाला एकदम प्रॉपर फोलिओ बनवून देईल तुमचा. तो प्रॉपर फोलिओ हा आपल्या आयुष्याचा बचत गट म्हणा किंवा फायदा, तुम्हाला आर्थिक शिस्त म्हणा किंवा आर्थिक स्वातंत्र्य स्वायत्त मिळण्याचा मार्ग आहे, आपण तो स्वीकारावा. आणि त्यांच्या अनुषंगाने आपण केलं तर अधिक चांगलं. ज्या गोष्टी आपल्याला माहित नाही ते केव्हाही शिका. मला आपण आता मी म्हणतो मी निवृत्त झालोय, पण शिकणं आपण सोडत नाही ना, माणूस आयुष्यभर शिकत असतो. तर त्यांच्या ज्याच्याकडून शिकता येईल ते आनंदाने शिकावं असं माझी धारणा आहे.
1: वा, कुठची गोष्ट अभ्यासपूर्वक केली पाहिजे ह्या विचारसरणीचा तुम्ही पूर्णपणे पालन करता. निवृत्तीनंतर तुम्ही काय काय करता?
0: आता तुम्हाला सांगतो, निवृत्तीनंतर मला, आपण नेहमी म्हणतो ना आपल्या निवृत्तीच्या भाषणात लोक सांगत असतात तुम्हाला तर भरपूर वेळ आहे, तुम्ही तुमच्या आवडीचे उद्योग करा, उद्योग करा म्हणजे तुमची आवड आहे, हॉबीज का, छंद जोपासा, हे सगळं आपण म्हणतो. पण मला ते तितकंसं खरं वाटतं, तेवढ्या पुरतंच असते, कारण आपण अचानक कशात पडत नाही ना, ते तुमच्यात असावं लागते. मग तुमच्यात एखादी कला असावी लागते, एखादा छंद असावा लागतो, एखादा खेळ असावा लागतो, तुम्ही चांगले श्रोते असावं लागतात, तुम्ही चांगले रसिक असावे लागतात. हे तर तुम्हाला शक्य आहे ना, मला गाता येत नाही आहे, पण मी चांगला रसिक आहे, मी चांगलं छान गाणं ऐकतो आणि मग त्याची वाहवा करतो, समोरच्या माणसाला आनंद वाटतो, आनंद देतो. ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की आपण काय करावं, कसं करावं. आता निवृत्तीनंतर मला जाणवतं की बोला मला फिरायची आवड आहे, तर मी पहिला ट्रेकिंग करवतो, सहल करतो, आता मी फिरतो. आताच मी म्हणजे रिटायर झाल्या 15 दिवसाला मी लगेच तुम्हाला मी मसाई मारला जाऊलो केनियाला, दॅट वॉज माय ड्रीम डेस्टिनेशन, आणि मला खूप आनंद झाला. मी ॲडमिशन आम्ही दोघं गेलो, पण त्याची तरतूद आम्ही रिटायरच्या अगोदर केली होती. म्हणून मला आपल्याला जर फिरायचं असेल, आपल्याला छंद जोपायचे असेल, कुठे बाहेर जाशील, त्याची आपल्याला आर्थिक तरतूद करावी लागते. ती करून आम्ही 5 वर्षापूर्वी करून ठेवले, त्यामुळे मी लगेच 15 दिवसामध्ये फिरवलो आणि मला प्रचंड आवडलं. केनी हा देश एवढा मस्त आहे, मसाई मरा ट्रायबल लोक आहेत, त्यांच्यावर आम्ही एवढे मिक्स झालो आणि छान फोटो घेता आले. म्हणजे ही माझी आवड होती की वाईल्ड लाईफ फोटो आपण म्हणतो, ते फोटो निसर्गाशी जवळीक साधण्याचा, आणि ह्या गोष्टी मी चालतो. आणि आता माझ्या सवय असल्यामुळे मी सकाळचा रोज व्यायाम करतो, तिथे मला खूप छान लोक भेटतात आमच्या मैदानात, तिथे लाफ्टर क्लब आहे, त्या सगळ्यांबरोबर मिळून हसतो मी. पुढे एखादा मुलगा मध्ये त्याचं कौतुक करतो, त्या मुला त्याच्याबरोबर त्याच्या हातातली बॅट काढून घेतो, 2 शॉट मी खेळतो, त्यात मुलं फुटबॉल खेळत शिकला, त्यांच्याबरोबर एखादा शॉट मारतो आणि मी आनंदी होतो. तो काय गोल होत नाही, पण त्यांच्यात मी वावरतो. कारण मला हे म्हणायचं की मला आनंदी ठेवणं मलाच माहिती आहे. आपण नेहमी आनंद राहणं आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात गफलत करतो. आनंदी राहणं आतून येते आणि आनंदी दाखवणं ह्याच्यात तुम्हाला खूप ताणतणाव येतो आणि ह्याच्यासून ताण सुरू होतो. मी आहे असं आहे, मग तुम्हाला बरं वाटतं की 4 लोकांना बरं वाटतो म्हणून मी तसं वागतो, खोटं खोटं खोटं ते त्यांना बरं वाटते, पण मला माझा त्याच्यात त्रास होतो. कारण माझं मन आणि आणि मला माहिती आहे मी कोण आहे कसा आहे तो, बाकीच्या लोकांना माहित नाही, मग ते करण्यामध्ये माझी जी एनर्जी जाते त्याने मला ताण सुरू होतो. तर ते करण्यापेक्षा आपण आहोत तसं आनंद घेतला तर खूप छान आहे ना. कोणाला किती बरं वाटतो हे बांगलादेश मला आनंद मिळतोय ना, ते मी बिनदिक्कत करावं, कोणाची चिंता समायची कशी चिंता न करता, आणि असं मी जगतो छान मस्त.
1: आणि त्याचबरोबर तुम्ही सामाजिक बांधिलकी राखण्याचा सुद्धा तुमचा सुरुवातीपासूनचा प्रयत्न असतो, ते तुम्ही काय काय करता?
0: आमच्या

0: सामाजिक बांधिलकी समजा आम्हाला हे प्रत्येकाला सांगावं असं वाटेल. सामाजिक बांधिलकी लग्न म्हणजे काय? आधी प्रत्येकाने शाळा पतपेढी काढून करायला असं काही नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता माझ्या बिल्डिंगमध्ये आजी आजोबा राहतात, त्यांना काय पाहिजे तर मी त्यांना जाऊन 2-4 दिवसांनी भेटतो. त्यांची मुलं परदेशी आहेत म्हणा, मग त्यांची काळजी घेतली, त्यांना सांगून ठेवलं हा माझा फोन आहे, हा माझ्या मुलाचा फोन आहे, काही वाटलं तर मला फोन करा. आणि ते काही वाटलं तरी मला फोन करतात. त्यांचा मोठेपण आहे आणि माझा आनंद आहे, तो मला घेता येतो त्यांच्यामुळे. सो त्यांची काळजी घेतो, त्यांची औषधं असेल मी त्यांना एक फोन करतो, तुम्हाला काही औषधं पाहिजेत का, काही भाजी पाहिजे का, आणि ते आनंदाने मला सांगतात. ते माझ्याकडून काही कुठली फुकट घेत नाही, ते मला पैसे येतात पण त्यांना ते घरपोच मिळते. हे काम केलं तर मला समाधान आहे. आणि बाकी आपण मला आता मी इथे आलो माझ्या गावी, माझी आपण प्रत्येकाची नाळ आपली गावी कोकणात तर असतेच, कारण आपलं कोकण असं आहे की तिथे आपलं काहीतरी असते, आपण ते कधी सोडून देत नाही. सो वडील होते तोपर्यंत आम्ही जात होतो, त्यांनाही मग कळलं की नोकरीच्या निमित्त आम्ही पुढे आलो इकडे आलो. पण गावी काय आहे किंवा शाळा आहे म्हणा किंवा आणखी कुठल्या कोकणात काही शाळा आहेत त्याला काय मदलेलं? आमचा ग्रुप आहे, ऑफिसचा ग्रुप आहे म्हणा, आमचे काही वकील मित्र आहेत, माझे मित्र आहेत ॲडव्होकेट संजीव सावंत म्हणून, ते प्रॅक्टिस करतात हायकोर्टला चांगले, त्यांच्या मदतीने आम्ही 2-3 ठिकाणी शाळेला मदत करतो. माझा मित्र दुसरा महेंद्र पवार, तो एका मंत्र्यांचा पी होतं, त्यामुळे त्यांच्याकडे ते कॉन्टॅक्ट होते, ते आम्हाला काही गोष्टी सांगतात की अशा ठिकाणी आपण केली तर मदत योग्य ठिकाणी योग्य हाती जाईल. मग काही आदिवासी लोकांना आम्ही जाऊन, आता पावसाळ्यात आम्ही गेलो होतो मध्येच, त्या मुलांना आम्ही छत्र्या वाटल्या म्हणा किंवा पुस्तकं दिली, छोटं बॅग दिला, ह्या गोष्टी सांगण्यासारख्या नाही आहेत. पण तुम्हाला सांगतो ही आपली बांधिलकी जपली पाहिजे. आपण म्हणतो ना की दान श्रेष्ठ आहे, कोणी सांगावं नये, तुम्ही विचारत म्हणून सांगतोय, पण ह्या गोष्टी असाव्या माणसाने काहीतरी करावं, जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी किंवा रात्री छान झोप लागते. आपण जेव्हा म्हणतो की दिवसभरात मी केलं एखादं चांगलं मला काम मला आवडलं तर मला शांत झोप लागते. ते काम कसं कासून द्या, एखाद्या म्हात्र्यानं तुम्ही धराने रस्ता क्रॉस करून द्या, त्यांचं जे हास्य असेल, त्यांनी तुम्हाला आनंदाने थँक्यू म्हणलं, ते आपल्याला कितीतरी पटीने आवडते आणि ती खरी कमाई असते. आनंदाने देणं आहे ते खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी सामाजिक बांधिलकी वगैरे मी मोठे शब्द वापरणार नाही, पण आपल्या जे काय शक्य आहे थोड्याच्या आपल्या वकुबाप्रमाणे ते आपण करावं, आपण आनंदी राहावं, दुसऱ्याला आनंद द्यावा, याला मी सामाजिक बांधिलकी समजतो आणि त्याप्रमाणे करतो.
1: आपण आनंदी राहिल्यावर सगळीकडे आनंद पसरवला.
0: अगदी अगदी अगदी.
1: आमच्या निवृत्त मंडळीसाठी तुम्ही काय सांगाल?
0: किती पैसा कमवला म्हणजे मला निवृत्त किती लागतं? आपण श्रीमंत कोणाला समजावं? याचं एक छान मला वाटतं संत तुकाराम महाराजांनी दिलेलं आहे, त्याचं उत्तर आपल्या काय अभंगामध्ये, नीतीधर्माचे आचरण ठेवता यावे, मुलाबाळांचे रक्षण करता यावे, आई वडिलांची काळजी घेता यावी, अभरूने जगता यावे, इतका पैसा जवळ असला की तो मनुष्य श्रीमंत समजावा. आणि आपण म्हणतो ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही. तर या वृत्तीप्रमाणे मी सगळ्यांना सांगणार की आपण सगळ्यांना म्हणतो आता वय झालं तुम्ही टाळ पडत बसा, असं मुळीच नाही आहे. तुम्ही तुमचे आनंद जोपासा, तुम्ही आनंदाने राहा आणि कुठल्याही प्रकारचं दडपण घेऊ नका. मी भूतानला गेलो होतो, भूतानला मी पाहिलं त्यांचा हॅप्पी इंडेक्स 95% आहे. भूतान हा देश आहे छोटासा जगात, तिथे औद्योगिकरण कमी आहे, सगळं त्यांचं नैसर्गिक असतं, तिथली लोक त्यांचा हॅप्पी इंडेक्स म्हणजे लोक आनंदी असतात, आनंदी असा इंडेक्स आहे जगात, तो सगळ्या हायएस्ट इंडेक्स आहे भूतानचा आहे. तर याच्याकरता आनंदी राहणं हे खूप महत्वाचं आहे. आणि मी तुम्हाला सांगेन की आता आपल्या याच्यामध्ये जपानी लोक इकिगाई म्हणून पुस्तक आहे. इकिगाई म्हणजे काय? ते तुम्ही आतून कोण आहे त्याला माझं आपण इकिगाई म्हणजे जगण्याचं माझं उद्दिष्ट आहे. उद्या मी उठतो सकाळी तेव्हा कशाला उठतो तर त्याला काहीतरी प्रयोजन आहे, एक उद्देश आहे, ते ठेवा, त्याच्यासाठी मी जगतोय, मग ते तुम्हाला आहे तसं आनंदी पण करा. म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो की स्वतःला आनंदी ठेवणं, आनंदी राहणं हे तो आपल्या आयुष्याचं गमक आहे. आणि जो माणूस आनंदी राहतो तो कधीच म्हातारा होत नाही असं मला म्हणायचं आहे. उगाच काहीतरी हे करत म्हणण्यापेक्षा मी काही लोक म्हणतात आता काय मी जमलो, माझी मुलं बाहेर आहेत, मी म्हातारा झालो, माझे गुडघे दुखत आहेत, ह्या सगळ्या तुम्हाला व्याधी तुम्ही मनाच्या व्याधी बाजूला काढा, शरीराच्या व्याधी नंतर येतात. माणूस मनाने पहिला म्हातारा होतो, शरीराने नंतर होतो. तो ह्या सगळ्या मंडळाने मी सांगेन तुम्हाला जशी माणसं भेटतील त्यांच्या बरोबर राहा, त्यांच्यात तुम्ही मिसळा, तो आनंद राहा. उगाच कडत कुडत कुडत राहिलेत काय मजा नाही आहे. म्हणजे आनंद यात्रींच्या त्या 2 वळी मला काय आपण म्हणतो ना सांगा कशी जागायचे, कन्नत कन्नत की गाणं म्हणत, हे मला ती नेहमी आवडते की तुम्ही आनंद आपले मंगेश पाडकर म्हणतो की गाणं म्हणत राहा, आयुष्याचं गाणं आहे, त्याची छान तुमची भैरवी होईल गाणं म्हणत राहिलं तर, नाही तर मग तो वेगळाच कुठे हे होत असं करायचं. आपल्या आयुष्याची भैरवी छान आनंद जावी याच्या गाणं म्हणत जगा. गाणं म्हणत म्हणजे शब्दाशा नाही, आयुष्य असेल तर जबत सगळ्यांना आनंद घेत सगळ्यांना समावेश घेत आपण जगावं. मला एक कविता आली आहे मला ती तुम्हाला वाचून दाखवायची वाटते, ती वाचून दाखव चालेल का?
1: नक्की, म्हणजे त्यानेच आपला आजच्या आपल्या कार्यक्रमाचा आपण समारोप.
0: अगदी अगदी. मला म्हणजे कोणीतरी पाठवलं कवी ज्ञात नाहीये मला, पण खूप मला ही भावली म्हणून तुम्हाला मी ही वाचून दाखवतो कविता.
1: हो.
0: येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, येईल साठी येईल सत्तरी करायची नाही कुणीच चिंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता, प्रत्येक दिवस मजेत जगायचा वाढवायचा नाही अपेक्षांचा गुंता. वय झालं म्हातारपण आलं, वय झालं म्हातारपण आलं, उगाच कोकलत

0: असायचं नाही. विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. विनाकारण बाम लावून चादरीत तोंड खुपसायचं नाही. तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का हो? तुम्हीच सांगा छंद जोपासायला वयाचा संबंध असतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? रिकाम टेकडं घरात बसून माणूस आनंदी दिसतो का? पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. पोटा पाण्यासाठी पोरं सुना घर सोडून जाणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अशी रीते पण येणारच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असे रीते पण येणारच. करमत नाही करमत नाही सारखे सारखे म्हणायचे नाही. आवडत्या कामात दिवस घालवायचा. आवडत्या कामात दिवस घालवायचा. उगाचच कुडत बसायचे नाही. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. घरातल्या घरात वा बागेत हिंडाई फिरायला जायचं. वय जरी वाढलं असलं तरी मनपसंत गाणं मन मोकळं गायचं. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. गुडघे गेले कंबर गेली नेहमी नेहमी कन्हायचं नाही. आता आपलं काय राहिलं हे फालतू वाक्य कधीच म्हणायचं नाही. पिढी दर पिढी चालीरीतीत थोडेफार बदल होणारच. पोरंपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. पोरंपोरी त्यांच्या संसारात कळत न कळत गुंतणारच. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडून करायचं नाही. तू तू मय मय जास्त अपेक्षा कुणाकडूनही करायची नाही. मस्तपैकी जगायचं सोडून रोज थोडं थोडं मरायचं नाही. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं. स्वतःच स्वतःला समजावायचं असतं. पुढे पुढे चालत राहायचं असतं. वास्तू ततास्तू म्हणत असते हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं. हे उमजून निरामय जीवन जगायचं असतं.
1: वा
0: धन्यवाद.
1: मस्त. म्हणजे अजून काही त्याच्यावर बोलण्याची सुद्धा गरज नाही. एक पूर्ण जीवन कसं जगावं त्याचं पूर्ण सार या कवितेतून तुम्ही सांगितलंय. आणि खरंच सुनीलजी तुम्ही हे रोज स्वतःच व्यस्त मस्त असं जीवन जगता ते आमच्या अमृत कलशच्या श्रोत्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी असं आहे. तर आकाशवाणीच्या स्टुडिओत येऊन तुम्ही ज्या छान मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि जीवनाचा छानसा मंत्र दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार.
0: धन्यवाद. मी तुमच्या आणि तुमच्या ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचे त्यांनाही पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. त्यांना उदंड आयुष्य आणि आरोग्य लाभो याच्यासाठी मी प्रार्थना करतो. धन्यवाद.
1: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला अमृत कलशचा कार्यक्रम आम्ही इथेच संपवतोय. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते दीपक केसावलेकर. आता हर्षदा प्रभूला निरोप द्या. नमस्कार. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
2: अमृत कलश हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचे ठीक 2:27 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार.

अरे पण तू आहेस तरी कुठे गंगाराम गंगाराम गंगाराम गंगाराम।

0: अरे खुळ्या, घर बांधायचं असतं आपलं आपण. ज्याची असते शक्ती अपूर्व, ज्याचे असते ध्येय अचूक, तो दिपवू शकेल जगाला आज ऊन खरा धडाकेबाज. समजलं काय?
1: ते सर्व ठीक आहे गंगा.

0: खामोश। अरे जागो दे तो जातली आत्मशक्ति, तीच खरी जादू बाकी सारा मनाचा खेळ। चल उठ, अरे उठ, दीपवून टाक साऱ्या जगाला आज आणि होऊन दाखव खरा धाकेबाज।
1: अरे पण आम्ही तुझे जादू नगरीत आलोय ना।

नाही लक्षा नाही नाही नाही. आपलं घर आपणच बांधायचं असतं. जोपर्यंत तू धडाकेबाज होत नाहीस तोपर्यंत तुला कोठ्यातच राहावं लागेल रे. गोठा.

0: अरे वेड्या, ऐ पुन्हा तेच, ऐ अरे कुठे तुझ्यातली आत्मशक्ती गेली? आय दाखव, अरे दाखव तुझ्यातली शक्ती, जोपर्यंत दीपवत नाही जगाला तू होऊन धडाकेबाज, तोपर्यंत तोपर्यंत
1: आणि तोपर्यंत काय, झिम्मा खेळू
0: झिम्मा।

0: हाथ पाए गाड़ने वाले कभी घर नहीं बांधा करते लक्षा सेठ। ठीक आहे देऊंटा तो तुला घर फुकटच जे नाही तुझ्या हिमतीच जा। थाम थाम गंगाराम।
1: अरे पण लक्षा
0: थाम करू थाम आई मीन गंगू गंगाराम म्हणतो तेच खरं आहे। ज्याची असते शक्ती अपूर्व ज्याचे असते ध्येय अचूक तोच टिपवू शकेल जगाला आज होऊन।

0: गीत बहार आपण ऐकत होतात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून. रात्रीचं ठीक 3:01 झाली आहेत. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.
1: श्रोते हो, सध्या पावसाचा मौसम आहे, तसाच खेळांचाही सीझन आहे. क्रिकेट सुरू आहे, फिफा वर्ल्ड कप आहे, विम्बल्डन सुरू आहे. या क्रीडा क्षेत्राशी संबंधित अनेक करिअरच्या वाटा आहेत. आज आपण खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद ऐकणार आहोत.
2: The round of 32 defending champions Argentina take on fan favourites Cape Verde in what promises to be a treat for all football fans. Hello and welcome to FIFA World Cup 2026 straight from the Miami Stadium where Messi will be seen in action in what could be his last World Cup.
3: मैत्रिणींनो, तर अशा या जोरदार कमेंट्रीने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमात स्वागत करूया आपल्या मराठी मुलगी आरोही थत्ते हिचं. आरोही, तुझं मनपूर्वक स्वागत.
2: थँक्यू सो मच.
3: निरनिराळ्या खेळांचं समालोचन, कर्ली टेल्स सारख्या चॅनलवर अँकरिंग, इंटरनॅशनल टूर्नामेंट्स, लीग्स, आणखी बरंच काही करणाऱ्या आरोहीशी आज आपण गप्पा मारणार आहोत. खेळाचं समालोचन म्हणजे कमेंट्री क्षेत्रात तुझी कारकिर्द कशी सुरू झाली आरोही, आणि तुला या क्षेत्राची प्रेरणा कुठून मिळाली?
2: सो खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे, कारण मी कधीच डिसाईड केलं नव्हतं की याच्यात यायचं आहे म्हणून. घरी एक लीगल बॅकग्राऊंड असल्यामुळे लॉमध्ये मी जाणं एक्सपेक्टेड होतं आणि ते मी केलं 5 वर्ष. पण त्याच्या आधी जेव्हा मला मीडियामध्ये यायचं होतं तेव्हा घरून अगदी कट्टर नाही म्हटलेलं की नाहीच जायचं नाही, इधर तू लॉ कर नाही तर मग तू नको करूस काही, चालेल. मग लॉच्या 5th इयरमध्ये जेव्हा लॉकडाऊन होता तेव्हा मी विचार केला आता काय करावं 6 ते 8 महिने घरी बसून तर बोर होत आहे, आणि तेव्हा बाबांनी फोनही घेतलेला त्यामुळे मग फोनही नव्हता टाइमपास करायला. मग विचार केला की 2018 माझ्या एका फॅमिली फ्रेंडनी मला सुचवलेलं की तू एक काम कर, तू ह्याच्यामध्ये का नाही जात स्पोर्ट्स अँकरिंगमध्ये किंवा कॉमेंट्रीमध्ये. तेव्हा मी त्याला सिरियसली घेतलं नाही. मग 2020 मी विचार केला चला ट्राय करून बघूया काय हरकत आहे. मग काही सॅम्पल व्हिडिओज बनवले, ते पाठवले लोकांना, त्याचं काही झालं नाही. पण मग छोटे छोटे ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेले, लोक यूट्यूब व्हिडिओज चालू करत होते किंवा यूट्यूब चॅनल्स सुरू करत होते. तर असंच कोणीतरी चालू केलं होतं, त्यांना वीकली स्पोर्ट्स न्यूज देणारी अँकर हवी होती, तर तिकडून मी चालू केलं. मग आवडत गेलं आणि मग ऑपॉर्च्युनिटीज मिळत गेल्या, तर तसं पुढे कंटिन्यू राहिलं. फक्त घरून एक अट होती की हे करता करता साईड बाय साईड लॉ पण सुरू राहिलं पाहिजे, तर तेही सुरू राहिलं आणि आज त्यातही PhD चालू आहे.
3: वा, म्हणजे ऍक्च्युली पालकांचं असं मत असतंच कुठल्याही पालकाचं की अभ्यास कर आणि बाकी सगळं काही कर.
2: अगदी.
3: तू लहान असताना किंवा तुझ्या करिअरच्या सुरुवातीला कोणत्या कमेंटेटर्सचं काम तुला आवडायचं किंवा कुणाला फॉलो केलं होतंस का कधी?
2: म्हणजे मी मॅचेस

0: आता खूप बघायचं आहे, कारण क्रिकेट हे प्रेम होतं. पण मी क्रिकेट कधीच खेळले नाही, कारण माझ्या कॉलेजमध्ये कधी नव्हतं किंवा शाळेतही नव्हतं. तर मी फुटबॉल खेळायचे, पण मला जास्त ओढ होती क्रिकेटची. हर्षा भोगले ऑफकोर्स खूप कॉमेंट्री ऐकली होती. आणि मला काय आवडतं हर्षा भोगलेंबद्दल, की ते क्रिकेटर नसूनही ते खूप छान कॉमेंट्री करतात क्रिकेटची. म्हणजे प्रॉब्ली इज अ प्राईम एक्झाम्पल ऑफ तुम्ही कॉमेंट्री करताना टेक्निकॅलिटीज बद्दल न बोलून तुम्ही तरी कशी छान कॉमेंट्री करू शकता. ते मला खूप आवडायचं त्यांचं. सो आणि नेसेसरीली मी ह्याच्यासाठी फॉलो नव्हते करत की अरे मला पण तसं बनायचंय, पण अरे ही इज व्हेरी गुड, यू एन्जॉय वाय लिस्निंग टू हिम. तसं त्या हिशोबाने
1: कोणताही सामना असो, त्यापूर्वी तू कशी तयारी करतेस?
0: खूप इंटरेस्टिंग आहे, कारण मी एवढे स्पोर्ट्स केलेत ज्याच्याबद्दल मी विचारही केला नव्हता कधी की मी चेस करेन किंवा सायकलिंग हा स्पोर्ट करेन. पण समहाव मला जी लोकं मिळत गेली ती इतकी छान होती की माझे प्रोड्युसर्स नेहमी मला इनपुट्स द्यायचे, ते मला नेहमी मटेरियल पाठवायचे की तू ह्या याबद्दल वाचून बघ. आता मी जेव्हा सायकलिंग करत होते, UCI 2.2 इव्हेंट होता तो, म्हणजे जो इंटरनॅशनल सायकलिंग फेडरेशन आहे त्यांचा 2.2 इव्हेंट होता यावर्षी जानेवारीमध्ये पुण्यात. आणि इतका वंडरफुल इव्हेंट होता तो, इतका मस्त होता. दिस वॉज इन पार्टनरशिप विथ द स्टेट गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. तर पहिल्यांदा सायकलिंगसारखा इव्हेंट इंडियात होतोय, एवढा मोठा इव्हेंट होतोय. ऑलमोस्ट आय थिंक 100 कंट्रीजमधून प्लेयर्स आलेले, आणि दर कंट्रीचे अप्रॉक्सिमेटली चार पाच प्लेयर्स, म्हणजे किती लोक असतील इमॅजिन. तर एवढे सगळे होते, आणि रोजचे जे ट्रॅक्स होते ते ट्रेल्स वेगळे होते रोज, आणि आपले जे गड किल्ले आहेत त्यांच्या आजूबाजूनी पूर्ण ते ट्रेल्स जात होते. त्यामुळे यू कुड ऑल्सो शोकेस महाराष्ट्राज सीनरी किंवा पिक्चरेस्क जे पण. आणि इट वॉज राईट आफ्टर विंटर्स, सो वेदर पण छान होतं, त्यामुळे खूप मस्त इव्हेंट होता. पण मला सायकलिंगबद्दल काहीच बॅकग्राऊंड नव्हतं. काय प्रश्न विचारायचे किंवा बोलायचं प्लेयर्सशी, तरी काय बोलायचं, कशाबद्दल बोलायचं? कारण असं असतं ना की वेन युअर इंटरव्ह्युईंग अ प्लेअर, जर त्यांना कळलं की तुम्ही फालतू प्रश्न विचारतायत तर ते तशीच उत्तरं देतात. त्यांना काही इंटरेस्ट नसतो त्या इंटरव्ह्यूमध्ये, आणि ते कळून येतं. तर दिस इज व्हॉट डिफरन्शिएट्स अ गुड प्रेझेंटर फ्रॉम अ बेटर प्रेझेंटर, की तुम्ही किती प्रेपरेशन करता. तर माझं प्रेपरेशन त्याच्यासाठी हे होतं की मागचे जितके पण इव्हेंट झाले, टूर द फ्रान्स इज द वर्ल्ड्स बेस्ट सायकलिंग इव्हेंट, तर त्याचे इंटरव्ह्यूज बघायचे, त्याच्या रेसेस बघायच्या, कशावरती फोकस असतो, काय इम्पॉर्टंट पॅचेस असतात त्या रेसमध्ये, आणि कशाबद्दल बोलू शकतो, कसे प्रश्न फॉर्म्युलेट करू शकतो, हे सगळं मोस्टली व्हिडिओज बघूनच कळतं. अशी सगळी प्रेपरेशन होती. प्लस ज्या प्लेयरशी तुम्हाला बोलायचं आहे तर त्या प्लेयर्स बद्दल एक बॅकग्राऊंड चेक करायचा की आधी काय जिंकले आहेत किंवा त्यांचे स्ट्रेंथ्स काय आहेत, वीकनेसेस काय आहेत, त्याच्यावर तुम्ही प्रश्न कसे विचारू शकता. दिस इज द होमवर्क.
1: या क्षेत्रात वावरताना तुला निरनिराळी व्यक्तिमत्व समोर तुझ्या येत असतात, निरनिराळे खेळ असतात, त्या त्या खेळानुसार निरनिराळी व्यक्तिमत्व समोर असतात. तर अशा वेळी तुझा अप्रोच कसा असतो? तू तिसरी व्यक्ती किंवा एक त्रयस्थ व्यक्ती म्हणून त्या खेळांकडे किंवा त्या व्यक्तींकडे कशी पाहतेस, कसं काय तू सादर करते स्वतःला?
0: मला वाटतं ते सोपं आहे.
1: बर,
0: ऍज अ थर्ड पर्सन एका स्पोर्टला अप्रोच करणं ऍट दिस पॉइंट ऑफ टाइम इन माय लाईफ इज व्हेरी इझी. आता मी अशा पॉइंटला पोचले आहे की जर मला कोणता स्पोर्ट फक्त ऍज अ फॅन एन्जॉय करायचा आहे तर मी तो नाही करू शकत. मी ऍज अ फॅन कोणत्याही स्पोर्टकडे किंवा स्पोर्ट्स पर्सनकडे नाहीच बघू शकत. कारण असं झालं ना की मागच्या काही वर्षांपासून जेव्हा वेन आय हॅव गॉटन इन टू मेन स्ट्रीम स्पोर्ट्स अँकरिंग, तर मी एवढे टॉर्नमेंट्स बघितलेत इतक्या क्लोजली की यू कॅनॉट बी अ फॅन अँड बी अ स्पोर्ट्स प्रेझेंटर ॲट द सेम टाइम. जर तुम्ही फॅन असाल तर मग तुम्ही नीट प्रश्न नाही विचारू शकणार, तर मग तुम्ही नीट कंडक्ट नाही करू शकणार, तुम्ही कॉमेंटेट नाही करू शकणार, बिकॉज ग्राउंड रूल हा आहे की तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे जेव्हा पण तुम्ही प्रेझेंटर आहात किंवा कॉमेंटेटर असता तेव्हा. तर म्हणून आता ब्रेनच असा वायर्ड आहे की नाही, थर्ड पर्सन पर्स्पेक्टिव्हनीच बघायचं. पण व्हेरी इंटरेस्टिंगली हे चेंज झालं आत्ता जेव्हा मी ABC कप केला व्हॉलीबॉलचा. एशियन व्हॉलीबॉल कप झाला आत्ता रिसेंटली आणि मी अहमदाबादला होते त्याच्यासाठी. तिकडे इंडिया फॉर द फर्स्ट टाइम आफ्टर 1986 वी क्वालिफाईड टू द सेमीज ऑफ एनी एशियन चॅम्पियनशिप इन व्हॉलीबॉल. खूप मोठी गोष्ट होती, खूप मोठी व्हॉलीबॉल प्लेयर्ससाठी पण. म्हणजे इनफॅक्ट मी त्या प्लेयर्सना मागच्या वर्षी ऑगस्टपर्यंत ओळखत नव्हते. ऑगस्टमध्ये मी पहिली व्हॉलीबॉल टुर्नामेंट केली तेव्हा मी त्यांना भेटले आणि तेव्हा गप्पा वगैरे झाल्या, मग तेव्हापासून मी त्यांना ओळख

0: आणि तेव्हापासून मला थोडीशी हिस्ट्री पण कळली इंडियन व्हॉलीबॉलची काय होती. आपला गोल्डन पिरियड होता 86 मध्ये, तेव्हा आपण ब्रॉन्झ जिंकलेलं एशियन गेम्समध्ये. त्याच्यानंतर आत्तापर्यंत 26 पर्यंत काहीच जिंकलो नाही आपण. जिंकणं दूरची गोष्ट आहे, आपण कुठेही क्वार्टर्सपर्यंतही पोचलो नाही आहे. आणि मग अशा एका तरुण टीमनी येऊन, जेरॉम विनित हा त्यांचा कॅप्टन आहे आणि देअर कोच द्रगान मिहायलोविच सर्बियन कोच आहेत, आणि एफ आय व्ही बीनी त्यांना इथे पाठवलंय टू कोच द टीम. आणि ही इज वर्क्ड विथ द टीम सिन्स 2019. ही इज डन वंडर्स विथ द टीम. खूप यंग टीम आहे आपली. जाऊन ब्रॉन्झ जिंकणं हे इतकं महत्वाचं होतं या टीमसाठी, जस्ट टू प्रूव्ह की आत्तापर्यंत त्यांनी जे पण केलंय द प्रॅक्टिस, इट इज फायनली कम टू द फोर आणि आता ते जिंकत आहेत. सो बेसिकली दे अनाउन्स देमसेल्स टू द वर्ल्ड. आणि द बेस्ट पार्ट व्हॉट आय फेल्ट वॉज, मी कॉमेंट्री करत होती त्या गेमसाठी आणि तो जो विनिंग मोमेंट होता त्याच्यासाठी आय कुड व्हॉइस.
1: क्या बात है.
0: आय थिंक दॅट वॉज दॅट्स वन ऑफ द टॉप मोमेंट्स ऑफ माय करिअर सो फार.
1: मग व्हॉइस मॉड्युलेशन आणि डिक्शन यासाठी तू काय विशेष प्रयत्न करतेस?
0: व्हेरी ऑनेस्टली नाही करावा लागत दोन कारणांमुळे. एक तर लॉ बॅकग्राऊंड असल्यामुळे. लॉमध्ये तुम्ही त्या 5 वर्षांमध्ये तुम्ही लॉ तर शिकताच, पण तुम्ही हेही शिकता की तुम्हाला आर्ग्यू करायचं असेल तर कोणत्या पॉईंट्सवरती तुम्हाला स्ट्रेस केलं पाहिजे, कशावरती तुम्ही असं म्हणजे इफ सम पॉईंट्स आर गोईंग अगेन्स्ट यू तर मग ते कसं यू जस्ट पास इट ऑन,
1: राईट?
0: यू टच अपॉन इट बट यू जस्ट पास इट ऑन, त्यावर स्ट्रेस नाही करायचा आहे. ते सगळं लॉनी शिकवलं. दुसरं म्हणजे शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड असल्यामुळे व्हॉइस मॉड्युलेशन हे लहानपणापासूनच एक शिक्षण झालेलं.
1: बर,
0: दॅट हेल्प्ड अ लॉट.
1: आत्ताच तू म्हणाली शास्त्रीय संगीताचं बॅकग्राऊंड, याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे कसं काय बुवा?
0: आता आईच असल्यामुळे घरी इट वॉज अ कम्पल्शन. तिकडेही चॉईस नव्हता करायचंय का नाही करायचंय. करायचं तर आहेच, विशारदपर्यंत करायचंय, त्याच्या पुढे नाही केलं तर चालेल अशी कंडिशन होती. तर आता विशारदपर्यंत पोचले, मागच्या काही वर्षांपासून विशारदपर्यंतच आहे, अजून पुढे वेळ नाही मिळत आहे व्हेरी ऑनेस्टली. आधी कसं होतं की कंपल्शन होतं म्हणून करायचं होतं, आता आवड आहे पण वेळ नाही आहे. तर आई आणि मावशी, डॉक्टर अनयाथ हत्ते माझी आई आणि रुपाली वाटवे माझी मावशी, या दोघींकडे मी शिकते.
1: पण तरीही गाणं घरात असल्यामुळे संस्कारही तुझ्यावर झालेले आहेत.
0: हो,
1: आणि ते संस्कार आम्हाला ऐकायला.
0: मला ये राते ये मौसम खूप आवडतं गाणं, तर ते गाऊन दाखवेन थोडस.
2: ये राते ये मौसम नदी का किनारा.

किनारा ये चंचल हवा। ये क्या बात है आज की चांदनी।

0: किनारा ये चंचल हवा।
1: वाह, एखादा सामन्यात अचानक एखादा कठीण प्रसंग उद्भवला तर अशा वेळी काय करतेस?
2: आय थिंक हे प्रॅक्टिसमुळेच येतं, म्हणजे असं तुम्ही आधीपासून काहीच विचार करू नाही शकत की असं झालं तर मी असं म्हणेन, किंवा जर
1: तर असा प्रसंग कधी उद्भवलाय का?
2: खूप वेळा, खूपदा, खूप वेळा असंही होतं की तुम्ही काहीतरी चुकीचं बोलून जाता आणि मग ते करेक्ट कसं करावं हेही होतं. तर मागच्या वर्षी मी GCL करत होते, ग्लोबल चेस लीग, तर त्यात असं झालं की मला ब्रीफिंग, आणि खूपदा दिस स्टेम्स फ्रॉम नॉट बीइंग ब्रीफ्ड प्रॉपरली, आणि एका चुकीच्या टीमचं नाव मी घेतलं, जी टीम जिंकली नव्हती, पण होतं असं की आता जे तुम्हाला बघतायत त्यांना तुम्ही कसं समजवणार की तुमची चुकी नाहीये, कोणीतरी दुसऱ्यांनी तुम्हाला चुकीचं ब्रीफिंग दिल्यामुळे तुम्ही काहीतरी वेगळं बोललाय. ऍट द एंड ऑफ द डे यू लुक लाईक अ फूल. पण मग तेच होतं की अशा सिच्युएशनमध्ये जेव्हा तुम्ही ऑनलाईन

0: आहात, म्हणजे तुम्ही लाईव्ह आहात आणि तुम्हाला कळलं की आता तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कसं ते सुधारवता? तर मी हेच केलं की मी चुकीचं नाव घेतलेलं आणि तेवढ्यात मला आमच्याकडे वी समथिंग कॉल्ड द इन इयर, ज्याच्यामध्ये डिरेक्टर प्रोड्युसर आमच्याशी बोलत असतात. सो दॅट इज अनदर चॅलेंज दॅट वी हॅड टू फेस, जे लोकांना कळत नाही, विच वी कॅन टॉक अबाउट लेटर. पण पॉइंट इज की मी नाव घेतलं आणि मला कानात प्रोड्युसर म्हणाला नाही नाही नाही, इट्स नॉट दॅट टीम, दुसरी टीम आहे, दुसरी टीम. म्हटलं आता काय बोलू, मी म्हटलं नाव घेतलं आणि म्हटलं यांचे ऑपोनेंट्स जे होते ते जिंकलेले आहेत. सो अशा सगळ्या गोष्टी खूप लास्ट मिनिटच तुम्ही डिसाईड करू शकता आणि दॅट इज वेअर तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड कळतो की तुम्ही किती प्रिपेअर्ड आहात किंवा किती चांगले अँकर आहात.
1: यातनंच मला अजून एक पुढचा प्रश्न असा विचारावा असं वाटतो की एखादी वन साइडेड मॅच असेल तर ती कंटाळवाणी होऊ नये म्हणून तू कसं काय पुढे जातेस?
0: खूपदा होतं असं की मॅचेस खूप वन साइडेड असतात आणि तुम्ही काय करू शकता, म्हणजे यू आर जस्ट कॉलिंग द ऍक्शन, राईट? जे होत आहे ते तुम्ही फक्त कॉल आउट करताय. तर त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्तीत जास्त यू कॅन ब्रिंग आउट स्टोरीज. आता कसं आहे, लोकांना स्टोरी टेलिंग खूप आवडतं. जे प्लेयर्स खेळतायत, जे होत आहे ते तर दिसतच आहे लोकांना, त्यामुळे कॉमेंट्रीच्या वेळेला जे तुम्ही कॉलिंग द ऍक्शन म्हणतोय ते कळतंय. त्याच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही काय लोकांना सांगू शकता, दॅट इज वेअर द गेम चेंजेस. सो स्टोरीज काढा तुम्ही प्लेयर्सचे की अरे हा या बॅकग्राऊंडमधून आलाय, किंवा मागच्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असे होते पण ह्या कॉम्पिटिशनमध्ये त्याचे स्टॅट्स असेल. तर हे जेव्हा तुम्ही गुंतवता लोकांना स्टोरीजमध्ये, इट बिकम्स मोर इंटरेस्टिंग.
1: हिंदी आणि इंग्लिश या दोन भाषांव्यतिरिक्त कमेंट्री करण्याची संधी तुला मिळाली का कधी?
0: यावर्षी मार्चमध्ये एक कबड्डी टुर्नामेंट केली होती आणि त्यात मी मराठीत कॉमेंट्री केली होती. सो आणि खूप कमी वेळासाठी, म्हणजे मी तिकडे ॲज अ कॉमेंटेटर नव्हते, मी ॲज अन अँकर होते. पण तिकडचे जे मराठी कॉमेंटेटर्स होते ते म्हणाले तू का नाही येऊन ट्राय करत, म्हणजे तू हिंदी इंग्लिश केलंच आहेस तर मग मराठी किती, हाऊ डिफिकल्ट कॅन इट बी. आणि मी केलं आणि मला ऍक्च्युली मी इतकं एन्जॉय केलं ते मराठी कॉमेंट्री की आफ्टर दॅट आय वॉज लाईक मी विचार करू शकते मराठी कॉमेंट्रीमध्ये पण पुढे करायला,
1: कारण आपली मातृभाषा आहे आणि त्यात तुला संधी मिळाली त्यामुळे तुला एकदम आनंद झाला
0: खूप आणि इतकं कम्फर्टेबल पण वाटलं मराठीत करताना. कारण जसं आपण बोलतो एकमेकांशी, आता गेम चालू आहे, आपण एव्हरी हाऊस होल्डमध्ये आपण बसलो असतो आणि गेम बघत असतो, आपले कॉमेंट्स तर चालूच असतात ना की ह्यांनी असं खेळलं पाहिजे किंवा हा आहे का नाही करत आहे. एक्झॅक्टली तेच तर कॉमेंट्रीमध्ये करायचं आहे.
1: अगदी बरोबर. आजच्या सोशल मीडिया आणि डिजिटल युगात कॉमेंट्रीचं स्वरूप बदललंय का असं तुला वाटतं का?
0: खूप जास्त, खूप जास्त. म्हणजे आधी रेडिओ कॉमेंट्रीपासून सुरुवात झाली आणि तेव्हा लोकांना मॅच दिसायची नाही म्हणून तुम्हाला एक्झॅक्टली काय होतंय ते सगळं बोलून दाखवायला लागायचं. आजकाल लोकांना ती कॉमेंट्री नको आहे, म्हणजे त्यांचे थॉट्स असे आहेत की आम्हाला दिसतंय काय होत आहे, तुम्ही त्याच्या पुढे जाऊन आम्हाला काय सांगू शकता ते सांगा. म्हणजे आता जर कव्हर ड्राईव्ह मारली आहे तर कव्हर ड्राईव्ह खेळला हे तर ठीक आहे पण ते आम्हाला दिसतंय, कव्हर ड्राईव्ह खेळली त्याच्यानंतर बॉल कुठे गेला, कोणी पकडला का, बाउंड्री गेली, हे सगळं त्यांना दिसतंय. कव्हर ड्राईव्ह मारली ही कव्हर ड्राईव्ह त्यांनी दुसऱ्या मॅचमध्ये कशी खेळलेली आणि कधी खेळली होती आणि तशीच आज खेळली आहे आणि आजचा रिझल्ट काय आहे, तेव्हाचा रिझल्ट काय होता, हे जर तुम्ही आणलं तुमच्या कॉमेंट्रीमध्ये, हे एक्स्ट्रा इज व्हॉट द ऑडियन्स इज लुकिंग फॉर.
1: वेगवेगळ्या खेळांनुसार तू या समालोचनाची तयारी कशी करतेस?
0: सो मला एक गोष्ट जाणवली आहे वेगवेगळे खेळ करताना की फक्त कॉन्टेंट वाईज हे खेळ वेगळे नाही आहेत, टोनॅलिटी वाईज पण हे खेळ वेगळे आहेत. सो ज्या टोनमध्ये तुम्ही कॉमेंट्री किंवा अँकरिंग क्रिकेटची कराल त्याच टोनमध्ये तुम्ही सायकलिंग किंवा चेसची नाही करणार, वेगळ्या टोनॅलिटीमध्ये कराल. तर दिस हॅज बीन अ व्हेरी बिग लर्निंग. प्रेपरेशन कसं करावं ते तुम्ही त्या सर्कलमध्ये गेलं ना की तुम्हाला कळतं काय टोनॅलिटीमध्ये बोलायचं आहे. गॉल्फ परत वेगळी टोनॅलिटी आहे, चेस वेगळी टोनॅलिटी आहे. हे दोन्ही स्पोर्ट्स असे ज्याच्यामध्ये टोनॅलिटी थोडीशी क्लासी म्हणू शकतो, तुम्ही ओरडू नाही शकत, तुम्ही एक्साइटमेंट पण तुम्हाला अशा क्लासी मॅनरमध्ये दाखवायला लागते. तर हे सगळं खूप असतं, ते क्रिकेटला नाही चालणार. तुम्ही जर त्या टोनॅलिटीमध्ये क्रिकेटमध्ये बोललात तर लोक ऐकणारच नाही, पीपल विल नॉट एन्जॉय. फुटबॉलमध्ये अजून वेगळं असतं, अजून तुमची टोनॅलिटी किंवा पिचवर पाहिजे, हाय पाहिजे, तुम्ही खूप एनर्जेटिक पाहिजे. तर दिस इज अ मेजर डिफरन्स. कॉन्टेंट वाईज तुम्ही रिसर्च केल्यावर तुम्हाला मिळेल सगळं. सो
1: म्हणजे मला असं वाटतं की यू आर ओपन टू लर्न ऑल.
0: येस,
1: यू आर ओपन टू लर्न एव्हरीथिंग आणि म्हणूनच हे सगळं जमू शकतं.
0: व्हेरी ट्रू.
1: शिकण्याची आवड असेल आणि त्यातनं काहीतरी शोधायची इच्छा असेल तर जग

0: आपल्या पुढे मोठं आहे, आकाश मोठं आहे. मला असं वाटतं कर्ली टेल्स हा चॅनल युट्यूबवरचा, तर त्याच्याविषयी सांग ना.
1: सो मी कर्ली टेल्समध्ये ऑलमोस्ट एक वर्ष काम केलं आणि तिकडे आय वॉज एम्प्लॉईड, म्हणजे आता मी फ्रीलान्स करते पण तेव्हा मी एम्प्लॉयमेंटमध्ये होते त्यांच्या. आणि मला वाटतं कर्ली टेल्स खूप छान जागा आहे जर तुम्हाला शिकायचं असेल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल, प्रोडक्शनबद्दल. जर ते एक वर्ष मी तिकडे नसते तर कदाचित मी आज एवढी चांगली अँकर बनू शकले नसते, कारण कर्ली टेल्सनी मला प्रोडक्शनमध्ये काय होतं हे शिकवलं. सो तुम्ही कॅमेराच्या समोर असता तेव्हा तुम्हाला जेवढं सांगितलं असतं त्याच्यावर तुम्ही स्वतः प्रिपेअर करता स्क्रिप्ट किंवा तुम्ही प्रेझेंट वगैरे करता, पण त्याच्या मागे जो आरो म्हणजे रन ऑर्डर, तर जो आरो असतो तो कसा लिहिला जातो किंवा आरो बनवताना काय काय इम्पॉर्टंट पॉईंट्स असतात, कशाबद्दल तुम्हाला बोलायचं आहे, कशाबद्दल नाही बोलायचं आहे, कशाला किती इम्पॉर्टन्स द्यायचं आहे, हे सगळं प्रोडक्शनमध्ये जातं. तर जर तुम्ही प्रोडक्शन साईड शिकली तर इन फ्रंट ऑफ द कॅमेरा तुम्ही खूप इझिली करू शकता. ते कर्ली टेल्सनी शिकवलं कसं मॅनेज करायचं.
0: वा, मुंबईची मुलगी असल्याचा या क्षेत्रात कसा काय फायदा होतो?
1: खूप फायदा होतो मला तर वाटतं, कारण मी ज्या बाकीच्या सिटीज मधून अँकर्स बघते ना, सगळ्यांचे ऑफकोर्स दे ब्रिंग देअर ओन फ्लेवर, पण मला वाटतं त्यातल्या त्यात जे मुंबईची लोक आहेत ना ते खूप वर्सेटाईल आहेत ॲज कम्पेअर्ड टू द अदर सिटीज. दिल्लीचा आपला एक ऍक्सेंट येतो, साऊथचा एक ऍक्सेंट येतो, मुंबईचा ऍक्सेंट येतो, पण तुम्ही तो ऍक्सेंट खूप लवकर सोडू शकता. इंग्लिशमध्ये नाही येत आणि तो ऍक्सेंट हिंदीमध्ये येतो. इनफॅक्ट मला लोक म्हणतात बंबईया हिंदी मे बात करना बंद कर अँड प्लीज कम टू नॉर्मल हिंदी, जे खूपदा होतं. पण ॲट द एंड ऑफ द डे बंबईया हिंदी इज व्हेरी इझी टू लेट गो ऑफ ॲज कम्पेअर्ड टू डेलीचा ऍक्सेंट. तो डेलीचा ऍक्सेंट येतोच किती काही झालं तरी. तर त्यामुळे आय थिंक मुंबईच्या लोकांना एक अपर हँड आहे ॲज कम्पेअर्ड टू द अदर अँकर्स फ्रॉम अदर सिटीज. आणि साऊथ ऍक्सेंट तर येतोच, इंग्लिशमध्येही येतो हिंदीमध्येही येतो. खूप कमी अँकर्स असे आहेत साऊथचे ज्यांचा तो ऍक्सेंट सुटलाय.
0: प्रवास, दौरे, शूटिंग, सगळ्या निरनिराळ्या वेळा, त्या त्या खेळाचा अभ्यास, तुझा स्वतःचा लॉचा अभ्यास, या सर्वातून तू स्वतःला फिट कशी ठेवतेस आणि तुझा असा वेगळा हेल्थ मंत्र आहे का?
1: काही नाही आहे व्हेरी ऑनेस्टली. आणि मला असं वाटतं असायला पाहिजे, म्हणजे मी खूपदा प्लॅन करते की मी हे करेन पण नाही होत समहाव. एवढ्या ट्रॅव्हलिंगमुळे आणि हेक्टिक शेड्यूलमुळे ते होत नाही. पण व्हेनेवर आय एम इन द सिटी, मी जेव्हा घरी असते तेव्हा मी आय मेक इट अ पॉईंट की काही नाही तर रोज ॲटलीस्ट अर्धा तास धावायला जाणं एवढं तर व्हायलाच पाहिजे. सो तेवढं एक असतं, पण स्पेशली जेव्हा मी टूर्सवर असते तेव्हा तर खूपच कठीण आहे, खूपच कठीण काही करणं.
0: या क्षेत्रात खूप निरनिराळ्या व्यक्तिमत्वांसोबत तुझा संवाद घडत असतो आणि अशावेळी स्वतःला त्रयस्थ ठेवण्यासाठी कोणत्या ट्रिक्स आणि टिप्स वापरतेस?
1: सोशल मीडिया. कारण आजकाल सगळं सोशल मीडियावर आहे, पॉप कल्चर सगळं इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आहेच. तर स्क्रोलिंग एवढं वाईट नाही आहे जेवढं आपण समजतो, ॲज लॉंग एज ते कंट्रोल्ड आहे. सो स्क्रोलिंग इज गुड, पण पूर्ण वेळ तुम्ही स्क्रोलिंग करत बसलात तर मग तुम्ही काहीच नाही करत आहे आयुष्यात. पण थोडंफार स्क्रोलिंग इट कीप्स यू अपडेटेड.
0: या व्यतिरिक्त अजून काय काय चालू आहे आयुष्यात?
1: अजून रिसर्च.
0: अच्छा, रिसर्च.
1: रिसर्च.
0: मी असं ऐकलं की तू PhD करतेस, तर तुझा विषय काय आहे?
1: खूप इंटरेस्टिंग विषय इनफॅक्ट. म्हणजे मला तर वाटतं हे PhD असं आपण म्हणतो ना की सर्कल ऑफ लाईफ, इट्स कम लाईक अ फुल सर्कल. कारण माझा टॉपिक आहे इम्पॅक्ट ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑन आर्टिस्ट राईट्स.
0: वा.
1: आणि मी स्पेशल फोकस करते आहे इंडियन व्होकल इन्स्ट्रुमेंटल आणि डान्सवर. तर बिकॉज लहानपणी शिकले आणि मग लॉ केलंय, सो मग लॉचा ते AIचा इम्पॅक्ट आणि कॉपी राईट्स वगैरे ते सगळं तिकडे येतं. मग आर्टिस्ट राईट्स म्हणजे आता लहानपणापासून शिकते त्यामुळे आर्टिस्टशी कनेक्शन वगैरे आहे. तर आणि आता फायनली कॉपीराईट्स AI वगैरे खूप पुढे जात आहे आणि लॉज लीगल फ्रेमवर्क ते सगळं पण व्हायला चालू झालंय, पण अजून कॉन्क्रीट काही नाही आपल्याकडे. तर मला असं वाटतंय मी लिटरली माझ्या आयुष्यात जे पण केलंय त्या सगळ्याचा अभ्यास आहे हा.
0: अगदी बरोबर म्हणालीस, कारण हे फार इंटरेस्टिंग टॉपिक आहे तुझा. आणि खरं आहे, म्हणजे आपण लहानपणापासून जे शिकत जातो त्यातूनच अनुभव घेऊन त्यातूनच एखादा विषय निवडून, म्हणजे आपल्याला कळत जातं की आपण काय काय केलंय आणि आता पुढे काय करू शकतो आणि त्या अनुभवातनं आपली

0: PhD अशा टॉपिकद्वारे पुढे नेणं आणि समाजाला जागृत करणं खरोखर छान विषय आहे. तुझं अकॅडमिक्स कोणत्या शाळा कॉलेजांमधनं झालं आणि तुला विशेष प्रभावित करणारे असे शिक्षक कोण होते?
1: व्हेरी इंटरेस्टिंग क्वेश्चन. ते आधी मी बोरिवलीला राहायचे तर शाळा तर तिकडेच झाली, डॉक्टर एस राधाकृष्णन विद्यालयामधून. आणि 11वी 12वीला मी HRला होते आणि त्याच्यानंतर 5 वर्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे कॉलेज ऑफ लॉ तिकडून लॉ केलं. मध्ये ना एक वेब सिरीज आलेली कोटा फॅक्टरी म्हणून. त्याचा कॉन्सेप्ट असा आहे की एक सर असतात आणि कोटा वी नो की खूप पॉप्युलर आहे कोचिंग क्लासेससाठी वगैरे इंजिनिअरिंगच्या एंट्रन्सेससाठी. तर एक मुलगा असतो तो जातो कोटाला आणि तिकडे एका क्लासेसमध्ये त्याची ॲडमिशन होते. तिकडे जीतू भैया म्हणून एक टीचर असतात. ते इतके इन्स्पायरिंग असतात की बियॉन्ड द क्लासरूम ते जे लेसन्स देतात या मुलांना, दॅट स्टे विथ देम थ्रू आउट, अशी त्याची स्टोरी आहे. मी जेव्हा कोटा फॅक्टरी बघितलं आणि मी काहीतरी सेकंड इयरमध्ये वगैरे असेन लॉच्या, इट टुक मी बॅक टू माय 10th मध्ये मी ट्युटोरियल्सला होते, आमचे क्लासेस होते. तिकडे आमचे एक सर होते प्रवीण शेनॉय म्हणून, ही प्लेड दॅट एक्झॅक्ट रोल इन आवर लाईफ. आमचा जो ग्रुप होता खूप मस्ती करायचो, खूप त्रास द्यायचो सगळ्यांना, आणि आम्हाला त्यांनी किती वेळा असं दुसऱ्या क्लासमध्ये बोलवून समजावलेलं की असं नका करू, 10वी आहे तुमची, कॉन्सन्ट्रेट करा थोडंसं वगैरे. बट ही प्लेड दॅट सेम रोल इन आर लाईफ की क्लासरूमच्या बियॉन्ड जाऊन तुम्ही कसं स्टुडंट्सच्या लाईफवर एक इम्पॅक्ट आणू शकता. आफ्टर वॉचिंग दॅट शो मी त्यांना सगळ्यात आधी मेसेज केला की सर मी जस्ट हा शो बघितला, इट रिमाइंडेड मी ऑफ यू, थँक्यू सो मच. आणि खूप मोठा मेसेज होता तो, ही नेव्हर रिप्लाईड. बट लेटर आय थिंक मी भेटले होते त्यांना कधीतरी, तेव्हा मी सांगितलं की मी असा असा मेसेज टाकला होता. ते म्हणाले नाही माझा नंबर चेंज झालाय. पण पॉइंट इज दॅट दॅट वन पर्सन मेड अ लॉट ऑफ डिफरन्स टू आर लाईफ, लॉट ऑफ डिफरन्स.
0: कुटुंब आणि मित्रमैत्रिणी यांना तू कसा काय वेळ देतेस?
1: कुटुंब तर परत आल्यावर जेव्हा मी दौऱ्यांवरून परत येते तेव्हा घरी असते. पण त्यांची कंप्लेंट अशी असते की तू जेव्हा बाहेरून घरी येतेस तेव्हाही तू घरी नसतेस, कारण तेव्हा मग मी फ्रेंड्सना भेटायला बाहेर जाते.
0: पण म्हणजे दोघांपैकी कोणाला तरी वेळ देतेस.
1: हो,
0: आणि तुला तेही महत्वाचं वाटतं की कुटुंबासोबत पण चर्चा झाल्या पाहिजेत. कारण आई संगीत शिक्षिका आहे डॉक्टर अनया थत्ते, बाबा लॉयर आहेत, त्याच्यामुळे दोघांकडनं तुला वारसा मिळतो आणि तू तेवढं कम्युनिकेशन डेव्हलप करत असशील घरी, कारण तुझा PhDचा टॉपिकही तो आहे. त्यामुळे ते कळत नकळत ते होत असणारच.
1: कळत नकळत पेक्षा एक कंडिशन आहे माझ्या आयुष्यात, कंडिशन्स खूप आहेत काही काही करण्यासाठी. पण आय थिंक ॲट द एंड ऑफ द डे दे हेल्प मी इन बिकमिंग हु आय एम. पण एक कंडिशन अशी आहे की जेव्हा पण मी बाहेर दौऱ्यांवर असते आईशी सकाळी एक आणि रात्री एक कॉल झालाच पाहिजे. दिवसभर काय केलं, दिवस कसा गेला, किंवा सकाळी उठल्यावर आजचा काय प्लॅन आहे दिवसाचा. पण अगेन मला वाटतं हे इम्पॉर्टंट आहे, कारण जर तुम्ही इतकं घराच्या बाहेर राहताय तर मग ते कम्युनिकेशन जर असं नाही केलं तर कसं होईल?
0: अगदी बरोबर. आणि आपल्या भारतीय कुटुंब संस्थेमध्ये ही अशी पद्धत आहे.
1: हो,
0: आणि बोलणं वाढवलं पाहिजे, त्याच्यामुळे आपली प्रगती होते.
1: खरे.
0: अवांतर माहिती मिळवण्यासाठी तू काय करतेस? म्हणजे जसं वाचन किंवा इंटरनेट सर्फिंग किंवा फिरायला जाणं, यापैकी तू काय करतेस?
1: सगळंच. स्पेशली फिरायला जाणं.
0: वा, तू इंटरनॅशनल टुर्नामेंट केल्यास?
1: हो.
0: कुठे कुठे गेलीस?
1: सो मी कर्ली टेल्स बरोबर असतानाच केनियाला गेले. प्रॉबेब्ली माय बेस्ट ट्रिप इन माय लाईफ.
0: सांग ना आम्हाला केनियाबद्दल.
1: सो केनियाला ना कसं आहे की केनिया कॅन बी डिवायडेड इन टू पार्ट. एक तर सफारीसाठी खूप पॉप्युलर आहे केनिया, खूप जास्त. खूप सुंदर आहेत. मसाई मारा एक जागा आहे तिकडे आणि दॅट इज प्रॉबेब्ली द वर्ल्ड्स बेस्ट सफारी प्लेस किंवा नॅशनल पार्क म्हणू शकतो. कधीही गेलात तुम्ही, तुम्हाला साइटिंग्स 100% दिसतील, 100%. आणि इतकं ब्युटिफुल आहे, इतकं सुंदर आहे ते. इतकं माहितीये लहानपणी आपण ते नॅशनल ज्योग्राफीवर बघायचो, असे खूप हर्ड्स सगळे जायचे एकत्र आणि तेव्हा मग शिकारी वगैरे येऊन तिकडे शिकार करायचे. हे सगळं तिकडे ऍक्च्युली होतं मे टू ऑक्टोबर मध्ये. आणि त्या ड्युरेशन मध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला दिसतं हे सगळं जीप मधून. खूप सुंदर जागा आहे. सो दिस इज वन साइड. दुसरी साइड आहे ती बीचेस. डियानी बीच किंवा मंबासा अशा जागा आहेत. डियानी इज आय थिंक द वर्ल्ड्स मोस्ट ब्युटिफुल बीच असं काहीतरी त्याला हे मिळालंय. इट इज व्हेरी ब्युटिफुल. खूप प्रचंड प्रिटी आहे ती जागा.
0: केनिया व्यतिरिक्त
1: नॉर्वेला गेले होते मी आत्ता. नॉर्वे चेस म्हणून एक कॉम्प्लेक्स

0: गर्दी असेल तेव्हा तिकडे पीक टाइमला तेवढी गर्दी होत.
1: हो
0: म्हणजे एवढे कमी लोक आहेत तिकडे की पीक टाइमलाही खूपच कमी गर्दी आणि त्यांच्यासाठी ते ओ वाव क्राऊड असं असतं. पण नॉर्वे चेस वॉज एन एक्सेप्शनल इव्हेंट. मॅग्नस कार्लसन जो करंटली वर्ल्डचा बेस्ट प्लेअर म्हणू शकतो आपण त्याला, इनफॅक्ट तो आहेच. चेस मधला जर कोणी गोट असेल करंटली तर तो मॅग्नस आहे, तो नॉर्वेज आहे. सो तिकडे आहे ते क्रेज आहे चेस बद्दल. पण जर कम्पेअर केलं ना तर इंडियाचं चेस क्रेज आणि तिकडचं चेस क्रेज खूप वेगळं आहे.
1: बर,
0: इथे मी लास्ट इयर जेव्हा ग्लोबल चेस लीग केलेली तेव्हा फॅन्स वर पोरिंग इन. म्हणजे लोक बँगलोर चेन्नई कुठून कुठून येत होते फक्त गुकेशला बघायला, प्रगला बघायला आणि त्यांच्या बरोबर फोटो काढायला, ऑटोग्राफ घ्यायला. तिकडे मॅडनेस नाही आहे चेसचा. चेसचे फॅन्स आहेत पण मॅडनेस नाही आहे. तिकडे लोक आरामात येतात, आरामात बघतात. फोटो मिळाला तर मिळाला, नाही मिळाला तर नाही मिळाला. त्यांच्यासाठी हेच मोठं आहे की अरे वा मॅग्नसला खेळताना बघितलं. सो हिरो वर्शिप ॲज सच मी तिकडे बघितली नाही. पण आपण जेवढा रिस्पेक्ट करतो आपल्या प्लेयर्सना तो रिस्पेक्ट तिकडे दिसतो.
1: या सगळ्या खेळांची कमेंट्री करता करता तुझी पर्सनल डेव्हलपमेंट कशी कशी झाली आहे, तुला काय वाटतं?
0: सो जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या रूम्समध्ये एंटर करता दर रूममध्ये एक वेगळं एक्सपेक्टेशन असतं ऑफ हाऊ यू आर एक्सपेक्टेड टू बिहेव ऑर पोर्ट्रे युअरसेल्फ. हे प्रॉबेब्ली जर मी एक लॉयर असते तर माझं बिहेवियर सगळ्या रूम्समध्ये सेम असतं कारण मी लॉयर आहे.
1: अगदी
0: कोणत्याही रूममध्ये गेले तरी मी लॉयरच आहे. पण बिकॉज मी एवढे वेगवेगळे स्पोर्ट्स केलेत आता मला हे माहिती आहे जर मी एका रूममध्ये एंटर केलं जिकडे चेसचं क्राऊड आहे तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी एका सायक्लिंग इव्हेंटला गेले तर तिकडे कसं बिहेव करायचं, विच इज व्हेरी डिफरंट फ्रॉम जर मी क्रिकेट स्टेडियममध्ये असेन तर तिकडे लोकांशी कसं बिहेव करायचं. हा खूप फरक जाणवतो जो प्रॉब्ली मी जर एक कन्व्हेन्शनल पाथ घेतला.
1: आणि कबड्डी पण मग अशी म्हणाली,
0: कबड्डी पण खूप वेगळं आहे. म्हणजे प्रॉब्ली कबड्डी आणि क्रिकेटची पॉप्युलॅरिटी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर्ड टू अदर स्पोर्ट्स आपल्या कंट्रीमध्ये. पण तरी त्या दोन्ही ठिकाणी वावर खूप वेगळा आहे. सो हे जे मल्टीफसेटेड मी म्हणू शकते जो एक अप्रोच आहे वेगवेगळ्या रूम्समध्ये जाऊन तो मला वेगवेगळ्या स्पोर्ट्स करून कळला.
1: वा, कमेंटेटर झाली नसतीस तर काय झाली असतीस?
0: म्हणजे मी कॉमेंट्री करते पण त्याहून जास्त मी अँकरिंग करते. सो आय वुड प्रिफर टू बी कॉल्ड ॲज अ स्पोर्ट्स प्रेझेंटर रॅदर दॅन अ स्पोर्ट्स कॉमेंटेटर बिकॉज दे फुल टाइम कॉमेंट्री करतात ना, दे मे टेक ऑफेन्स. तर कदाचित जर स्पोर्ट्स कॉमेंटेटर प्रेझेंटर झाले नसते तर मग मी लॉच कंटिन्यू केलं असतं कारण इंटरेस्ट आहे लॉमध्ये, नाही असं नाही आहे. फक्त या सगळ्या गोष्टींमध्ये जास्त इंटरेस्ट आहे.
1: आता रॅपिड फायर बरं का?
0: ओके.
1: मुंबई की नागपूर?
0: मुंबई.
1: नागपूर तुझं गाव आहे नाही का?
0: हो.
1: पण मुंबई मुंबईची मुलगी.
0: मुंबई मुंबई आहे.
1: डोसा की तर्री पोहे?
0: डोसा.
1: वडापाव की मिसळपाव?
0: वडापाव एनी डे.
1: साडी की वेस्टर्न आउटफिट?
0: टफ क्वेश्चन, प्रॉब्ली ओकेजन बघून.
1: वाचन की नेट सर्फिंग?
0: वाचन.
1: सक्सेस पार्टी की घरचं एखादं फंक्शन?
0: वाव, सक्सेस पार्टी.
1: खूपच छान, खूपच भारी. आरोही, किती भारी वाटतं ना जेव्हा असे रोमांचित करणारे क्षण आपल्या आयुष्यात येतात आणि त्यांची परत परत आपल्याला आठवण येते, आपण त्यांच्याविषयी बोलू शकतो. मला असं तुला विचारावं असं वाटतं की नव्या पिढीला काय मार्गदर्शन करशील किंवा नव्या पिढीला तुला काय सांगावं असं वाटतंय?
0: मी जेव्हा लहान होते ना तेव्हा देर वॉज अ पॉइंट इन माय लाईफ जेव्हा मला क्रिकेटर व्हायचं होतं आणि रिसोर्सेस नव्हते बिकॉज तेव्हा वुमेन्स क्रिकेट कोणी ऐकलं होतं आणि दिस वॉज इन 2008-09 तेव्हाही ऐकलं नव्हतं कोणी. म्हणजे एमसीएचे कॅम्प्स वगैरे व्हायचे, मी गेले होते एक दोन समर कॅम्प्सला पण तेवढंच, अजून काही नाही. आणि मग इव्हेंच्युअली मी सोडलं की काय क्रिकेटर व्हायचं. पण हे होतं जेव्हा ऑपॉर्च्युनिटीज नव्हत्या, कोणी ऐकलं नव्हतं विमेन्स क्रिकेट किंवा स्पोर्ट्स किंवा वॉट एव्हर. आणि मला जे करायचं होतं ते खूप अनकन्व्हेन्शनल होतं, ते लोक सहजासहजी असे मार्ग पिक नाही करत. आता ऑपॉर्च्युनिटीज खूप वाढल्या आहेत, पर्स्पेक्टिव्ह वाढले आहेत लोकांचे. नॉन कन्व्हेन्शनल प्रोफेशन्स ना जास्त महत्व मिळत आहे आजकाल ओव्हर कन्व्हेन्शनल प्रोफेशन. आणि लोक ट्रायआउट करायला घाबरत नाही आहे, स्पेशली जी जेनझी आहे किंवा जेन अल्फा आहेत ते अजिबात घाबरत नाहीत, कशालाही घाबरत नाहीत ते. सो तो ऍटिट्यूड मेंटेन राहायला पाहिजे पण त्याच्याबरोबर रिस्पेक्ट पण मेंटेन केला पाहिजे. म्हणजे जस्ट बिकॉज तुम्ही ट्रायआउट करताय डझन मीन की एज्युकेशन इज नॉट ॲज इम्पॉर्टंट ॲज दॅट. इनफॅक्ट मला म्हणजे मी आधी खूप म्हणायचं

0: करायचे की उगाच बाबांनी मला लॉ करायला लावलं, काय करणार आहे मी लॉचं पुढे जाऊन. पण मला आज त्याचा इम्पॉर्टन्स कळतो की जर तेव्हा मला फोर्स केला नसतं की तू लॉच करायचं, तर आज प्रॉबेबली माझी कॅरेक्टर डेव्हलपमेंट एवढी झाली नसती जेवढी लॉ मुळे झाली आहे. किंवा लॉ मुळे जे पर्सनॅलिटी ट्रेट्स जे आलेत ते नसते आले. आज कदाचित मी एवढं चांगलं अँकरिंग करू नसते शकले जर ते ओरिटरी स्किल्स मला त्या 5 वर्षांमध्ये शिकायला मिळाले नसते तर. सो एड्युकेशन इज ॲज इम्पॉर्टंट ॲज व्हॉट यू डू. एड्युकेशन मे नॉट बिकम युअर प्रोफेशन, दॅट्स फाईन, बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
1: म्हणजे मला असं जाणवतंय तू अगदी थोडक्यात हे सांगितलंयस की आई बाबा आणि गुरु
0: यांचं ऐकावं,
1: यांचं ऐकावं आणि खरोखरच त्यांचं ऐकल्याने आपण बरीच प्रगती साधू शकतो. आणि तू आता तितकी उंच गेलेली आहेस, पोहोचलेली आहेस आणि अजूनही तू उत्तरोत्तर तुझी कारकीर्द बहरत राहो असं आम्हाला सगळ्यांना वाटतंय. आरोही तुझे खूप खूप धन्यवाद, आज तू आकाशवाणीत आलीस आणि इतका छान अनुभव तू आमच्या बरोबर शेअर केलास आणि नव्या पिढीलाही उत्तम मार्गदर्शन केलंस. खूप खूप धन्यवाद आरोही.
0: थँक्यू सो मच, मला खूप आनंद झाला मी आज इकडे आले आणि तुझ्याशी गप्पा.
2: श्रोते हो, खेळावर बोलू काही क्रीडा समालोचक आणि सूत्रसंचालक आरोही थत्ते यांच्याशी दीप्ती आंबेकर यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकला.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे ठीक 3:38 होत आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम मिश्र संगीत.

मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ढग 4:30 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज ऐकणार आहोत हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन राग चारुकेशी. त्यांना तबला साथ आहे निलेश जाधव यांची. ऐकूयात हर्षवर्धन कौलगी यांचं बासरीवादन राग चारुकेशी.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून. सकाळचे ठीक 5:01 झाली आहेत. आपण ऐकत आहात AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी. सादर करीत आहोत कार्यक्रम गीत बहार.

गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा.